नंदू होनप यांनी. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, सकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

श्रोते हो, आत्ताचं आपण आरती अंकलीकर डिकेकर यांनी गायलेलं नितीन आखवे यांचं गीत ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं श्रीधर फडके यांनी. आपण ऐकत आहात भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सी रामचंद्र यांच्या स्वरात सुरेश भट यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे सी रामचंद्र यांनी.

0: वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी। भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया माणिक वर्मा यांनी गायलेलं हे गीत, संगीतबद्ध केलं आहे अशोक पत्की यांनी।

0: चौऱ्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव नव्वद
1: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी
0: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत
1: हे हॅलो व्यायामासाठी जॉगिंग वॉकिंग जिम किती तरी पर्याय आहेत
0: हो पण मेंदूचं काय त्याचेही व्यायाम करायला हवेत
1: अच्छा म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज बरं त्या कशा करायच्या
0: रेडिओ ऐक ना स्मृतीवर्धन
1: अलकनंदा पाध्ये यांच्या

मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृती वर्धन.

आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं सुरेश भट यांचं. संगीतबद्ध केलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी. याच गीताबरोबर भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 5:50 होत आहेत. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेला सुरुवात होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकू शकता.

0: வந்தே மாதரம்.
1: வந்தே மாதரம் சுஜலாம் சுஃபலாம் மலயஜ சீதலாம்

kuzumindan duruma dalaş o suhasini, sumaduram haşinin.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 9 आषाढ शके 1948, दिनांक 23 जुलै 2026. पहाटेचे 5

अजून 55 मिनिटं आणि 40 सेकंद होत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय असं ब्रीदवाक्य असलेली आकाशवाणी ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची कास धरत श्रोत्यांना गेली 99 वर्षापासून आनंद देत आहे. श्रोत्यांची अभिरुची सतत समृद्ध करणारी आपली आकाशवाणी आज 100व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने आकाशवाणीच्या संपूर्ण कुटुंबाला आणि तुम्हा रसिक श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, या प्रसारणात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ आपण मंगलध्वनीनं करत आहोत. ऐकूया शहनाईवर वाजवलेला राग देसकार.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: मंगलप्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत गोविंद पोवळे यांनी गायलेली संत जनाबाई यांची रचना।

0: आकाशवाणीचं अनन्यसाधारण महत्व आहे माझ्या आयुष्यामध्ये. त्यांना माझी आई विमल जोशी आकाशवाणीवरती नोकरी करत असे आणि तेव्हा त्या काळात ती वनिता मंडळ नावाचा कार्यक्रम लीलावती भागवतांसोबत करत असे, ताई आणि माई. आणि त्याचबरोबर गंमत जम्मत किंवा एक पुन्हा प्रपंच नावाचं एक नभोनाट्य सातत्याने होत असे. आणि दुसरं कुठलं माध्यमच नव्हतं तेव्हा रेडिओ शिवाय, त्यामुळे लोकांसाठी म्हणजे रेडिओ हे एक माध्यम करमणुकीचं खूपच होतं. आणि माझ्यासाठी तर मी अगदी लहान असल्यापासून म्हणजे क्रेश मध्ये वगैरे किंवा पाळणाघरात कुठे ठेवायचं, त्यामुळे आई बरोबर बोट धरून ऑफिसला जायचं, तर रेडिओ ते घरासारखंच झालं होतं आईचं ऑफिस म्हणजे. आणि खूप अट्रॅक्शन होतं तेव्हापासून. आणि आयुष्यात माझं पहिलं कामच रेडिओ पासून सुरुवात झाली. एक मला वाटतं मी 6 वर्षाची वगैरे असेल आणि तेव्हा पहिलं एक नाटक रेडिओवरती केलं होतं. त्याचं नाव होतं वैरी. पुबा भावेंची कादंबरी होती वैरी आणि त्याच्यामधल्या एका लहान मुलाचं भावविश्व होतं आणि त्यातल्या त्या जग्गू का असं काहीतरी कॅरेक्टर होतं, त्याचं काम मी केलं होतं. आणखीन कबलाकर सारंगानी वडिलांचं काम केलं होतं. आणि तेव्हा अशी पद्धत होती की माईकच्या भोवती सगळ्यांना उभे राहून स्क्रिप्ट वाचत असत. मी लहान असताना मला आई कडेवर घेऊन उभी होती आणि माझ्या आयुष्यातली पहिली सुरुवात जी माझ्या पूर्ण करिअरची झाली ती रेडिओ पासून झाली. त्यानंतर अनिल सादेव नावाचे पण एक एक नभोनाट्य मी केलं होतं. मग त्यानंतर गंमत जम्मत मध्ये बऱ्याच वेळा पार्टिसिपेट केलं, पुढे युवावाणीत पार्टिसिपेट केलं. असा रेडिओ हा आमच्या आयुष्याचाच एक घटक होऊन गेला होता. त्या आकाशवाणीला आता इतकी वर्ष 99 वर्ष पूर्ण होत आहेत. ह्यासाठी मला खूपच आनंद होतोय की एक ती पूर्ण प्रवासातली सुरुवातच आकाशवाणीपासून झाल्यामुळे आज त्याबद्दल बोलताना खरंच खूप आनंद होतोय.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या हा समस्वरातील गीतासोबतच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:30 वाजले आहेत. जगूया आनंदी.

बोलोगुया आनंदी। नमस्कार श्रोते हो, आजच्या जगूया आनंदी या कार्यक्रमात मी स्मुग्धा माळी आपल्यासोबत। श्रोते हो, आज आपली आकाशवाणी 100व्या वर्षात पदार्पण करत आहे। आकाशवाणी म्हणजे ऑल इंडिया रेडिओ, अर्थात भारताची पहिली राष्ट्रीय सार्वजनिक रेडिओ प्रसारण संस्था। आजच्याच तारखेला मुंबईमध्ये म्हणजे 23 जुलै 1927 साली या सेवेची सुरुवात झाली आणि 1957 साली आकाशवाणी हे अधिकृत नाव मिळालं। श्रोते हो, आपली आकाशवाणी म्हणजे केवळ एक मनोरंजनाचं माध्यम नाही, तर आपल्या देशाच्या संस्कृतीची, कलेची आणि विचारांची

गीतांची जपणूक करणारी परंपरा आहे, जी आजपर्यंत अविरतपणे चालू आहे. काळ बदलला, माध्यमं बदलली, अजूनही रोज नवनवीन माध्यमं उदयाला येत असताना सुद्धा आकाशवाणीने मात्र आपली मूळ ओळख, मूळ चेहरा आणि नेमकं कार्य चालू ठेवलं. आज आकाशवाणी शतकमहोत्सवाकडे पदार्पण करत आहे आणि या सर्वांचं श्रेय तुम्हा सर्व श्रोत्यांना जातं. आकाशवाणी म्हणजे फक्त आवाज नाही, आठवणींचा साठा म्हणजे आकाशवाणी, संस्कृतीचा वारसा आणि जपणूक म्हणजे आकाशवाणी, पिढ्यानपिढ्या जोडला गेलेला कलेचा स्रोत म्हणजे आकाशवाणी, सलग 56 आठवडे सादर झालेलं गीतरामायण म्हणजे आकाशवाणी, पु ल देशपांडे यांच्या श्रोत्यांशी संवाद साधणाऱ्या श्रुतिका म्हणजे आकाशवाणी, आकाशवाणी गायक वृंदांनी समूह स्वरात सादर केलेली अजरामर स्फूर्ती गीतं म्हणजे आकाशवाणी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाची ओळख असणारी सांकेतिक धून म्हणजे आकाशवाणी. अशी ही आमची, तुमची, आपल्या सगळ्यांची आकाशवाणी आपल्या सर्वांचंच जगणं आनंदी करते आणि सुखद करते. तिला अनेक अनेक शुभेच्छा.

0: जगूया आनंदी।
1: श्रोते हो, आताच आपण जगूया आनंदी हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। सकाळचे 6:35 आणि 17 सेकंद झाली आहेत। जाणून घेऊया आजच्या अस्मिता वाहिनीच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। यानंतर लगेचच ठीक 6:40 कृषीवाणी, यात शेवरकंदाची लागवड याविषयी माहिती आपण ऐकू शकाल। त्यानंतर 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा, विषय आहे मोनोपॉज भाग 3, तज्ज्ञ आहेत डॉक्टर ज्योती रोकडे। 6:50 आणि 2:10 परिसर, डॉक्टरांची जबाबदारी, तृप्ती देशपांडे यांच्याकडून आपण माहिती ऐकू शकाल। 7:00 आणि 1:55 ऐसी अक्षरे रसिके, पुस्तक यात्रा या मालेत अंजली कुलकर्णी यांच्या शाबूत राहो हे लव्हाळे या कविता संग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला काव्यवेध। 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, 7:40

0: प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था सकाळी 7:45 प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद सकाळी 9 अज्ञात मुंबई नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन सकाळी 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात किरण हेगडे यांचं बासरीवादन आपण ऐकू शकाल राग बैरागी सकाळी 11 स्वरसंवाद दुपारी 12 वनिता मंडळ यात भारत भ्रमंती प्रीती भांबूरकर यांची मुलाखत आणि त्यानंतर तिच्या शब्दातून प्रीती सप्रे यांचं मनोगत ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे दुपारी 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र त्यानंतर 2:30 नादब्रह्म यात पी ए गायत्री यांचं गायन राग शुद्ध सारंग ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे संध्याकाळी 5 भारतीय प्रसारण दिन आणि आकाशवाणी मुंबईच्या शताब्दी वर्षात पदार्पणानिमित्त मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिर इथं आयोजित उत्सव नवचैतन्याचा या विशेष कार्यक्रमाचं थेट प्रसारण सहभाग आहे बालगाणी कलांगणाचे छोटे दोस्त त्यानंतर कवितेतला पाऊस आणि प्रेम सहभाग मंदार सोळकर यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस आणि त्यानंतर मल्हार सुरांची बरसात यात अंकिता जोशी यांचं गायन निनाद मुळावकर यांचं बासरीवादन आणि मंगेश जगताप यांचं संतूरवादन याचा आस्वाद आपण घेऊ शकता संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष 7:30 माझं आवार माझं शिवार यात दुग्धवाढीसाठी भाकर कालावधीचं महत्व याविषयी डॉक्टर रवींद्र चौधरी यांची मुलाखत रात्री 8:30 संसद समीक्षा 9:00 News@9 9:15 स्पॉटलाईट 9:30 कंट्रीवाईड 10:15 इनसाईट आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही ते सहक्षेपित करू आणि रात्री 10:30 नभोनाट्य आपलो बुवा असं असतं भाग दुसरा लेखक मनोहर काटदरे हे होते आजचे अस्मिता वाहिनीचे काही ठळक कार्यक्रम यानंतर ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज कुलाबा वेधशाळेकडून आज पहाटे 5:30 मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूझ इथं 28 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं किमान तापमान कुलाबा इथं 25 आणि सांताक्रूझ इथं 24 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूझ इथं 90% इतकी नोंदवली गेली आणि पावसाची नोंद सांताक्रूझ इथं 53.8 मिलीमीटर इतकी नोंदवली गेली येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरण असेल त्याचबरोबर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता नोंदवण्यात आली आहे त्याचबरोबर 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे कमाल तापमान 30 आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी 75 किलोमीटरच्या आत सागरी अंतरामध्ये 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि हा वेग 70 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज सकाळचे 6:40 झाली आहेत आता कृषीवाणी तत्पूर्वी ऐकूया ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आज ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे ऐकूया कृषीवाणी
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार शेवरकंद म्हणजेच साबुदाण्याचं झाड इंग्रजीत या पिकाला टॅपिओका किंवा कसावा असं म्हटलं जातं शेवरकंद हे कंदवर्गीय पिकांमधील एक महत्वाचं पीक आहे महाराष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस व्यापारी दृष्टीने वाढत आहे कोकणातील ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी भागात या पिकाची लागवड दिसून येते आदिवासी बांधव याला झाड रताळे असे म्हणतात कोकणामध्ये पावसाळी हंगामात हे पीक चांगलं वाढतं शेवरकंद हे पाण्याचा ताण सहन करणारे असे काटक पीक आहे कोकणामध्ये पावसानंतर पूरक पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी या पिकाच्या लागवडीला चांगला वाव आहे शेवरकंदाचा उपयोग मानवी आहारामध्ये केला जातो, तसेच औद्योगिक

0: क्षेत्रामध्ये या पिकाला मोठी मागणी आहे. पशुखाद्यामध्येही याचा वापर केला जातो. कंदाचा उपयोग दररोजच्या आहारामध्ये करता येतो. उष्ण आणि दमट हवामानात या पिकाची वाढ चांगली होते. योग्य प्रमाणात विखुरलेल्या स्वरूपातील 2000 मिलीमीटर वार्षिक सरासरी पाऊस पिकाच्या अधिक उत्पादनासाठी चांगला समजला जातो. पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी आणि सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असणारी जमीन या पिकाला चांगली मानवते. जमिनीचा सामू 6-7 असावा. क्षारयुक्त चिकट अतिभारी आणि पाण्याचा निचरा न होणारी जमीन या पिकाला मानवत नाही. या पिकाचं मुख्य उत्पादन कंदाचं असल्याने आणि ते जमिनीखाली तयार होत असल्याने जमीन चांगली भुसभुशीत करणं आवश्यक असतं. त्यासाठी पहिली नांगरट 25-30 सेंटीमीटर खोल करावी. लागवड करायच्या ठिकाणचं पूर्व पीक काढून झाल्यानंतर जमीन नांगरून उन्हात चांगली तापू द्यावी. त्यानंतर उभी आडवी नांगरणी आणि कुळवणी करून घ्यावी. शेवटच्या नांगरणीपूर्वी हेक्टरी 10-12 टन चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीमध्ये मिसळून घ्यावं. लागवड करायच्या क्षेत्रावर 75 सेंटीमीटर किंवा 90 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या करून घ्याव्यात. शेवरकंद पिकाची लागवड ढीक पद्धत, सरी पद्धत आणि सपाट वाफे पद्धतीने केली जाते. ज्या ठिकाणी अयोग्य निचऱ्याची जमीन असेल अशा ठिकाणी 25-30 सेंटीमीटर उंचीचा ढीक करून लागवड केली जाते. अतिपावसाच्या उताराच्या किंवा सपाट जमिनीवर सरीवरंबा पद्धतीचा वापर केला जातो. उताराच्या आडव्या दिशेने 90 सेंटीमीटर अंतरावर 25-30 सेंटीमीटर उंचीचे वरंबे लागवडीसाठी तयार कराव्यात. सरीवरंबा पद्धतीने लागवड केल्यास उत्पादन चांगलं येतं. ज्या ठिकाणी सपाट जमीन आणि चांगला निचरा सुद्धा असेल अशा ठिकाणी सपाट वाफे पद्धतीचा अवलंब करावा. पसरणाऱ्या आणि फांद्या फुटणाऱ्या जातींसाठी 90-90 सेंटीमीटर अंतरावर लागवड केली जाते. तर ज्या जातींना फांद्या फुटत नाहीत आणि सरळ वाढतात त्यांची लागवड 75-75 सेंटीमीटर अंतरावर करतात. लागवड करताना कांड्यांवरील डोळे 5-7 सेंटीमीटर जमिनीत खोल राहील याची काळजी घ्यावी. कांड्यावरील डोळ्यांची दिशा आकाशाकडे असणे आवश्यक आहे. कांड्या खोचत असताना जमिनीत जाणाऱ्या कांड्यांच्या खालील भागाची साल खराब होणार नाही आणि कांडी उलटी लागली जाणार नाही याकडे लक्ष द्यावं. लागवड ही पावसाच्या सुरुवातीला करावी. ज्या ठिकाणी हमखास पावसाची सोय असेल अशा ठिकाणी एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये लागवड फायदेशीर ठरू शकते. या कंदामध्ये कुजण्याची क्रिया झपाट्याने होत असल्याने काढणीनंतर 24 तासांच्या आत कंदावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे.
1: श्रोतेहो, आताच आपण शेवर कंदाची लागवड याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा आणि सादर करते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 2:00 PM. आमचा पुढील कार्यक्रम थोड्याच वेळात.

सकाळचे 6:45 झाली आहेत. कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. नमस्कार श्रोते हो, आज आपण मेनोपॉज नंतर शरीरात कोणते बदल होतात आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे बघणार आहोत. सर्वप्रथम बोलूया हाडांच्या आरोग्याबद्दल. आपल्या शरीरात हाडे सतत तयार होत असतात आणि जुनी हाडं झिजत असतात. इस्ट्रोजन हे हार्मोन हाडांचं संरक्षण करतं. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजनची कमतरता झाल्यामुळे हाडांची झीज वाढते, हाडे ठिसूळ होऊ शकतात आणि ह्यालाच आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. काही महिलांना याची कल्पनाही नसते, पण एक दिवस जेव्हा एखादं हाड मोडतं किंवा मणक्याचं हाड मोडतं तेव्हा तो आजार लक्षात येतो. म्हणूनच वयाच्या या टप्प्यात कॅल्शियम व्हिटॅमिन डीचं महत्व खूप आहे. दूध, दही, ताक, पनीर, नाचणी, तीळ, सोयाबीन, हरभरा, हिरव्या पालेभाज्या यांचा नियमित आहारात समावेश असावा. सकाळच्या कोवळ्या उन्हात 15-20 मिनिटं चालल्यास शरीराला

0: नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होते. आता दुसरा महत्वाचा विषय म्हणजे हृदयाचं आरोग्य. अनेक महिलांना वाटतं की हृदयविकार फक्त पुरुषांनाच होतात, पण मेनोपॉज नंतर महिलांमध्येही हृदयविकाराचा धोका तितकाच वाढतो, कारण इस्ट्रोजनचे संरक्षण कमी होते. म्हणून रक्तदाब, ब्लड शुगर म्हणजे रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल यांची नियमित तपासणी करणे महत्वाचे आहे. आता पुढचा महत्वाचा विषय म्हणजे वजन. मेनोपॉज नंतर बऱ्याच महिलांना वाटतं की त्या पूर्वीसारख्याच खात असतात, पण वजन मात्र वाढतंय. याचं कारण फक्त आहार नव्हे, वय वाढल्यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम कमी होतो आणि त्यामुळे वजन वाढण्यास जास्त, म्हणजे जेवढं आपण खातो तेवढंच राहतं, पण चयापचय कमी झाल्यामुळे वजन मात्र वाढतं. म्हणूनच नियमित चालणं, जिना चढणं, हलका व्यायाम करणं, योगासने करणं, स्नायू मजबूत करणं यासारखे व्यायामांचा समावेश करणे खूप महत्वाचं आहे. याच्याशिवाय महत्वाचा विषय म्हणजे मानसिक आरोग्य. काही महिलांना सतत उदास वाटतं, आत्मविश्वास कमी होतो, स्वतःला कोणी समजत घेत नाही अशी भावना निर्माण होते. ही भावना कमजोरी नाहीये, अशा परिस्थितीत काय करावं बरं? कुटुंबियांशी मोकळेपणानं बोला, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधा. जे आपल्याला आवडतं, वाचन, संगीत, प्राणायाम, ध्यान, बागकाम किंवा एखादा आवडता छंद जोपासा, आणि गरज पडल्यास नक्कीच मानसोपचार तज्ज्ञांचा किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला अजिबात संकोचू नका. आता आपण एका संवेदनशील विषयावर बोलूयात, ज्याबद्दल अनेक महिला बोलण्यास कचरतात, ते म्हणजेच लैंगिक आरोग्य. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे योनी मार्गामध्ये म्हणजे वजायनामध्ये कोरडेपणा येऊ लागतो. शारीरिक संबंध ठेवताना वेदना होतात, पण याचा अर्थ वैवाहिक जीवन संपले असा होत नाही. यासाठी देखील सुरक्षित आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. इस्ट्रोजनचे उपचार, काही मॉइश्चरायझर्स आणि औषधे ही त्यासाठी उपयोगी पडतात. आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे काय. काही महिलांना हॉट फ्लशेस, झोपेचा त्रास ही लक्षणे अतितीव्र असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी नक्कीच घेऊ शकतात. काय काय तपासण्या कराव्यात? रक्तदाब तपासावा, साखर तपासावी, कोलेस्टेरॉल तपासावे, स्तनांची तपासणी आणि गरजेनुसार मॅमोग्राफी करून घ्यावी, गर्भाशयाच्या मुखाची पॅप्समिअर नावाची तपासणी करून घ्यावी आणि तसेच हाडांच्या घनतेची म्हणजेच बोन मिनरल डेन्सिटी या तपासण्या नक्कीच करून घ्याव्या. तसेच वर्षातून एकदा सोनोग्राफी करून घ्यावी. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासण्या जर करून घेतल्या तर नक्कीच मेनोपॉजचा कालावधी आपण जास्त निरोगी आणि आनंददायी पद्धतीनं नक्कीच करू शकू. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, आज परिसर या भागामध्ये आपण डॉक्टर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे थोडक्यात समजून घेऊ. डॉक्टर समाजाच्या आरोग्याचे रक्षण करतात. पर्यावरण आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. प्रदूषणामुळे दमा, ॲलर्जी, हृदयरोग वाढत आहेत, त्यामुळे डॉक्टरांनी लोकांना पर्यावरण सवयींबद्दल जागरूक करणे गरजेचे झाले आहे. किंबहुना डॉक्टरच यामध्ये खूप मोठा रोल प्ले करू शकतात असे माझे मत आहे. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण काटेकोरपणे पालन करत असतो, त्यामुळे तिथे विश्वास, श्रद्धा या सर्व गोष्टी एकवटलेले असतात आणि त्यातून आपले भलेच होणार आहे याची जाणीव सतत प्रत्येक

0: पेशंटच्या मनात असते. या जाणीवेचा विचार मनात ठेवून जर प्रत्येक पेशंटच्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक अशा सर्व डॉक्टरांनी जर ठरवले तर फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक जीवनशैली ही प्रत्येक पेशंटच्या घरी प्रस्थापित होऊ शकते. फळे खाताना तुम्ही तुमच्या परिसरात जी फळे तयार होतात ती खावा. घरी पिकवलेल्या भाज्या खाल्ल्या तर जास्त चांगले होईल. दिवसातून एक तासभर बागेमध्ये काम करा, त्याच्याने मन आणि आरोग्य प्रसन्न राहते, असे सल्ले एका डॉक्टरने दिले तर प्रत्येक जण त्याचे काटेकोरपणे पालन करेल, यात तीळ मात्रही शंका नाही. तसेच डॉक्टरांच्या वैयक्तिक पातळीवर पाहायला गेले तर रुग्णालयांमध्ये प्लास्टिक आणि बायोमेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये डॉक्टरांना प्रचंड स्ट्रेसला सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांच्या घरी असलेली बाग हे त्यांच्यासाठी खूप मोठे स्ट्रेस बस्टर होऊ शकते. दिवसभर पेशंटच्या तक्रारी, दुखणं, खुपणं हे पाहून संध्याकाळपर्यंत डॉक्टरही उदासीन होऊ शकतो. शेवटी डॉक्टरही माणूसच आहे. त्यांचे हे औदासीन्य त्यांच्या घरातील बाग एका क्षणात पळवून लावू शकते. एखादी छोटीशी आलेली कळी, छान हिरवेगार झाड, पाना फुलांनी बहरलेले ते झाड पेशंटच्या तसेच डॉक्टरांच्याही मनाला प्रसन्नता देईल. रुग्णालयांमध्येही एक हिरवा कोपरा तयार केला किंवा अगदी ओपीडीमध्येही एक छोटेसे इनडोअर प्लांट लावले तरी लगेच त्या खोलीचे, रुग्णालयाचे वातावरण बदलते. मी एका छान मोठ्या रुग्णालयामध्ये एक खूप छान दृश्य पाहिले. तिथे त्यांनी एका बाजूला वॉटर बॉडी आणि भरपूर झाडांची योजना अशी केली आहे. त्या पाण्यामध्ये त्यांनी छान रंगीत मासे सोडले आहेत की जे पाहिल्याने थकवा क्षणात दूर होतो, मन उल्लसित होते. पेशंटचे नातेवाईक काही वेळेला खूप उदास होतात आपल्या पेशंटच्या काळजीने. ती उदासीनता त्या देखण्या रंगीत माशांकडे पाहून, त्या पाण्याकडे पाहून कमी होण्यास मदत होते हे मी स्वतः सुद्धा अनुभवले आहे. त्या ठिकाणी बसण्याचीही सोय केली आहे, त्यामुळे आपण रुग्णालयात आहोत की एका छोट्या बागेत आहोत असा संभ्रम निर्माण व्हावा असे तिथे वातावरण होते. डिजिटल प्रिस्क्रिप्शनचाही वापर केल्यास कागदांचीही बचत होऊ शकते. डॉक्टरांनी रुग्णांना चालणे, सायकल वापरणे, झाडांमध्ये वेळ घालवणे, स्वच्छ हवा आणि नैसर्गिक जीवनशैली याबद्दल प्रोत्साहन द्यावे. आरोग्य आणि पर्यावरण हे एकमेकांशी जोडलेले आहेत हे डॉक्टर समाजाला प्रभावीपणे समजावू शकतात. आज आपण डॉक्टर कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणासाठी मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
1: श्रोतेहो. परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल दुपारी 2:10. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: दिली जाणारी संवेदनशीलता आपल्या कवितेतून कुठेही हरवू दिलेली नाही. हे त्यांच्या शाबूत राहो हे लवाळे या कविता संग्रहातून प्रत्यास येतं. शीर्षकात लवाळे हा शब्द वाचताना संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांची निश्चितपणे आठवण होते. महापुरात मोठे वृक्ष कोसळले तरी लवाळे मात्र तग धरतात हीच वैश्विक भावना या संग्रहातील कविता देत आहेत. लवाळे या कवितेतील ओळी कदाचित त्या पुराणच मला आपलं म्हटलं. महावृक्ष वाहून जाताना हे इवलेसे लवाळे शाबूत ठेवले या कविताच आहेत माझ्या पाठीचा कणा माझ्या अस्तित्वाचा मूलाधार मला इथं तगवून ठेवलेल्या. या संग्रहातील एक नको कोंडू देव ही रचना अभंग स्वरूपातील आहे. नका बांधू मला कोणत्या जातीत कोणत्या धर्मात करकचू. अतिशय थेटपणे हे वास्तव मांडताना जाती धर्माच्या भवऱ्यातून अजूनही बाहेर न पडलेला समाज अमानवी कृत्य संशयी आणि संभ्रमी वृत्ती भयग्रस्तता अशा वेढ्यात गुंततो आहे. अशा वेळेस संतांनी जे त्या त्या काळात समाज जागृतीचं समाज परिवर्तनाचं काम आपल्या अभंगातून केलं ते कदाचित तेवढ्याच तीव्रतेनं कविता करू शकतील असा आशावाद अंजली कुलकर्णी यांच्या कवितेमधून जाणवतो. आणि म्हणूनच आणखी एका बुरख्यात बाया या कवितेचं उदाहरण देते. जात धर्म लिंग विषमांचे मूळ बुडवू समूळ समुद्रात. आजच्या काळातील शिक्षण व्यवस्था धर्म अधर्म संकल्पना लिंगभेद समाज माध्यम आणि ढोंगीपणा असहिष्णुता सामाजिक राजकीय आर्थिक परिवर्तन आणि दांभिकता पर्यावरणाचा व्रास यावर अंजली कुलकर्णी यांनी आपल्या कवितांमधून भाष्य केलं आहे. एकीकडे तणावग्रस्त परिस्थितीमुळे तरुण मृत्यूच्या खाईत ढकलला जातोय तर दुसरीकडे अनेक नवीन आरोग्य क्षेत्रातील उपाययोजनांद्वारे माणसाचं वयोमान वाढवलं जात आहे याविषयीचं दाहक वास्तव प्रयोजन या कवितेत सहजपणे येतं. कळत नाहीये ते एवढंच रिप्लेस केलेले गुडघे हार्ट लिव्हर आणि किडन्या सांभाळत या झगमग एकाकी उजेडात 150 वर्ष जगण्याचं प्रयोजन तरी काय आहे. अंजली कुलकर्णी यांच्या कवितेत स्त्रीविषयक जाणीवा अत्यंत तीव्रतेनं व्यक्त होतात तेव्हा त्या केवळ स्त्रियांच्या कविता न राहता माणसांच्या कविता म्हणून त्याचं आपोआप चिंतन होतच. जिप्सीसाठी स्त्री शब्द शोधते आहे पान उलटून खर तर तिच्याही मनात आहे एक जिप्सी खोल दडून. अत्यंत संयतपणे कधी उपरोधिक शब्दांद्वारे तर कधी समजुतीच्या स्वरात अंजली कुलकर्णी यांनी कवितेतून मांडलेलं मनोगत वैचारिक विश्लेषणात्मक आणि अभ्यासपूर्ण आहे ज्याची काव्यरसिक आणि काळ निश्चितपणे दखल घेतील.
1: पुस्तक यात्रा या मालेत आताच आपण ऐकला अंजली कुलकर्णी यांच्या शाबूत राहो हे लवाळे या कविता संग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुनः प्रसारित होईल 1:55. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
3: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
4: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी
3: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
4: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:06 झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून.
5: सर्वात पहिल्यांदा तर शुभेच्छा मनपूर्वक शुभेच्छा. आकाशवाणी असं आहे की ज्याच्यावर आम्ही लहानसे मोठे झालो आहोत म्हणजे यात काही शंकाच नाही, काय आकाशवाणी आपल्या सगळ्यांच्या

0: सगळं एक अत्यंत अविभाज्य भाग आहे असं मला मनापासून वाटतं. आणि आठवणी ह्याच आहेत की अत्यंत सुंदर गाणी त्या काळात आम्ही लहान असताना आकाशवाणीवर लागत असत, किंवा बिना का गीतमाला असायची आणि ती नंतर रिपीट झाली होती जेव्हा, तेव्हा तो एक आनंदाचा भाग असायचा. आणि पुढे जेव्हा नंतर आकाशवाणीवरती अनेक वेगवेगळे कार्यक्रम व्हायला सुरुवात झाली, तर मला अगदी पक्क आठवतंय की आई बाबा आम्हाला मुद्दामून ते कार्यक्रम ऐकायला लावायचं. म्हणजे आज जसं टीव्हीचं दिसतं ना की ह्या वेळेला हा कार्यक्रम आहे, तसं त्यावेळेला ते जाहीर व्हायचं. आणि रेडिओ हेच ते सगळ्यात मोठं माध्यम होतं तेव्हा. आणि त्याच्यावर म्हणजे माझं असं म्हणते की मी आकाशवाणीवर, आम्ही आमची पिढी आकाशवाणी आणि त्याच्या गाण्यांवर मोठी झालेलो आहोत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 आणि 14 सेकंद झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

आकाशवाणी पुणे माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चेसाठी तयार असल्याचा सरकारचा पुनरुच्चार। या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थींची यादी जाहीर। ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पंढरपुरात दाखल, मुख्यमंत्र्यांनी घेतलं दर्शन। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यभरात अभिवादन। आणि राज्यात सर्वदूर पाऊस, आजही बहुतांश भागात पावसाचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं केंद्र सरकारनं काल पुन्हा एकदा स्पष्ट केलं। संसदीय नियमांचं पालन करून आणि देशातील युवकांच्या भवितव्याचा विचार करून या विषयावर विधायक चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे, असं संसदीय कामकाज मंत्री

0: नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. गेल्या दशकात 150 अधिक पेपर फुटले आहेत, त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रभावित झाले, पण यासाठी कुणालाही शिक्षा झालेली नाही, असं गांधी म्हणाले. हा प्रश्न दडपून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काल दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम आहे. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारने केलेलं वर्तन अत्यंत वाईट आहे, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही असं ठोस आश्वासन सरकारनं दिलं तरच उपोषण मागे घेऊ, असं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी काल पत्राद्वारे सांगितलं. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी रुग्णालयात येऊन भेट घेतल्याबद्दल वांगचुक यांनी त्यांचे आभार मानले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध ठिकाणी कालही आंदोलनं करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांची प्रातिनिधिक यादी काल जाहीर करण्यात आली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल मंत्रालयात पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीच्या औचित्यानं प्रातिनिधिक 533 शेतकऱ्यांची यादी काल जाहीर करण्यात आली. या याद्या गावपातळीवर ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यालय तसंच संबंधित बँकेच्या शाखेत प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक दिला जाईल. शेतकऱ्यांना त्यांच्या आधार क्रमांकाच्या किंवा विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणीकरण करावं लागेल. तसंच शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅकवरील नोंदणीही आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यावर लाभाची रक्कम थेट हस्तांतरित केली जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पात्र लाभार्थ्यांसाठीची संपूर्ण प्रक्रिया येत्या 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. त्यानंतर सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ हस्तांतरित केला जाणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्या काल पंढरपूरमध्ये दाखल झाल्या. संत सोपानकाका आणि माऊलींच्या पालखीचा बंधुभेट सोहळाही काल पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माऊली आणि तुकोबारायांच्या पालख्यांचं काल दर्शन घेतलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: मला पालकमंत्री गोरे साहेबांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण माहिती दिली आणि यावेळेस एआयच्या माध्यमातून आपण एकूण किती वारकरी याचा अंदाज घेतो आणि असं लक्षात येत आहे की विक्रमी अशा प्रकारची वारी आहे. खूप मोठ्या प्रमाणात वारकरी सगळीकडनं इथे आलेले आहेत आणि जुने सगळे रेकॉर्ड संख्येचे यावेळेस तोडण्यात येत आहेत.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल राज्यभर विविध कार्यक्रम राबवण्यात आले. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबियांसह बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं बायोगॅस संयंत्राचा एक प्रयोग साकारला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात असलेल्या धानोरा या गावच्या भानुदास वनारे या शेतकऱ्याने बायोगॅस संयंत्राचा एक मोठा प्रयोग साकारला आहे. या बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून त्यांनी एक पोर्टेबिलिटी किट तयार केली आहे. या पोर्टेबिलिटी किटमध्ये ते बायोगॅस भरून कुठेही त्याचा वापर करू शकतात. तसेच याच बायोगॅस निर्मितीपासून त्यांनी एक वीज निर्मितीचा प्रयोगही यशस्वी केला आहे. बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेले पोर्टेबिलिटी गॅस किट पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होत आहे. बायोगॅस एका मोठ्या फुग्यासारख्या कंटेनर किटमध्ये भरून तो कुठेही सहज वाहून नेता येत असल्यामुळे शेतात आणि शेतघरात याचा कुठेही स्वयंपाकाला लागणारा गॅस तसेच लाईटसाठी याचा उपयोग शक्य होत आहे. तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी याचा आदर्श घ्यावा असे इतर शेतकऱ्यांकडून मत व्यक्त होत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा.
0: आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबई केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 मध्ये याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या

0: अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. क्रिकेट. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील 20 षटकांच्या 3 सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 4:30 वाजता हा सामना सुरू होईल. उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर खेळवले जातील. गेल्या आठवडाभर दडी मारलेल्या पावसाचं पुनरागमन झाल्यानं गडचिरोली जिल्ह्यात बळीराजा सुखावला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जुलै महिन्यात आठवडाभर दडी मारलेला पाऊस 21 जुलैपासून बरसू लागल्यानं शेतकरी राजा सुखावला. धान हे मुख्य पीक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत 73,871.56 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. हे प्रमाण 34% असलं तरी मागील वर्षीच्या तुलनेत ते 6% कमी आहे. मागील वर्षी 1 जूनपासून जुलैपर्यंत 496.8 मिलीमीटर पाऊस पडला होता, परंतु यंदा केवळ 335.5 मिलीमीटर पाऊस पडल्यानं पेरण्या खोळंबल्याचं चित्र दिसून आलं. मात्र आता पाऊसधारा कोसळत असल्यानं रोवणीच्या कामाला वेग येईल असा अंदाज आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी गडचिरोलीहून जयंत निमगडे.
0: राज्याच्या बहुतांश भागात काल पावसानं हजेरी लावली. पुण्यात काल दिवसभर पावसाची संततधार होती. या पावसानं धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान पुण्यातला पाणी पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असून सध्या शहरात कोणत्याही प्रकारची पाणी कपात करण्यात आलेली नाही अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातही काल पावसाचा जोर होता. यामुळे दारणा, गंगापूर, नांदूर, मध्यमेश्वर धरणांमधून विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. हवामान. राज्यात सर्वत्र आजही पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चेसाठी तयार असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थींची यादी जाहीर. ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पंढरपुरात दाखल, मुख्यमंत्र्यांनी घेतलं दर्शन. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यभरात अभिवादन. आणि राज्यात सर्वदूर पाऊस, आजही बहुतांश भागात पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोतेहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिली. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.
3: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
2: सतारीचे बोल असोत
4: की मंजुळ बासरी,
2: शततारांची संतूर असो
4: की मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
4: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
6: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AII या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 35 सेकंद झाले आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज आहे 23 जुलै. आज थोर स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांची जयंती साजरी केली जाते. त्याचबरोबर आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. आजच्याच दिवशी दिनांक 23 जुलै 1927 साली मुंबईमध्ये ऑल इंडिया रेडिओची सुरुवात झाली आणि 1957 साली आकाशवाणी हे नाव अधिकृतपणे मिळालं. आज आकाशवाणी शतक महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. आकाशवाणी आणि संपूर्ण कुटुंबाला अनेक शुभेच्छा.
1: नमस्कार श्रोते हो, मी प्रमोद पवार. गेली अनेक वर्ष आकाशवाणीशी संबंधित आहे. माझा आवाज पहिल्यांदा कलाकार म्हणून लोकांच्या पर्यंत नेण्याला आकाशवाणी जबाबदार आहे आणि त्या जबाबदारीतून मी आता बोलतोय. कारण ही केवळ जबाबदारी त्यांनी दिलेली नव्हती, तर मी नेमका काय आहे, कसा आहे हे मला स्वतःला कळण्यासाठी आकाशवाणीवर मी स्वतःला ऐकू शकलो आणि त्यातून स्वतःची प्रगती करू शकलो. मुळात महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांच्या कानापर्यंत पोहोचण्यासाठी मला आकाशवाणीने मदत केली आणि याच आकाशवाणीला 99 वर्ष पूर्ण होऊन शतकामध्ये ती प्रवेश करते आणि त्या शतकामधली जवळजवळ 50 वर्ष मी आकाशवाणीशी संबंधित आहे आणि त्याचा मला जास्त अभिमान आहे. आणि त्यामुळेच या आकाशवाणीला खूप खूप शुभेच्छा देताना नव्या कलावंतांना व्यासपीठ देणारं पहिली मातृसंस्था म्हणून मी आकाशवाणीकडे बघतो.

नमस्कार श्रोतेओ, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेओ, संगीत म्हणजे साधना, साधनेतून घडतात ते संस्कार आणि संस्कारातून घडते ती पुढची पिढी, आणि हेच संगीताचं खरं सौंदर्य आहे. त्यासाठी संगीताचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. मात्र हा अभ्यास सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन चिंतन सातत्य ठेवत हा वारसा पुढील पिढीसाठी हस्तांतरित करण्याचं काम सुप्रसिद्ध गायिका लेखिका प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे करीत आहेत. आणि त्यांचा हा संपूर्ण संगीत क्षेत्रातला जो प्रवास आहे त्यासोबतच शास्त्रीय संगीत सुगम संगीत यामधलं जे कार्य आहे आणि चित्रपट संगीतामध्ये जे काही त्यांनी संशोधन लेखन केलेलं आहे या संपूर्ण कार्यासाठी त्यांना नुकताच स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आलेला आहे. एकंदरीतच त्यांच्या या संगीत प्रवासाबद्दल आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत, आणि त्याचसाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित

0: केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका लेखिका आणि प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आपल्याला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर 2025 हा पुरस्कार नुकताच देण्यात आलेला आहे, तर ती भावना आधी काय होती त्याबद्दल सांगा.
1: नमस्कार. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे आपल्यासाठी एक दैवत आहे आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात जी भावना आहे ती तर मला आहेच, परंतु मला समजायला लागल्यापासून ज्या स्वराचा मी निधिध्यास घेतला, ज्याचा मी अभ्यास केला, एक भारावले पण एक असतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन मग संशोधनही करायचं असतं, तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि मग पुन्हा तो अभ्यास करताना जेव्हा त्या कलावतीच्या अनेक पैलू माझ्या नजरेत आले आणि त्याचा मी अभ्यास सुरू केला आणि ह्या टप्प्यावर मला त्यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी महत्भाग्य आहे. यापेक्षा दुसरं काही मोठं असूच शकत नाही, कारण लता मंगेशकर हे नाव म्हणजे एक मंत्रोच्चारासारखं आहे, त्यामुळे मी खूप स्वतःला भाग्यशाली समजते. आणि एक अशीही भावना आली की ज्यांना या क्षेत्रात संशोधन करायचं आहे, काही काम करायचं आहे, त्यांच्यासाठी ही निःसंशय एक आशादायी गोष्ट आहे की अशा प्रकारच्या संशोधनाला पुरस्काराची मोहर उमटू शकते आणि हा एक चांगला संदेश या निमित्ताने गेला.
0: आणि संगीत क्षेत्रासाठीच ही फार गौरवाची बाब आहे. पुरस्कार तुम्हाला मिळाला म्हणजेच तो तुमच्या पूर्ण संगीत क्षेत्रासाठी.
1: बरोबर.
0: आणि हे जे कार्य आहे तुमचं ते अतिशय खूप मोठं आहे. मात्र संगीत क्षेत्राकडचा हा प्रवास कसा काय सुरू झाला तुमचा, ती प्रेरणा कुठून मिळाली?
1: लहानपणापासून मी गाणं शिकतच आले. माझे आई वडील दोघंही उत्तम गातात.
0: अच्छा.
1: आणि छंद म्हणून बासरी वाजवतात वडील. व्यवसाय जरी डॉक्टर म्हणून असला त्यांचा तरी, आणि आई तर उत्तमच माझी गायिका, त्यामुळे संस्कार माझ्यावर लहानपणापासून होते आणि अतिशय उत्तम मला गुरु लाभले. मी भाग्यशाली आहे त्या बाबतीत की पंडित गजानन बुवा जोशी, पंडित एस के अभ्यंकर बुवा, पंडित मधुकर जोशी असे मला शास्त्रीय संगीतातले दिग्गज शिकवायला होते आणि त्यांनी मला खूप सुंदर संथा दिली, खूप छान माझ्यावर संस्कार केले, त्यामुळे तो पाया पक्का होत गेला. आणि मग नंतर माझा ओढा हा जास्त सुगम संगीताकडे किंवा ज्याला भावसंगीत आपण म्हणू, तिथे माझा जास्ती ओढा. मला जाणवलं की मला शुद्ध शास्त्रीय संगीत तर खूप आवडतं आणि एक साधना म्हणून ती आवश्यकही आहे, पण तितकाच ओढा मला काव्याचा आहे, शब्दांचा आहे. आणि मग जी शब्दप्रधान गायकी आहे म्हणजे आपली भावगीत आहे, सुगम संगीत आणि विशेष करून चित्रपट संगीत आहे, त्याकडे मी जास्त वळले. आणि मग जरी मी शास्त्रीय संगीतात एम ए केलं म्हणून माझं जास्ती तिथे तेव्हा त्याचं शिक्षण मी घेतलं म्हणा, परंतु जेव्हा त्याचा विचार करतानाच मला लक्षात आलं की आपला जास्त ओढा हा शब्दप्रधान गायकीकडे आहे.
0: अच्छा.
1: आणि मग मी ती जास्त जोपासना त्या कलेची जास्त केली अर्थात. आणि मग एका क्षणी मला वाटलं की ह्यात संशोधन करण्याची खूप गरज आहे. मला जो इंटरेस्ट किंवा मला जो रस निर्माण झालाय त्याला संशोधनाचं जर अधिष्ठान मिळालं तरच त्या आपल्या म्हणण्याला काहीतरी वजन येतं.
0: अच्छा.
1: कारण छंद म्हणून ऐकणं, छंद म्हणून गाणं, छंद म्हणून काही त्यावर भाष्य करणं हे वेगळं आहे आणि एक अधिकारी व्यक्ती म्हणून त्याच्यावर जर आपल्याला काही भाष्य करायचं असेल तर त्याला एक शिस्त हवी. आणि म्हणून मी शब्दप्रधान गायकीच्या आणखीन खोलात शिरले एक संशोधन म्हणून.
0: आणि अशी उदाहरणं फार कमी आहेत, आहेत पण फार कमी आहेत, की शास्त्रीय आणि सुगम संगीतामध्ये सुरुवात केल्यानंतर पुन्हा चित्रपट संगीत आणि त्यात नुसतं गायन नाही तर त्यामध्ये संशोधन आणि लेखन करणं, तर हा मोठा एवढा प्रवास करताना तुम्ही मुंबई विद्यापीठामध्ये प्राध्यापिका म्हणून सुद्धा कार्यरत आहात, तर तो अनुभव सुद्धा कसा होता? कारण तुम्ही अगदी लहानपणापासून तुम्ही गायन करताय आणि तेही शास्त्रीय आणि सुगम संगीत, आणि त्यात लगेच आजची ही जेनझी ज्याला आपण म्हणतो त्यांना सामोरं जाणं आणि त्यांना शिक्षणाचे धडे देणं, तर तो अनुभव कसा होता?
1: हा जो प्रवास माझा सुरू झाला त्यानंतर मी म्हणजे मास्टर्स माझं झाल्यानंतर खूप वर्षांनी मी PhD करायला घेतली, म्हणजे माझं मास्टर्स झालंय ते 1991 मध्ये झालंय आणि मी 2004 साली निर्णय घेतला की मला PhD करायची आहे. म्हणजे मधली काही वर्ष त्याआधी माझं मानसशास्त्राचं जे पदवी माझी मानसशास्त्रातली आहे बॅचलर्स,

0: त्यामुळे तोही विषय माझा तितकाच आवडीचा आहे. मग नंतर लक्षात आलं की आपण या दोन्हीची सांगड घातली पाहिजे. हे आपलं नॉलेज आणि आपलं हा अनुभव, कारण अनेक वाद्यवृंदांमधून मी गात होते, काही चित्रपटांना मी पार्श्वगायन केलेलं आहे, मंचीय सादरीकरण मी गेली 40 वर्ष करते आणि त्यातून मला खूप अनुभव मला माझ्या गाठीशी होता. आणि मुंबई विद्यापीठात माझा प्रवेश झालाय तो 2013 साली.
1: अच्छा.
0: तेव्हा माझ्या मनात असंच होतं की तरुण पिढीशी मी जोडली जाईन आणि शिकवण्याची मला खूप आवड आहे. म्हणजे मला एखादी गोष्ट स्वतःला जी माहिती आहे ती दुसऱ्याला समजावून सांगणं आणि माझ्या शिष्यांच्या गळ्यातून ती काढणं यात एक विलक्षण आनंद आहे. आणि त्यासाठी मी मुंबई विद्यापीठात 2013 साली माझी निवड झाली आणि मी रुजू झाले आणि त्यानंतर आता हा प्रवास निरंतर सुरू आहे. आणि मला आनंद वाटतो की माझे विद्यार्थी अतिशय छान अनेक ठिकाणी गाजतायत, खूप छान काम करतायत असे माझे विद्यार्थी आहेत. आणि हाही मला एक आनंदाचा भाग आहे, समाधान आहे अतिशय, की फक्त गाणं मी नाही शिकवत.
1: बरं.
0: गाणं हे सांगीतिक शाब्दिक जेवढं असतं त्याच्याही पलीकडे ते भावनिक आहे. मी मुलांना माझ्या नेहमी आवर्जून सांगते की गाण्याकडे बघण्याची एक दृष्टी विकसित करा, नजर घ्या आधी गाण्याची. प्रत्येक गाण्याला एक म्हणणं असतं ज्याला आपण कहन म्हणतो. हर एक गाणे की एक कहन है, हर एक गाणं कुछ कहना चाह रहा है. तो नेमकं काय त्याचं म्हणणं आहे हे तुम्हाला ज्या क्षणी कळेल त्या क्षणी तुम्हाला त्या गाण्याची नस सापडेल. म्हणजे जसा एखादा वैद्य असतो, एखादे डॉक्टर असतात, त्यांना तर नाडी परीक्षे आधी सुद्धा चेहरा बघूनच कळतं तुमचा की तुम्हाला काय झालंय. म्हणजे तुम्ही काही बोलायच्या आत तुमचा चेहरा जसं बोलून जातो तसं त्या गाण्याचा चेहरा मोहरा गाणं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं पाहिजे या गाण्याचा नेमकं त्याचं मर्म आहे कशात. ती दृष्टी आणि माझ्या ह्या प्रयोगाला हळूहळू यश येत आहे असं मला वाटतं, कारण माझे विद्यार्थी ज्या पद्धतीने आता गाण्याकडे बघायला लागलेत आणि ते सांगतात मला स्वतः येऊन की मॅडम तुम्ही जे सांगितलं होतं तसं आता मी ती दृष्टी घेऊन इतर गाणी ऐकायला लागलो. मग ते मला मुद्दे त्याही गाण्यात सापडले, आता मला गाण्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. तर हा मला खूप आनंदाचा भाग आहे की आता हळूहळू मुलांना ती एक सजगता येत चालली आहे. सुगम संगीतात ती अतिशय आवश्यक आहे की गाण्यातला भाव कळणं आणि त्याचं एकूण भाव प्रदर्शन अतिशय उत्कटपणे होणं हा फार महत्वाचा भाग आहे. आणि तो मला ही पिढी सुद्धा तितकाच चांगला प्रतिसाद देते, अर्थात त्यांच्या पुढची आव्हानं बरीच आहेत. त्यांना खूप प्रकारची प्रलोभनं आहेत, प्रसिद्धीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, त्यामुळे साधना आणि व्यक्त होणं ह्यात एक अंतर लागतं जे आमच्या पिढीला सुदैवाने मिळालं, कारण आमच्या वेळेला एवढे चॅनल्स नव्हते, आतासारखे रियालिटी शोज नव्हते, त्यामुळे आपोआपच एक कालखंड असा गेला की फक्त शिका, अंतर्मुख व्हा, रियाज करा, मग व्यक्त व्हा. म्हणजे जे समर्थांनी म्हटलेलं आहे की अभ्यासोनी प्रकटावे, तुम्ही आधीच आता प्रकट होण्याची घाई इतकी असते प्रत्येकाला की अभ्यास मागे राहू शकतो. तेव्हा मला असं वाटतं आमच्यासारख्या शिक्षकांचं खूप मोठं आता आणखीन आव्हान वाढलंय आमच्या पुढचं की मुलांना हा संयम सुद्धा शिकवायला आवश्यक आहे फार.
1: आणि त्याचा फायदा बऱ्याच मोठ्या प्रमाणात होतो, कारण आपण पाहतो की जरी शोज असतील वेगवेगळे माध्यमांवर पण त्यामध्ये सुद्धा सगळेच बाजी मारत नाहीत, जे सातत्य ठेवतात आपल्या शिक्षणात किंवा साधना जी आहे ती अगदी मनोभावे करतात, तेच पुढे जातात. तर त्यासाठी तुम्ही प्राध्यापक म्हणून काम करताय तर ते फार गरजेचं आणि महत्वाचं ठरतं. श्रोते हो, संगीत ही केवळ कला नसून ती साधना आहे आणि या साधनेतून आपल्या आवाजानं, अभ्यासानं, संशोधनानं, अध्यापनातून अनेक पिढ्यांना प्रेरणा देण्याचं काम हे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम करतायत. आणि अलीकडेच त्यांना हा सन्मानसुद्धा खूप मोठा जो आहे तो प्राप्त झालेला आहे. एकंदरीतच संगीत क्षेत्रातली त्यांची जी कारकीर्द आहे किंवा त्यांनी केलेलं जे अफाट कार्य आहे त्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधत होतो. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोतेहो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात दिलखुलास आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी 100 प्रवेश करते, मला वाटते खरंच आनंदाची गोष्ट आहे. ह्या निमित्ताने मला आमच्याकडे प्रथम रेडिओ आला त्याची आठवण झाली. आणि त्या काळामध्ये म्हणजे आता जवळजवळ 60 वर्षापूर्वीची गोष्ट जर विचार केला तर त्या काळचे सगळे कार्यक्रम आठवले तरी खूप मनोरंजन आणि त्याच्याबरोबरच प्रबोधन असं दोन्ही ह्या कार्यक्रमांनी होत होतं. त्या पिढीचं मनोरंजन केलंच पण अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम सुद्धा त्या काळामध्ये आम्ही ऐकलेले आहेत. अनेक दिग्गज कवी, संगीत क्षेत्रातले मान्यवर लेखक हे लोक आकाशवाणीमध्ये प्रत्यक्ष काम करत होते त्या काळामध्ये. म्हणजे मला आठवते तर मराठेकरांपासून अनेक लेखक म्हणजे मग अगदी महेश केळुसकरांपर्यंत ह्या कवी लेखकांनी आकाशवाणीवर काम केलेलं आहे. लहानपणी मी अनेक कार्यक्रमांचं असं प्रक्षेपण होत होतं ते आम्ही ऐकत होतो. म्हणजे मला आठवते तो एक गंमत जम्मत सारखा कार्यक्रम ज्याच्यामध्ये लहान मुलांना एक खूप चांगलं प्रोत्साहन मिळत होतं. त्यांना सांगितलं जायचं की तुम्हाला कार्यक्रम आवडला तर पत्र पाठवा वगैरे. आणि मला आठवते त्या काळामध्ये मी पत्र पाठवलेलं होतं आणि माझं नाव आकाशवाणीवर त्यावेळेला आलं होतं. त्याचा इतका आनंद झाला होता की आपलं पत्र वाचलं गेलं तिथे. त्यामुळे अशी आकाशवाणी आज 100 प्रवेश करते ह्याचा आनंद आहे. आणि तिने आणखीन टिकावं हे आजच्या सगळ्या काळामध्ये जिथे सगळा एक सोशल मीडिया राज्य करायला लागलंय अशा काळामध्ये आकाशवाणीने आपलं एक सत्व आणि एक प्रांजळ मनोरंजन करण्याचं काम आणि लोकांना काहीतरी सकस आणि समृद्ध देण्याचं काम कायम केलेलं आहे ते असंच करत राहू देत. त्यासाठी मी आकाशवाणीला खूप मनपूर्वक शुभेच्छा देते.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 होत आहेत. थोड्याच वेळात प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
4: नमस्ते.
3: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतेय की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
4: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती

0: वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
1: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 वेबसाईट www.anurupviwaha.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आताच आपण अनुरूप विवाह संस्था ह्या ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
4: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, डोळे हे अतिशय संवेदनशील आणि उपयोगी असं पंचेंद्रिय आहे. त्यांनी आपण सगळं जग पाहू शकतो, रंगांची उधळण अनुभवू शकतो आणि त्यामुळेच त्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. याच डोळ्यांची काळजी कशी घ्यावी हे सांगणारा आपला हा कार्यक्रम आहे गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी. आज पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला काचबिंदू या विकारावरची माहिती देणार आहेत. त्यासाठी सर्वात प्रथम आपण डॉक्टर गर्दे यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: डॉक्टर, आत्ताच मी म्हटलं काचबिंदू या विकारावर तुम्ही माहिती देणार आहात, तर नेमकं काचबिंदू म्हणजे काय, हा काय विकार आहे डोळ्याचा?
6: काचबिंदू म्हणजे काय मॅडम, खरं तर लोकांचा गैरसमज असा होतो काचबिंदू म्हणजे मोतीबिंदू. मोतीबिंदू हा विकार वेगळा आहे आणि काचबिंदू हा विकार वेगळा आहे. मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातली जी ट्रान्सपरंट लेन्स आहे ती दुधी होणं, गडूळ होणं, त्याला मोतीबिंदू म्हणतो. आणि काचबिंदू म्हणजे डोळ्याचं प्रेशर वाढतं. जसं आपलं नॉर्मल बीपी आहे 120-80 नॉर्मल आहे, तो वाढला तर उच्च रक्तदाब म्हणतो आपण. तसं डोळ्याचं नॉर्मल प्रेशर जनरली 16-18 दरम्यान असतं, ते त्याच्यापेक्षा वाढायला लागलं आणि त्याचा दृष्टीवरती परिणाम व्हायला लागला तर त्याला काचबिंदू म्हणतात. जनरली काय होतं, काचबिंदूच्या पेशंटमध्ये आपल्याला कारणं वेगवेगळी दिसतात. काचबिंदूच्या पेशंटमध्ये त्याचं मूळ कारणाचा शोध न घेता, त्याचं कारण न शोधता, त्याचं निदान

0: व्यक्त केलं जातं, म्हणजे डोळ्याचं प्रेशर वाढलंय आणि मग ह्याला काच बिंदू म्हणायचा आणि मग त्याची एक विवक्षित त्यांची ट्रीटमेंटचा पार्ट आहे. तर तो काय असतो, तर डोळ्यात प्रेशर मेंटेन करायला ड्रॉप टाकले जातात आणि त्या ड्रॉप टाकूनही जर ते प्रेशर कंट्रोलमध्ये येत नसेल आणि दृष्टी झपाट्यानं कमजोर व्हायला लागली, कमी व्हायला लागली, तर मग त्याचं एक ऑपरेशन केलं जातं जेणेकरून प्रेशर मेंटेन राहतो. एवढं करून सुद्धा मॅक्झिमम लोकांमध्ये एका सर्टन स्टेज नंतर, वयाच्या एका अवस्थेनंतर तुमची दृष्टी कायमची जाते.
1: अरे बापरे,
0: ह्या ही सगळी लक्षणं आपल्याला काचबिंदू मध्ये आढळत असतात.
1: तर डॉक्टर, आता तुम्ही काचबिंदू म्हणजे नेमकं काय याविषयीची माहिती दिलीत, आता काचबिंदू विषयीचीच आणखी काही माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999. तर डॉक्टर, काचबिंदू म्हणजे काय हे तुम्ही नेमकं सांगितलं, पण आता तो कशामुळे होतो, त्याच्यामागची कारणं काय आणि काचबिंदूची नेमकी लक्षणं काय, म्हणजे ओळखायचं कसं की आपल्याला काचबिंदू झालंय?
0: खरं तर प्रश्न चांगला आहे मॅडम. काचबिंदू आयुर्वेदानुसार काय, आधुनिक शास्त्रानुसार काय, डोळ्यांचा अतिशय धोकादायक विकार आहे. ह्याचं कारण का, ह्या आजारात डोळा कधी जाईल सांगता येत नाही. खरं तर याची लक्षणं काय असतात, आयुर्वेदानुसार काचबिंदूचं वर्णन आदिमंत या विकाराच्या नावाखाली आलेलं आहे. ह्याच्यात लक्षणं काय असतात, डोकं, डोळी, भुवळ्या, हे तर प्रचंड वेदना होणं.
1: अच्छा.
0: आणि मग आस्ते आस्ते आस्ते त्या वेदनांचं स्वरूप वाढत जातं, याचा सततच्या वेदना राहिल्यानंतर दृष्टी कमी व्हायला लागते आणि दिसणं कायमचं बंद होतं. हे खरं तर त्याची लक्षणं आहेत. पण काही रुग्णांमध्ये मात्र आपल्याला काचबिंदूची लक्षणं हे कोणत्याही पद्धतीनं दिसत नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, बऱ्याचदा असं होतं की एक डोळा कधीतर 5-7 वर्षापूर्वी गेलेला असतो.
1: अच्छा.
0: दुसऱ्या डोळ्याची दृष्टी खूप कमी झालेली असते, मग डॉक्टरकडे जातात आणि चेक करताना ज्यावेळी एक डोळा बंद करून दुसऱ्या डोळ्याने वाचायचे सांगितले जाते, त्यावेळी कळतं की अरे एका डोळ्याला तर अजिबातच दिसत नाही. म्हणजे तो कधीतरी प्रेशर वाढून ते एका प्रमाणापेक्षा जास्त किंवा सततचं हाय प्रेशर डोळ्याचं राहून नंतर डोळा गेलेला असतो, तसंच दुसऱ्या डोळ्यावर परिणाम झालेला असतो आणि ते दिसणं कमी दुसऱ्याचं झाले मग लक्षात येतं. असं बऱ्याच वेळेला बऱ्याच पेशंटमध्ये दिसतं. हे झालं ज्यांच्यामध्ये लक्षणं दिसत नाहीत त्यांच्यामध्ये. ज्यांच्यामध्ये मी सांगितलेली लक्षणं दिसत आहेत त्यांच्यामध्ये उपचार लगेच चालू केले जातात. साहजिकच आहे, पहिल्यांदा आयुर्वेदाकडे कुणी येतच नाही, तर ते आधुनिक शास्त्राचे ज्यावेळी औषधं चालू होतात त्याच्या ट्रीटमेंटमध्ये मागाशी जसं मी सांगितलं की दोनच पार्ट, एक सर्जरी आणि दुसरे ड्रॉप्स. सुरुवातीला कोणताही डॉक्टर पटकन सर्जरीला हात घालत नाही. इनिशियल स्टेज असेल किंवा प्रेशर वाढले, दिसणं जरी कमी झाले तरी बऱ्याचदा ते खूप हाय प्रेशर नसतं. जे 16-18 प्रेशर सांगितले ते 20-22-25 रेंजमध्ये असतं, पण एका स्टेज नंतर ते खूप दिवस राहिल्यामुळे दृष्टी कमी झालेली असते, मग ड्रॉप देतात. ड्रॉप दिलं की प्रेशर मेंटेन राहतं पण दृष्टी मात्र आस्ते आस्ते कमीच होत जाते.
1: अच्छा.
0: म्हणजे तो आजार असा आहे, त्याला आपण कितीही प्रेमानं सांभाळलं, त्याची कितीही काळजी घेतली, त्याची औषधं न चुकता टाकली, त्याची ट्रीटमेंट आधुनिक शास्त्राची जी काय, म्हणजे प्रेशर कंट्रोल येत नाही म्हणून सर्जरी जरी केली तरी एका ठराविक आजाराच्या वयानंतर काचबिंदू नावाचा विकार आपला डोळा कायमचा घालवतो.
1: अरे बापरे, ही लक्षणं सांगितली डॉक्टर, पण आता अजूनही आपण काही लक्षणं आणि कारण जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999. तर डॉक्टर, तुम्ही आता काही लक्षणं सांगितलीत पण अजून काय काचबिंदू बद्दल सांगता येईल?
0: जसं मी आता सांगितलं की लक्षणं अशी असतात, आधुनिक शास्त्रानुसार ट्रीटमेंट करता येते. आता खरं तर सांगायचा मुद्दा हा आहे की जर काचबिंदू आहे, कोणतंही शास्त्र, खरं तर शास्त्र आहे ते, वाईट कोणतंच नाही.
1: बरोबर.
0: आधुनिक शास्त्र असू दे, म्हणजे अॅलोपॅथी असू दे, आयुर्वेद असो किंवा होमिओपॅथ असू दे, शास्त्र हे शास्त्र आहे. प्रत्येक शास्त्राच्या काही तर मर्यादा ठरलेल्या असतात, त्या मर्यादेत राहून ट्रीटमेंट करणं हे गरजेचं आहे.

0: आयुर्वेद काय सांगतं, मुळात आजार होऊ नये म्हणून काही गोष्टी प्रिकॉशन घ्यायला सांगतं आणि आजार झाल्यानंतर ट्रीटमेंट सांगते, पण ती ट्रीटमेंट या पद्धतीनं सांगते की तो आजार पुनरुद्भवी होऊ नये
1: आणि मुळापासून
0: गेला पाहिजे. हे प्रत्येक शास्त्रात असेल असं नाही, हे आयुर्वेदाची खासियत आहे.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
0: मुळात आयुर्वेदात मूळ कारण काय ह्याचा शोध घ्यायची पद्धत जी आहे ती विकार कायमचा घालवण्यासाठीची खरं तर मेक किंवा गमक आहे. आधुनिक शास्त्रात जसं मी सांगितलं की प्रेशर तुमचे जास्त आहे, ड्रॉप दिले जातील आणि ड्रॉप न कंट्रोल येत नाही म्हटलं की सर्जरी आहे. त्याचं कारण काय, त्याचा तो मेंदूचा विकार आहे का, शारीरिक दोष आहे का, डोळ्याचा विकार आहे, नेमकं डोळ्याचं प्रेशर का वाढतंय अगदी ते ह्याचा विचारच केला जात नाही आणि मग त्याची चिकित्सा केली जाते.
1: बरोबर.
0: ज्यावेळी आपण याचा कारणांचा उहापोह विचार करायला तो तुम्हाला गंमत वाटेल. ज्या माणसाला जर म्हणजे खरं तर आधुनिक शास्त्रानुसार म्हणा किंवा आयुर्वेदानुसार ही म्हणा, ग्लॉकोमा हा अनुवंशिक ही असू शकतो. बऱ्याच वेळेला अनुवंशिकता त्याची दिसते.
1: अच्छा.
0: तर अशा लोकांमध्ये बऱ्याच वेळेला आम्ही चेक करताना लक्षात येते की क्रोनिक कॉन्स्टिपेशन जर असेल तर बऱ्याच पेशंटमध्ये आपल्याला ग्लॉकोमाचे केसेस आढळून येतात.
1: मग
0: हा अगदी म्हणजे हा मला स्तंभ हा वाताचा विकार आहे पोटाशी संबंधित आणि तो एका स्टेज नंतर एका वयाच्या अवस्थेनंतर तो सगळ्यांना डोळ्या परिणाम नक्की करत नाही, पण तो काही पेशंटमध्ये मात्र काचबिंदू होण्या इतपत मेजर परिणाम सराव करतो. त्यामुळं काचबिंदूचं मूळ निदान करून ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. नुसतंच काचबिंदूचे ड्रॉप टाकतोय असतं होता
1: का
0: माने.
1: बरोबर आहे डॉक्टर. तुम्ही आता काचबिंदूची काही लक्षणं आणि काही कारणं सांगितलीत, पण हा विषय एवढा मोठा आहे की आपल्याला पुढच्या भागात सुद्धा या विषयावरचीच माहिती ऐकायची. तर आपण पुढच्या भागात भेटूया, या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
2: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:55 आणि 10 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
3: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट पेपर फुटीच्या मुद्द्याचं कुणीही राजकारण करू नये केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांचं आवाहन. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी आणि या संकल्पनेचा मजबूत पाया म्हणून देशातल्या युवकांनी योगदान द्यावं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी ग्रामीण विकास, कृषी, सामाजिक कल्याण आणि अन्य संबंधित क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. सर्व सुधारणांच्या केंद्रस्थानी नागरिकांचं कल्याण असलं पाहिजे, तसंच शासकीय धोरणं नागरिकांच्या गरजांनुसार तयार केली पाहिजेत असं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संपूर्ण शासकीय दृष्टिकोन स्वीकारण्याच्या महत्वावरही पंतप्रधानांनी भर दिला. भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळावी आणि भविष्यातल्या रोजगाराच्या मागण्यांशी त्यांना जुळवून घेता यावं यासाठी कौशल्य प्रशिक्षण आवश्यक आहे असं पंतप्रधान म्हणाले. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असून विरोधकांनी या मुद्द्याचं राजकारण करू नये असं आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. या मुद्द्यावर केवळ आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी आणि वारंवार भूमिका बदलण्याऐवजी विरोधकांनी या गंभीर मुद्द्यावर संसदेत अर्थपूर्ण चर्चेत सहभागी व्हावं असं ते म्हणाले. पेपर फुटी ही चिंतेची बाब आहे. ती केवळ एका सरकारपुरती किंवा राजकीय पक्षापुरती मर्यादित समस्या नाही. या

हिंसेवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी प्रभावी धोरण तयार करण्याची गरज आहे आणि त्यासाठी संसदेत या विषयावर सखोल चर्चा होणं आवश्यक आहे असं नड्डा म्हणाले. यासाठी सरकार बरोबर मिळून काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. काँग्रेस आणि विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधील विविध परीक्षांच्या पेपरफुटीचा मुद्दाही नड्डा यांनी उपस्थित केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना या प्रकरणातून राजकीय फायदा घ्यायचा आहे ही दुर्दैवी बाब असल्याचं ते म्हणाले. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडलं जाईल असंही नड्डा यांनी सांगितलं. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची आपण रुग्णालयात भेट घेतली आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली असं नड्डा यांनी सांगितलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वांगचूक यांनी योग्य मार्गदर्शन करावं असं आवाहन केल्याचंही ते म्हणाले. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं केंद्र सरकारनं काल पुन्हा एकदा स्पष्ट केलं. संसदीय नियमांचं पालन करून आणि देशातील युवकांच्या भवितव्याचा विचार करून या विषयावर विधायक चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल लोकसभेत सांगितलं. दरम्यान नीट पेपर फुटी, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे काल सलग तिसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या विषयावरील चर्चेपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. अयोध्येत काल श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची बैठक झाली. या बैठकीत मंदिर व्यवस्थापन, देणगी प्रणाली, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती, न्यासातली रिक्त पदं भरणं आणि धार्मिक समितीची पुनर्रचना यासारख्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आले. भाविकांची श्रद्धा पूर्वी इतकी दृढ असून ते मंदिरात दर्शनासाठी येत असल्याचं न्यासानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. विशेष तपास पथकांचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्यानं त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असंही न्यासानं सांगितलं. मंदिरात अर्पण केल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीचं प्रमाण आणि शुद्धता तपासण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीतील संस्थेच्या सहकार्यानं कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे. 23 जुलै 1927 या दिवशी तत्कालीन बॉम्बे केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. भारताच्या विकासात रेडिओ प्रसारणानं महत्वाची भूमिका बजावली आहे. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी ही सेवा अव्याहतपणे बजावत आली आहे. जगातल्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या राष्ट्रपती एक महिला असणं ही अभिमानाची बाब असल्याचं उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्यानोस्वा डावकोवा यांनी म्हटलं आहे. उत्तर मॅसेडोनियातल्या स्कोपे इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधींशी बोलताना त्या म्हणाल्या की भारताचा प्रदीर्घ इतिहास आणि आध्यात्मिक वारसा यामुळे त्या प्रभावित झाल्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटल्यानंतर भारताबद्दल त्यांचा सन्मान आणखी वृद्धिंगत झाला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान काल फिलिपीन्समध्ये मनिला इथं कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली. भारत आणि कॅनडा यांच्यातील सहकार्य सातत्यानं वाढत असल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये नमूद केलं. उभय देशांच्या पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांसाठी निश्चित केलेली उद्दिष्ट साध्य करण्यावर या चर्चेत भर देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. परराष्ट्र मंत्र्यांनी न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स यांचीही भेट घेतली आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेच्या परिस्थितीवर चर्चा केली. तसंच भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याबाबतही त्यांनी चर्चा केली. अमेरिकी लष्करानं इराणवर सरग 12व्या दिवशी हल्ले केले. दोन्ही बाजूंनी नागरी पायाभूत सुविधांना अधिकाधिक लक्ष केलं जात आहे. जलमार्गातून प्रवास करणाऱ्या नागरी खलाशांना आणि व्यापारी जहाजांना धमकवणाऱ्या इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. आयएएसवी त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत करताना ते काल बोलत होते. मुंबईतून 11 सप्टेंबर 2015

25 रोजी या मोहिमेला सुरुवात झाली होती. सुमारे 25,000 अधिक सागरी मैलांचा प्रवास करत या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघात पॅरा अॅथलेटिक्ससह 125 सदस्य आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, मीराबाई चानू, लवलीना बोरगोहेन हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत अॅथलेटिक्स, जलतरण, बास्केटबॉल, भारोत्तोलन, मुष्टीयुद्ध आणि ज्युडो या खेळांसह केवळ 10 खेळांचा समावेश असेल. मागील राष्ट्रकुल खेळांमध्ये भारतानं 61 पदकं पटकावली होती. चीनमधल्या चांगझो इथं सुरू असलेल्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधू, आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पीव्ही सिंधूनं महिला एकेरीच्या सामन्यात उन्नती हुडाचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला, तर पुरुष एकेरीमध्ये आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या अल्वी फरहानचा पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात लक्ष्य सेननं जपानचा खेळाडू युशी तनाकाला पराभूत केलं. 20 षटकांच्या 3 सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला T20 क्रिकेट सामना भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4:30 सुरू होईल. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाचे मालिकेतील उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर खेळले जातील. उभय संघांदरम्यान आतापर्यंत झालेल्या एकंदर मर्यादित सामन्यांमध्ये 14 पैकी 11 सामने जिंकत भारतानं आपलं वर्चस्व राखलं आहे. गुजरात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या बहुतांश भागात दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर कर्नाटक, केरळ, विदर्भ, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसंच लडाखमध्ये रविवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न ही एक लोकचळवळ व्हावी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट पेपर फुटीच्या मुद्द्याचं कुणीही राजकारण करू नये, केंद्रीय मंत्री JP नड्डा यांचं आवाहन. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमधल्या ग्लासगोमध्ये सुरुवात. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 30 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आकांक्षा नगरकर यांनी गायलेलं म प चव्हाण यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे प्रभाकर धाकडे यांनी.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य

0: आणि फिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
0: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
0: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
0: उत्सव नवचैतन्याचा.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे दीपक पाटेकर यांनी.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत होतं प्रवीण दवणे यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं दीपक पाटेकर यांनी. श्रोते हो, 23 जुलै हा आकाशवाणीचा वर्धापन दिन. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्याला आकाशवाणीने जपत गेल्या अनेक दशकांपासून जनतेपर्यंत विश्वसनीय बातम्या, शिक्षण, संस्कृती, ज्ञान आणि मनोरंजन पोहोचवण्याचं महत्वाचं काम केलंय. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगातही रेडिओ हे लोकांशी जोडणारं प्रभावी माध्यम म्हणून आजही आपलं स्थान टिकवून आहे. या आपल्या लाडक्या आकाशवाणीच्या काही आठवणी सांगा येत्या गुरुवारी म्हणजे आज 23 जुलैच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात. स्वरसंवाद या कार्यक्रमाची वेळ आहे 11:05 ते 11:40. आजचा विषय आहे आकाशवाणी, आठवणी आणि वाटचाल. संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 45151 आणि 45151 आणि संवादिका आहेत वृषाली ऐगळीकर.
1: आकाशवाणी 100 प्रवेश करते, मला वाटते खरंच आनंदाची गोष्ट आहे. ह्या निमित्ताने मला आमच्याकडे प्रथम रेडिओ आला त्याची आठवण झाली. आणि त्या काळामध्ये म्हणजे आता जवळजवळ 60 वर्षापूर्वीची गोष्ट जर विचार केला तर त्या काळचे सगळे कार्यक्रम आठवले तरी खूप मनोरंजन आणि त्याच्याबरोबरच प्रबोधन असं दोन्ही ह्या कार्यक्रमांनी होत होतं. त्या पिढीचं मनोरंजन केलंच पण अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम सुद्धा त्या काळामध्ये आम्ही ऐकलेले आहेत. अनेक दिग्गज कवी, संगीत क्षेत्रातले मान्यवर लेखक हे लोक आकाशवाणीमध्ये प्रत्यक्ष काम करत होते त्या काळामध्ये. म्हणजे मला आठवते तर मर्ढेकरांपासून अनेक लेखक म्हणजे मग अगदी महेश केळुसकरांपर्यंत ह्या कवी लेखकांनी आकाशवाणीवर काम केलेलं आहे. लहानपणी मी अनेक कार्यक्रमांचं असं प्रक्षेपण होत होतं ते आम्ही ऐकत होतो. म्हणजे मला आठवते तो एक गंमत जम्मत सारखा कार्यक्रम ज्याच्यामध्ये लहान मुलांना एक खूप चांगलं प्रोत्साहन मिळत होतं. त्यांना सांगितलं जायचं की तुम्हाला कार्यक्रम आवडला तर पत्र पाठवा वगैरे. आणि मला आठवते त्या काळामध्ये मी पत्र पाठवलेलं होतं आणि माझं नाव आकाशवाणीवर त्यावेळेला आलं होतं. त्याचा इतका आनंद झाला होता की आपलं पत्र वाचलं गेलं तिथे. त्यामुळे अशी आकाशवाणी आज 100 प्रवेश करते ह्याचा आनंद आहे आणि तिने आणखीन टिकावं या आजच्या सगळ्या काळामध्ये जिथे सगळा एक सोशल मीडिया राज्य करायला लागलाय अशा काळामध्ये आकाशवाणीने आपलं एक सत्व आणि एक प्रांजळ मनोरंजन करण्याचं काम आणि लोकांना काहीतरी सकस आणि समृद्ध देण्याचं काम कायम केलेलं आहे ते असंच करत राहू देत त्यासाठी मी आकाशवाणीला खूप मनपूर्वक शुभेच्छा देते.
0: ह्या होत्या कवयित्री नीरजा. आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या आठवणी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कुंदा बोकील, दशरथ पुजारी आणि सहकारी यांनी गायलेलं हे समूह गीत. संगीतकार आहेत राम वढावकर.

0: कुंदाब वकील दशरथ पुजारी आणि सहकारी यांनी गायलेल्या या समूहस्वरातील गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9 वाजले आहेत. अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकूया. आज ऐकूया भाग 73 काही क्षणातच.
1: शहाण्णव 95 94 93 92 91 90
2: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
1: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
2: ए हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग वॉकिंग जिम किती तरी पर्याय आहेत.
1: हो पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
2: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज, बरं त्या कशा करायच्या?
1: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन
2: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृती वर्धन.
0: श्रोतेहो आता ऐकूया अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. आज ऐकूया भाग 73.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकणार आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा तिसरा भाग.
1: खंडप्राय भारतात प्रवेश करण्यासाठी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरचं मुंबई बंदर युरोप अमेरिकेतून येणाऱ्या व्यापारी आणि प्रवासी जहाजांसाठी प्रथम पसंतीचं ठिकाण झालं. मुंबईत असलेल्या रेल्वेचा उपयोग करून देशात कुठेही जाणं सोयीचं होतं. त्यामुळं मुंबईत देशी परदेशी लोकांचा पायरव वाढला. मुंबईतला व्यापार वाढायला लागला. मुंबईत लक्ष्मीचा वास सुरू झाला. कालवा सुरू झाल्यानंतरच्या वर्ष दोन वर्षातच इंडो युरोपियन टेलिग्राफ कंपनी सुरू झाली. त्यामुळे संदेश वहन शीघ्र गतीनं होऊ लागलं. याचाही फायदा मुंबईला मिळाला.
2: देशी परदेशी बँका, इन्शुरन्स कंपन्या, व्यापारी पेढ्या, जहाज कंपन्यांची कार्यालयं मुंबईत सुरू करणं आवश्यक झालं. देशातल्या व्यापाऱ्यांनाही आपापली मुख्य कार्यालयं मुंबईत उघडावी लागली. 1869

0: नंतर इंग्लंडहून मुंबईत किंवा देशाच्या विविध भागात नियुक्तीवर येणारे किंवा मुंबईतून मायदेशी इंग्लंडला जाणारे गव्हर्नर, व्हाईसरॉय, बडे लष्करी आणि मुलकी अधिकारी यांच्या खाशा स्वाऱ्या, युरोप अमेरिकेतून येणारे फिरस्ते याच मार्गाने येऊन मुंबईच्या अपोलो बंदरात उतरत. या अपोलो बंदरावरच आजचं गेटवे ऑफ इंडिया उभं आहे. भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया किंवा गेट टू इंडिया अशी ओळख मिळाली. या ओळखीचं दृश्य स्वरूपातलं प्रतीक म्हणून अपोलो बंदरात भव्य प्रवेशद्वाराची उभारणी करावी अशी इच्छा पंचम जॉर्ज यांनी व्यक्त केली होती. त्रिखंडावर राज्य करणाऱ्या सम्राटाची इच्छा पूर्ण करण्यासाठी वसाहतीचे राज्यकर्ते तत्परतेनं पुढे सरसावले नसते तरच नवल.
1: ब्रिटिश भारताचं मध्यवर्ती सरकार लगेच कामाला लागलं. गेटवे ऑफ इंडिया मुंबईत उभारण्यात येणार असल्यामुळं मुंबईकरांच्या माहितीसाठी मुंबईतल्या वर्तमानपत्रात 1912 दुसऱ्या आठवड्यात प्रस्तावित वास्तूच्या बांधकामाविषयी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं. हे पत्रक अत्यंत त्रोटक होतं. त्यात केवळ राजाच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या शामियानाच्या धर्तीवर संगमरवरी दगडात ही वास्तू उभारण्यात येणार असून त्यासाठी 8,00,000 रुपयांचा खर्च येईल आणि त्यातले 2,00,000 रुपये भारत सरकार, 3,00,000 रुपये मुंबई सरकार देणार असून खर्चाचा उर्वरित भार मुंबई महानगरपालिका म्हणजेच बॉम्बे म्युन्सिपॅलिटी आणि पोर्ट ट्रस्ट उचलेल असा उल्लेख होता. परंतु त्यात या वास्तूचं नेमकं स्वरूप कसं असेल, तिचं आरेखन कोण तयार करणार, बांधकामाच्या 8,00,000 रुपयांच्या खर्चात केवळ या वास्तूचं बांधकाम गृहित धरण्यात आलंय की आजूबाजूच्या परिसराच्या विकासाचा खर्चही गृहित धरण्यात आलाय, याविषयी काहीही लिहिलेलं नव्हतं. गंमत म्हणजे मुंबईकरांनी याविषयी आपल्या सूचना आणि मतं मोकळेपणानं व्यक्त करावीत असं आवाहन मात्र करण्यात आलं होतं.
0: सरकारी कारभार कसा चालतो याचा आहे प्रसिद्धी पत्रक म्हणजे उत्तम नमुना होता. पुरेशी माहिती न देता प्रसिद्ध केलेल्या या पत्रकानं मुंबईकरांमध्ये संभ्रम निर्माण केला. राजाच्या इच्छेप्रमाणे तात्पुरत्या शामियान्याच्या धर्तीवर वास्तू बांधण्यात येणार आहे एवढाच या पत्रकात उल्लेख होता. म्हणजे नेमकं काय करणार याची काहीच माहिती दिलेली नसल्यामुळं मुंबईकरांनी ती वास्तू शामियान्यासारखी पांढऱ्या रंगाची आणि घुमटदारी असेल असं गृहीत धरलं आणि सरकारवर टीकेचा भडीमार करायला सुरुवात केली.
1: मुंबई महानगरपालिकेला मात्र सामान्य जनतेप्रमाणे वागून चालणार नव्हतं. सरकारनं केलेली सूचना हा महानगरपालिकेसाठी जणू आदेशच असल्यामुळं 19 फेब्रुवारी 1912 सर फिरोज शाह मेहता यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या महानगरपालिकेच्या सभेत गेटवे ऑफ इंडियाच्या बांधकामाच्या खर्चाचा काही हिस्सा उचलण्यासाठी सावध मान्यता देण्यात आली. सावध एवढ्यासाठीच की प्रस्तावित वास्तूच्या बांधकामाचा कोणताही तपशील देण्यात आलेला नव्हता. पण सरकारनं सूचना केली आहे म्हटल्यावर काहीतरी निर्णय घेणं आवश्यक होतं. महानगरपालिकेचा हिस्सा ठरवण्यासाठी सर इब्राहिम रहिमतुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली दिनशा वाच्छा, जेम्स मॅकडोनाल्ड, जोसेफ बाप्टिस्टा, सर भालचंद्र कृष्ण भाटवडेकर इत्यादी सदस्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली.
0: या समितीनं गेटवे ऑफ इंडियाच्या बांधकामाचा तपशील घेऊन नंतर त्यातला महानगरपालिकेचा हिस्सा निश्चित करायचा होता. शिवाय केवळ गेटवे ऑफ इंडियाची एकांडी वास्तू न बांधता त्या वास्तूला शोभा येण्यासाठी आजूबाजूच्या परिसराचाही विकास करण्यात यावा यासाठी आग्रह धरायचा होता. ज्या ठिकाणी निर्णय घेणं अवघड असतं त्या ठिकाणी समिती नेमायची ही पद्धत त्या काळातही होती असा याचा अर्थ.
1: वर्तमानपत्रातून फारच टीका व्हायला लागली तशी सरकारला आपली चूक कळली. शेवटी सरकारनं मुंबईकरांच्या भावनांची दखल घेतली. अपोलो बंदरावर उभारल्या जाणाऱ्या गेटवे ऑफ इंडियाच्या वास्तूच्या स्वरूपाची कल्पना जनतेला यावी म्हणून आर्किटेक्ट जॉर्ज विटेट यांच्या कल्पनेतून उतरलेल्या वास्तूचं संकल्पचित्र 29 मार्च 1912 द बॉम्बे गॅझेट आणि द टाइम्स ऑफ इंडिया या मुंबईच्या 2 आघाडीच्या वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध करण्यात आलं. ही वास्तू पंचम जॉर्ज यांच्या स्वागत

0: वापरण्यासाठी उभारलेल्या तात्पुरत्या मुघल शैलीतल्या शामियान्याची हुबेहूब नक्कल होती. अपोलो बंदरावर उभारण्यात येणारी ही वास्तू आणि तिच्या रचनेबाबत जनतेनं केलेल्या टीकेचं स्वागत आणि सूचनांचा अवश्य विचार केला जाईल असंही सरकारनं जाहीर केलं.
1: जॉर्ज विटेट याच्या संकल्पनेतून उतरलेली ही वास्तू म्हणजे राजाच्या स्वागतासाठी उभारलेल्या तात्पुरत्या शामियान्याची जणू प्रतिकृतीच होती. त्याचप्रमाणे भारताचं प्रवेशद्वार म्हणून भूमिका निभावणार असल्यामुळं ती समुद्रातून कशी दिसेल याचा या डिझाईनमध्ये प्रामुख्यानं विचार केला आहे असं सरकारनं म्हटलं होतं. परदेशातून येणारे बडे पाहुणे समुद्रामार्गे येत असल्यामुळं मुंबईच्या किनाऱ्यावरची ही भव्य वास्तू दूरवरून समुद्रातूनच त्यांच्या नजरेस पडावी आणि आपण ब्रिटिश साम्राज्याचा मुकुटमणी असलेल्या भारताच्या प्रवेशद्वारात येऊन पोहोचलो आहोत हे त्यांच्या लक्षात यावं यासाठी शामियान्याच्या धर्तीवर बेतलेलं डिझाईन निवडलं गेलं आहे हे लक्षात घेण्याचं आवाहन सरकारनं जनतेला केलं होतं.
0: आज आपण ऐकला गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा तिसरा भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आत्ताच आपण ऐकलं. आज ऐकलात भाग 73. वाचक स्वर होता नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांचा. सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:10 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपत आज आकाशवाणी 99 वर्ष आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना सोबत अविरत कार्यरत आहे. ज्ञान माहिती मनोरंजन या त्रिसूत्रीची बांधिलकी जपत आकाशवाणी श्रोत्यांचं मनोरंजन करत आली आहे. आकाशवाणी सिर्फ नाम ही काफी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. वर्षानुवर्ष जोडल्या गेलेल्या श्रोत्यांना आकाशवाणी म्हटलं की बरेच संदर्भ आठवणी कार्यक्रम स्मरत असतील. चला तर मग आज आपल्या आकाशवाणीचा शतक महोत्सवी प्रवास साजरा करूया. म्हणूनच म्हणते ऐकत रहा आकाशवाणी.

0: काय नाही, खूप आनंद वाटला. एक तर शंभरावं लागलं याबद्दल, आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे या शंभरातली गेली माझीच जवळपास 40 पेक्षा जास्त वर्ष आकाशवाणीचे माझा प्रत्यक्ष संबंध होता. मी नागपूरला पहिली ऑडिशन दिली आकाशवाणीची आणि नंतर इथे आलो. इथेही बऱ्याच श्रुतिका मी रेकॉर्ड केल्या, बरेच कार्यक्रम केले, काही कवितांचे कार्यक्रम रेकॉर्ड झाले, माझी काही नाटकं रेकॉर्ड झाली. हे तर आहेच, म्हणजे मी माझा सहभाग या दृष्टीने. आणि आकाशवाणीचं योगदान हे फारच मोठं आहे, म्हणजे की अगदी शेवटच्या माणसापर्यंत भारतातल्या खेडेगावातल्या किंवा अगदी ज्याला आपण म्हणतो की त्याच्यापर्यंत आकाशवाणीच पोचलेली आहे, पोचते आहे आणि पोचत राहील. आणि त्याच्यावर त्याच्या विशिष्ट कार्यक्रमांच्या विशिष्ट ट्यून्स आणि विशिष्ट कार्यक्रम हे अजूनही कानात त्या ट्यून्स गुणगुणल्यासारख्या अशा वाचतात. अजून त्या ट्यून कुठेतरी कोणतरी फोनवर कुणीतरी रिंगटोन म्हणून ठेवलेले आहेत, किंवा म्हणजे कामगार विश्व असेल, किंवा रात्रीची छायागीत असेल, किंवा बेला के फूल असेल, किंवा ह्या बऱ्याच कार्यक्रमांच्या ट्यून्स ज्या होत्या त्या अजूनही ऐकाव्याशा वाटतात. आणि परत एकदा खूप खूप अभिनंदन, आणि त्याबरोबरच एक खूप वेगळा आनंद की आपणही त्याचे सहभागी कलावंत म्हणून होतो, याचा एक वेगळा आनंद आहेच.
1: हे होते अभिनेते गिरीश ओक यांनी आपल्या आठवणी आणि आपल्या भावना आकाशवाणीबद्दलच्या व्यक्त केल्या. आता ऐकूया काही संदेश.
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

चालू आहे हे नक्की समजतं. जसं आरोग्यम धनसंपदा, परिसर, वनिता मंडळ, युववाणी, माझा आवार माझं शिवार असे अनेक कार्यक्रम आहेत ज्यांची सांकेतिक धून त्यांची ओळख बनली आहे आणि ती आकाशवाणीची खासियत आहे.

0: बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. संगीतकार होते जगदीश खेबुडकर आणि माफ करा गीतकार होते जगदीश खेबुडकर आणि संगीतकार होते एन दत्ता.
1: इतकी वर्ष सातत्य टिकवणारी आकाशवाणी बालपणापासून मी ऐकत आलेलो आहे आणि आताही कुठे योग आला तर ती ऐकतो याचा जास्त आनंद आहे. तुम्ही ते सगळं इतकी वर्ष सगळ्यांनी टिकवून ठेवलं याचा अभिमान आहे आणि तुमच्याबद्दल आदर आहे. आम्ही जेव्हा हौशी रंगभूमीवर काम करत होतो तेव्हा जवळजवळ 2 ते 3 पूर्ण नाटकांचं वाचन मुद्रित झालेलं आहे खरं तर, आणि तिकडचे एकंदर कामाची पद्धत ही आजही तशीच आहे, टिकून आहे, चांगली आहे. आणि भूतकरू माणसांना प्लॅटफॉर्म देणारी एक संस्था असं मी म्हणेन आकाशवाणी.
0: हे होते अभिनेते अरुण नलावडे. श्रोते हो, आकाशवाणी हे असं माध्यम आहे जे आपण काम करता करता देखील त्याचा आस्वाद घेऊ शकतो. म्हणजे कार्यक्रम ऐकण्यासाठी काम बाजूला ठेवण्याची काहीच गरज नसते. गृहिणी त्यांची घरातली कामंसुद्धा कार्यक्रम ऐकत त्यांची कामं करू शकतात. आणि दुसरं म्हणजे कार्यक्रमाच्या वेळा इतक्या अचूक असतात की कोणता कार्यक्रम चालू आहे यावरून घड्याळात किती वाजले असतील याचा पक्का अंदाज आपल्याला येतो. म्हणजे मला आठवतं की दुपारच्या अधिवेशनाला शाळेत जाताना वनिता मंडळाची सांकेतिक धून सुरू झाली की आम्ही शाळेत जायला निघायचो. म्हणजेच काय तर आकाशवाणीने नेहमी वेळा सांभाळल्या, त्या कधीच चुकवल्या नाहीत आणि वेळेअभावी कधीही खोळंबा केला नाही.

तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातून अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं एस कुलकर्णी यांनी. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:30 झाले आहेत. भावधारा.

मालती पांडे यांनी गायलेलं हे गीत होतं ग दि माडगुळकर यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर जोग यांनी. श्रोते हो, 23 जुलै म्हणजे आज आकाशवाणीचा वर्धापन दिन. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्याला जपत आकाशवाणीने गेल्या अनेक दशकांपासून जनतेपर्यंत विश्वसनीय बातम्या, शिक्षण, संस्कृती, ज्ञान आणि मनोरंजन पोहोचवण्याचं काम केलं आहे. त्याच आकाशवाणीच्या आठवणी आणि वाटचालीबद्दल आपण आज बोलणार आहोत आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात सकाळी ठीक 11:05. आमच्या संवादिका आहेत वृषाली ऐगळीकर आणि आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. नक्की आमच्याशी जोडलेले राहा 11:05 आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात.

0: अरुण दाते यांनी गायलेलं हे गीत होतं सौमित्र यांचं आणि त्याला संगीत दिलं होतं मिलिंद इंगळे यांनी.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपुरी यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे अशोक पत्की यांनी.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखानीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: आकाशवाणी मुंबई याच्यामुळे जसं सामान्य मराठी जनमानसाचं आयुष्य घडण्यात मदत झाली आहे, तसं माझ्यातला क्रिकेट चाहता, क्रिकेट फॅन रुजण्यास आणि तो उमलण्यास मदत खूप झाली। म्हणजे लहानपणी मला आठवतं लेट 80s किंवा 90s सुरुवातीच्या दशकात बाळ पंडित सर, बाळ करमरकर सर म्हणजे VV करमरकर सर आणि चंद्रशेखर संत यांची विशेषतः रणजी ट्रॉफीचे सामन्यांचं धावतं समालोचन, आता धावतं समालोचन ही टर्मही इतकी समर्पक टर्म तयार करण्यात पंडित सर आणि करमरकर सरांचा हात होता। मराठी ही कदाचित पहिली भारतातली रिजनल भाषा आहे की जिथे स्टम्पिंगला यष्टीचीत हा शब्द तयार केला गेला, रनआउटला धावचीत तयार केला गेला। तर हे जे क्रिकेट स्पेसिफिक शब्दकोश आहे ना, ते नंतर बांगला आणि तमिळ हे जे बाकी रिजनल क्रिकेट स्ट्रॉंग राज्य आहेत महाराष्ट्रातली, तिकडे त्याचं अनुकरण केलं गेलं। पण मराठीमध्ये आत्तापर्यंत हे शब्द अत्यंत नैसर्गिकरित्या वापरले जायचे, म्हणजे रन काढले असं आत्ताची मुलं कदाचित म्हणत असतील, पण आत्ताची तिशीतली किंवा अर्ली 40s मधली जे खेळलेले क्रिकेटर्स काही आहेत तेही नैसर्गिकरित्या धावा म्हणतात। तर तो जो वाटा आहे त्याच्यात आकाशवाणी मुंबईचा खूप मोठा वाटा आहे, म्हणजे ते जे कल्चर। आणि दुसरी गोष्ट की लहानपणी आम्ही गावस्करांचं सनिटेज वाचायचो त्याचं मराठी भाषांतर, पण त्याचबरोबर त्यातनं आलेले किस्से आकाशवाणी मुंबईमध्ये मी ऐकायचो। आणि बाकी आकाशवाणी परिवाराला शुभेच्छा, विशेषतः मुंबई क्रिकेटमध्ये एक परंपरा आहे की 100 झाले की फ्रेश गार्ड घेतात आणि त्या 100 विसरून आपण पहिल्यापासून सुरुवात करतोय आणि त्या 100 ते अजून 100 ऍड करून कसे 200 होतील याच्याकडे लक्ष द्यायचंय। माझी खात्री आहे की आकाशवाणी मुंबईचा प्रवासही असाच पुढे चालू राहील आणि येणाऱ्या पिढ्या घडत राहण्यात आकाशवाणीचा खारीचा नाही अत्यंत सिंहाचा वाटा।
3: हे होते स्पोर्ट्स जर्नलिस्ट अमोल कराडकर। श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम।

0: श्रोते हो, या गीता बरोबरच माफ करा, आपण ऐकत होतात अरुण दाते यांनी गायलेलं गीत. गीतकार होते वसंत बापट आणि संगीतकार होते यशवंत देव.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अरुण दाते आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे युगुल गीत.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपुरी यांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे दशरथ पुजारी यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. श्रोते हो, आकाशवाणी नेहमीच दर्जेदार कार्यक्रम आपल्या श्रोत्यांसाठी घेऊन आलेली आहे. श्रोत्यांचं मनोरंजन हे आहेच, पण त्याचबरोबर त्या मनोरंजनासोबतच कार्यक्रमाची कल्पकताही असते. काही काही कार्यक्रम तर माइलस्टोन ठरले गेलेले आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर 1955 साली झालेलं गीतरामायण या कार्यक्रमाने आकाशवाणी एका वेगळ्याच उंचीवर गेली आणि श्रोत्यांच्या मनात आणि हृदयात आठवणींमध्ये कायम जाऊन बसली. सलग 56 आठवडे सादर झालेली 56 गीतरामायणातली गाणी म्हणजे मराठी साहित्य, संगीत आणि संस्कृती यांचा सुवर्णसंगमच आहे. आणि आकाशवाणी आणि गीतरामायण हे नातं तेव्हापासून अतूट आहे.

0: चौऱ्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव नव्वद
1: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
0: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
1: ए हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग वॉकिंग जिम किती तरी पर्याय आहेत.
0: हो पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
1: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज. बरं, त्या कशा करायच्या?
0: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन
1: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.
2: श्रोते हो, आकाशवाणीच्या या 90 वर्षाच्या कालावधीत अनेक कार्यक्रमांची आकाशवाणीने विलक्षण कल्पकतेने अशी निर्मिती केली. जसं पुन्हा प्रपंच ही कौटुंबिक श्रुतिका, त्यातील प्रसिद्ध पात्र म्हणजे टेकाडे भाऊजी, पंत आणि मीना वहिनी. ही पात्र अजूनही आजच्या श्रोत्यांच्या मनात घर करून आहेत. त्यानंतर नभोनाट्य, तसंच आपली आवड. आत्ताच्या जमान्यात तुम्हाला गाण्याचे शब्द त्याबद्दलची माहिती अगदी सहज उपलब्ध होते, पण त्या काळात मात्र एखादं गाणं ऐकायचं असेल तर रेडिओशिवाय पर्याय नव्हता.

मराठा तितुका मिळवावा या चित्रपटातून आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं शांता शेळके यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं आनंद घन यांनी. श्रोतेहो, आकाशवाणीने कीर्तनाचे देखील कार्यक्रम सादर केले, अजूनही करत आहेत. लोकसंगीताचे सर्व प्रकार आजही आकाशवाणीवरून श्रोते ऐकत आहेत. म्हणजेच आकाशवाणीने श्रोत्यांची साहित्यिक आणि सांगीतिक भूकसुद्धा भागवली आणि खऱ्या अर्थाने आपल्या श्रोत्यांना समृद्ध केलं.

0: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
3: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: उत्सव नवचैतन्याचा.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतबहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आकाशवाणी हे एकमेव असं माध्यम आहे जिने अनेक नवनवीन कलाकारांना ओळख दिली, चेहरा दिला. आकाशवाणीतून गाऊन गेलेला कलाकार किंवा वादक कलाकार यांना समाजात एक स्थान मिळालं आणि देशभरातील अनेक प्रसिद्धी पावलेले ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार आपली कला सादर करण्यासाठी आकाशवाणीवर आनंदाने येत असत. हा त्या कलाकारांचा मोठेपणा होताच पण आकाशवाणीचं श्रेष्ठत्वही होतं.

0: श्रोते हो, आताच आपण महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपुरी यांनी गायलेलं गीत ऐकलं. चित्रपट होता अपराध. संगीतकार होते एन दत्ता.
1: 96, 95, 94, 93, 92, 91.
2: काय ग, उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
1: अंक, पाढे, कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
2: ए हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग, वॉकिंग, जिम किती तरी पर्याय आहेत.
1: हो, पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
2: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज. बरं, त्या कशा करायच्या?
1: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन.
2: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका, सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.

0: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: श्रोते हो, आकाशवाणीवर सादर होणारी समूह गीतं, देशभक्तीपर गीतं, हा सुद्धा एक महत्वाचा घटक म्हणता येईल. संगीतकार कानू घोष, आकाशवाणीचा गायक वृंद आणि आकाशवाणीचा संगीत विभाग यांनी निर्मित केलेली असंख्य समूह गीतं लोकांमध्ये त्या काळात एक ऊर्जा निर्माण करत असत. देशभक्ती, देशभावना अधिकाधिक प्रबळ करण्याचं काम या स्फूर्तीगीतानं केलं होतं.
3: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

गुपचूप गुपचूप या चित्रपटातून सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत होतं मधुसूदन कालेलकर यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी. श्रोतेहो, आज जागायत असा एकही विषय नाही ज्याला आकाशवाणीने भाष्य केलेलं नाही, लोकांना माहिती ज्ञान मनोरंजन दिलेलं नाही किंवा प्रबोधन केलेलं नाही, जनजागृती केलेली नाही, असं कोणतंही असं एकही क्षेत्र नाही किंवा असा कुठलाही विषय नाही. त्यामुळे सर्वांग सुंदर असं मनोरंजन करणारी एकमेव वाहिनी आकाशवाणी.

अष्टविनायक या चित्रपटातील हे गीत गायलं होतं अनुराधा पौडवाल यांनी. गीत होतं शांता शेळके यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:30 झाले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात किरण हेगडे यांचं बासरीवादन आपण ऐकणार आहोत. राग आहे बैरागी, त्यांना तबला साथ आहे माधव वर्तक यांची. मध्यलय गत 3 तालात आणि द्रुतगत 14.5 तालात निबद्ध आहे. ऐकूया किरण हेगडे यांचं बासरीवादन राग बैरागी.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण किरण हेगडे यांचं बासरी वादन ऐकलं. त्यांनी बासरीवर वाजवलेला राग बैराग आपण ऐकलात. तबल्याची साथ माधव वर्तक यांनी केली होती. शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: इतकी वर्ष सातत्य टिकवणारी आकाशवाणी, बालपणापासून मी ऐकत आलेलो आहे आणि आताही कुठे योग आला तर ती ऐकतो, याचा जास्त आनंद आहे. तुम्ही ते सगळं इतकी वर्ष सगळ्यांनी टिकवून ठेवलं याचा अभिमान आहे आणि तुमच्याबद्दल आदर आहे. आम्ही जेव्हा हौशी रंगभूमीवर काम करत होतो तेव्हा जवळजवळ 2 ते 3 पूर्ण नाटकांचं वाचन मुद्रित झालेलं आहे खरं तर, आणि तिकडे एकंदर कामाची पद्धत ही आजही तशीच आहे, टिकून आहे, चांगली आहे. आणि भूतकरू माणसांना प्लॅटफॉर्म देणारी एक संस्था असं मी म्हणेन आकाशवाणी.
0: श्रोते हो,

गेल्या अनेक दशकांपासून जनतेपर्यंत विश्वसनीय बातम्या, शिक्षण, संस्कृती, ज्ञान आणि मनोरंजन पोहोचवण्याचं महत्वाचं काम आकाशवाणी करत आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगातही रेडिओ हे लोकांशी जोडणारं प्रभावी माध्यम म्हणून आजही आपलं स्थान टिकून आहे. या आपल्या आवडत्या आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त आज आपण सुवर्णसंवाद कार्यक्रमात बोलणार आहोत याच आकाशवाणीच्या आपल्या आठवणी आणि आकाशवाणीच्या वाटचालीबद्दल. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29, 45 15 41 30. तेव्हा अवश्य संपर्क करा 11:05 स्वरसंवाद या कार्यक्रमात.

स्वरसंवाद या कार्यक्रमात मी वृषाली ऐगळेकर सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आकाशवाणीचं वर्धापन दिन आहे आणि या निमित्तानं या सुंदर दिवसाच्या निमित्त साधून आमच्या असंख्य श्रोत्यांच्या आकाशवाणीच्या आठवणी आपण इतरांपर्यंतही आज पोचवणार आहोत. 99 वर्षांचा भलामोठा कालखंड पार करून आकाशवाणी 100th प्रवेश करीत असताना आकाशवाणीच्या आठवणींना उजाळा देताना श्रोते हो, एक काळजी आपण घेऊया. आपल्या आठवणी आपण थोडक्यात सांगूया म्हणजे जास्तीत जास्त श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता येईल. आकाशवाणीची परंपरा

बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्याला जपत आकाशवाणीने गेल्या अनेक दशकांपासून जनतेपर्यंत विश्वसनीय बातम्या, शिक्षण, संस्कृती, ज्ञान आणि मनोरंजन पोहोचवण्याचं महत्वाचं काम केलंय. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगातही रेडिओ आपली ही आकाशवाणी लोकांशी जोडणारं प्रभावी माध्यम म्हणून आजही आपलं स्थान टिकून आहे. या आपल्या आकाशवाणीच्या आठवणी आज आपण सांगणार आहोत स्वरसंवाद कार्यक्रमात. तर श्रोते हो, संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 45 15 41 30.

0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: हाँ बोला.
1: मी अलिबाग वरून बोलते, अलिबाग चौल वरून सायली शेलार.
0: बोला ना.
1: आमच्या जुन्या आठवणी खूप आहेत रेडिओ सोबत. आमचं लहानपण त्याच्यातच गेलं.
0: अरे वा.
1: आमची आजी काठी घेऊन उभी राहायची शाळेला जायला. कामगार कवा लागली की काठी काढायची, चला मार्गाला का 11 वाजता शाळेला जायचं. त्याच्यानंतर आजीला टेकाडे भावाजी पण खूप आवडायचे. आता आजी नाहीये, पण आजीची ही आठवण आमच्या बरोबर कायमस्वरूपी राहिलेली आहे. बाकी तुमचे सर्व कार्यक्रम खूप छान असतात. नाटकं लावता ते सुद्धा छान आवडतं आम्हाला. आमच्या इकडे नाटकं बघायला चान्स नाही, आम्हाला अलिबागला जावं लागतं. नाही तर आमच्या गावाकडे थिएटर वगैरे काही नाही, त्याच्यामुळे तुम्ही नाटकं जरा जास्त लावत जा असं वाटतं आम्हाला.
0: अच्छा, नक्कीच.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद तुम्ही फोन केलात. नमस्कार. हॅलो. नमस्कार. स्वरसंवाद.
2: नमस्कार ताई.
0: हा बोला.
2: मी आपला शुभचिंतक बाहुबली फुलचुले छत्रपती संभाजीनगर इथून संवाद करीत आहे. आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
0: सगळ्या श्रोत्यांनाही शुभेच्छा.
2: आणि आकाशवाणीनं सर्व स्तरातील लोकांना, तो शेतकरी असो, व्यावसायिक असो, विद्यार्थी असो, वृद्ध असो, सर्वांना कला, साहित्य, विज्ञान, संगीत याच म्हणजे पुरेपूर स्वाद दिलेला आहे आणि त्यांना तृप्त केलंय.
0: अगदी अगदी.
2: आरोग्याच्या बाबतीत, शैक्षणिक आणि जेही कलाकार आहेत त्यांना एक व्यासपीठ, आपल्या प्रतिभेचं दिग्दर्शन श्रोत्यांना कसं होईल याच म्हणजे आकाशवाणीने बहुमोलाची भूमिका आतापर्यंत निभावलेली आहे. काय
0: नक्कीच नक्कीच. आणि श्रोत्यांचा सहभाग या सगळ्या गोष्टींमध्ये असतो, त्यामुळे ते कार्यक्रम आणखीन फुलतात. धन्यवाद तुम्ही फोन केलात. हॅलो. नमस्कार.
3: हॅलो.
0: हा नमस्कार. बोला.
3: हा मी गणेश पाटील बोलतोय.
0: बोला बोला.
3: वा, आपला प्रथम सर्वांचं अभिनंदन, कारण आपण पण साक्षीदार आहात आणि आम्ही पण आमचं भाग्य समजतो की 99 वर्षामधून 100व्या वर्षामध्ये आकाशवाणीने पदार्पण केलं आणि त्या समारंभाला म्हणा किंवा आम्ही प्रत्यक्ष नाही तरी पण साक्षीदार होऊ शकलो.
0: अच्छा, खूप छान.
3: हा, तर मला आता यामध्ये फक्त थोडक्यात सांगायचं असं की पूर्वी ना प्रभाकर जोशी, बाळ कुपटरकर आणि नीलम प्रभू हे कायम याच्यावरती आकाशवाणीवरती सगळे प्रोग्राम करत बसायचे. त्यामुळे आकाशवाणीच्या श्रोतृवर्गाला त्यांचा इतका पगडा बसला होता
0: हो ना.
3: त्यांनी मग सह्याद्री वाहिनीवर

0: 6:32
1: हो, तुम्ही तितके ज्येष्ठ आहात की तुमच्या खरंच आठवणी आम्हाला जाणून घ्यायला एवढ्यासाठी आवडतात की तुम्ही खूप आधीपासून श्रोते आहात आकाशवाणीचे.
0: अगदी अगदी अगदी. आणि त्यावेळेला मला त्यामध्ये बक्षीस असं मिळालं होतं
1: बर
0: की त्यामध्ये कुठलं वाक्य ते चांद्र उतरल्यानंतर म्हटलं होतं असं विचारलं गेलं. मी शाळेत होतो किंवा कॉलेजमध्ये आठवण नाही
1: बर,
0: तर ते मला पाठ होतं अगदी द ईगल हॅज लँडेड असं ते वाक्य होतं आणि त्याबद्दल मला बक्षीस पण मिळालं होतं.
1: धन्यवाद पाटील सर, तुम्ही खूप छान सांगितली आठवण.
0: तिसरं गोवा मुक्ती संग्राम ज्यावेळेला झाला ना त्यावेळेला जेव्हा गोव्यामध्ये आपला झेंडा पोर्तुगीजांच्याकडून आपण घेतला आणि आपला झेंडा जेव्हा पण रानडे त्यावेळेला ते मुक्ती संग्रामामध्ये होते आणि त्यांनी तो गोवा स्वतंत्र झाल्याचं म्हणून. तर ह्या या सगळ्या आठवणी ना फक्त ह्या आकाशवाणीमुळे मच हे झालेले आहेत, आठवणी आलेल्या आहेत.
1: बरोबर बरोबर.
0: आणि मग बाकीचे सगळे विजय मर्चंटचे कॉमेंट्री म्हणा हे सगळं मग ते ओघांनी मग आनंददायी देतातच. तर असेच प्रोग्राम असेच पुढे आणखीन चालू ठेवा.
1: धन्यवाद,
0: आमची इच्छा आहे.
1: नक्कीच नक्कीच. धन्यवाद धन्यवाद, तुम्ही फोन केला.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखानीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: श्रोत्याहो, देशभरातील विविध भाषांमध्ये बातम्या, माहिती आणि मनोरंजनाचं प्रसारण आकाशवाणीवरून होत असतं। शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवा आणि ग्रामीण भागासाठी विशेष कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित होत असतात। संगीत, नाटक, साहित्य, लोककला, संस्कृती जतन आणि प्रसारणाचं आकाशवाणी हे एक माध्यम आहे। आपत्ती, निवडणुका आणि राष्ट्रीय महत्वाच्या घटनांमध्ये सुद्धा विश्वासार्ह माहितीचं प्रसारण आकाशवाणीवरून होत असतं। नमस्कार।
3: हॅलो।
2: हा, बोला ना।
3: हा, मी बोरोलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते।
2: बोला बोला।
3: आता आजचा जो विषय अगदी म्हणजे सोहळाच चालू झालाय, सकाळपासून घरात जो रेडिओ लागलाय तो सोहळाची सुरुवात आहे, म्हणजे अगदी भरभरून सगळं ऐकते। तर मी हे देवा काय आकाशवाणीचे कार्यक्रम जे ते ठेवले ते आपण सगळे आकाशाच्या एका छपराखाली राहतोय आणि जी वाणी ऐकतोय आपण ती आकाशवाणी
2: खरं
3: हे ते एक मला आवडलंय। आणि दुसरं म्हणजे आकाशवाणीने माझ्या बरोबर इतकं हे केलंय, जवळीक केली आहे की ती आता आणखीनच जवळ झाली आहे मला। टाईम कळतात मला सगळं जवळ हे असल्यामुळे, कार्यक्रमामुळे मला सगळं ताज्यामुळे माझी ती जास्त जवळची आली
2: आहे।
3: तर माझी एक आठवण सांगते, आठवण
2: हो सांगा
3: की माझा दादा रमेश पाटील,
2: आता नुकतंच आपलं बोलणं झालं त्यांच्याशी।
3: नाही, ते गणेश पाटील।
2: बर,
3: हे आमच्या रमेश पाटील।
2: रमेश
3: आता या जग रमेश रमेश
2: अच्छा
3: तो या दादा माझा, आम्ही सात भावंड।
2: बर,
3: तर ते त्यांनी त्यावेळी रेडिओचा क्लास करून अभ्यास करून खरा रेडिओ बनवला।
2: बर,
3: तर त्यावेळेला आम्ही खूप लहान होते, खूपच लहान होती। आणि तो त्यांनी रेडिओ बनवल्यानंतर आम्ही बाहेर खेळत होती, आवाज आला, मी धावत बाहेरून आली, अरे आवाज कुठ झाला, कोणाचा आला। त्याला कदाचित बरं पण वाटलं असेल, ते मी आता आठवण तुम्ही दिली त्यामुळे मला ही आठवण सांगता आली।

0: धन्यवाद
1: आला आवाज तर मी अशी बडबडत आली तर त्याला म्हणजे त्याला बरं वाटलं असेल मला ते ना मी आपली त्या रेडिओलाच बघते तर त्यांचं हो हो बरोबर आहे मला गाणं कुठून बोलतात तिकडूनच बोलताय मला असं कसं तर त्यांचं बघ तर ते पाठीमागे त्यांनी मला वॉल असतात ना असे उंच असे चार वॉल होते तर त्यांतो मला ह्याच्यात बसले म्हणजे एवढे मोठी माणसं ह्याच्यात मग ऐकेने जादू ह्याच्यात बसल्यात ती माणसं आणि ती गाणी बोलतायत मला अरे खरंच धन्य आहे म्हटलं हे आवाज करणं म्हणजे त्यावेळी ते माध्यम काही नसल्यामुळे तो जो आवाज मला ना वेगळा आणि कान वाटला आणि तो अजूनही माझ्या लक्षात आहे आज माझं वय 78 संपून 79 मध्ये ऑगस्ट मध्ये मी जाणार पण मला ती आठवण ना मी कधीच विसरणार नाही आणि त्या तुमच्या विषयामुळे मला ही आठवण काढता आली आणि ती आठवण माझ्या दादाला पोहोचली असेल असं मला म्हणायचंय त्याला बरं वाटायचं माझं काय केलेली कामगिरी बहीण माझी सांगते हे मला सांगायचं होतं ते बरं वाटलं आणखीन पण सांगायचं होतं पण जास्त आपल्याला बोलता येणार नाही तर धन्यवाद
0: धन्यवाद
1: आणखीन सांगते की माझ्या मैत्रिणीची आई सांगते की आमची ही आहे ना अभ्यास असू दे काही असू दे तिचा आपला रेडिओ मग ती आई ओरडणार तिला अगं काय अभ्यास आहे परीक्षा माझा अभ्यास या संगीतात आहे रेडिओ लावून बस म्हणजे किती त्यावेळेपासून ना त्याला कारण दुसरी माध्यमं नव्हती ती लोक पण आपल्याला इतकी जवळून भेटतात म्हणजे ऐक वाटत आणि आज मला ह्यानी रेडिओवाल्या रेडिओनी आहार आरोग्य हे कृषी ह्याच्यातून इतकं ज्ञान मिळालंय खूप ज्ञान मिळालंय की म्हणून त्यामुळे हे माध्यम अजूनही असंच चालू आणि ह्या माध्यमाला मला असं वाटते 99 वेळा शुभेच्छा दिल्या अभिनंदन केलं तरी सुद्धा त्या कमी पडतील
0: अगदी खरं
1: इतकं माध्यम अगदी इतकं माध्यम ते भरगच्च भरलेलं आहे
0: धन्यवाद धन्यवाद
1: ओके थँक्यू
0: नमस्कार
2: नमस्कार
0: हा बोला
2: अनिल नाईक बोरवली मुंबई
0: बोला ना अनिलजी
2: मी आपल्या आकाशवाणीचा मान्यता प्राप्त कलाकार आहे गायक कलाकार
0: बर
2: आणि आकाशवाणी मला बोलायला शिकवलं त्या माध्यमाद्वारे कारण आकाशवाणी हे व्यासपीठ उपलब्ध करून जे दिलंय श्रोत्याने बोलक केलेलं आहे
0: खरंय
2: आकाशवाणीच्या त्या आकाशवाणीबद्दल भावना किती व्यक्त करायला माझ्याकडे शब्द कमी पडतात
0: खरंय अगदी सगळ्यांचा हाच अनुभव आहे सगळ्यांची हीच भावना आहे आकाशवाणीबद्दल
2: आकाशवाणीचं वर्धापन देणं आकाशवाणीची शुभेच्छा आहेत पण तुम्हा सगळ्या निवेदकांना निवेदिकांना मला हार्दिक शुभेच्छा कारण तुम्ही आज आम्ही आहोत
0: धन्यवाद तुम्हा श्रोत्यांमुळे आम्ही सगळे आहोत धन्यवाद तुम्ही फोन केलात

0: नमस्कार।
1: हाँ मिनित हेलो हाँ, मिनिता पाटील बोलते ठाण्याहून।
0: बोला ना।
1: हाँ रेडिओ म्हणजे आमचं अगदी जवळचं मित्र मैत्रीण काय बोलायचं बोलालो।
0: अगदी अगदी खरं।
1: आता मी 76 वर्ष चालू आहे। आमच्या लहानपणापासून आम्ही रेडिओ म्हणजे अगदी चिकटलेलो असायचो गाणे ऐकायला, विविध प्रोग्राम गम्मत जम्मत खूप खूप मजा आम्हाला वाटायची। नंतर जरा मोठं झालं की आम्हाला ते कॉमेंट्री वगैरे क्रिकेटची ऐकायला खूप मजा वाटायची। आणि तेव्हा मी सांगू ना, क्रिकेटची मॅच चालू असताना लोक रेडिओला हार पण घालायचे की हे आपलं जिंकावं म्हणून, आणि एखाद्या पानाची गांडी किंवा हे सलून वगैरे त्याच्या बाहेर ही एवढी गर्दी जमायची रेडिओ ऐकायला। ते बघण्यासारखं होतं, आताच्या लोकांना ते बघायला मिळणार नाही। आता टीव्ही आलेत,
0: बरोबर माध्यम बदलली असली तरी सुद्धा रेडिओचं स्थान अजूनही तितकंच आहे।
1: आहे आम्ही पण रेडिओ कायम ऐकत असतो, सकाळीचा आवडल्यापासून ऐकतो।
0: कुठले कार्यक्रम आवडतात तुम्हाला जास्त?
1: हो आम्हाला सगळे, माझी आवड नंतर आपली आवड असते, नंतर आमचा आता हे स्वर संवाद वगैरे सगळं आम्ही ऐकतोच।
0: अच्छा।
1: आणि बाकी ते ना काय बरं, बाकी वनस्पती वगैरे ते नेचर कसं झाड
0: कृषीवाणी परिसर हे कार्यक्रम
1: ऐकते।
0: धन्यवाद तुम्ही फोन केला।
1: आमच्या लहानपणी मला एक आठवण आहे, लहानपणी म्हणजे तरुणपणी आम्ही साधारण 72 ते 74 पर्यंत वगैरे असेल युवावाणीमध्ये माझी आवड लागायची।
0: बर,
1: तर ती माझी आवड मी एकदा माझी अशी लिहून पाठवली आणि त्यांनी ती पसंत केली आणि मला बोलवलं रेकॉर्डिंगला ये म्हणून। आणि मला योगक्षेमच्या जवळ जे आहे ना आकाशवाणीच्या, तिथे मी गेले होते रेकॉर्डिंगला, तो माझा पहिला अनुभव। आणि नंतर मग माझं रेकॉर्डिंग झाल्यावर मग आम्ही सगळे रात्री बसून ऐकत होतो माझी आवड, सगळ्यांना सांगितलं मी माझी आज। आणि नंतर मग पत्रांचं वाचन होतं ना, तेव्हा ते परत लावायचं, कोणाला आवडली बघूया माझी आवड वगैरे, आमचा खेळच झालेला। नंतर ते स्वतःहूनच मला आमंत्रण करायचे की तू ये तुझा आम्ही ठेवू म्हणून। आणि असं मला जवळजवळ 4 का 5 वेळा चान्स मिळाला।
0: अच्छा।
1: आणि मी प्रत्येक वेळेला मग नंतर मी ऑफिसला जायची, मग ऑफिसमधल्या कुठल्या तरी मुलीला घेऊन जायची मैत्रिणीला, चल चल तुला दाखवते रेकॉर्डिंग रूम कशी असते ती, आज माझी आहे म्हणून असं करून खूप मजा यायची। आणि तर माझी बहीण आहे ना, ती गायनेकोलॉजिस्ट आहे आणि तेव्हा ती सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमची डॉक्टर होती आणि तिचे पण हे रेडिओवाले पेशंट वगैरे होते। तिचं इतकं सुंदर इफेक्ट व्हायचा, ती ट्रीटमेंट द्यायची की ते म्हणायचे तुम्ही इतकं समजावून सांगता तर तुमचं आम्ही वनिता मंडळाला भाषण ठेवणार, असं करून ते वरच्यावर तिचं भाषण ठेवायचे। म्हणून मला ते आता आठवण आहे, म्हणजे आम्हाला ते ऐकायला नंतर परत पत्राचं वाचन ऐकायचं, काय काय कोणी कोणी काय रिस्पॉन्स दिला ते ऐकायचं।
0: अच्छा, धन्यवाद तुम्ही फोन केलात।
2: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस।
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संत

0: वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता।
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: हॅलो,
0: नमस्कार, बोला।
2: नमस्कार, मी मंजुळा शेणाय डोंबिवलीवरून बोलते।
0: बोला बोला।
2: आपल्याला वर्धापन दिनाच्या अनेक अनेक अनेक शुभेच्छा।
0: धन्यवाद। तुम्हाला श्रोत्यांनाही शुभेच्छा।
2: पदार्पण करतात तर किती कौतुक आहे सांगायला। आता सगळ्यांनी सगळे अनुभव सांगितले, पर्सनल सांगण्यापेक्षा मला असं वाटतं तुम्ही जे एवढी माध्यमं असतानाही अजूनही शिकून आहात याच्यात तुमचं किती श्रेय आहे आणि तुमचे किती छान छान प्रोग्राम होतात हे त्याच्यात दिसून येतं। त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही, पुनश्च तुम्हाला सगळ्यांना सगळ्या टीमला माझ्याकडून वर्धापन दिनात
0: धन्यवाद। श्रोत्यांसाठी आकाशवाणी आहे आणि आम्ही आकाशवाणीचे भाग आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे आणि तुमच्या सगळ्या श्रोत्यांमुळे आकाशवाणी आज इथपर्यंत आली आहे। धन्यवाद तुम्ही फोन केलात। नमस्कार।
3: हॅलो।
0: हां नमस्कार।
3: हां नमस्कार, ऋषालीताई, अरुणा जोशी बोलते खारघरहून।
0: बोला अरुणाताई।
3: हां फारच छान वाटतंय आज, अगदी सकाळपासून म्हणजे खरंच किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला अशी अवस्था आहे माझी। कारण माझं आकाशवाणीशी फार जुनं नातं आहे, म्हणजे लहानपणापासून रेडिओ ऐकतेच आहे मी। आमच्या घरातला मला बाबांनी आणलेला मर्फीचा मोठा रेडिओ डोळ्यासमोर आला आणि बाबांची पण खूप आठवण झाली। ते निवडणुकीचे निकाल कॉमेंट्री अगदी म्हणजे खूप इंटरेस्ट घेऊन ऐकायचं आणि त्यावेळी दुसरं माध्यमच नव्हतं ना, त्यामुळे आकाशवाणी बरंच सगळं दिसत होती। आकाश म्हणजे निवडणुकीच्या निकालांसाठी तर ते अगदी कान लावून बसलेले असायचे रेडिओ, ते एक मला आठवलं। आणि 2006 ते 2018 म्हणजे 12 वर्ष मी आकाशवाणीवर वनिता मंडळमध्ये कविता माझ्या नंतर ललित लेख प्रवास वर्णन असे अनेक म्हणजे माझे कार्यक्रम मी वनिता मंडळमध्ये स्वतः सादर केले तिथे येऊन रेकॉर्डिंग करून। फार सुंदर आठवण आहे की आकाशवाणीने मला लेखिका आणि कवयित्री म्हणून ओळख मिळवून दिली, त्यामुळे मी तिथे शतशः ऋणी आहे आकाशवाणीची। तसंच आपले हो एक छोटीशी कविता या निमित्ताने केली, ऐकवू का?
0: हा सांगा।
3: जीवाभावाची सखी माझी आकाशवाणी।
0: अरे वा।
3: जीवाभावाची सखी माझी आकाशवाणी, ऐकवते सदैव सुंदर सुंदर गाणी। ऐकवते सदैव सुंदर सुंदर गाणी, पुरवते सर्व क्षेत्रातली माहिती। पुरवते सर्व क्षेत्रातली माहिती, जपत राहते सारी नाती। जपत राहते सारी नाती, सुखदुःखात नेहमी असते सांगाती।
0: अरे वा।
3: सुखदुःखात नेहमी असते सांगाती, सुमधुर आहे तिची वाणी। सुमधुर आहे तिची वाणी, आजन्म मी तिची आहे ऋणी। अशी ही माझी आकाशवाणी, अशी ही माझी आकाशवाणी, बहुजन हिताय बहुजन सुखाय, मंत्र जपता जपता झाली 99 वर्षांची। झाली 99 वर्षांची, तरीही आहे अजून ताजी तवानी। तरीही अजून आहे ताजी तवानी।
0: खूप सुंदर कविता आकाशवाणीच्या या सगळ्या कारकिर्दीवरती तुम्ही लिहिलेला आहे, कार्यक्रमांबद्दल सुद्धा लिहिले, खूप छान। धन्यवाद तुम्ही फोन केलात।

0: नमस्कार.
1: हा हेलो, मी गीता कळके ठाणे इथन बोलते.
0: बोला ना.
1: हा, काळाच्या ओघात अनेक गोष्टी येतात जातात.
0: हो,
1: पण आकाशवाणी हे असं एक माध्यम आहे की त्यांनी आता 100व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. त्याबद्दल पहिल्यांदा मी हार्दिक शुभेच्छा देते आणि अभिनंदन करते तुमचे. म्हणजे जे आकाशवाणीवर जे जे लोक येऊन गेले त्या सगळ्यांचं
0: धन्यवाद.
1: श्रोत्यांचं पण आणि अनेक गोष्टी, म्हणजे ज्ञान आणि मनोरंजन दोन्हीचं साधन आहे. जसं आता दूरदर्शन हे मुलांना घडवतं पण आणि बिघडवतं पण, तसं हे साधन नाहीये.
0: खरं
1: सांगायचं आहे, ज्ञान मनोरंजन दोन्ही गोष्टी याच्यातून असतात. माझा जन्म खेडेगावातला, त्या सार्वजनिक रेडिओ असायचा गावामध्ये. सकाळचा मंगल प्रभात कार्यक्रम लावला जायचा आणि एका माणसाकडे ते काम दिलेलं असायचं आणि संबंध करणार असायचा. तर त्या करण्यामार्फत संबंध गावामध्ये तो आवाज घुमायचा. गाव लहान ना, त्यामुळे मंगल प्रभात एखाद दिवशी जर का चुकलं कोणाचं तर सगळ्यांना सुरू वाटायची,
0: हळहळ वाटायची.
1: खरं तसंच बायकांचा मध्येचा मंडळ, शनिवारी संध्याकाळी लागणारा गंमत जम्मत कार्यक्रम, हे सगळं मला लहानपणचं आठवत आहे. आणि या माध्यमाने खरोखर आपल्या ज्ञानामध्ये मनोरंजनामध्ये भर घातलेली आहे. आता दूरदर्शनच्या अनेक, मी तुलना करत नाही, परंतु दूरदर्शनच्या अनेक वाहिन्या झालेत, त्यामुळे आता काय बघावं आणि काय नाही.
0: आणि दुसरं म्हणजे रेडिओ चालू ठेवून आपण आपले नेहमीचे उद्योग करू शकतो, काम करू शकतो. आणि कानावर पडणाऱ्या छान गाण्यांमुळे, एखाद्या कार्यक्रमामुळे आपण उल्लसित होऊ शकतो. पुढचा दिवस सुद्धा आपला खूप छान जातो, असा सुद्धा एक अनुभव आपल्या श्रोत्यांनी सांगितला आता माझ्याशी बोलताना. इथे घेताना याला मला ते
1: रूपरेषा सुद्धा ऐकायला छान वाटते.
0: अच्छा अच्छा अच्छा, धन्यवाद तुम्ही फोन केला.
1: बरं, चालेल.
0: नमस्कार. हॅलो.

0: नमस्कार
1: नमस्कार
0: नमस्कार, बोला स्वर संवाद कार्यक्रम. हेलो हेलो, नमस्कार.

0: श्रोत्याहो, आकाशवाणीच्या या इतिहासाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत साहित्यिक, संगीतकार, गायक, अभिनेते, निवेदक यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम आकाशवाणीनं केलं आहे. आकाशवाणी मुंबई केंद्राचा यामध्ये मोठा वाटा आहे. स्वातंत्र्यलढा, राष्ट्रनिर्माण, आपत्तीच्या काळात माहिती आणि लोकशिक्षणाचं कामही आकाशवाणी मुंबई केंद्राने अगदी महत्वाची भूमिका बजावत केलेलं आहे. नमस्कार.
1: हॅलो रशालीताई, नमस्कार. मी अंबरनाथ हुन बळवंत जोशी बोलतोय. फार मोठ्या प्रयत्नाने माझा टेलिफोन लागलेला आहे. तर 1964 पासून मी आकाशवाणी ऐकतोय आणि सगळ्यात जुनी आठवण सांगायची म्हणजे 27 मे 1964 रोजी पंडित नेहरू वारले, तर त्या दिवशीपासून म्हणजे आकाशवाणी ऐकतोय आणि ही बातमी सर्वप्रथम आकाशवाणीवरती ऐकली. आणि त्याच्यानंतर दुसरी आठवण सांगावीशी वाटते ती 20 जुलै 1969 रोजी अपोलो 11 उड्डाण झालं चंद्रावर जाण्यासाठी. तर त्याच्या अगोदर 3 दिवस पासून आकाशवाणीवरती त्याची कॉमेंट्री चालू होती. आणि त्याच्यानंतर आणखी एक, त्याच्या अगोदर अपोलो 8 जे उड्डाण झालं ते सुद्धा म्हणजे त्याची सुद्धा कॉमेंट्री आकाशवाणीवरती चालू होती आणि ती पण ऐकलेली. आणखी म्हणजे आता वेळ थोडा राहिलेला आहे, थोडक्यात मी काही आठवणी, हजारो आठवणी येतात पण त्यातल्या काही सांगतो मी. क्रिकेट विथ विजय मर्चंट हा कार्यक्रम दर रविवारी दुपारी 2 वाजता प्रसारित व्हायचा, तो कार्यक्रम आम्ही ऐकायचा. तर विजय मर्चंटचे क्वचितच कार्यक्रम झालेले, त्याच्यामध्ये हा एक होता. त्या आणि अपोलो 11 मध्ये नील आर्मस्ट्रॉंग, एडविन ऑड्रीन, मायकेल कॉलिन्स हे म्हणजे अपोलो 11 मधून गेलेले जे अंतरिक्ष यात्री होते, तर त्यांचे आवाज सुद्धा आपल्या आकाशवाणीने दिल्ली केंद्रावरून प्रसारित केले होते.
0: अच्छा.
1: आणि क्रिकेटची कॉमेंट्री तर सगळ्यांनी ऐकलेली आहे.
0: हो हो, अगदी नक्कीच नक्कीच. धन्यवाद तुम्ही फोन केल्यात. श्रोते हो, आकाशवाणीचा आजचा हा वर्धापन दिन, 99 वर्षांचा भला मोठा कालखंड पार करून आकाशवाणी 100 प्रवेश करते आहे. सर्व श्रोत्यांना आणि आकाशवाणीला पण आपण अनेक शुभेच्छा देऊया आणि जाता जाता एका छानशा गाण्याने कार्यक्रमाची सांगता करूया.

आकाशवाणी वर्धापन दिनाच्या निमित्तानं आजच्या स्वरसंवाद कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व रसिक श्रोत्यांना मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आज कार्यक्रम आता इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटणारच आहोत. तोपर्यंत नमस्कार.

0: स्वरसंवाद कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया कार्यक्रम भावधारा. तत्पूर्वी काही संदेश.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

लता मंगेशकर यांनी गायलेलं भारा तांबे यांचं गीत आताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी जाऊया नागपूर केंद्राकडे.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आज आहे 23 जुलै, राष्ट्रीय प्रसारण दिन. माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना असलेला रेडिओ, खरोखर आपल्या जीवनात त्याचं किती महत्व आहे याचं स्मरण आजचा हा राष्ट्रीय प्रसारण दिन करून देतो. आजच्याच दिवशी भारतातील पहिल्या रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. 1927 साली याच दिवशी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या अंतर्गत मुंबई स्टेशनवरून देशातील पहिलं रेडिओ प्रसारण सुरू झालं. मैत्रिणींनो तेव्हापासून रेडिओ हा भारतीयांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला. लोकांना माहिती देणं, शिक्षित करणं आणि मनोरंजनाचं कार्य करणारा रेडिओ बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवित आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या काळात, डिजिटल युगात, अन सोशल मीडिया, अनेक वेगवेगळ्या रेडिओ वाहिन्या, वेगवेगळ्या टीव्ही वाहिन्या या सगळ्यांच्या गर्दीत सुद्धा रेडिओनं आपलं स्थान अढळ असं ठेवलंय. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्ती, शेतकरी, सीमेवर तैनात सैनिक, व्यावसायिक असो, गृहिणी असो, समाजातील प्रत्येक स्तराचा विचार करून सादर करण्यात येणारे श्रवणीय कार्यक्रम, मालिका, देश विदेशातल्या बातम्या, त्यातून मिळणारी महत्वाची माहिती ही रेडिओची आपल्याला मिळालेली देण आहे. तेव्हा मैत्रिणींनो भारतीय समाजावर मोठा प्रभाव पाडणारं संवादाचं सशक्त माध्यम म्हणून रेडिओची भूमिका खूप महत्वाची आहे. तेव्हा आमच्या सर्व श्रोत्यांना राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

मैत्रिणींनो, या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. आपला भारत देश म्हणजे औद्योगिकदृष्ट्या विशाल आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असा आहे. आपल्या देशाचा इतिहास, संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य हे सगळं अनुभवण्यासाठी भ्रमंती तर आलीच हो ना. प्रत्येक प्रदेशाची बोलीभाषा, वेशभूषा, खाद्य संस्कृती, हवामान, विचारधारा सारं काही वेगळं. याचा अनुभव घेण्यासाठी मात्र मग त्या त्या प्रदेशाला भेटही द्यावीच लागते. ह चला तर आज आपणही भारत भ्रमंती करूया प्रीती भांबूरकर यांच्यासोबत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत भावना लोखंडे. चला तर ऐकूया मालिका भारत भ्रमंती.

मैत्रिणींनो नमस्कार. भारत भ्रमंती कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, विविधतेत एकता हे आपल्या भारताचं वैशिष्ट्य. अगदी हिमालयाच्या उंच शिखरापासून ते कन्याकुमारीच्या सागर किनाऱ्यापर्यंत, राजस्थानच्या वाळवंटापासून ते ईशान्य भारताच्या हिरव्या गार दऱ्यांपर्यंत, प्रत्येक प्रदेशाची संस्कृती, भाषा, वेशभूषा, खाद्य संस्कृती, परंपरा, तिथलं निसर्ग सौंदर्य हे थोड्याफार प्रमाणात वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या नजरेतून वेगळाच भारत आपल्याला बघायला मिळतो.

0: चला तर आजच्या भारत भ्रमंती कार्यक्रमातून आपण एक सुंदर प्रवास अनुभवणार आहोत. त्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत भारत भ्रमण करणाऱ्या प्रीती भांबूरकर. चला तर जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात भारतातली विविधता. प्रीतीताई, आजच्या भारत भ्रमंती कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद आजच्या या कार्यक्रमात मला तुम्ही बोलवल्याबद्दल. आणि भारत भ्रमंती म्हणाल तर भारत इतका मोठा देश आहे आणि आपल्या इथे इतकं बघण्यासारखं आहे की मी तर म्हणेल की अगदी माझं असं एक पर्सेंट म्हणा किंवा अगदी थोडंफार बघितलेलं आहे. आणि मुळात मला भारतात जास्त फिरायला आवडतं. म्हणजे बरेच लोक म्हणतात की आपण बाहेर जाऊया, तर त्यापेक्षा मला असं वाटतं नाही, आपल्या भारतातच इतकी ठिकाणं आहे की आधी तर आपण ती बघूया आणि बाहेरच्या लोकांना आपण बोलवूया की बघा आमचा भारत
0: किती समृद्ध
1: आणि सुंदर आहे.
0: बरोबर आहे.
1: म्हणजे इतिहासासाठी सुद्धा आपण ती बघायला हवी. मंदिरं बघायला जातात लोक, तर आपण दर्शन घ्यायला जातो. त्या मंदिरांची भव्यता, त्या मंदिरांचं वास्तुशिल्प हे बघायला तुम्ही नक्की साऊथला जा.
0: बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आपण बघतो की आजचं जीवन खूपच धकाधकीचं आहे, मग त्या धकाधकीच्या जीवनातून आपण चार जे क्षण आहेत ते विरंगुळ्याचे काढायला तिथे फिरायला नक्कीच जायला पाहिजे. आपला भारत तर अगदी समृद्ध आहे. भारताचा आपण अगदी एक एक टप्पा जरी आपण बघतो म्हटलं तरी आपला जन्म अपुरा पडेल. इतकं सौंदर्य आणि विविधता आपल्याला भारतात आढळते. तर तुम्ही आतापर्यंत कुठले कुठलं आपण म्हणजे राज्य बघितले?
1: माझं हिमाचल झालं, पंजाब झालं, उत्तराखंड झालेलं आहे, साऊथमध्ये आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक.
0: अच्छा.
1: म्हणजे गोवा, कोकण, महाराष्ट्रामध्ये जर आपण घेतलं तर ही सगळीच बरीचशी भाग झालेली
0: आहेत,
1: पण अजूनही काही भाग राहिलेली आहे.
0: म्हणजे पूर्ण भारत,
1: उत्तर प्रदेश जरी म्हटला तर तो इतका मोठा आहे, उत्तराखंड म्हटलं तर उत्तराखंडच इतकं मोठं आहे की आपण एक एक टप्पा करू शकतो आपल्या वयाच्या याच्यामध्ये. पूर्ण तर भारत तर फार कमी आहे, ज्याला अगदीच आवड आहे की दर महिन्याला तो फिरतोय
0: तो पूर्ण भारत
1: तो पूर्ण करू शकतो. तरी पण मी एक तीन चार महिन्यात एक चार पाच दिवस असतेच बाहेर.
0: खूप छान. म्हणजे तुम्हाला ही फिरण्याची आवड अगदी लहानपणापासून आहे की काही कुठून प्रेरणा मिळाली?
1: लहानपणापासून आहे आवड असं एकदम सांगता येणार नाही, कारण एक जरा जो होता 78-80 जो काळ होता ज्याच्यात आमचा जन्म झाला तेव्हा असं खूप फिरायला जाणं फॅमिली सोबत वगैरे असं नव्हतं. कारण अभ्यास करायचा घरी यायचं किंवा मग शाळेच्या कॅम्प सोबत किंवा आणखीन कुठल्या ट्रेकिंगला वगैरे जे आमच्या वडिलांनी पाठवलं तिथपर्यंत ठीक होतं. पण लग्न झाल्यावर माझ्या नवऱ्याला आणि बाबांना आणि शास्त्रांना फार फिरायची आवड होती. मग त्यांच्यासोबत जे सुरुवात झाली, आवड कदाचित आधीपासून
0: असेल
1: पण तो चान्स नंतर मिळाला असं आपल्याला
0: म्हणता येईल. म्हणजे तुम्हाला तिथूनच प्रेरणा मिळाली आणि तुम्ही बराच भारताचा जो प्रांत आहे तो पादाक्रांत.
1: हा, म्हणजे बरेचदा असं व्हायचं की नवरा सांगायचं की हा आता आपल्याला फिरायला जायचंय, मग मी म्हणायचे की मला कुठलं आवडतं ते विचारलं का, मग नंतर देण्याचे बरं कुठलं, मग तेव्हा डोक्यात यायचं अरे आपण बघितलंच नाही, मग सांगायचं काही यांना. पण मग त्यांच्यासोबत पाहता पाहता तो एक
0: आवडायला लागला आणि तुम्हाला फिरायलाही मिळालं.
1: त्यांना
0: बरं, तुम्ही इतक्या ठिकाणी फिरले आतापर्यंत, तुम्ही बरेच राज्यांचा म्हणजे निसर्ग घेतला, खाद्य संस्कृती तिथली पाहिली, तर तुम्हाला सगळ्यात जास्त कुठलं राज्य आवडलं आणि कुठला भाग बघायला आवडला?
1: मला हिमाचल. मला हिमाचल केव्हाही आवडतं, उत्तराखंडही आवडतं. म्हणजे एक म्हणता येईल आपल्याला, कारण मला मुळात डोंगर, दऱ्या आणि नद्या
0: अच्छा हे
1: यांच्या मी प्रेमात आहे. म्हणजे मला जर कोणी म्हणलं बीचेसवर चल आपण एखादा ग्रुप फिरून येऊया का मैत्रिणींनी वगैरे, तर मी त्यांना म्हणेल की बीचेसपेक्षा चालता का डोंगरावर. म्हणजे जंगल किंवा बीच याच्यापेक्षा मला डोंगर आणि दऱ्या
0: हे जास्त आवडतं. म्हणून तुम्हाला हिमाचल प्रदेश जास्त आवडतो.
1: हिमाचल, उत्तराखंड हा भाग जास्त आवडतो.
0: डोंगर, दऱ्या.
1: डोंगर, दऱ्या.
0: मग इतक्यात तुम्ही कुठल्या ठिकाणी जाऊन आल्यात?
1: मी आत्ताच 15 जूनला गेली आणि 20 परत आली, तर मी आली उत्तराखंड मधनं. तिथून आपल्या उत्तराखंड मध्ये कौसानी आणि भीमताल, म्हणजे नैनितालच्या जवळ ही अनएक्सप्लोर्ड आहे.
0: अच्छा.
1: कारण लोकांना नैनिताल जास्त माहितीये आणि मुळात तुम्ही जिथे लोकांना माहिती आहे तिथे मी जात नाही.
0: ही गोष्ट जास्त छान.
1: म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मला आवडत नाही, कारण मला म्हणायचं की तुम्ही फिरायला जाता. माझं म्हणणं आहे की तुम्ही एका टप्प्यावर बसून फक्त त्या निसर्गाचा आस्वाद घ्या.
0: बरोबर.
1: तुम्ही फिरायला आले आहेत, मग अननेसेसरी काय होतं, ट्रॅव्हल टाइम तुमचा खूप जास्त होतो आणि तुम्हाला कंटाळा येतो, मग थकून जाता तुम्ही. त्यापेक्षा एका ठिकाणी बसा, तो निसर्ग डोळ्यात साठवा आणि मग परत आपल्या हॉटेलला येऊन रिलॅक्स करा.
0: रिलॅक्स करा.
1: पण एक गोष्ट आहे आणखीन की मला स्वतःला शॉपिंगची बायकांना आवड असते, किंवा मग आम्ही मैत्रिणी सोबत जातोय किंवा कोणासोबत जातोय, त्यांनी असतं की तिथे गेल्यावर तिथलं काहीतरी वस्तू विकत घ्यायची. मग मला जसं हिमाचल किंवा उत्तराखंडला जनरली मॉल रोड हा प्रकार जास्त आहे.
0: अच्छा.
1: मग रात्रीच्या वेळेस त्या मॉल रोडवर फिरायलाही मला आवडतं, मग त्या कॅफेजमध्येही जायला आवडतं.

0: कुठून जाते की मला हा ड्रेस घालायचा आहे का, कारण आजकाल जरा रील्समुळे याच्यामुळे जरा आपलं असतं की आपण ही रील करायची, मग त्याप्रमाणे तो ड्रेस घालायचा, मग आपण त्याप्रमाणे आपली शॉपिंग, त्याप्रमाणे आपली बॅग भरणं याच्या मागे लागतो. त्या ग्रुपमध्ये तुम्ही इतकी मस्ती केलेली असते की त्यातनं बाहेर पडायला तुम्हाला 15 दिवस 20 दिवस
1: आठवणींमध्येच आपण रममाण होतो.
0: आठवणीपेक्षा तुम्ही गुंतून जाता त्या लोकांमध्ये, नवीन लोक म्हणा आपली लोक म्हणा, कारण आपण घरातल्या गोष्टी आपल्याला आठवतच नाही. म्हणजे मी जर घरी परत आली तर मला कंटाळा यायला लागतो, मग नंतर परत डोक्यात हा त्या कुठलं एखादं नवीन ठिकाण आपण एक्सप्लोअर करायचं का, मग जायचं का, असं सुरू होतं.
1: अच्छा, तर असा एखादा अनुभव तुम्हाला सांगता येईल का की खूप आठवणीत राहिला?
0: हो, नक्कीच सांगता येईल. म्हणजे मी हिमाचलच्या एका गावात गेली होती आणि त्याचं घर असं होतं की उंचावर, मी त्याच्याशी बोलायची की तू दाखव, कारण आमचा ग्रुप येतो, आम्ही मैत्रिणी येतो आहे, तर वर चढताना कसं आहे वगैरे. बरं, तो असा डोंगरावर बसला राहायचा, त्याच्या बाजूला मला जरा वृक्ष वातावरण, म्हणजे हिमाचलात वृक्ष दिसतंय, मग आपल्याला कंटाळा येईल का. पण मग असं झालं की बिचारा तो आपल्याशी बोलतोय, आपण चला जाऊया त्याच्याकडे. पण त्याच्या घरी वर चढण्याचा जो रस्ता होता तो इतका प्रतिम होता, म्हणजे वरती त्यांनी फक्त टेंट लावले होते, चांगले स्विस टेंट होते, पण जायचा जो असा रस्ता आहे तिथून ओढा वाहतोय, झरे वाहतात आहेत, मध्येच धबधबा आहे, मग जाताना सगळं ऍपल प्लम याची जपानी फ्रूट यांची सगळ्यांची झाडं त्याच्या तिथे लागलेली आहेत, आणि त्याचं होमस्टे होतं. मग तिथे गेल्यावर आपुलकीने चहा त्याची बायको आम्हाला आणते आहे, ऑलरेडी त्याच्या आम्ही रेट्स कमी केले कारण अगदी तुझ्या गावात येतो आहे इतकं नाही आहे वगैरे बोलून केलेलं. मग मला आकरलं की म्हटलं हा एवढ्या कमी याच्यात आपल्याला इतकं सगळं देतो आहे, पण ती लोकांनी ना आपुलकीनी, आणि निघताना आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं किंवा त्याच्या डोळ्यात पाणी होतं की अरे आता हे आपल्या घरातनं, म्हणजे आणि त्याची आई आणि त्याची बायको मला म्हणते की आपका मैका समजना आपको जब भी लगेगा ना आप यहाँ पे सिर्फ आराम करने आना.
1: अरे वा, किती मोठं मन असलं पाहिजे.
0: आणि म्हणजे
1: केलं
0: त्यांनी, अजूनही बोलत राहतात ते लोक, किंवा काही मला तिथे जायचं असेल त्याच्याकडे जरी जायचं नाहीये तरीही तो मला गाईड करत असतो की मॅडम आपण यहाँ पे ऐसे ऐसे जाना, मॅडम मी आपको नंबर शेअर कर रहा हूँ.
1: म्हणजे आजही त्यांनी ती आपुलकी जपून ठेवलेली आहे,
0: म्हणूनच कदाचित मला हिमाचल आणि ती लोक
1: जास्त आवडत असेल,
0: आवडत असतील.
1: आणि मला सांगा की तुम्ही भारतातल्या इतक्या राज्यात गेले तर तिथलं भाषा किंवा तिथल्या परंपरा किंवा खानपान याच्यामुळे तुम्ही काही प्रभावित झाल्या का, की कुठली खाद्य संस्कृती तुम्हाला जास्त आवडली?
0: मी असे खूप वेगवेगळे पदार्थ नाही ट्राय करत, पण एक सांगता येईल तुम्हाला की सगळ्यांनी करावीत, कारण एक सिद्धू म्हणून प्रकार असतो हिमाचलमध्ये, आणि केरळला मी गेली तेव्हा तो लच्छा पोळी जो म्हणतात लच्छा पराठा, तर पहिल्यांदा मी बघितल्यावर अगदी नाही नाही खायचंच नाही या वगैरे असं केलं, पण टेस्ट केल्यावर आवडलं. तर मला असं वाटतं की हा तिथला एखादा पदार्थ आपण ट्राय करावा, वेगळा असतो प्रकार.
1: बरोबर.
0: आता उत्तराखंडला गेलो तर आमच्या एका ग्रुपमधल्या मुलांनी म्हटलं की ताई आपण याला सांगूया का म्हणे की भांगेची चटणी कर, अरे बापरे भांगमिंग चढेल आपल्या लोकांना. नाही नाही असं नसतं म्हणे, ती भांगेचा जो झाड असतो त्या पानांची चटणी कुमाऊ थाली म्हणतात त्याला उत्तराखंडची, आपण कुमाऊ थाली खाऊ. तर खरंच सुंदर रागीचा शिरा केला होता तू बघितल्यावर, पण मला असं पहिल्यांदा अरे बापरे खायचा का, पण सगळे जेव्हा अगदी आवडीने खात होते तेव्हा लक्षात येते की नाही प्रत्येक ठिकाणीची खाद्य संस्कृती सर्व करून घेऊन एकदा बघावी,
1: बघायला हवी. म्हणजे आपण जिथे जातो तिथल्या वातावरणात तिथल्या खाद्यपदार्थांमध्ये जर आपण रममाण झालो तर आपल्याला तिथला निसर्ग नक्की सुसह्य होतो आणि जास्त जास्त तिथे जाणार.
0: आणि काय होतं ना की तुम्हाला तिथे पोल्युशन काहीच मिळत नाही, गाड्या फार कमी, तर मी गावांमध्ये जाते
1: बरोबर,
0: त्यामुळे गावांमध्ये गाड्या फारच कमी असतात, त्याच्यामुळे जे अगदी 100% ऑक्सिजन आपल्याला मिळत असतं त्यामुळे छान भूक लागली जाते. 3-4 वेळा मस्त तुम्ही खाऊ शकता, तुमचं वजन वाढत नाही कारण तुम्हाला 4 वेळा खालीवर डोंगरांवर करावं लागतं.
1: बरोबर आहे. तर या प्रवासामुळे तुमच्या विचारांमध्ये बदल होतो का?
0: नक्की, मी तेच म्हटलं तुम्हाला होतो. मुळात मी सोलो कधीच जात नाही.
1: अच्छा.
0: मी जाते सगळ्यांनी, मला असं खूप लोकांमध्ये जायला राहायला आवडतं, कारण एकटीने जेव्हा आपण प्रवास करतो तर तो प्रवास असा असतो की ठीक आहे मग काय बोलायचं आता पुढे, मग थोड्या वेळी कंटाळा येतो 2-3 दिवसामध्ये. ग्रुप राहायला की तुमची मस्ती, तुमचं खेळणं, रात्रीच्या गाण्या गप्पा, त्यांच्या आवडी निवडी. तर बरेचदा असं की मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये जाताना वगैरे काही गोष्टी मलाही आवडायच्या नाही, ऍडजस्टमेंट हा प्रकार माझ्यामध्ये पण फार कमी होता. मग लक्षात येतं बाहेर गेल्यावर तुम्हाला सगळ्यांसोबत ऍडजस्ट करायचं आहे, त्यांच्या वेळेनुसार ऍडजस्ट करावं लागतं, त्याच्यामुळे हा पेशन्स येतात मुळात.
1: बरोबर आहे.
0: खूप महत्वाचं म्हणजे मला लोक म्हणतात तुझ्या तेवढे पेशन्स कसे आहे, म्हणजे तुम्ही आधीचं माझं रूप बघितलं नाही कदाचित, इथे आल्यावरतीच पेशन्स आपल्यामध्ये तयार होतात.
1: नक्कीच. म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेर जाता घरी फक्त आपल्याला आपल्या कुटुंबापुरतच ऍडजस्टमेंट करावं लागतं, पण तुम्ही जेव्हा बाहेर फिरायला जाता तर तुम्ही ग्रुप

0: ग्रुपमध्ये असतात तेव्हा त्यांच्याशी जुळवून घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं
1: असतं. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, प्रत्येकाचं खाण्याचा वेळा वेगळा असतात, त्याचं राहणीमान वेगळं असतं, इव्हन तुमचं सकाळपासूनचं रात्रीपर्यंतचं रुटीन वेगळं असतं. जेव्हा तुम्ही सगळे एकत्र येतात त्या एका रुटीनला मॅच करणं प्रत्येकाला कठीण जातं, पण करतात.
0: म्हणजे जो जो आपला प्रवास असतो तो सुकर होतो.
1: तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सोडावा लागतो.
0: सोडावाच लागतो. तर असं असतं की एखाद्या ट्रीपला आपण जेव्हा निघतो तेव्हा असं आपलं एक हे असतं की मग मी माझ्या कुटुंबासोबत जाईल किंवा मैत्रिणींसोबत जाईल किंवा एखादा मोठा ग्रुप जाईल, तर तुम्हाला त्यातल्या त्यात कोणासोबत फिरायला जायला जास्त आवडत?
1: मला मैत्रिणी आणि मोठा ग्रुप.
0: भारतातलं असं एखादं ठिकाण की जिथे प्रत्येकाने एकदा तरी जायला हवं?
1: सगळीच ठिकाणं छान आहे. असं एखादं ठिकाण जरी म्हटलं तर मी आत्ता रिसेंटली उत्तराखंडला गेली होती आणि मला स्वतःला जायची इच्छा होती. कासार देवी म्हणून आहे, अल्मोडा डिस्ट्रिक्ट मध्ये येतं ते. विवेकानंदाने तिथे स्वतः 6 महिने साधना केलेली आहे. असं म्हणतात की पृथ्वीवर सगळ्यात जास्त जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तर त्यातलं भारतातलं एक ठिकाण आहे, म्हणजे अख्ख्या पृथ्वीवरती भारतातलं एक ठिकाण आहे, ते आहे कासार देवी.
0: अच्छा.
1: नासाने सुद्धा तिथे रिसर्च केलं आणि आपल्याला ती पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल नाही जाणवेल तो दुसरा गोष्ट, पण अशी ठिकाणं आपल्या भारतात आहे ही लोकांना माहितीच नाही. आता इन्स्टामुळे किंवा याच्यामुळे जरा लोकांना कळायला लागलेलं आहे, पण मला असं वाटतं की अशी जी ठिकाणं आहेत ती आपण नक्कीच जावी.
0: बरोबर आहे. म्हणजे जिथे आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात, पण अशा नवीन नवीन जागा स्पिरिच्युअल म्हणा किंवा काही, एखादं निसर्ग सुद्धा इतका सुंदर असतो पण इतक्या इंटेरियरला आपल्याला आहे हे सुद्धा माहिती नसतं, तर अशा जागी आपण जायला हवं.
1: जायला हवं. मग तसं म्हटलं तर मला तिरुपतीजवळ एक श्रीकालहस्ती मंदिर आहे, ते फार आवडतं.
0: अच्छा.
1: त्याची वास्तुकला आणि त्याची भव्यता तर बघण्यासारखंच आहे. म्हणजे वायू तत्वाचं ते मंदिर, आपण जी पंचतत्वातली मंदिरं म्हणतो त्यातलं ते एक मंदिर आहे. मग अशी मंदिरं आपण नक्की पाहावी.
0: एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा एखादी सहल जर आपण प्लॅन करतो तर त्याच्यासाठी आधीपासून कशी योजना आखायला हवी?
1: हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा आता योजना आखायची म्हणजे तुम्हाला कुठली स्थळं बघायची आहेत, कुठला प्रदेश बघायचा आहे त्या प्रदेशाची माहिती घ्या. आणि तुम्ही जेव्हा डोंगराळ प्रदेशात जाता किंवा आता जसं तुम्ही गोव्याला गेलात किंवा गेलात तर तुम्हाला अंतर सांगितलेलं आहे 10 किलोमीटर 20 किलोमीटर. मॅप दाखवतं गुगल मॅप तुम्हाला 10 किलोमीटरवर तुम्ही अर्ध्या तासात पोहोचाल. डोंगराळ भागात 10 किलोमीटर म्हणजे 1 तास लागतो.
0: अच्छा.
1: इथपासून तुम्हाला सुरुवात करावी लागते. म्हणजे जर तुम्ही म्हणाल की मी आता 6 इथून दिल्लीला पोहोचते, मग दिल्लीवरनं मला मॅपने दाखवलं मी 6 तासात नैनितालला पोहोचतो, अजिबात नाही. तुम्ही तिथून 6 तासात पोहोचू शकत नाही.
0: ते वेळेचं नियोजन पण आपल्याला
1: करावं लागतं. तुमचे हॉटेल्स कुठे आहेत ते बघावे लागतात. बरेचदा काय होतं की तुम्ही डोंगराळ भागात जाल, केरळला म्हणा किंवा इकडे असं डोंगराळ भागात जाल, तिथल्या हॉटेलमध्ये तुम्हाला पार्किंगला फार त्रास होतो, जाम लागतो तिथे 2-3 तासाचा, तर बफर टाइम तुम्हाला घ्यावा लागतो. हॉटेल्स अशी निवडा की गावाच्या बाहेर राहते, की समजा एखादं ठिकाण तुम्ही नाही पाहिलं गावाच्या बाहेरून तुम्ही पटकन बाहेर निघू शकता. आत गेलात तुम्ही तर तुम्ही जाम मध्ये 5-5, 6-7 तास
0: अडकता. तर त्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करावं लागतं.
1: वेळेचं प्लॅनिंग, किती दिवसाचं प्लॅनिंग आहे, डे वाईज तुमचं प्लॅनिंग, तुम्हाला खाण्याचा खर्च किती येतो, इथपासून सगळी तयारी तुम्ही करायला हवी. ट्रेन्स तुम्हाला कुठल्या कुठल्या कुठे आहेत. बरेचदा म्हणजे आपल्याला जायचं बरंच लांब असतं, जसं अरुणाचल म्हणा, आसाम म्हणा, इथं ट्रेन इतका प्रवास आहे 36 तासाचा की तेव्हा तुम्ही थकून जाता. मग तेव्हा तुम्हाला फ्लाईट्सनीच प्रवास करणं जास्त. म्हणजे लोक म्हणतात की नाही कोकणातला आपल्याला निसर्ग बघायचा आहे, पावसात जाऊया. मी म्हणेल की प्रकृतीशी खेळ हा कधीच करू नये.
0: बरोबर.
1: म्हणजे त्या भागामध्ये जो सीझन असतो त्याच सीझन मध्ये जा, ऑफ सीझन मध्ये. या दोघांचंही माझं म्हणणं आहे की त्याचा भौगोलिक परिस्थितीचा विचार करा आणि मगच त्या ठिकाणी.
0: बरोबर आहे. तर प्रीतीताई मला सांगा की सुरक्षित आणि जबाबदार प्रवासासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या?
1: हे बघा, मला असं ना लोक म्हणतात की आम्हाला जरा हा त्रास झाला तो झाला. मी भारतात गेली, मला कुठलाही कधी ड्रायव्हरचा त्रास वाटलेला नाही आहे किंवा हॉटेल्सचा त्रास वाटलेला नाही आहे. लोक सगळीच चांगली मिळालेली आहेत, पण त्यातल्या त्यातनं गुगल आजकाल खूप चांगला आहे. करा की लोकांनी काय सांगितलेलं आहे त्या हॉटेलबद्दल, त्या गाडीबद्दल. तुम्हाला नुसतं 5 रेटिंग दिसतं, पण ते गुगल रिव्ह्यूज त्यांनी टाकलेले आहेत का, पासून पण सगळं बघितलं पाहिजे. तुमच्या लक्षात येतं, ज्याला अंदाज असतो ना तो समजू शकतो की फेक रिव्ह्यूज आहेत.
0: अच्छा. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा आपण अगदी म्हणजे विचारपूर्वक बारकावे लक्षात घेऊन आपण जायला हवं.
1: कारण तुम्ही आतमध्ये जर एखाद्या खूप गावांमध्ये गेलेत आणि नंतर यायला तुम्हाला काही मार्ग नाही आणि ते हॉटेल चांगलं नाही निघालं, तर तुम्ही रात्रीचा 2-3 तासाचा एवढा अंधाराचा प्रवास कसा करा?
0: बरोबर. तुम्ही

0: भरपूर ठिकाणी गेले, तर कधी कधी असंही झालं असेल की तुम्ही त्या गावात गेले किंवा त्या ठिकाणी गेले आणि तिथे काहीतरी तिथले सण उत्सव परंपरा ह्या सुद्धा तुम्हाला जाणून घ्याव्याशा वाटल्या का, आणि कुठल्या परंपरा तुम्हाला जास्त आवडल्या?
1: मला सगळ्याच आवडतात, म्हणजे ओनम मधलं आपण नौकरी त्यांचं मध्ये असं रेस केल्यासारखं असतं त्यांच्यामध्ये, तो भाग बघायला आवडतो.
0: अच्छा,
1: म्हणजे आपण त्या भागामध्ये त्याच याच्यात जावं असं वाटतं की मी गेलेली नाही या, पण ड्रायव्हरच्या तोंडून म्हणा किंवा तिथल्या हॉटेल्सच्या लोकांकडनं की नाही मॅडम एकदा तरी तुम्ही आमच्या तिथे
0: ओनमला या,
1: मग ती त्यांच्या रांगोळ्या त्यांचं ते असं त्या याच्यात बघावं असं वाटतं. इकडे हिमाचल आणि उत्तराखंडला होळी खूप छान असते, फुलांची वगैरे होळी खेळतात.
0: अच्छा,
1: आणि लग्न तिथली.
0: अच्छा,
1: हा म्हणजे मी एका ठिकाणी होती तर त्याला विचारलं, तर पहा संस्कृती आपण म्हणतो भारतात आपण म्हणतो की हुंडावळी आहे, हे आहे, ते आहे, किती गोष्टी आपण ऐकतो, आपण चांगल्या गोष्टी ऐकतच नाही, आपल्याला सगळ्या वाईट गोष्टी ऐकायला मिळतात. तर मी त्याला असंच विचारलं की ज्या मी म्हटलं होतं ज्या मुलाकडे आम्ही राहिलो, अरे तुझं लग्न कसं झालं? मी हमारे यहां शादी नाही होती. म्हटलं फिर क्या होता है? म्हणजे नाही हमको अगर पसंद आई लड़की तो हम उसके घर जाते उसको अपने साथ लेके आते. म्हटलं लेके आती है? वो लड़की को नहीं पूछते क्या? नहीं नहीं, वो तो पहचान में ही, मतलब किसी ने तो भी बताया रहता है, उसको भी अंदाज होता है. हम लेके आते हैं, उसके बाद ससुराल में सब म्हणजे त्या लग्नाच्या विधी सगळ्या सासरी होतात.
0: अच्छा,
1: तो म्हटलं फिर कपडे लागते? नाही, यहां आने के बाद वो खरीदेगी. म्हणजे ती ज्या कपड्यानिशी आहे त्या कपड्यानिशी ते लोक तिला घेऊन येतात.
0: वेगळीच परंपरा आहे,
1: म्हणजे ही मी अगदी वेगळीच ऐकली. म्हटलं अरे वा, हे तर छान आहे. हे म्हणून म्हटलं ना मी हिमाचलच्या प्रेमात काय आहे, तर तिथल्या
0: संगीत संस्कृतीच खूप छान आहे.
1: हा, आणि लोक प्रेमळ आहेत. तर मग ते मी म्हटलं ना खूप बदल होतो तुमच्या प्रवासामुळे तुमच्यामध्ये.
0: तुम्ही बरेच राज्य फिरलेले आहेत, प्रवास भरपूर झालेला आहे, यानंतर कुठे नवीन ठिकाणी जाण्याची इच्छा आहे तुमची?
1: नवीन ठिकाणी म्हणाल तर मला आर्किओलॉजीच्या दृष्टीने बरीचशी जागा अजून माझ्या राहिलेल्या आहेत. आता मी हम्पीला जेव्हा जाऊन आली, हम्पी बघितलं पण तो गाईड थोडं सांगत होता, जेव्हा लक्षात येतं की एवढा मोठा तो विजयनगरचा इतिहास आहे, तेव्हा असं वाटतं नाही तिथे 3-4 दिवस
0: थांबून
1: परत एकदा. किंवा तंजोरचं जे मंदिर आहे ते खूप भव्य आहे, ते बघावं. पंचतत्वांची मंदिरं पूर्णच राहिलेली आहेत माझी असं म्हटलं तर, म्हणजे बघितली आहेत पण एक दोनच झालेली आहेत.
0: म्हणजे नवीन नवीन मंदिरं आणि आर्किओलॉजीच्या दृष्टीने पुरातत्व जे भाग आहे तो तुम्हाला बघायची इच्छा आहे.
1: हो,
0: अजून कुठलं राज्य आहे की जे तुम्हाला वाटतं की नाही मला आयुष्यात एकदा तरी करायला हवंच?
1: अशी तर भरपूर राज्य,
0: म्हणजे पूर्ण भारतच तुम्हाला.
1: अजून अरुणाचल, आसाम हा भाग राहिलेला आहे,
0: तो पण तुम्हाला करायचा आहे. आपल्या अशा मैत्रिणी आहेत बऱ्याचशा की त्यांना प्रवासाची आवड आहे, तर अशा मैत्रिणींना तुम्ही काय संदेश द्याल?
1: माझं म्हणणं की पहिल्यांदा शॉर्ट ट्रिप करून पहा, मॅनेज. एका दिवसाच्या 2 दिवसाच्या सहली पहिले तुम्ही ऑर्गनाईज करून पहा जाताना, मग हळूहळू तुम्हाला त्यातनं अनुभव आला. किंवा मंदिरांच्या ठिकाणी तुम्ही जाऊन या पहिल्या, कारण तिथे तुम्हाला सेफर साईडला धर्मशाळा मिळतात किंवा लोक तिथली चांगली मिळतात, तर 1-2 ठिकाणं ती करून घ्या आणि मग हळूहळू बाहेर जा. कारण हॉटेल शोधणं, हॉटेल ती चांगली आहेत का बघणं, गाडी शोधणं, गाडीवाला चांगला निघतोय का बघणं, त्यांच्याशी ड्रायव्हर लोकांशी डील करणं, इतक्या सोप्या गोष्टी नाही आहेत. तर हळूहळू एक एक टप्पा गाठा, एकदम मजल हे करू नका. नाही तर मग एखादी ट्रॅव्हल एजन्सी असते त्यांच्या ह्याच्यातनं पण तुम्ही जाऊन या, तिथून अनुभव घ्या आणि मग स्वतः वाटलं तर आपल्या मैत्रिणींसोबत निघा फिरायला.
0: बरोबर आहे. आणि एखादी मोठी ट्रिप करायची असेल तर त्याचं प्लॅनिंग कसं करायला हवं?
1: मी जसं सांगितलं की पहिल्यांदा ट्रेन आणि फ्लाईट्स या दोन गोष्टी, एक तर पहिले भौगोलिक परिस्थिती घेऊन त्याचा अंदाज घ्यायचा की आपण कोणत्या सीझनमध्ये जातो आहे. गुगलवरती त्याचं आजकाल तुम्हाला वेदर कळतं, फोरकास्ट काय आहे तिथला तो तुम्ही पाहून घ्यायचा 1-2-3 महिने आधी. ट्रेन आणि हे कशा आहेत ते बघायचं. तिथून तुमचं डेस्टिनेशन जर कुठलं कुठे पोहोचायचं आहे, म्हणजे आम्ही कोचीनवरनं मला जायचंय, कोचीनच्या जवळ निअरेस्ट स्पॉट कुठला आहे मग तो मी पहिले घ्यायचा का, मग ते सगळं बघायचं, मग तिथले हॉटेल्स, त्याचा किती दिवस मला स्टे हवा आहे, मग तिथून मी आणखीन जवळपासची ठिकाणं कुठली बघू शकते आहे, मग अशी ठिकाणं बघत यायचं. 6 नाईट 7 डेजचा प्रवास तुम्ही करावा.
0: अच्छा,
1: जितका तुम्ही जास्त करता नंतर कंटाळा
0: येतो आपल्याला, तर तसं आपण प्लॅनिंग करायला हवं. प्रीती बांबूरकर ताई, आपण आज आलात आणि आमच्या मैत्रिणींना भारत भ्रमंती कार्यक्रमात खूप छान माहिती सांगितली, त्यासाठी मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
1: आणि असंच सगळेजण छान फिरत रहा आणि आनंदी रहा.
0: नक्कीच मैत्रिणींनो, तुम्ही आनंदी तर घर आनंदी आणि समाजही आनंदी, म्हणून धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा म्हणून सहलीला जा, भारत भ्रमंती करा, तिथली संस्कृती, भाषा, खाद्य संस्कृती आणि निसर्गाचा आस्वाद घ्या. त्यासाठी आजची मुलाखत नक्कीच प्रेरणादायी ठरेल. तेव्हा आज इतकंच, पुन्हा

मैत्रिणींनो, आताच आपण भारत भ्रमंती या मालिकेअंतर्गत प्रीती भांबूरकर यांची भावना लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आणि खरंच मैत्रिणींनो, निसर्गाच्या सान्निध्यात आपण जाऊन आलो. तिथे आपलं मन रमलं आणि खरंच मनाला एक मानसिक शांती आपल्याला मिळाली आहे. आणि आता तर सध्या पावसाचे दिवस, त्यामुळे पावसाचा आनंद सुद्धा आपण घेत आहोतच. चला तर या गीतातूनही आपण पावसाचा आनंद घेऊया.

मैत्रिणींनो, या गीतापूर्वी आपण भारत भ्रमंती करून आलो, निसर्गाच्या अगदी जवळ जाऊन आलो, त्याच्याशी संवाद आपण साधला. बघा ना, बरंच काही शिकण्यासारखं असताना निसर्गाकडून. शिवाय सृजनशीलतेचा दान त्यानं स्त्रीला दिलंय, तिनंही ते जपलंय. कधी त्यासाठी लेखणीचा उपयोग केला आणि मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. कधी अनुभवांचा खजिना, कधी मनातल्या कल्पना, कधी अवतीभोवती घडणाऱ्या घटना, या साऱ्यांचं चित्रण त्यात असतं. आणि अशीच आहे आपली मालिका तिच्या शब्दातून. चला तर आज याच मालिकेअंतर्गत आपण ऐकणार आहोत प्रीती सप्रे यांचं मनोगत. ऐकूया तर.

0: कभी तो हंसाए कभी ये रुलाए।
1: रेडिओवर हे गीत ऐकताना मनात आलं किती खरं आहे ना, आयुष्य म्हणजे कधीही पूर्णपणे न उलगडणारं, न सोडवता येणारं एक मोठं कोड आहे। असं असलं तरी ते सोडवण्याचा प्रत्येक जण आपापल्या परी आपापल्या स्तरावर प्रयत्न हा करतच असतो। हे कोड सोडवताना काही प्रश्नांची उकल होते, मनाजोगी उत्तरं मिळतात, मग मन आनंदी होतं, उत्साहाने नव्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा व्यक्ती प्रयत्न करतो। काही प्रश्न मात्र कधीही सुटतच नाहीत, मग निराशा येते, कार्यात मलुलता येते आणि माणूस आयुष्याच्या वाटचालीत काहीसा मागे पडतो। अशा वेळी सकारात्मक दृष्टिकोन असणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं, कारण त्यामुळे मनावरचा ताण कमी होतो, मानसिक शांती लाभते आणि आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे सोडविण्यासाठी लागणारा आत्मविश्वास पळवतो। आत्मविश्वास एक नवी ऊर्जा प्रदान करतो आणि आयुष्याच्या प्रवाहात पोहण्यासाठी माणूस परत एकदा नव्याने सज्ज होतो। सकारात्मक दृष्टिकोन घडविण्यासाठी नेहमी सकारात्मक लोकांच्या संगतीत राहणं फायदेशीर ठरतं। योग्य संगत ही अत्यंत महत्वाची बाब आहे। आजचं युग हे मीडियाचं युग आहे। माणसांच्या संगतीपेक्षा मीडियाच्या संगतीत मनुष्य अधिकाधिक राहू लागला आहे। म्हणून मीडियावरील निगेटिव्हिटी वाढवणाऱ्या बातम्या वाचणं ऐकणं टाळावं, पुलांना वाचावं ऐकावं, त्यांच्या खुमासदार विनोदी शैलीद्वारे तुमचा ताण नाहीसा होण्यास मदत होईल। ताण हलका झाल्यावर नैराश्य कमी होईल आणि कृतींमध्ये देखील पॉझिटिव्हिटी येईल। आजचं युग हे स्पर्धात्मक युग आहे। स्पर्धेचं प्रमाण प्रत्येक क्षेत्रातच इतकं वाढलं आहे की सामान्य माणूस होरपळला जातोय। परस्परांमध्ये शर्यतीत चुरस असावी पण

सी खेच नसावी. चुरस तुम्हाला ते कार्य अधिक चांगल्या रीतीने करण्याकरता उद्युक्त करते, परंतु रस्सी खेच जीवघेणी ठरते. या जीवघेण्या स्पर्धेत भक्कमपणे उभं राहण्याकरता सकारात्मक विचारांची ऊर्जा आवश्यक ठरते. ही सकारात्मकता बाणायची कशी? स्वतःवर विश्वास ठेवणे त्याकरता आवश्यक आहे. स्वतःकडून कार्यसिद्धीसाठी भरघोस प्रयत्न करावा. यश मिळेल अशी आशा नक्की बाळगावी, परंतु अपयश आले तर खचून जाता कामा नये. प्रत्यक्षात ही गोष्ट अंमलात आणणं खरंच कठीण आहे, परंतु उत्तम प्रकारचं वाचन, चांगल्या कलाकृती बघणं हा त्यावर उपाय ठरू शकतो. JRD टाटा यांच्या तोंडी खूप छान वाक्य आलंय. ते म्हणतात, फेल अगेन बट फेल बेटर. अपयशाच्या साखळीतून उद्याचं उज्ज्वल यश जन्माला येतं. आपलं अपयश आपल्याला साजरं करता आलं पाहिजे. ते का मिळालं याची शहानिशा करता आली पाहिजे, म्हणजे सुधारणेला वाव मिळेल आणि यश मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करता येईल. म्हणूनच वपू काळे म्हणतात तसं, पडावं तर असं. आपत्ती पण अशी यावी की इतरांना हेवा वाटावा. व्यक्तीचा कस लागावा, पडायचंच असेल तर ठेच लागून पडू नये, चांगलं 2000 फुटांवरून पडावं. म्हणजे माणूस किती उंचावर पोहोचला होता हे तरी जगाला कळेल. असे प्रेरणादायी विचार वाचल्यावर, ऐकल्यावर मनातली नकारात्मकता निश्चितच नाहीशी होण्यास मदत मिळते व माणूस आकाशात उंच झेप घेण्यासाठी सज्ज होतो. आयुष्य म्हणजे ऊन सावलीचा पाठशिवणीचा खेळ. संकटाच्या वादळांनी कितीही अंधारलेलं असलं तरीही जमिनीवर घट्ट रोवून उभं राहायचं असेल तर संगीत ऐकावं. संगीताच्या सुरांमधून सकारात्मकता ओथंबते. मन नैराश्याच्या गर्दीत लोळत असेल तर गाणी ऐकावीत. मन प्रसन्न प्रफुल्ल होतं आणि असं सकारात्मक मन नव्या जोमानं संकटांना सामोरं जायला उभं राहतं. निसर्गाच्या हिरवळीत सामावून जावं. कोमजलेलं मरगळलेलं मन टवटवीत होतं. तुलना कधीच करू नये, मन घायाळ होतं. आयुष्यात कितीही मिळवलं तरी जिथे तुलना आली तिथे काहीतरी मिळवायचं शिल्लकच राहतं. जीवनात समाधान संतुष्टी मिळवायची असेल तर सकारात्मक दृष्टिकोन हा आवश्यकच, आणि तो दृष्टिकोन मिळविण्यासाठीच्या काही छोट्या छोट्या टिप्स.

मी देखील माझ्या आयुष्यात यशापयशाच्या सुखदुःखाच्या मानापमानाच्या असंख्य लाटांवर हेलकावे खात खात कुठेतरी किनारा गाठण्यासाठी धडपडते. त्या अशाच काही सकारात्मकतेच्या गोष्टी उराशी बाळगत, त्यांना अंगीकारत. म्हणूनच माझ्या आयुष्यात काही घटना अशा घडल्या ज्यांना मी तोंड देऊ शकले, त्यातून काही धडा घेऊ शकले. त्यातील काही घटना तुमच्यासोबत सामायिक करू इच्छिते. पहिली घटना, माझे मिस्टर रेल्वेत आहेत. नवीन नवीन लग्न झाल्यावर बिलासपूरला आमची पोस्टिंग झाली होती. एक छानसं क्वार्टर देखील राहायला मिळालं होतं. घर सजवायची, नीटनेटकं ठेवण्याची मला मनापासून हौस. त्यात नवा राजा राणीचा संसार, मग काय, माझ्या उत्साहाला उधाणच. छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टींमधून देखील साधसच क्वार्टर देखील मी देखणं केलं होतं. माझं माहेर नागपूरचं, महाराष्ट्रातून एकदम छत्तीसगडमध्ये गेले. तेथील वातावरणात संस्कृतीमध्ये प्रचंड तफावत. संपूर्ण मराठी वातावरणात वाढलेली मी मोडकं तोडकं हिंदी बोलत तेथील लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करीत होते. हळूहळू हिंदीवरही प्रभुत्व मिळवलं आणि बऱ्यापैकी छत्तीसगड निवासी झाले. दोन एक वर्षातच गोजीरा छकुलीचं आगमन झालं, मग काय आनंद.

असा छानसा संसार सुरू असताना आनंदावर विरजण घालणारा एक प्रसंग घडला. आम्ही सगळे आमच्या बहिणीकडे लोणावळ्याला गेलो होतो. उन्हाळ्याचे दिवस होते, तिथे सुसह्य होतं, पण बिलासपूरला मात्र प्रचंड उकाडा होता. आम्ही लोणावळ्याला सगळे मज्जा करीत होतो. एकत्र दंगा धूम सुरू होती. आनंदाची शिदोरी घेऊन परतीच्या वाटेवर असताना गाडीतच एक अशुभ वार्ता कळली की क्वार्टरमध्ये चोरी झाली आणि शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली. 10 मेचा रणरणता दिवस होता. ही घटना दुपारी घडली. उन्हामुळे सगळी घरं कूलरच्या गारव्यात गुडूप झालेली. शेजार पाजारची काही मंडळी उन्हाळ्याच्या सुट्टीची म्हणून बाहेरगावी गेलेली. क्वार्टर्सचा आवारही मोठा, प्रत्येक घराघरांमध्ये बरेच अंतर, त्यामुळे आग लागल्याचा सुगावा लागायला बराच वेळ लागला. बाजूचे काका काही कारणांनी जेव्हा घराबाहेर आले तेव्हा त्यांना हा भयंकर प्रकार आढळला. त्यांनी आणखीन 4-5 लोकांना धरून आग विझवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण हाती काहीच लागलं नाही. मध्यमवर्गीय ऐपतीप्रमाणे थोडं थोडं करून जमवलेला संसार राख राख झाला. जेव्हा प्रत्यक्षात ती स्थिती बघितली तेव्हा डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. मन विषण्ण झालं होतं, काहीच सुचत नव्हतं. सगळं सामान जळून खाक झालं होतं. गावाला जाताना नेलेलं सामान तेवढंच शिल्लक होतं. आत्ता कुठे संसार फुलायला लागला होता, जो काही वेळातच आगीत होरपळून निघाला. नातेवाईकांची लोकांची सहानुभूती होती सोबतीला, पण आता स्वतःला सावरायची गरज होती. शून्यापासून परत सुरुवात करायची होती. मध्यमवर्गीय माणसासाठी हे सोपं नक्कीच नव्हतं. माझ्या सासऱ्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला मानसिक पाठबळ दिलं. ते म्हणाले होते, बेटा तुमच्यावर देवाची केवढी कृपा आहे बघा. आग लागली तेव्हा तुमच्यापैकी कोणीही घरी नव्हतं, कोणालाही तिळबरही इजा झालेली नाही. सामान काय परत घेता येईल. त्यांच्या या शब्दांनी मनाला इतका दिलासा मिळाला, वाटलं खरंच की जीवित हानी झाली असती तर. अंगावर कापरं भरलं. संसार काय पुन्हा नव्यानं उभारता येईल. आणि लागलो आम्ही दोघही नवरा बायको पुन्हा काडी काडी जमवायला.

या घटनेतून लहान वयातच केवढा मोठा धडा मिळाला, माणसांची पारख झाली. पुढे आलेल्या मदतीच्या हातांनी सहानुभूती दर्शक नव्हे तर खऱ्या अर्थाने मनावर फुंकर घालणाऱ्या बोलांनी खरे आपले कोण याची ओळख झाली. दिलेल्या अग्निपरीक्षेमुळे मन ताऊन सुलाखून निघालं आणि अधिक बळकट झालं, नव्यानं सज्ज झालं जीवनाच्या दुसऱ्या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी. अग्निकांडानंतर आम्ही दुसऱ्या घरात राहायला गेलो. माझी छोटी मुलगी तेव्हा अगदी बाळ होती, रांगण्याच्या अवस्थेतील. त्या घरात असताना एकदा काय झालं, हे ऑफिस ना मोठी मुलगी शाळेत गेल्यावर दुपारी 11-12 सुमारास छोटं बाळ आणि मी असे दोघेच घरी होतो. बाळाला बेडरूम मध्ये झोपवून मी स्वयंपाक घरात काम करत होते. डायनिंग एरियाला लागूनच मोठी गच्ची होती, ओपन एरिया होता. तिथून दार उघडं असेल तर बंदर आत शिरायचे. त्या दिवशी देखील दार उघडं होतं आणि अचानक 7-8 मोठे मोठे बंदर आत शिरले. माझ्या तर तोंडचं पाणीच पळालं. चटकन मी बेडरूमचं दार बाहेरून लावून घेतलं आणि काही सूचेनास होऊन तशीच उभी राहिले भांबावून. बंदरांनी मी केलेल्या पोळ्यांवर मस्त ताव मारला. स्वयंपाकघरातच कणसं ठेवली होती ती खाल्ली. बिस्किटे शेंगदाणे यांच्या बरण्या उघडून उघडून त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला. त्यांची मेजबानी सुरू होती आणि मी मात्र जीव मुठीत घेऊन कोपऱ्यात उभी होते. पोटोबा झाल्यावर त्यांची नजर बेडरूमकडे गेली आणि जे घडू नये असं

मनापासून वाटत होतं तेच घडलं. त्यांनी अगदी सहजपणे बेडरूमचं दार उघडलं आणि एका बंदरीने अलगद माझ्या बाळाला उचललं. आपल्या पिल्लांना कमरेभोवती पकडतात तसं पकडलं आणि ती उड्या मारत मारत निघून गेली. माझी काय अवस्था झाली होती सांगवत देखील नाही. माझ्या बाळाला माझ्या देखत उचलून नेलेलं आणि मी काहीच करू शकत नव्हते. मन बधीर झालं, शरीर सुन्न झालं, भीतीपोटी माझी वाचाच बंद झाली होती. मदतीसाठी शेजाऱ्या पाजाऱ्यांना आवाज देण्याचं देखील त्राण उरलं नव्हतं. थोड्या वेळाने उठून कसबसा आजूबाजूच्या लोकांना बोलावलं पण कोणी काहीच करू शकत नव्हतं. सगळेच नुसते आता काय करूयात या विचारात उभे होते. तेवढ्यात त्या बंदरीने माझ्या बाळाला नेलं, तसंच अलगद आणून सोडलं. बापरे, तो क्षण अजूनही अंगावर शहारे उभे राहतात. बाळाला मी लगेच कडेवर घेतलं आणि आनंदाश्रूंनी न्हाऊन घातलं. सगळ्यांच्याच जीवात जीवाला. त्या क्षणापासून दिवसभर बाळाला मी आपल्यापासून क्षणभरही दूर केला नाही, सतत मांडीवर घेऊन होते. चुकून कुठे पुन्हा ती बंदरी बाळाला घेऊन गेली तर? त्यानंतर अनेक दिवस मनात एक दहशत होती. गच्चीचं दार अगदी सतत आठवणीने बंद ठेवायला सुरुवात केली होती. आई मानव जातीतील असो की प्राण्यांमधील, ममत्व वात्सल्य हा एका आईचा वैश्विक गुण असतो हे त्या दिवशी सिद्ध झालं. माझ्यातील आईची त्या दिवशी सत्व परीक्षा होती. पण आधी थोडीफार तरी चांगली कर्मे केले असतील त्यामुळे त्या परीक्षेत मी उत्तीर्ण झाले.

या दोन्ही घटनांमधून मी एक शिकले, आपण नेहमी चांगलंच वागायचं। लोकांकडून कितीही वाईट अनुभव आला तरी, कारण त्यामुळेच अंतिम फळ हे चांगलंच मिळतं। म्हणतात ना, अंत भला तो सब भला। त्या सर्व कर्त्या कर्विताला माझं मनपूर्वक एकच मागणं, तू परीक्षा घे, अनेक परीक्षा घे, पण प्रत्येक कसोटीवर खरं उतरण्यासाठीचं सामर्थ्य देखील तूच दे। म्हणूनच सुरेश भट म्हणतात तसं, सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं।

तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत प्रीती सप्रे यांचं मनोगत आताच आपण ऐकलं. मैत्रिणींनो, असं म्हणतात की आनंद हा आपल्या मनात असावा लागतो, पण तरीही आपण तो आपल्या अवतीभोवती शोधत असतो. हा आनंद जेव्हा आपल्याला सापडतो ना, तेव्हाच आपल्याला जगही सुंदर दिसायला लागतं आणि सुखाची आपली कल्पना साकार होते.

मैत्रिणींनो, या गीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते आहे. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळाचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

अस्मिता वाहिनीबरोबरच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 1:05:30 झाली आहे. आता गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहो. या कार्यक्रमात सुरुवातीला कामापुरता मामा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून। कार्यक्रमात यानंतर सोबती या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गंगाधर महांबरे यांचं गीत, संगीत श्रीनिवास खळे यांचं।

कार्यक्रमात यानंतर सुखाची सावली या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत, संगीत दत्ता डावजेकर यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया गृहदेवता या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत, संगीत वसंत प्रभू यांचं.

0: गृहदेवता या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळा राम यांचं गीत आताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या.

0: अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्चचा तपास एनटीए मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथे प्रारंभ. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राथमिकता देण्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाजमाध्यमावर म्हटलं आहे. यासंदर्भात सर्व आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांचं हित जपण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. या देशात अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपरफुटीनंतर न्यायालय काय करतं हा एक पैलू झाला पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. गदारोळातच कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, त्यांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीतल्या आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटले चालवण्याची घोषणा केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. त्यावर प्रधानमंत्र्यांचं आजचं वक्तव्य भावना भडकावणारं आहे असं मत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्यानंतर चर्चा करू अशी भूमिका त्यांनी मांडली. घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर खरगे यांनी आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. त्यावर विरोधकांचं वागणं बेजबाबदार असल्याची टीका केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केली. तरीही गदारोळ सुरूच राहिला त्यामुळे कामकाज पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. नीट पेपरफुटी प्रकरणी विरोधकांना ज्या नियमाअंतर्गत चर्चा करायची आहे त्यानुसार चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती त्यांनी सभासदांना केली. पण विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरूच ठेवली त्यामुळे सभागृहाचं कामकाज अवघ्या 2 मिनिटात दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवातही घोषणाबाजीनेच झाली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेतही विरोधकांना बिनशर्त चर्चा करण्याचं आवाहन केलं. विरोधकांनी अटी घालणं, हातात पत्रकं घेऊन सभागृहाची कारवाई वारंवार थांबवणं योग्य नाही असं सांगत पीठासीन अधिकाऱ्यांनी वारंवार सदस्यांना जागेवर जायची विनंती केली. गदारोळातच काही कागदपत्रं पटलावर ठेवण्यात आली मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. विरोधक नीट पेपरफुटीवरच्या चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला.
1: सरकार ने ये नीट पेपर लीक के बाद जितना कदम उठाया, री एग्जाम करा करके और बिना विलंब बिना देरी का रिजल्ट डिक्लेयर करा के और भविष्य में ऐसा ना हो उसको भी विस्तार से सदन में देश के सामने में बताना जरूरी समझा है. तो आज फिर हमने देखा तो अपोजिशन पार्टी तो फिर से हंगामा करके चर्चा से भाग रहे हैं. ये ठीक नहीं है. ये चौथा दिन हो गया है और पार्लियामेंट का बाकी बिजनेस छोड़ के हम पहला नीट पेपर लीक पे चर्चा के लिए पूरा तैयार हो गए. फिर क्यों भाग रहे चर्चा से.
0: देशात अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषावर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपरफुटीनंतर न्यायालय काय करतं हा एक पैलू

0: झाला, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपलं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राजधानी नवी दिल्लीत सीजेपीनं 20 जुलैला संसदेवर काढलेल्या मोर्चाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर दाखल झाली. याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. जंतरमंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली शहरात जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहरातले अनेक महत्वाचे रस्ते बंद केल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. ही जनहित याचिका अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी उपाध्यक्ष सतीश कुमार अग्रवाल यांनी दाखल केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निषेध केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांकडून येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी यावेळी जाहीर केला. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं सुरू होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघात 125 खेळाडू आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, मीराबाई चानू आणि लवलीना बोरगोहेन हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत अॅथलेटिक्स, जलतरण, बास्केटबॉल, भारोत्तोलन, मुष्टीयुद्ध आणि जुडो या खेळांसह केवळ 10 खेळांचा समावेश असेल. गेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं 61 पदकं पटकावली होती. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या अल्वी फरहान याचा पराभव केला. आणखी एका सामन्यात लक्ष्य सेननं जपानचा खेळाडू युशी तनाकाला पराभूत केलं. पी व्ही सिंधू मात्र वाय एफ चेनकडून 16-21, 22-20, 21-18 अशी पराभूत झाली असून स्पर्धेतून बाहेर पडली आहे. भारत आणि झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघांमध्ये 3 सामन्यांच्या T20 मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4:30 सुरू होईल. श्रेयस अय्यर भारतीय संघाचा कर्णधार आहे. मालिकेतले उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर होतील. आतापर्यंत झिम्बाब्वेबरोबर झालेल्या 14 T20 सामन्यांमध्ये भारतानं 11 सामने जिंकले आहेत. हवामान. जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं महामार्गावरची वाहतूक बंद पडली आहे. गुजरात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या बहुतांश भागात दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्चचा तपास एनटीएमार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं प्रारंभ. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम

0: प्रसारित करीत आहोत.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. 7,500 कोटींच्या गुंतवणुकीसह ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणा. रत्नागिरीच्या विमानतळासाठी सामंजस्य करार. पावसानं जोर घेतल्यानं शेतीच्या कामांना वेग. आणि फळपीक विम्यासाठी आंबा पिकाच्या हप्त्यात 5,000 रुपयांची घट. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे वार्ताहर अनिकेत कोनकर.
2: रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्यात येणार आहे. उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी याबद्दलची घोषणा केली. यातला एक प्रकल्प राजापूरमध्ये तर दुसरा प्रकल्प रत्नागिरीत उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी येत्या वर्षभरात सी प्लेन सेवा संकल्पनाही प्रत्यक्षात आणली जाणार असून संरक्षण क्षेत्राशी संबंधित एक मोठी यंत्रणा आणि प्रकल्पही जिल्ह्यात उभा राहणार आहे. समुद्र किनाऱ्यालगत वाटद किंवा त्या परिसरात शिपयार्ड सुरू करण्यात येणार आहे. तसंच अत्यंत महत्वपूर्ण असा सीएनजी प्रकल्पही लवकरच सुरू होणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं. या प्रकल्पांमुळे रत्नागिरी जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. रत्नागिरीच्या विमानतळाचं काम 75% पूर्ण झालं असून येत्या 3 महिन्यांमध्ये इथून पहिल्या विमानाचं उड्डाण होईल अशी घोषणाही पालकमंत्र्यांनी केली. सध्याची धावपट्टी भारतीय तटरक्षक दलाकडे असून टर्मिनल बिल्डिंग महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अखत्यारीत आहे. या संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. जिल्ह्यात यंदा मान्सूनने आगमनानंतर मोठी दडी मारली. नंतर जुलैच्या सुरुवातीच्या आठवड्यात जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे खेड आणि राजापूरसह अनेक ठिकाणी पूर आला. खेड तालुक्यातल्या दहिवलीमध्ये झालेल्या भूस्खलनात पिता पुत्राचा मृत्यू झाला. तर वेगवेगळ्या घाटांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. त्यानंतर पुन्हा काही दिवस कोरडे गेले आणि गेल्या आठवड्यापासून मान्सून पुन्हा सक्रिय झालाय. त्यामुळे भात शेतीच्या रखडलेल्या कामांना वेग आलाय आणि धरण प्रकल्पांमधल्या पाणी साठ्यातही वाढ झाली आहे. 22 जुलैपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 46.49% पाऊस झालाय. गेल्या वर्षी याच कालावधीत 50.90% पाऊस झाला होता. 20 जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात भाताची फक्त 28% क्षेत्रावर तर नाचणीची अवघे 18% क्षेत्रावर लागवड झाली आहे. खेड तालुक्यातल्या नातुवाडी मध्यम प्रकल्पात 67% तर संगमेश्वर तालुक्यातल्या गडनदी प्रकल्पात 80% पाणी साठा झालाय. राजापूर तालुक्यातला अर्जुना मध्यम प्रकल्प 82% तर लांजा तालुक्यातला मुचकुंदी प्रकल्प 100% भरलाय. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकरिता 2026-27 हंगामासाठी आंबा पिकाकरिता फळ पीक विम्याचा हप्ता प्रति हेक्टर 13,600 रुपयांऐवजी हेक्टरी 8,500 रुपये इतका करण्यात आलाय. तसंच विमा संरक्षण कालावधी 15 मे वरून 31 मे पर्यंत वाढवण्यात आलाय असं पालकमंत्री सामंत यांनी सांगितलं. फळपीक विमा योजनेमध्ये प्रथमच नारळ आणि सुपारी या पिकांचाही समावेश करण्यात आलाय. भात आणि नाचणीसाठी पीक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलै असून त्या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहनही सामंत यांनी केलं. जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षाकरता 9,190 कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्याचं जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यात 6,260 कोटी रुपये प्राधान्य क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आले असून त्यामुळे शेती आणि उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सध्या सुरू असून चिपळूण तालुक्यातलं मौजे टेरो बुद्रुक हा कार्यक्रम 100% पूर्ण करणारं महाराष्ट्रातलं पहिलं गाव ठरलंय. उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी भेटी देऊन आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत अचूकतेने आणि विहित कालावधीच्या आधीच हे काम पूर्ण केलंय. दरम्यान मुसळधार पावसामुळे आता पुनरीक्षण कार्यक्रमाला 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातल्या धामणसे गावातल्या श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षांमध्ये 900 झाडांची लागवड करून ती जपण्यात आली आहेत. ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुलकर्णी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा उपक्रम राबवला जात असून यंदा 1 झाड 1 पुस्तक या उपक्रमांतर्गत विद्यार्थी आणि ग्रामस्थांना नारळाची 200 रोपं देण्यात आली. त्यासोबतच विद्यार्थ्यांना वाचनीय पुस्तकही देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार 1 झाड आईच्या नावे या संकल्पनेअंतर्गत झाडांना घरातल्या दिवंगत व्यक्तींची नावं देण्यात येतात. झाडांचं केवळ वाटप न करता त्यांचं संगोपन व्यवस्थित होत असल्याची माहिती घेऊन संबंधितांना वृक्षमित्र सन्मानही दिला जातो. ग्रंथालयाच्या या आदर्श उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोनकर, रत्नागिरी.
1: याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
0: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित.

अनिरुद्ध जोशी यांनी गायलेलं ग दि माडगुळकरांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. त्या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया हा कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

श्रोतेहो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण मराठी साहित्यातील वेगवेगळ्या पुस्तकांचा आढावा घेणारी

0: पुस्तक यात्रा ही मालिका घेऊन येत आहोत. आजच्या भागात ऐकूया अंजली कुलकर्णी यांच्या शाबूत राहो हे लवाळे या कविता संग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला काव्यवेध.
1: समकालीन कवितेमध्ये अंजली कुलकर्णी यांच्या कवितांना हमखास स्थान दिलं जातं. याचं मुख्य कारण कवितेतून समकाळाचं भान जपताना त्यांनी कवितेसाठी अत्यंत महत्वाची समजली जाणारी संवेदनशीलता आपल्या कवितेतून कुठेही हरवू दिलेली नाही. हे त्यांच्या शाबूत राहो हे लवाळे या कविता संग्रहातून प्रत्यास येतं. शीर्षकात लवाळे हा शब्द वाचताना संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांची निश्चितपणे आठवण होते. महापुरात मोठे वृक्ष कोसळले तरी लवाळे मात्र तग धरतात, हीच वैश्विक भावना या संग्रहातील कविता देत आहेत. लवाळे या कवितेतील ओळी, कदाचित त्या पुराणच मला आपलं म्हटलं, महावृक्ष वाहून जाताना हे इवलेसे लवाळे शाबूत ठेवले, या कविताच आहेत माझ्या पाठीचा कणा, माझ्या अस्तित्वाचा मूलाधार, मला इथं तगवून ठेवलेल्या. या संग्रहातील एक नको कोंडू देव ही रचना अभंग स्वरूपातील आहे. नका बांधू मला कोणत्या जातीत कोणत्या धर्मात कर कचू. अतिशय थेटपणे हे वास्तव मांडताना जाती धर्माच्या भवऱ्यातून अजूनही बाहेर न पडलेला समाज अमानवी कृत्य, संशयी आणि संभ्रमी वृत्ती, भयग्रस्तता अशा वेढ्यात गुंततो आहे. अशा वेळेस संतांनी जे त्या त्या काळात समाज जागृतीचं, समाज परिवर्तनाचं काम आपल्या अभंगातून केलं, ते कदाचित तेवढ्याच तीव्रतेनं कविता करू शकतील असा आशावाद अंजली कुलकर्णी यांच्या कवितेमधून जाणवतो. आणि म्हणूनच आणखी एका बुरख्यात बाया या कवितेचं उदाहरण देते. जात धर्म लिंग विषमांचे मूळ बुडवू समूळ समुद्रात. आजच्या काळातील शिक्षण व्यवस्था, धर्म अधर्म संकल्पना, लिंगभेद, समाज माध्यम आणि ढोंगीपणा, असहिष्णुता, सामाजिक राजकीय आर्थिक परिवर्तन आणि दांभिकता, पर्यावरणाचा ऱ्हास यावर अंजली कुलकर्णी यांनी आपल्या कवितांमधून भाष्य केलं आहे. एकीकडे तणावग्रस्त परिस्थितीमुळे तरुण मृत्यूच्या खाईत ढकलला जातोय, तर दुसरीकडे अनेक नवीन आरोग्य क्षेत्रातील उपाययोजनांद्वारे माणसाचं वयोमान वाढवलं जात आहे याविषयीचं दाहक वास्तव प्रयोजन या कवितेत सहजपणे येतं. कळत नाहीये ते एवढंच, रिप्लेस केलेले गुडघे, हार्ट, लिव्हर आणि किडन्या सांभाळत या झगमग एकाकी उजेडात 150 वर्ष जगण्याचं प्रयोजन तरी काय आहे. अंजली कुलकर्णी यांच्या कवितेत स्त्रीविषयक जाणीवा अत्यंत तीव्रतेनं व्यक्त होतात, तेव्हा त्या केवळ स्त्रियांच्या कविता न राहता माणसांच्या कविता म्हणून त्याचं आपोआप चिंतन होतच. जिप्सीसाठी स्त्री शब्द शोधते आहे पान उलटून, खरं तर तिच्याही मनात आहे एक जिप्सी खोल दडून. अत्यंत संयतपणे कधी उपरोधिक शब्दांद्वारे तर कधी समजुतीच्या स्वरात अंजली कुलकर्णी यांनी कवितेतून मांडलेलं मनोगत वैचारिक, विश्लेषणात्मक आणि अभ्यासपूर्ण आहे, ज्याची काव्यरसिक आणि काळ निश्चितपणे दखल घेतील.
0: पुस्तक यात्रा या मालेत आताच आपण ऐकला अंजली कुलकर्णी यांच्या शाबूत राहो हे लवाळे या कविता संग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात शेवरकंदाची लागवड याविषयीची माहिती ऐकूया.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेवरकंद म्हणजेच साबुदाण्याचं झाड. इंग्रजीत या पिकाला टॅपिओका किंवा कसावा असं म्हटलं जातं. शेवरकंद हे कंदवर्गीय पिकांमधील एक महत्वाचं पीक आहे.

0: महाराष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस व्यापारी दृष्टीने वाढत आहे. कोकणातील ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी भागात या पिकाची लागवड दिसून येते. आदिवासी बांधव याला झाड रताळे असे म्हणतात. कोकणामध्ये पावसाळी हंगामात हे पीक चांगलं वाढतं. शेवरकंद हे पाण्याचा ताण सहन करणारे असे काटक पीक आहे. कोकणामध्ये पावसानंतर पूरक पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी या पिकाच्या लागवडीला चांगला वाव आहे. शेवरकंदाचा उपयोग मानवी आहारामध्ये केला जातो, तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये या पिकाला मोठी मागणी आहे. पशुखाद्यामध्येही याचा वापर केला जातो. कंदाचा उपयोग दररोजच्या आहारामध्ये करता येतो. उष्ण आणि दमट हवामानात या पिकाची वाढ चांगली होते. योग्य प्रमाणात विखुरलेल्या स्वरूपातील 2000 मिलीमीटर वार्षिक सरासरी पाऊस पिकाच्या अधिक उत्पादनासाठी चांगला समजला जातो. पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी आणि सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असणारी जमीन या पिकाला चांगली मानवते. जमिनीचा सामू 6-7 असावा. क्षारयुक्त चिकट अतिभारी आणि पाण्याचा निचरा न होणारी जमीन या पिकाला मानवत नाही. या पिकाचं मुख्य उत्पादन कंदाचं असल्याने आणि ते जमिनीखाली तयार होत असल्याने जमीन चांगली भुसभुशीत करणं आवश्यक असतं. त्यासाठी पहिली नांगरट 25-30 सेंटीमीटर खोल करावी. लागवड करायच्या ठिकाणचं पूर्व पीक काढून झाल्यानंतर जमीन नांगरून उन्हात चांगली तापू द्यावी. त्यानंतर उभी आडवी नांगरणी आणि कुळवणी करून घ्यावी. शेवटच्या नांगरणीपूर्वी हेक्टरी 10-12 टन चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीमध्ये मिसळून घ्यावं. लागवड करायच्या क्षेत्रावर 75 सेंटीमीटर किंवा 90 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या करून घ्याव्यात. शेवरकंद पिकाची लागवड ढीक पद्धत, सरी पद्धत आणि सपाट वाफे पद्धतीने केली जाते. ज्या ठिकाणी अयोग्य निचऱ्याची जमीन असेल अशा ठिकाणी 25-30 सेंटीमीटर उंचीचा ढीक करून लागवड केली जाते. अतिपावसाच्या उताराच्या किंवा सपाट जमिनीवर सरीवरंबा पद्धतीचा वापर केला जातो. उताराच्या आडव्या दिशेने 90 सेंटीमीटर अंतरावर 25-30 सेंटीमीटर उंचीचे वरंबे लागवडीसाठी तयार कराव्यात. सरीवरंबा पद्धतीने लागवड केल्यास उत्पादन चांगलं येतं. ज्या ठिकाणी सपाट जमीन आणि चांगला निचरा सुद्धा असेल अशा ठिकाणी सपाट वाफे पद्धतीचा अवलंब करावा. पसरणाऱ्या आणि फांद्या फुटणाऱ्या जातींसाठी 90-90 सेंटीमीटर अंतरावर लागवड केली जाते. तर ज्या जातींना फांद्या फुटत नाहीत आणि सरळ वाढतात त्यांची लागवड 75-75 सेंटीमीटर अंतरावर करतात. लागवड करताना कांड्यांवरील डोळे 5-7 सेंटीमीटर जमिनीत खोल राहील याची काळजी घ्यावी. कांड्यावरील डोळ्यांची दिशा आकाशाकडे असणे आवश्यक आहे. कांड्या खोचत असताना जमिनीत जाणाऱ्या कांड्यांच्या खालील भागाची साल खराब होणार नाही आणि कांडी उलटी लागली जाणार नाही याकडे लक्ष द्यावं. लागवड ही पावसाच्या सुरुवातीला करावी. ज्या ठिकाणी हमखास पावसाची सोय असेल अशा ठिकाणी एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये लागवड फायदेशीर ठरू शकते. या कंदामध्ये कुजण्याची क्रिया झपाट्याने होत असल्याने काढणीनंतर 24 तासांच्या आत कंदावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे.
1: शेवरकंदाची लागवड याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलीत. वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
3: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनो

0: पॉज याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. नमस्कार श्रोते हो, आज आपण मेनोपॉज नंतर शरीरात कोणते बदल होतात आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे बघणार आहोत. सर्वप्रथम बोलूया हाडांच्या आरोग्याबद्दल. आपल्या शरीरात हाडे सतत तयार होत असतात आणि जुनी हाडं झिजत असतात. इस्ट्रोजन हे हार्मोन हाडांचं संरक्षण करतं. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजनची कमतरता झाल्यामुळे हाडांची झीज वाढते, हाडे ठिसूळ होऊ शकतात आणि ह्यालाच आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. काही महिलांना याची कल्पनाही नसते, पण एक दिवस जेव्हा एखादं हाड मोडतं किंवा मणक्याचं हाड मोडतं तेव्हा तो आजार लक्षात येतो. म्हणूनच वयाच्या या टप्प्यात कॅल्शियम व्हिटॅमिन डीचं महत्व खूप आहे. दूध, दही, ताक, पनीर, नाचणी, तीळ, सोयाबीन, हरभरा, हिरव्या पालेभाज्या यांचा नियमित आहारात समावेश असावा. सकाळच्या कोवळ्या उन्हात 15 ते 20 मिनिटं चालल्यास शरीराला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होते. आता दुसरा महत्वाचा विषय म्हणजे हृदयाचं आरोग्य. अनेक महिलांना वाटतं की हृदयविकार फक्त पुरुषांनाच होतात, पण मेनोपॉज नंतर महिलांमध्येही हृदयविकाराचा धोका तितकाच वाढतो, कारण इस्ट्रोजनचे संरक्षण कमी होते. म्हणून रक्तदाब, ब्लड शुगर म्हणजे रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल यांची नियमित तपासणी करणे महत्वाचे आहे. आता पुढचा महत्वाचा विषय म्हणजे वजन. मेनोपॉज नंतर बऱ्याच महिलांना वाटतं की त्या पूर्वीसारख्याच खात असतात, पण वजन मात्र वाढतंय. याचं कारण फक्त आहार नव्हे, वय वाढल्यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम कमी होतो आणि त्यामुळे वजन वाढण्यास जास्त, म्हणजे जेवढा आपण खातो तेवढंच राहतं, पण चयापचय कमी झाल्यामुळे वजन मात्र वाढतं. म्हणूनच नियमित चालणं, जिना चढणं, हलका व्यायाम करणं, योगासने करणं, स्नायू मजबूत करणं यासारखे व्यायामांचा समावेश करणे खूप महत्वाचं आहे. याच्याशिवाय महत्वाचा विषय म्हणजे मानसिक आरोग्य. काही महिलांना सतत उदास वाटतं, आत्मविश्वास कमी होतो, स्वतःला कोणी समजत घेत नाही अशी भावना निर्माण होते. ही भावना कमजोरी नाहीये. अशा परिस्थितीत काय करावं बरं? कुटुंबियांशी मोकळेपणानं बोला, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधा. जे आपल्याला आवडतं, वाचन, संगीत, प्राणायाम, ध्यान, बागकाम किंवा एखादा आवडता छंद जोपासा. आणि गरज पडल्यास नक्कीच मानसोपचार तज्ञांचा किंवा स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्यायला अजिबात संकोचू नका. आता आपण एका संवेदनशील विषयावर बोलूयात, ज्याबद्दल अनेक महिला बोलण्यास कचरतात, ते म्हणजेच लैंगिक आरोग्य. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे योनी मार्गामध्ये म्हणजे वजायनामध्ये कोरडेपणा येऊ लागतो. शारीरिक संबंध ठेवताना वेदना होतात, पण याचा अर्थ वैवाहिक जीवन संपले असा होत नाही. यासाठी देखील सुरक्षित आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. इस्ट्रोजनचे उपचार, काही मॉइश्चरायझर्स आणि औषधे ही त्यासाठी उपयोगी पडतात. आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे काय. काही महिलांना हॉट फ्लशेस, झोपेचा त्रास ही लक्षणे अतितीव्र असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी नक्कीच घेऊ शकतात. काय काय तपासण्या कराव्यात? रक्तदाब तपासावा, साखर तपासावी, कोलेस्टेरॉल तपासावे, स्तनांची तपासणी आणि गरजेनुसार मॅमोग्राफी करून घ्यावी, गर्भाशयाच्या मुखाची पॅप्स्मिअर नावाची तपासणी करून घ्यावी आणि तसेच हाडांच्या घनतेची म्हणजेच बोन मिनरल डेन्सिटी या तपासण्या नक्कीच करून घ्याव्या. तसेच वर्षातून एकदा सोनोग्राफी करून घ्यावी. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासण्या जर करून घेतल्या तर नक्कीच मेनोपॉजचा कालावधी आपण जास्त निरोगी आणि आनंददायी पद्धतीनं नक्कीच करू शकू. धन्यवाद. श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. ऐकूया कार्यक्रम परिसर.
0: परिसर. श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक

0: स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, आज परिसर या भागामध्ये आपण डॉक्टर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे थोडक्यात समजून घेऊ. डॉक्टर समाजाच्या आरोग्याचे रक्षण करतात. पर्यावरण आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. प्रदूषणामुळे दमा, ॲलर्जी, हृदयरोग वाढत आहेत, त्यामुळे डॉक्टरांनी लोकांना पर्यावरण सवयींबद्दल जागरूक करणे गरजेचे झाले आहे. किंबहुना डॉक्टरच यामध्ये खूप मोठा रोल प्ले करू शकतात असे माझे मत आहे. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण काटेकोरपणे पालन करत असतो, त्यामुळे तिथे विश्वास, श्रद्धा या सर्व गोष्टी एकवटलेले असतात आणि त्यातून आपले भलेच होणार आहे याची जाणीव सतत प्रत्येक पेशंटच्या मनात असते. या जाणीवेचा विचार मनात ठेवून जर प्रत्येक पेशंटच्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक अशा सर्व डॉक्टरांनी जर ठरवले तर फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक जीवनशैली ही प्रत्येक पेशंटच्या घरी प्रस्थापित होऊ शकते. फळे खाताना तुम्ही तुमच्या परिसरात जी फळे तयार होतात ती खावा. घरी पिकवलेल्या भाज्या खाल्ल्या तर जास्त चांगले होईल. दिवसातून एक तासभर बागेमध्ये काम करा, त्याच्याने मन आणि आरोग्य प्रसन्न राहते असे सल्ले एका डॉक्टरने दिले तर प्रत्येकजण त्याचे काटेकोरपणे पालन करेल, यात तीळ मात्रही शंका नाही. तसेच डॉक्टरांच्या वैयक्तिक पातळीवर पाहायला गेले तर रुग्णालयांमध्ये प्लास्टिक आणि बायोमेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये डॉक्टरांना प्रचंड स्ट्रेसला सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांच्या घरी असलेली बाग हे त्यांच्यासाठी खूप मोठे स्ट्रेस बस्टर होऊ शकते. दिवसभर पेशंटच्या तक्रारी, दुखणं, खुपणं हे पाहून संध्याकाळपर्यंत डॉक्टरही उदासीन होऊ शकतो. शेवटी डॉक्टरही माणूसच आहे. त्यांचे हे औदासीन्य त्यांच्या घरातील बाग एका क्षणात पळवून लावू शकते. एखादी छोटीशी आलेली कळी, छान हिरवेगार झाड, पाना फुलांनी बहरलेले ते झाड पेशंटच्या तसेच डॉक्टरांच्याही मनाला प्रसन्नता देईल. रुग्णालयांमध्येही एक हिरवा कोपरा तयार केला किंवा अगदी ओपीडीमध्येही एक छोटेसे इनडोअर प्लांट लावले तरी लगेच त्या खोलीचे, रुग्णालयाचे वातावरण बदलते. मी एका छान मोठ्या रुग्णालयामध्ये एक खूप छान दृश्य पाहिले. तिथे त्यांनी एका बाजूला वॉटर बॉडी आणि भरपूर झाडांची योजना अशी केली आहे. त्या पाण्यामध्ये त्यांनी छान रंगीत मासे सोडले आहेत की जे पाहिल्याने थकवा क्षणात दूर होतो, मन उल्लसित होते. पेशंटचे नातेवाईक काही वेळेला खूप उदास होतात आपल्या पेशंटच्या काळजीने. ती उदासीनता त्या देखण्या रंगीत माशांकडे पाहून, त्या पाण्याकडे पाहून कमी होण्यास मदत होते हे मी स्वतःसुद्धा अनुभवले आहे. त्या ठिकाणी बसण्याचीही सोय केली आहे, त्यामुळे आपण रुग्णालयात आहोत की एका छोट्या बागेत आहोत असा संभ्रम निर्माण व्हावा असे तिथे वातावरण होते. डिजिटल प्रिस्क्रिप्शनचाही वापर केल्यास कागदांचीही बचत होऊ शकते. डॉक्टरांनी रुग्णांना चालणे, सायकल वापरणे, झाडांमध्ये वेळ घालवणे, स्वच्छ हवा आणि नैसर्गिक जीवनशैली याबद्दल प्रोत्साहन द्यावे. आरोग्य आणि पर्यावरण हे एकमेकांशी जोडलेले आहेत हे डॉक्टर समाजाला प्रभावीपणे समजावू शकतात. आज आपण डॉक्टर कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणासाठी मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
0: श्रोतेहो. परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
3: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने घोषणा की, सरकार परीक्षा प्रश्न पत्र लीक मामले में जिम्मेदार लोगों को त्वरित और कड़ी सजा दिलाने के लिए फास्ट ट्रैक अदालतें स्थापित करेगी. आश्वासन दिया, देश के युवाओं का कल्याण और भविष्य सुरक्षित करना सर्वोच्च प्राथमिकता.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पी ए गायत्री यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकलं. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त निवेदिता सराफ यांनी आकाशवाणीला दिलेल्या शुभेच्छा.
1: आकाशवाणीचं अनन्यसाधारण महत्व आहे माझ्या आयुष्यामध्ये. कारण माझी आई विमल जोशी आकाशवाणीवरती नोकरी करत असे आणि तेव्हा त्या काळात ती वनिता मंडळ नावाचा कार्यक्रम लीलावती भागवतांसोबत करत असे, ताई आणि माई. आणि त्याचबरोबर गंमत जम्मत किंवा एक पुन्हा प्रपंच नावाचं एक नभोनाट्य सातत्याने होत असे. आणि दुसरं कुठलं माध्यमच नव्हतं तेव्हा रेडिओ शिवाय. त्यामुळे लोकांसाठी म्हणजे रेडिओ हे एक माध्यम करमणुकीचं खूपच होतं. आणि माझ्यासाठी तर मी अगदी लहान असल्यापासून म्हणजे क्रेश मध्ये वगैरे किंवा पाळणाघरात कुठे ठेवायचं, त्यामुळे आई बरोबर बोट धरून ऑफिसला जायचं. तर रेडिओ ते घरासारखंच झालं होतं आईचं ऑफिस म्हणजे. आणि खूप अट्रॅक्शन होतं तेव्हापासून. आणि आयुष्यात माझं पहिलं कामच रेडिओ पासून सुरुवात झाली. एक मला वाटतं मी 6 वर्षाची वगैरे असेन. आणि तेव्हा पहिलं एक नाटक रेडिओवरती केलं होतं. त्याचं नाव होतं वैरी. उबा भावेंची कादंबरी होती वैरी. आणि त्याच्यामधल्या एका लहान मुलाचं भावविश्व होतं. आणि त्यातल्या त्या जग्गू का असं काहीतरी कॅरेक्टर होतं. त्याचं काम मी केलं होतं. आणखीन कबलाकर सारंगांनी वडिलांचं काम केलं होतं. आणि तेव्हा अशी पद्धत होती की माईकच्या भोवती सगळ्यांना उभे राहून स्क्रिप्ट वाचत असत. मी लहान असताना मला आई कडेवर घेऊन उभी होती. आणि माझ्या आयुष्यातली पहिली सुरुवात जी माझ्या पूर्ण करिअरची झाली ती रेडिओ पासून झाली. त्यानंतर अनिल सादेव नावाचे पण एक नभोनाट्य मी केलं होतं. मग त्यानंतर गंमत जम्मत मध्ये बऱ्याच वेळा पार्टिसिपेट केलं. पुढे युवाणीत पार्टिसिपेट केलं. असा रेडिओ हा आमच्या आयुष्याचाच एक घटक होऊन गेला होता. त्या आकाशवाणीला आता इतकी वर्ष 99 वर्ष पूर्ण होत आहेत. ह्यासाठी मला खूपच आनंद होतोय की एक ती पूर्ण प्रवासातली सुरुवातच आकाशवाणीपासून झाल्यामुळे आज त्याबद्दल बोलताना खरंच खूप आनंद होतोय.
0: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या दिल्या जातील.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नयेत असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्गचा तपास एनटीए मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद. आणि राज्यात 4 जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राथमिकता देण्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाज

माध्यमावर म्हटलं आहे, तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालयं स्थापन होतात पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे. पेपर फुटी रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशीही मागणीही त्यांनी केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. गदारोळातच कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. नीट पेपर फुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे, मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, त्यांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटीशर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेपर फुटीतल्या आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटले चालवण्याची घोषणा केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. त्यावर प्रधानमंत्र्यांचं आजचं वक्तव्य भावना भडकवणारं आहे असं मत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा त्यानंतर चर्चा करू अशी भूमिका त्यांनी मांडली. घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. 2 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतरही गदारोळ कायम राहिला. उपसभापती हरिवंश यांनी विनंती करूनही गोंधळ न थांबल्यानं अवघ्या 1 मिनिटात त्यांनी कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब केलं. लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभापती ओम बिर्ला यांनी नीट पेपर फुटी प्रकरणी विरोधकांना ज्या नियमांतर्गत चर्चा करायची आहे त्यानुसार चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यावं अशी विनंती सभासदांना केली, पण विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरूच ठेवली. गदारोळामुळे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत, नंतर 2 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात. विरोधकांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्र्यांनी लोकसभेतही केलं. राजधानी नवी दिल्लीत सीजेपीनं 20 जुलैला संसदेवर काढलेल्या मोर्चाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर दाखल झाली. याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. संसदेत आज लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही समाज माध्यमावर संदेश लिहून या दोन्ही स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन केलं. मुंबईत लोकभवन इथं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या वर्षा निवास स्थानी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही लोकमान्य टिळक यांना समाज माध्यमावर संदेश लिहून आदरांजली वाहिली. राष्ट्रीय प्रसारण दिन आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपलं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीतलं काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांना बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा तसंच या दरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आणि सरकारनंही आक्रमक न होता अर्थपूर्ण चर्चा करावी असं आवाहन संघटनेच्या निवेदनात केलं आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ
पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत.

0: विद्यार्थ्यांनी जर यापुढे आंदोलनात भाग घेतला तर त्यांना अंमली पदार्थ बाळगल्याच्या खोट्या प्रकरणात अडकवायची धमकी देतानाचा या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीने एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय आज मुंबईत वार्ताहर परिषदेत जाहीर केला. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. लातूर शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या वतीने शहरातून तिरंगा मार्च काढण्यात आला. तिरंगा मार्च दरम्यान मार्गावरच्या अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. भंडारा जिल्ह्यात पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. भंडारा शहरातल्या मुख्य चौकातली दुकानं बंद ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानं सरकार कोसळणार नाही तर सरकारचं काम आणखी जबाबदार आणि परिणामकारक होईल असं मत हजारे यांनी मांडलं. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी 2 तास मौनव्रत आंदोलनही केलं. नाशिक शहर आणि ग्रामीण भागातल्या 5 ते 6 तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता. तिथं आजही संततधार सुरू आहे. गंगापूर धरण 90% भरल्यानं धरणातून 9,945 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. त्र्यंबक जव्हार महामार्गावर डोंगरावर माती घसरल्यानं रस्त्याची एक बाजू काही काळ बंद होती. त्र्यंबकेश्वरमध्ये मेन रोड परिसरातून 7 ते 8 भाविक जात असताना वादळी वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रे उडून पडल्यानं 3 भाविक अडकले. त्यातला एक जण गंभीर जखमी झाला आहे. पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असून सखल भाग जलमय झाले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर या पावसाचा मोठा परिणाम झाला असून अनेक उपनगरी आणि एक्सप्रेस गाड्या रद्द झाल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अर्थात NDRFचं पथक तलासरी इथं दाखल झालं असून स्थानिक प्रशासनाच्या समन्वयानं मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. हवामान. ठाणे पालघर नाशिक घाट परिसर पुणे घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर मुंबई रायगड रत्नागिरी नाशिक सातारा घाट परिसर आणि कोल्हापूर घाट परिसराला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग पुणे अहिल्यानगर धुळे जळगाव नंदुरबारसह विदर्भात तुरळक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये तसं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. CJP संसद मार्चचा तपास NTA मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद आणि राज्यात 4 जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

आपण ऐकता हा AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आता जाणून घेऊया हवामान वृत्त. आज सकाळी 8:30 नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. कोकणात मान्सूनच्या पावसानं जोर धरला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही काल पाऊस पडला. वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाडा आणि विदर्भातही वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. 23 जुलै म्हणजे आजच्या हवामानाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडेल. कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. दक्षिण कोकण, गोवा, घाट परिसर, दक्षिण मध्य महाराष्ट्र इथंही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 24 जुलैच्या हवामानाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, कोकण, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 25, 26 आणि 27 या तीनही दिवशी दक्षिण मध्य महाराष्ट्र घाट परिसर इथं मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तापमान 28 ते 24 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडेल अशी हवामान विषयी सूचना देण्यात आली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात. आपण ऐकता आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आता ऐकूया योग जीवनी या मालेत लता महाजन यांचं तिसरं भाषण.

जयाचा बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या गुरुतत्वा अपारा. सत्य कर्मानंद अर्थात योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे त्यांना मनापासून वंदन करते. हरिओम. आपलं दैनंदिन जीवन हे स्वास्थ्यपूर्ण असेल तर ही वाटचाल नक्कीच सोपी जाईल. शरीर धडधकट निरोगी ठेवलं पण मन स्वस्थ नाही, एकाग्र नाही, ते चंचल आहे, भयग्रस्त आहे.

पण अनेकदा सतत त्याचा अतिरेक होत राहिला तर ते मनस्वास्थ्य बिघडायला कारणीभूत ठरत. आता मनस्वास्थ्य बिघडण्याचं मूळ कशात आहे माहितीये? आपल्या विचारात आहे. बघा हा, विचार चांगले असतील तर जग चांगलं दिसतं आणि विचार वाईट असतील तर जग सुद्धा वाईटच दिसत. भले ते चांगलं असलं तरी सुद्धा. तुम्हाला ती गोष्ट माहितीये, रावणाने सीतामहिना पळवलं आणि लंकेत नेऊन ठेवलं अशोक वाटिकेत. सीतामहिनीचा शोध घेत घेत मारुतीला या वाटिकेत येऊन पोचले. त्या वृक्षावरती पांढऱ्या रंगाची फुलं होती जिथे सीतामहिना ठेवलेलं होतं. अशी कथा कीर्तनकार बुवा रंगवून रंगवून सांगत होते. असं म्हणतात, जिथं प्रभू रामचंद्रांचं कीर्तन होतं तिथे मारुतीराया रामावरच्या भक्तीमुळे, अलोट भक्तीमुळे कीर्तनामध्ये श्रोते म्हणून येतात. बुवांच्या मुखातून पांढऱ्या रंगाच्या फुलाचा उल्लेख झाला मात्र त्या क्षणी चटकन श्रोत्यामधून आवाज आला, अहो बुवा, पांढरी नाही ती लाल रंगाची फुलं होती. चाणाक्ष कीर्तनकाराने ओळखलं. आज साक्षात मारुती राया उपस्थित आहेत. त्याने चटकन बोलणं सावरून घेतलं. ते म्हणाले, मारुती रायाला रावणाचा प्रचंड क्रोध आला आणि क्रोधामुळे पांढरी फुलं त्यांना लाल दिसली. कथेचा रस निर्माण करणारा हा भाग आहे असं जरी मानलं तरी एक गोष्ट निश्चित होते की जसे विचार तशी दृष्टी आणि जशी दृष्टी तशी सृष्टी. आपण सुद्धा आपल्या रोजच्या जीवनात हा अनुभव घेतोच नाही का? बघा, पूर्वग्रह दूषित असलेली व्यक्ती समोर आली मग ती वाईटच दिसते. तिच्यातले चांगले गुण सुद्धा दिसत नाहीत, फक्त दोष दिसतात. यासाठी गरज आहे दृष्टिकोन बदलण्याची, विचारात बदल करण्याची. दृष्टिकोन बदला, विचार बदलतील. विचार बदलले तर आपोआप विकारी मनातले विकार तर दूर पळतातच, पण मन सुद्धा शांत समजूतदार बनत. आणि आता हे शांत मन हळूहळू विवेकाकडे वाटचाल सुरू करत. मनाचं स्वास्थ्य टिकवायचं तर विकारांवर मात आणि विचारांवर संयम या दोन महत्वाच्या गोष्टींवर आपण यश मिळवायला हवं. ते मिळालं की आता विवेकाकडे जायचं कसं ते आपण पाहूया. विवेक हा समर्थांचा अतिशय आवडता विषय आहे. त्यांच्या दासबरोबर ग्रंथात मनाच्या शब्दात वारंवार विवेक आणि वैराग्य हे दोन शब्द येतात. कोणतीही गोष्ट विवेकाने केली तरच ती हितकारक ठरते. विवेक शब्दाचा सरळ अर्थ म्हणजे निवड करणे. अगदी रोजच्या जीवनात सुद्धा प्रत्येक क्षणी चांगलं काय वाईट काय, टिकाऊ काय कामचलाऊ काय, खरं काय खोटं काय याची निवड आपण करतोच नाही का? अहो, साधी भाजी खरेदी करायला गेलो तर तरी सुद्धा ए भाऊ चांगली दे बर का वांगी, किवी नको घालूस, असं म्हणतोच ना आपण भाजीवाल्याला. असं म्हणतात, राजहंस पक्षाला दूध आणि पाणी एकत्र करून दिलं तर तो दूध आणि पाणी वेगळं करतो आणि अर्थात दुधाचा स्वीकार करतो आणि पाणी बाजूला ठेवतो. या राजहंसाप्रमाणे आपल्यासारख्या सामान्य लोकांना नाश करणारं काय आहे, चिरकाळ टिकणारं काय आहे यातल्या सत्याचा बोध होणं म्हणजे विवेक होय. किती सोप्या पद्धतीने सांगितलंय बघा. समर्थ पुढे जाऊन म्हणतात एका ओळीत स्पष्टपणे की पर्णाळी पाहून उचले जीवसृष्टी विवेके चाले, पुरुष होऊन भ्रमले यासी काय म्हणावे. एक अळी जिचं आयुष्य आहे केवळ 4 दिवसाचं ती पानावर राहूनच जगते अशी ही पानावरची अळी म्हणजे पर्णाळी. ही सुद्धा प्रत्येक पाऊल कशी विचारपूर्वक टाकते बघा. तुम्ही कधी बघितलंय? मुद्दाम बघा काय करते ती. प्रथम ती मागचे पाय स्थिर भक्कम करते. इतक्या विचारपूर्वक हालचाल करणारी क्षुल्लक आळी आपल्याला खरोखरच आदर्श आहे की नाही? एकाच वेळी 10 ठिकाणी धावणारे आपण, धरसोड करणारे आपण, कधी वकील व्हावं असं वाटतं, कधी डॉक्टर व्हावं असं वाटतं, कधी इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्ट असतो, अनेक ठिकाणी

कडून सुद्धा काय होतं तेही आपल्याला माहितीच आहे. त्यापेक्षा सुरुवातीलाच आपली कुवत, आपला कल, आपली क्षमता, आपल्या मर्यादा, आपली बुद्धिमत्ता, कुवत आणि आवड याचा सारासार विचार करून मग ध्येय निश्चित केलं तर यश का बरं मिळणार नाही, हमखास मिळेल. तेव्हा या पानावरच्या आळीप्रमाणे दृढ निश्चय आणि योग्य दिशेने प्रयत्न करू, तेव्हा यश 100%. सर्व जीवसृष्टी ही अशी विवेकाने अव्याहत चालू आहे आणि आपण सुद्धा आपल्या जीवनात अधिष्ठान ठेवूया विवेकाचं. मग ते क्षेत्र कुठलंही असू देत, राजकारण असू देत, समाजकारण असू देत, अगदी परमार्थ असू देत किंवा फार काय रोजचा दैनंदिन व्यवहार सुद्धा असू देत, कोणत्याही क्षेत्रामध्ये गरज आहे ती मार्गदर्शकाची, जाणत्या व्यक्तीची, वाट्याची. ही व्यक्ती मार्गदर्शक म्हणजे आपला गुरु असतो. गुरु म्हणजे दोष हरण करणारा, गुरु म्हणजे मोठं करणारा, गुरु लघु आहे त्यालाही गुरुत्व देणारा, गुरु विकारी मनाला विचारी करणारा आणि विचारी मनाला विवेकी करणारा. आता हा गुरु शोधायला कुठे जायचं? कुठेही आपण जायचं नाहीये. अहो, तो आपल्या सभोवतीच वेगवेगळ्या रूपात वावरतोय. त्याला फक्त आपण ओळखायचं, पारखायचं. कसं पारखायचं? असं बघा, लहानपणी नाऊ मापू घालणारी आपली आई, लाड पुरवणारी आई, मग आपलं बोट पकडून बाहेरचं जग दाखवणारे आपले वडील, आणि त्यानंतर अ आ ई चे धडे देणारे आपले शिक्षक, हे आपले गुरु असतात. म्हणूनच म्हणतात ना, मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव. मग पुढे पुढे महाविद्यालयात, परदेशात जाताना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अनेक गुरु, मार्गदर्शक, मेंटर आपल्याला मिळतात, अगदी परमार्थात सुद्धा. पण मुळात गुरुची आवश्यकताच काय आहे? हा प्रश्न स्वतःच्या बुद्धिमत्तेवर, कर्तृत्वावर ज्यांची प्रचंड श्रद्धा आहे त्यांच्या मनात नक्की येईल. नवे नवे तो येतोच. तुम्हाला ती मुंगीची गोष्ट माहितीये? एक मुंगी असते, सतत व्यस्त असणारा मुंगी हा एक छोटासा जीव, पण तिला जायचं असतं पुण्याला. ती मुंबईहून चालायला सुरुवात करते, पण तिची गती काय विचार करा. पुण्याला पोहोचेस तो किती वेळ लागेल तिला? एक वर्ष, दोन वर्ष, पाच, दहा, एक जन्म सुद्धा नाही पुरणार. आता ह्या मुंगीने काय केलं? ती एका माणसाच्या शर्टावर जाऊन म्हटले, तो पुण्याला निघाला होता. रेल्वेने गेला तर 3-4 तासात, सुपरफास्ट बसने किंवा कारने, एक्सप्रेस हायवेने गेला तर 2-2.5 तासात, आणि विमानाने गेला तर 1/2 तासात ती मुंगी पुण्यात पोहोचेल सुद्धा. अगदी हाच नियम व्यवहारात किंवा परमार्थात लागू आहे. गुरुच्या मदतीने अगदी दूरचे ध्येय आपण विनाशायास गाठू शकतो. कसं ते पुढच्या भागात पाहू.

कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत प्रभाकर जोग यांचं होतं. आणि या गीताबरोबरच आजचा वनिता मंडळाचा कार्यक्रम समाप्त होत आहे. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे.

वनिता मंडळाचा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया कार्यक्रम भावधारा. यामध्ये मंगला नाथ यांनी गायलेलं गीत ऐकूया. गीत आणि संगीत यशवंत देव यांचं.

0: भावधारा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: आपण ऐकता हा AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. 3:35 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम क्रीडा विश्व.

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्पेनचं विश्वविजेतेपद याविषयी फुटबॉल प्रशिक्षक श्रृंगार राऊळ आणि पी व्ही सिंधूचं यश याविषयी बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोतेहो, मी प्रशांत केणी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेननं गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करत इतिहासात दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावलं. लुईस डेला फुएंते यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेननं संपूर्ण स्पर्धेत शिस्तबद्ध बचाव, वेगवान आक्रमण आणि आधुनिक टिकीटाका शैलीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवलं. अवघा एकच गोल स्वीकारत स्पेननं बचाव फेळीची अभेद्यता सिद्ध केली, तर युवा खेळाडूंनी भविष्यातील महासत्ता म्हणून आपली छाप उमटवली. यंदाचा 48 संघांचा विश्वचषक

0: नव्या स्पर्धा स्वरूपामुळे आणि अनेक नव्या संघांच्या दमदार कामगिरीमुळेही विशेष चर्चेत राहिला. या विश्वचषकाचा आढावा घेण्यासाठी क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आपल्यासोबत आहेत फुटबॉल विश्लेषक शृंगार राऊळ. राऊळ सर, तुमचं स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: स्पेननं दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकला. या यशामागे पारंपरिक टिकीटाकाचं आधुनिक रूप म्हणजे टिकीटाका 2.0 हेच सर्वात मोठं कारण मानता येईल का? राऊळ सर, या संदर्भात काय सांगाल?
1: नक्कीच, टिकीटाका 2.0 हे नवीन कॅटलिस्ट होतं. त्यांचे जे कोच आहेत त्यांनी टॅक्टिकल फ्लेक्सिबिलिटी ठेवली, जे त्यांची पारंपरिक टिकीटाका सोडून त्याच्या व्यतिरिक्त फुटबॉल कसं डायरेक्ट खेळावं, फक्त बॉल पोझिशन न ठेवता ते अटॅक डिरेक्टली कसे करू शकतात, जे बाकीच्या टीममध्ये नेहमी दिसून येते, ते ह्या वर्षी या स्पेनच्या टीममध्ये काही वेगळं होतं. प्लस त्यांची जी स्ट्रॅटेजी होती की डायरेक्ट प्रेसिंग, जसा बॉल समोरच्या टीमकडे गेला की ते लोक डायरेक्ट प्रेस करायचे, त्यांची अटॅकिंग जी फळी होती ते डायरेक्ट डिफेंड ट्रान्झिशन जे होतं ते खूप फास्ट होतं. आणि नक्कीच हे टिकीटाका 2.0 त्यांनी जे गेम्स जिंकले आहेत ते नक्कीच त्यांचा उपयोगी पडला आहे.
0: स्पेनचा गोलरक्षक उनाई सायमन यानं 7 सामन्यात 7 क्लीनशीट राखल्या आणि संपूर्ण स्पर्धेत फक्त एकच गोल स्वीकारला. विश्वविजेतेपदात बचाव फळी आणि गोलरक्षकाची भूमिका किती निर्णायक ठरली?
1: उनाई सायमन यांनी 7 क्लीनशीट ठेवल्यात 8 मॅचपैकी.
0: बरोबर.
1: आणि हे रेकॉर्ड आहे वर्ल्ड कपचा की अजूनपर्यंत कधीच हे झालं नाही. ह्याचं मूळ कारण एकतर कोचिंग जे झालंय, त्यांचे बॅक फोर जे आहे, जे डिफेन्सिव्ह लाईन आहे ती खूप यंग होती, त्याच्यात पण 19 वर्षाचा एक मुलगा होता जो डिफेन्सिव्ह फळीत होता. आणि त्यांनी जे डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी बनवली त्याच्यामुळे उनाई सायमनसाठी हे खूप सोपं झालं होतं की त्यांना सारखे म्हणजे क्लीनशीट ठेवता आले ह्या 7 क्लीनशीट 8 मॅचपैकी.
0: बरोबर. राहुल सर, लामिन यामाल आणि पाऊ कुबारसी ज्याला सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार सुद्धा मिळाला, यांसारख्या अवघ्या 19 वर्षांच्या खेळाडूंनी जबरदस्त परिपक्वता दाखवली. स्पेनच्या युवा धोरणाचा हा दीर्घकालीन परिणाम मानावा का?
1: नक्कीच, जे त्यांचं युवा धोरण आहे स्पेनचं, ग्रासरूट लेवलवरती जे काम होते, तुम्ही बघाल तर यमिन यमाल किंवा कुबारसी हे दोघंही स्पेनच्या अंडर 15 टीमपासून एकत्र खेळत आले. अंडर 15, अंडर 19, अंडर 21 आणि 23 हे गेल्या 4-5 वर्षात या सगळ्या एज ग्रुपमध्ये खेळत आले स्पेनसाठी. तसंच ते लोक बघाल तर तुम्ही बार्सेलोनामध्ये खेळत आहेत, तर ते हे जे त्यांचा एक्सपिरियन्स आहे हा त्यांना वर्ल्ड कपमध्ये खूप खूप कामाला आलाय.
0: बरोबर. क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, किलियन एम्बाप्पे, रोमेलू लुकाकू यांसारखे दिग्गज खेळाडू असतानाही केवळ वैयक्तिक गुणवत्ता विश्वचषक जिंकण्यासाठी पुरेशी नसते, हे यंदाच्या स्पर्धेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलं असं तुम्हाला वाटतं का?
1: नक्कीच, फुटबॉल हा टीम गेम आहे. एका खेळाडूच्या ह्याच्यावर ते जिंकू नाही शकत, तुम्हाला पूर्ण टीम लागते तुमच्याबरोबर. तसंच मेसी बोला किंवा रोनाल्डो बोला, त्यांची जे टीम्स आहेत त्यांनी त्यांचा साथ नक्कीच दिला, पण त्यांचं जे वय आहे आता तुम्ही बघाल, रोनाल्डो 40 वर्षाच्या ह्याच्यात आहे, मेसी सुद्धा 38 वर्षाच्या ह्याच्यात आहे, तर ते खूप एक मॅटर असतो जे त्यांच्या परफॉर्मन्समध्ये खूप डिफरन्स दाखवते. कारण जी यंग मुलं असतात ते खूप फास्ट असतात, स्पीड असतात, फिजिकॅलिटीमध्ये खूप त्यांचं हे असते. नक्की त्यांचा एक्सपिरियन्स कामाला येतो. रोनाल्डो सारखे प्लेयर किंवा मेसी सारखे जे खेळाडू आहेत त्यांचा एक्सपिरियन्स खूप महत्वाचा असतो त्या टीमसाठी. पण नक्कीच टीम गेम असल्याकारणाने पूर्ण टीमला एका युनिटसारखं चालावं लागते आणि त्यामुळेच असं एका खेळाडूवरती हा पूर्ण गेम अवलंबून नसतो.
0: युवा खेळाडूंचा विषय काढलात, राहुल सर, टोरेस की ज्यानं निर्णायक गोल केला आणि स्पेनला विश्वविजेतेपद जिंकून दिलं, आपण पाहिलं तर तो काही वर्षांपूर्वी आपल्या नवी मुंबई वगैरे सारख्या ठिकाणी जी वयोगटाची फुटबॉल स्पर्धा होती फिफाचा विश्वचषक, त्यात तो खेळून गेलेला आहे.
1: हो नक्कीच, हेच सर्व एक्सपिरियन्स असतात, मॅच एक्सपिरियन्सेस असतात जे या मुलांना खूप हेल्प करतात की जेव्हा तुम्ही मोठ्या स्टेजवर असतात, विश्वचषक सारख्या स्टेजवर असतात, तिकडे तुम्हाला तो एक्सपिरियन्स जो तुम्ही आधी खेळलेला आहे तो कामाला येतो. कसं तुम्ही बघाल तर आता ही 3 मुलं 19 वर्षाची आहेत जे वर्ल्ड कप जिंकले आहेत. ह्या आधीच्या वर्ल्ड कपमध्ये जेव्हा एम्बाप्पे होता तो 19 वर्षाचा होता जेव्हा फ्रान्ससाठी त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेला. हे नेहमीच आहे आणि हा नवीन रेकॉर्ड आहे, परत 19 वर्षाचा एक मुलगा विश्वचषक जिंकतोय. आणि हा जो एक्सपिरियन्स असतो त्यांचा, जे वयोगटातल्या मॅचेस खेळतात किंवा टुर्नामेंट्स खेळतात, हे त्यांच्या नक्कीच कामी येतो अशा मोठ्या लेवलवर जाऊन.
0: यंदाच्या विश्वचषकामध्ये हायड्रेशन ब्रेक हा नव्यानं सुरू केला,

0: ब्रेक हा जाहिरातीसाठी होता, पण एकंदर बरीच त्याच्यावर टीका झाली. राहुल सर, तुमचं या संदर्भात काय मत असेल?
1: हायड्रेशन ब्रेक हा प्लेअर वेलफेअरसाठी होता हे सांगण्यात आलेलं, कारण हीट वेव्स एवढ्या होत्या US मध्ये. पण तुम्ही बघाल तर हा जो हायड्रेशन ब्रेक होता हा एका नॉर्थ अमेरिकेपुरता ठीक होता, बाकीच्या देशांमध्ये मेक्सिको किंवा दुसऱ्या देशामध्ये ते गरजेचे नव्हते, तिकडे ते खूप प्रॉब्लेमॅटिक झाले. पण त्याचा फायदा प्रशिक्षकांनी घेतला, कारण त्यांना वेळ भेटला त्याच्या टॅक्टिकल चेंजेस करायला. परत प्लेयर्ससाठी तो एक ब्रेक होता, कारण जे प्लेयर्स टायर होतात त्यांच्यासाठी हा खूप, कारण त्यांना आईस टॉवेल्स यूज करत होते, हायड्रेशन ब्रेक्स होते. पण नक्कीच तुम्ही बघायला गेलात तर जे स्टॅटिक्स आहेत, मीडिया जे आहे जे US चे आहे, त्यांनी रिपोर्टली 250 मिलियन US डॉलर्सचं बिझनेस केलं आहे त्या हायड्रेशनच्या ब्रेक्समध्ये, जे कमर्शियली यूज केलं गेलेलं. तर ते एक आहे, ते टीका तर झालीच आहे. बट आर्सन वेंगर जे आहेत फिफाचे चीफ डेव्हलपमेंट ऑफिसर, त्यांनी सांगितलंय की हा लॉंग टर्म नसेल, ह्याच्यावरती नक्कीच विचार केला जाईल आणि हा हायड्रेशन ब्रेक्स पुढील टुर्नामेंटमध्ये फिफाच्या टुर्नामेंटमध्ये ठेवा की नाही त्याच्यावरती नक्कीच चर्चा होईल.
0: बरोबर. यंदाचा विश्वचषक हा 48 संघांचा झाला आणि त्याच्यावर सुरुवातीला असंख्य टीका झाली की एवढे संघ आणि त्याच्यातले अनेक छोटे मोठे संघ कशी काय स्पर्धा रंगत जाईल. पण जसजसे राऊंड ऑफ 32, मग 16, मग 8, मग 4 आणि 2 ही सगळा बात फेरी सुरू झाली, तसतसं स्पर्धेचा थरार वाढत गेला. तर या स्वरूपाविषयी तुझं काय मत असेल?
1: बेसिकली लॉजिस्टिकली खूप डिफिकल्ट होणार होतं, कारण 3 देश होते, 3 देश विश्वचषक होस्ट करत होते आणि मग त्यामुळे ज्या टीम्स जिकडे जिकडे खेळणार होत्या त्यांना ट्रॅव्हलिंग टाईम खूप कमी भेटणार होता, कारण तुम्ही एका देशातनं दुसऱ्या देशात जायचे पुढच्या मॅचसाठी, मग तुम्हाला जेट लॅग होणार आहे आणि ह्यांच्यामुळे परफॉर्मन्स खूप अफेक्ट होतात. त्यासाठी हा वर्ल्ड कप म्हणजे प्लेयर्स, कोचेस आणि कंट्रीज, त्यांनी म्हणजे जे देश आहेत त्यांनी खूप त्याच्यावरती टीका केलेली का एवढ्या देशांना का आपण भाग देतोय. पण जसं राऊंड ऑफ जर तुम्ही सांगितलं राऊंड ऑफ 32 32 राऊंडमध्ये आले तेव्हा इंटरेस्टिंग व्हायला लागले गेम्स, कारण मग पुढे कोण जाणार, मग आपोआप गेम बदलायला लागले, त्याची इंटेन्सिटी बदलत गेली कारण नॉकआउट स्टेजेसमध्ये येणार होते, मग त्यामुळे खूप रंगत गेले. नक्कीच एक प्रॉब्लेम जे मी सांगितलं की लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स टीमसाठी झालाच असणार, कारण त्यांना मॅच खेळून लगेच निघायचं दुसऱ्या दिवशी आणि तिकडे पोचायचं दुसऱ्या देशात, तर ते प्रॉब्लेम होतो.
0: बरोबर. राहुल सर, यंदाच्या विश्वचषकात केप वर्दे आणि DR कॉंगो यांसारख्या छोट्या देशांनी ही कमालीची कामगिरी बजावली, त्यांच्याविषयी काय सांगाल?
1: ह्या देशांची नावं पण ऐकली नव्हती, पण जेव्हा क्वालिफिकेशन राऊंड झाले, जेव्हा कळालं की हे सर्व देश येत आहेत, तेव्हा खूप जणांना केप डी वर्दे हे नावच नव्हतं माहिती ह्या विश्वचषकात, किंवा फुटबॉल या देशात होतच नाही, कारण भारतासोबत ते पण होते एका टायमिंगला, पण आता ते लोक पण क्वालिफाय झाले प्लस क्वार्टर फायनल, हे एक ग्लोबल सेन्सेशन होतं की केप वर्दे पूर्ण जगाला कळालं एका विश्वचषकामुळे आणि ते आज सगळेच ओळखतात. तसंच DR कॉंगो, इव्हन नॉर्वे, हे सर्व क्वार्टर फायनलपर्यंत पोचले. ह्या हे सर्व हे देश छोटे छोटे देश आहेत, पण ते ह्या स्टेजवरती येणं म्हणजे सर्वांनाच सरप्राईज होतं.
0: बरोबर. नॉर्वेचा उल्लेख तुम्ही सर केलात, नॉर्वे, एर्लिंग हालँड हा त्यांचा गाजलेला खेळाडू आणि त्यांची व्हायकिंग रो ही संस्कृती, हे सगळी नव्यानं जगाला यावर्षीच्या विश्वचषकात कळली, या सगळ्याबाबत काय सांगाल?
1: विश्वचषक हे एक फक्त फुटबॉल इव्हेंट नसताना एक कल्चरल एक्सचेंज पण आहे.
0: बरोबर.
1: ह्याच्यामुळे सर्वच देशांना वेगवेगळ्या कल्चरबद्दल कळून येते आणि तुम्ही बघितलं असेल हे जे वायकिंग रोज आहेत, हे जे रोईंग आहे जे हर्लिंग हालंडमुळे किंवा त्या देशामुळे फेमस झालं, म्हणजे हे एक नवीन कल्चर आहे.
0: बरोबर.
1: जे आपल्या सर्वच देशांना कळून आलंय.
0: 2030 जो विश्वचषक आहे तो 72 संघांचा असेल असं फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फेंटिनो म्हणाले, असं वास्तवात होऊ शकेल?
1: नक्कीच होऊ शकेल, कारण ग्लोबल स्पोर्ट आहे, सर्वच देश खेळतात आणि इन्क्लुझिव्ह वर्ल्ड कप करण्यासाठी की सर्व देशांना एक चान्स भेटण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील आणि ते शक्य आहे.
0: इन्फेंटिनो यांनी भारताच्या भविष्यात विश्वचषकासाठी तयार राहण्याचं आवाहन केलंय. त्यांनी म्हटलंय की वेलकम इंडिया इन द वर्ल्ड कप, हे सुद्धा वास्तवात येऊ शकतं?
1: भारताची तयारी तर सुरूच आहे, एक स्वप्न आहे आणि ते साकार होईल असं आम्हाला वाटतं.

0: राहुल सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसंदर्भात आमच्याशी छान चर्चा केलीत, त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद सर.
0: आता आपण चर्चा करीत होतो फुटबॉल विश्लेषक शृंगार राहुल यांच्याशी. यानंतर आपण बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी बातचीत करणार आहोत. भारताची तारांकित बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं अंतिम फेरीत यजमान अकाने यामागुचीचा 21-17, 21-17 असा पराभव करत जपान खुल्या सुपर 750 स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. तब्बल 2 वर्षांच्या विजेतेपदाच्या दुष्काळानंतर सिंधूनं पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेत जेतेपद मिळवत आपल्या पुनरागमनाची ग्वाही दिली आहे. या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी. पालेकर सर, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
0: पालेकर सर, पी व्ही सिंधूनं 2 वर्षांनंतर मोठ्या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं, हा तिच्या पुनरागमनाचा निर्णायक टप्पा मानायचा का की तिच्या अनुभवाचा हा विजय?
2: ह्याच्यामध्ये दोन्ही फॅक्टर्स आहेत. एक तर म्हणजे 31व्या वर्षी तिने हे जे विजयपद मिळवलं हे आपल्या भारताला बरोबर 43 वर्षानंतर 1983 साली प्रकाश पडुकोण हे भारताकडनं जपानमध्ये हान जीएनसी 3 गेममध्ये हरले होते आणि पी व्ही सिंधूनी तीच स्पर्धा. कौतुक असं वाटतं की पी व्ही सिंधू ही जपानमध्ये जाऊन जॅपनीज प्लेअरलाच हरवून म्हणजे तिने ही स्पर्धा जिंकली. जे चिअरिंग तिच्या अगेन्स्ट होतं तरी हे विजेपद मिळवलं त्यासाठी म्हणजे तिचं खरोखर कौतुक आहे. आणि तुम्ही असं म्हणाल की ती एक्सपिरियन्सच्या प्रमाणे आहे, बरोबर आहे की बाबा तिचा आज इतकी वर्ष ती खेळतीय, आज ती 2 ऑलिम्पिक मेडल्स तिला मिळालेत, 4 वर्ल्ड चॅम्पियनशिप्ससुद्धा मेडल्स आहेत तिच्याकडे, तर तिने नक्कीच खूप तिच्यावर मेहनत केली आहे. तिचं ते नवीन कोच आहेत इरवान्स आदी प्रथमा म्हणून, तर त्यांनी खूपच मेहनत केली तिच्यावर आणि ते खरोखर आपल्या सगळ्यांना दिसण्यात येतं.
0: बरोबर. पालेकर सर, सिंधूची कारकीर्द ही अस्ताकडे वाटचाल करते असं तुम्हाला वाटतं का?
2: नाही, बिलकुल नाही. हे मी ह्याच्यामध्ये मी बिलकुल सहमत नाही आहे. कारण काय की तिने आज दाखवून दिलं, तिचे क्रिटिक्स सुद्धा बरेचदा तिला म्हणजे सायनासारखं धरत होते की आता तिचं वय झालंय, 30व्यानंतर तू परफॉर्म करू शकणार नाहीस. पण तिने आज सगळ्या क्रिटिक्सना, सगळ्या प्रेक्षकांना, तिच्या चाहत्यांना, सगळ्यांना दाखवून दिलंय की आपण जसं म्हणतो की एज इज जस्ट अ नंबर, तर तिने ते पूर्ण म्हणजे दाखवून दिलंय की मी या वयात सुद्धा मी परफॉर्म करू शकते.
0: बरोबर. गेल्या दशकामध्ये आपण जर पाहिलं तर सायना नेहवाल, पी व्ही सिंधू, ज्वालागट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी भारतीय महिला बॅडमिंटनला चांगली ओळख मिळवून दिली. सध्या मात्र ती कामगिरी भारतीय बॅडमिंटनमध्ये महिलांची दिसत नाहीये.
2: नाही, कसं आहे की आपल्याकडे भरपूर ज्युनियर्स आहेत जे आपण म्हणतो तसे अपकमिंग आहेत, पण त्यांचं कसं होतंय की त्यांना थोडं मॅचचं एक्सपोजर असं जो म्हणतो आपण तर ते थोडं कमी मिळतं. तर त्यांनी जसे आपल्याकडे 19 ते 20 पर्यंत ज्या ज्या महिला आहेत तर त्यांनी सगळ्यात चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे की तन्वी शर्मा आहे, उन्नती उडा आहे, त्याच्यानंतर तुमची अनुपमा उपाध्ये आहे, मालविका बनसोड आहे. हे कुठे ना कुठे म्हणजे पोलिश ओपन म्हणा किंवा दुसरे कुठलंही जे सुपर सिरीज आहेत त्या सगळीकडे त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिलाय. ते जेवढ्या मॅचेस खेळतील आणि जेवढ्या टुर्नामेंट्स बाहेर खेळतील आणि त्यांना जेवढं मॅच एक्सपोजर मिळेल तेवढा त्यांना खूप फायदा होईल.
0: पण दुसरीकडे भारताच्या पुरुष बॅडमिंटनची कामगिरी मात्र उंचावते. पालेकर सर, या बाबत आम्हाला
2: नाही, हे अगदी बरोबर आहे. म्हणजे काय झालं की म्हणजे कश्यप पासून ते आतापर्यंत म्हणजे लक्ष्य सेन आहे, HS प्रणव आहे, किडंबी श्रीकांत आहे, आयुष शेट्टी आता जो म्हणजे चांगलाच परफॉर्मन्स देतोय. आपण बघायला गेलं तर पूर्वीच्या काळापासून ते आतापर्यंत जेवढे जेवढे प्लेयर्स आताचे जे आहे जो आता पूर्ण लॉट जो म्हणतो आपण तो पूर्ण लॉट सगळ्यात टॉप 50 मध्ये आपले भारतीय सगळे खेळाडू आहेत. तर मला असं वाटतं की विच इज व्हेरी क्रेडिटेबल की बाबा असं असं म्हणजे सगळी जी म्हणजे तुमचे डबल्समध्ये म्हणा की चिराग शेट्टी, सात्विक सुद्धा आज टॉप 5 मध्ये आहेत आपल्या जगामध्ये. तर ते सगळं बघायला गेलं तर ते खरोखर खूपच क्रेडिटेबल आहे त्यांचं.
0: पुढील ऑलिम्पिकच्या दृष्टीने भारताच्या सर्वात मोठ्या आशा कोणत्या खेळाडूंवर असतील असं पालेकर तुम्हाला वाटतं?
2: बघायला गेलं तर लक्ष्य सेन हा खूपच म्हणजे चांगला खेळतो. या वर्षी ऑल इंग्लंड फायनलला सुद्धा हरला आणि म्हणजे तो 2 फायनल्स खेळला ऑल इंग्लंडच्या. आणि आयुष शेट्टी आहे डबल्समध्ये, चिराग सात्विक आहे, सिंधू तो आहेच आणि ही बाकीचे जे ज्युनियर्स आहेत त्यांचा सुद्धा परफॉर्मन्स खूपच चांगला होतोय. मग ते एक ऑलिम्पिकच्या दृष्टीने म्हणजे तुम्ही बघायला गेला तर त्यांच्या आधी ज्या ज्या टुर्नामेंट असतात त्या सुद्धा बऱ्याच टुर्नामेंट असतात, पण ते कसं असतं की तुम्ही थोडं सिलेक्टिव्ह राहिलं पाहिजेत, कुठली टुर्नामेंट खेळायची, कुठली स्किप करायची, कशी असते. बरं, बॅडमिंटन हा गेम असा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला इंजुरीज फार असतात, तर तुम्हाला ते थोडं बघायला लागतं आणि त्याप्रमाणे त्याच्याबरोबरची मेहनत, त्याच्याबरोबरचं सगळं ट्रेनिंग शेड्यूल असतो तो सगळा थोडंफार म्हणजे चेंज करूनच तुम्हाला त्या स्पर्धेसाठी तयारी करायला लागते.
0: भारतात तळागाळातील बॅडमिंटनची गुणवत्ता वाढत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यानं विजेते खेळाडू घडवण्यासाठी कोणत्या गोष्टींवर सर्वाधिक भर द्यायला पाहिजे असं पालेकर सर तुम्हाला वाटतं?
2: कसं आहे, पूर्वीच्या काळी जे बॅडमिंटन कोचिंग व्हायचं त्याच्यामध्ये फक्त बॅडमिंटन कोचिंग असायचं, पण आता कसं झालंय, बॅडमिंटन कोचिंगची अकॅडमी जॉईन करताना एक पूर्ण पॅकेज बनलं जातं. त्याच्यामध्ये तुमचं फिजिकल फिटनेस येतो, तुमची मेंटल कोच असतात म्हणजे सायकोलॉजिकल कोचेस असतात, तुमचं न्यूट्रिशन असतो, हे जे सगळे फॅक्टर्स आहेत ना, सपोर्ट स्टाफ जसं आपण म्हणतो त्याच्यामध्ये, ते खूप फायदा होतो त्याचा. आणि ह्या सगळ्याचं तुम्ही जे पॅकेज एका अकॅडमी मिळत असेल तर त्याचा प्रत्येक प्लेअरला खूप फायदा होतो. पण परत मी तुम्हाला सांगतो की असं मेहनतीशिवाय दुसरं कुठलंही यश नाही, तर त्यामुळे ते आणि हे आपल्याला सिंधूमध्ये यावेळेस तिचा या टुर्नामेंटमध्ये हे सगळं दिसण्यात आलं. तिने जी आधीच्या म्हणजे 2-3 वर्षांमध्ये ती जरा थोडी डाऊन होती, पण हे कसं की बॅडमिंटन आणि कुठलाही खेळ म्हणा हा एक परफॉर्मन्समध्ये एक ग्राफ असतो, वर खाली हे होतच राहतं.
0: 5 वर्षांपासून बंद असलेली प्रीमियर बॅडमिंटन लीग जी PBA म्हणून गाजली आणि 2026 म्हणजे यंदाच्या वर्षी ती पुन्हा सुरू होणार अशी चर्चा होती, पण अजून नाही सुरू झाली आहे. भारतीय बॅडमिंटन क्षेत्रासाठी ही स्पर्धा सुरू होणं किती महत्वाचं आहे?
2: नाही, नक्कीच ही चर्चा ऑलमोस्ट म्हणजे तुम्ही बघायला गेला तर 2-3 वर्षापासूनच चालू आहे की आपल्याला PBL परत कंटिन्यू करायची, जी बंद होती ती परत चालू करायची. पण ह्याच्यामध्ये भारताचा म्हणजे फायदा असा की बाहेरचे प्लेयर्स जे येतील आपल्या इकडे खेळायला, ते जे ज्युनियर आपल्याकडे जो लॉट म्हणतो तसा जो आहे, त्या मुलांना एक्सपोजरच्या दृष्टीने खूपच फायदा होईल, त्यांच्याशी खेळायला मिळेल, त्यांच्याबरोबर एकदा खेळायला लागले की त्यांचा एक्सपिरियन्स वाढेल, मग ते त्यांना स्वतःलाही कळण्यात येईल की आपण कुठे कमी पडतोय, काय होतोय, किती मेहनत अजून करायला लागेल आपल्याला, आणि त्याचा फायदा प्रत्येक ज्युनियर प्लेअरला होईल.
0: बरोबर. पालेकर सर, प्रीमियर बॅडमिंटन लीग पुन्हा सुरू झाली तर त्याच्यात कोणते बदल हवे? जसं आपण आधीची जेव्हा लीग पाहिली तर त्याच्यात पाहिलं तर एकेरीतला बऱ्यापैकी महत्व होतं, पण दुहेरीला तेवढं महत्व नव्हतं. महिला दुहेरीची तर आणखी कुचंबना त्यात पाहायला मिळाली. या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
2: कसं असतं की बॅडमिंटन हा बेसिकली एक म्हणजे इंडिव्हिज्युअल गेम म्हणतो तसा आहे, तर आणि टीम चॅम्पियनशिपमध्ये कसं झालंय आता की पूर्वीच्या काळी डबल्समध्ये एवढं त्याला काय म्हणतात तसं स्कोप हा नव्हता, पण आत्ताच्या तुम्ही बघायला गेला तर चिराग सात्विकनी जो आपल्याला डबल्समध्ये जे दाखवून दिले ते आजपर्यंत कुठलाही पेअर ही एवढी कामगिरी कधीच त्यांनी दाखवली नव्हती. तर बॅडमिंटनमध्ये कसं आहे की जसे आपले सिंगल्सचे परफॉर्मन्स देत आहेत तसेच ते डबल्समध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दिलाय, मिक्स डबल्समध्ये सुद्धा दिलाय, आणि वुमन्स डबल्समध्ये जशी गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली ही जे पेअर आहे तीही सुद्धा चांगले परफॉर्मन्स देते.
0: बरोबर. जपान खुल्या विजेतेपदाच्या निमित्तानं सिंधूनं जे यश मिळवलं आहे या संदर्भात आपण बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी चर्चा केली आणि त्यानिमित्तानं बॅडमिंटन मधील आणखीन पण काही विषयांवर आपण ही बातचीत केली. पालेकर सर, तुम्ही आकाशवाणीच्या व्यासपीठावर आलात आणि क्रीडा विश्वमध्ये आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: आता आपण बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी बातचीत करत होतो. यानंतर आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्वाच्या घडामोडींचा. इंग्लंड विरुद्धची 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका भारतानं 1-2 अशी गमावली, मात्र मालिकेतील अखेरच्या सामन्यात रोहित शर्मानं शानदार शतक झळकावत टीकाकारांना आपल्या बॅटनं चोख उत्तर दिलं. रत्नागिरी येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात पुण्याच्या शकुंतला खटावकर आणि सांगलीचे दिनकर पाटील यांना कबड्डी महर्षी शंकरराव उर्फ बुवा साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. श्रोते हो, याचबरोबर क्रीडाविश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या. पुन्हा आपण भेटू पुढील क्रीडाविश्व कार्यक्रमात. तोपर्यंत प्रशांत केणीचा नमस्कार.
1: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो आताच आपण स्पेनचं विश्वविजेतेपद याविषयी फुटबॉल प्रशिक्षक शृंगार राऊळ आणि पीव्ही सिंधूचं यश याविषयी बॅडमिंटन प्रशिक्षक मंगरीश पालेकर यांच्याशी प्रशांत केणी यांनी

साधलेला संवाद ऐकला. बरे दिवस श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: क्रीडा विश्व कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: आकाशवाणी मुंबई याच्यामुळे जसं सामान्य मराठी जनमानसाचं आयुष्य घडण्यात मदत झाली आहे, तसा माझ्यातला क्रिकेट चाहता, क्रिकेट फॅन रुजण्यास आणि तो उमलण्यास मदत खूप झाली. म्हणजे लहानपणी मला आठवतं लेट 80s किंवा 90s सुरुवातीच्या दशकात बाळ पंडित सर, बाळ करमरकर सर म्हणजे VV करमरकर सर आणि चंद्रशेखर संत यांची विशेषतः रणजी ट्रॉफीचे सामन्यांचं धावतं समालोचन होतं. धावतं समालोचन ही टर्मही इतकी समर्पक टर्म तयार करण्यात पंडित सर आणि करमरकर सरांचा हात होता. मराठी ही कदाचित पहिली भारतातली रिजनल भाषा आहे की जिथे स्टम्पिंगला यष्टीचीत हा शब्द तयार केला गेला, रनआउटला धावचीत तयार केला गेला. तर हे जे क्रिकेट स्पेसिफिक शब्दकोश आहे ना, ते नंतर बांगला आणि तमिळ हे जे बाकी रिजनल क्रिकेट स्ट्रॉंग राज्य आहेत महाराष्ट्रातली, तिकडे त्याचं अनुकरण केलं गेलं. पण मराठीमध्ये आत्तापर्यंत हे शब्द अत्यंत नैसर्गिकरित्या वापरले जायचे. म्हणजे रन काढले असं आत्ताची मुलं कदाचित म्हणत असतील, पण आत्ताची 30s किंवा अर्ली 40s मधली जे खेळलेले क्रिकेटर्स नाही आहेत तेही नैसर्गिकरित्या धावा म्हणतात. तर तो जो वाटा आहे त्याच्यात आकाशवाणी मुंबईचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे ते जे कल्चर आणि दुसरी गोष्ट की लहानपणी आम्ही गावस्करांचं सनिटेज वाचायचो त्याचं मराठी भाषांतर, पण त्याचबरोबर त्यातनं आलेले किस्से आकाशवाणी मुंबईमध्ये मी ऐकायचो. आणि बाकी आकाशवाणी परिवाराला शुभेच्छा. विशेषतः मुंबई क्रिकेटमध्ये एक परंपरा आहे की 100 झाले की फ्रेश गार्ड घेतात आणि त्या 100 विसरून आपण पहिल्यापासून सुरुवात करतोय आणि त्या 100 ते अजून 100 ऍड करून कसे 200 होतील याच्याकडे लक्ष द्यायचंय. माझी खात्री आहे की आकाशवाणी मुंबईचा प्रवासही असाच पुढे चालू राहील आणि येणाऱ्या पिढ्या घडत राहण्यात आकाशवाणीचा खालीचा नाही अत्यंत सिंहाचा वाटा.
2: इतकी वर्ष सातत्य टिकवणारी आकाशवाणी बालपणापासून मी ऐकत आलेलो आहे आणि आताही कुठे योग आला तर ती ऐकतो याचा जास्त आनंद आहे. तुम्ही ते सगळं इतकी वर्ष सगळ्यांनी टिकवून ठेवलं याचा अभिमान आहे आणि तुमच्याबद्दल आदर आहे. आम्ही जेव्हा हौशी रंगभूमीवर काम करत होतो तेव्हा जवळजवळ 2 ते 3 पूर्ण नाटकांचं वाचन मुद्रित झालेलं आहे खरं तर, आणि तिकडचे एकंदर कामाची पद्धत ही आजही तशीच आहे, टिकून आहे, चांगली आहे. आणि भूतकरू माणसांना प्लॅटफॉर्म देणारी एक संस्था असं मी म्हणेन आकाशवाणी.
0: आपण ऐकता हा AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. प्रसारित करीत आहोत गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला मुंबईचा जावई या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत ऐकूया, संगीत सुधीर फडके यांचं.

कार्यक्रमात यानंतर थापाड्या या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं मा दा देवकाते यांचं गीत संगीत बाळ पळसुले यांचं आहे.

0: तुला रे।
1: सुभद्रा हरण या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर आणि सुधीर फडके यांनी गायलेलं शांताराम आठवले यांचं गीत ऐकूया. संगीत वसंत पवार यांचं आहे.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर।

0: आणि संतूर वादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
1: प्रवेश निःशुल्क.
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.
2: गीतबहार कार्यक्रमात यानंतर यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूया.

चंद्र होता साक्षीला या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं जगदीश खेपूळकर यांचं गीत ऐकूया. संगीत सुधीर फडके यांचं.

चंद्र होता साक्षीला या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतबहार कार्यक्रमात यानंतर पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत, संगीत वसंत प्रभू यांचं.

कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया हा खेळ सावल्यांचा. या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकारी यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया मालिका विशेष अंतर्गत लावण्य रंग या मालिकेचा भाग 23वा.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग
2: श्रोतेहो नमस्कार. लावण्यरंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सध्या आपण संगीतकार राम कदम यांच्या ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम ऐकत आहोत. आजचा 23वा भाग आपण ऐकूया. श्रावण हा तसा सर्जनाचा महिना, सृजनाचा महिना, रसिकांना मोहवणारा महिना, एवढंच नाही तर कवी आणि लेखकांना देखील भूल घालणारा महिना असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या श्रावणाचंच एक गाणं जन्मठेप चित्रपटासाठी संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलंय. अतिशय सुंदर असं हे गीत गदी माडगुळकरांनी लिहिलंय. आपल्यापैकी ज्यांनी जन्मठेप चित्रपट पाहिला असेल त्यांना आठवत असेल की विश्वास पाटलांचं दिग्दर्शन या चित्रपटाला आहे. यामध्ये गदिमांनी एक गाणं लिहिलं होतं, श्रावणातल्या त्या रातीची शपथ घाली ते तुला, नकोस टाकून जाऊ जीव लगा अशी एकटी मला. जन्मठेप चित्रपटामध्ये जवळपास 6-7 गाणी होती आणि यातली गाणी देखील वेगवेगळ्या गीतकारांनी लिहिलेली होती आणि याचं दिग्दर्शन केलेले विश्वास पाटील म्हणजे प्रतिभेची उभारी लाभलेलं आणि परिपक्व विचारांचं सामर्थ्य असलेलं एक बुद्धिमान व्यक्तिमत्व असं म्हणायला हरकत नाही. ते जेव्हा चित्रपट निर्मितीच्या क्षेत्राकडे वळले तेव्हा संगीताची बाजू त्यांनी राम कदम यांच्याकडे सोपवली. जन्मठेप चित्रपटाबद्दल आणखीन बोलण्यापूर्वी या चित्रपटातलं एक गाणं आपण ऐकूया. हे गीत आशा भोसले यांनी गायलेलं आहे.

राम कदमांनी विश्वास पाटलांबद्दल लिहिलंय की जीवनाच्या वाटचालीत काही माणसं भेटतात, ती इतकी आपलीशी वाटतात, आवडतात, की त्यांचा सहवास लाभो न लाभो ती कायमची आपल्या मनात घर करून राहतात. अशांपैकीच एक म्हणजे विश्वास पाटील. कारण झपाटून काम करणं ही विश्वास पाटील यांची खासियत. त्यामुळं जन्मठेप हा चित्रपट उत्तम संगीत साज लेऊन तयार झाला होता. श्रावणात आल्या त्या रातीची हे गदिमांचं भावपूर्ण आणि विलक्षण आर्जवी गीत संपदा देशपांडे या उभरत्या गायिकेकडून त्यांनी गाऊन घेतलं. संपदा ही मधुर आवाजाची गायिका, यमुनानगरला राहायची. भल्या पहाटे उठून पहिल्या बसनं संगीताचे धडे घेण्यासाठी ती दादांकडे यायची. मनापासून संगीत साधना करणाऱ्या संपदाच्या आवाजाची माधुरी आणि गाण्यातली समज दादांच्या लक्षात आली आणि त्यांनी तिच्याकडून चित्रपटासाठी गाणं गाऊन घेतलं. संपदा देशपांडे यांनी ते अंतःकरणापासून गायलं, गीतातल्या भावांशी एकरूप होऊन गायलं. चला आपणही ऐकूया जन्मठेप चित्रपटातलं हे गाणं.

प्रभात फिल्म कंपनीमध्ये असतानाच त्यांच्या संगीत वृक्षाला अनेक धुमारे फुटले हे आतापर्यंत आपण बघितलेलं आहे. क्लॅरोनेट वादक असणारे दादा संगीतकार झाले होते आणि या संगीताचा पाया तर खूप भरभक्कम झाला होता. त्यामुळे संगीतकार म्हणून चाली बांधताना गाऊन घेताना असणारा एक आत्मविश्वास त्यांच्याकडे होता. गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेला एखादा गायक वेळेवर आला नाही किंवा ध्वनिमुद्रण ठप्प झालं अशी वेळ कधी त्यांच्यावर आलीच नाही. अशा वेळी त्यांनी स्वतःच्या आवाजात गाऊन ते गाणं पूर्ण केलं. आणि याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे बाई मी भोळी या चित्रपटाचं देता येईल. 1967 साली आलेला हा चित्रपट, त्यातलं आली आली हो भागा बाई हे गाणं आपण अनेकदा ऐकलेलं आहे. कृष्णा पाटील आणि सुधाकर खोत यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात जगदीश खेबुडकर यांनी हे गाणं लिहिलेलं आहे. दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, माडीवरची मंडळी खाली आली, आली आली हो भागाबाई. शोधे हो राम कदम यांनी गायलेलं आली आली हो भागाबाई हे गाणं आपण ऐकणार आहोतच, पण त्यापूर्वी जन्मठेप या चित्रपटातली आणखीन एक लावणी ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजामध्ये.

0: मुंबईच्या राजकमल स्टुडिओमध्ये याचं रेकॉर्डिंग ठरलं होतं, पण हॉलमध्ये गडबड झाली. सकाळी 11 वाजता रेकॉर्डिंग ठरलं होतं. चंद्रशेखर गाडगिळ यांच्याकडून हे गाणं गाऊन घ्यायचं ठरलं होतं. त्यादृष्टीनं पुण्यामध्ये रिहर्सलही झाली होती. चंद्रशेखर गाडगिळ सकाळी 10:30 राजकमल स्टुडिओमध्ये पोहोचणं अपेक्षित होतं. सगळे वादक देखील तयार होते, पण 11:30 तरी देखील चंद्रशेखर गाडगिळ यांचा पत्ता नाही. ठरलेलं रेकॉर्डिंग रहित करायचं नाही हा राम कदम यांचा खाक्या होता. 11:30 राम कदमांनी रेकॉर्डिंग सुरू केलं आणि स्वतः हे गाणं गायलं आणि रसिकांना देखील हे गाणं खूपच आवडलं. तसं बघायला गेलं तर राम कदम यांनी अनेक गाणी गायलेली आहेत. मला तुमची म्हणा चित्रपटातलं धनगराची मेंढर गा धनगराची मेंढर असेल, किंवा आई उदे ग अंबाबाई असेल, बाजीराव नाना हो बाजीराव नाना हे पुढारीमधलं गाणं असेल, किंवा घबाड मिळू दे मला हे देवकीनंदन गोपालामधलं गाणं असेल, अशी अनेक गाणी त्यांनी गायलेली आहेत. चला आपणही ऐकूया राम कदम यांनी गायलेलं भोळी भाबडी चित्रपटातलं हे गीत.
1: साडी आला म्हटली
2: आणले,
1: तिनं चोळी आला म्हटली
2: आणले,
1: तिनं नथ आला म्हटली
2: आणले,
1: तिनं बुगडी आला म्हटली
2: आणले.
1: अहो दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड
2: झाली.
1: माडीवरची मंडळी खाली आली.
3: कशाला?
1: माडीवरची मंडळी खाली आली. माडीवरची मंडळी खाली
2: आली.

दुर्गाबाई बोलली हटून आणि लग्नाला बसली नटून लग्नाला बसली नटून आणि तिथं नवऱ्या

0: संगीतकार राम कदम यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या संगीत कारकिर्दीबद्दल संगीत क्षेत्रातल्या अनेक नामवंत कलावंतांनी त्यांच्याविषयीच्या आठवणी शब्दबद्ध केलेल्या. संगीतकार सलील कुलकर्णी यांनी लिहिलंय की सर्जनशील कलाकार दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे जे अनुभवातून नवनिर्मिती करतात आणि दुसरे म्हणजे उत्स्फूर्तपणे नवनिर्मिती करतात.
1: श्रोते हो, आत्ताच आपण मालिका विशेषमध्ये लावण्य रंग या मालेचा भाग 23 ऐकलात. हा कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. आता थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीची दुसरी सभा आपली सुरू होत आहे.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोतेहो नमस्कार, शुभसंध्या. सायंकाळचे 4:56 होत आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. दुसऱ्या सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकूया ठळक बातम्या.

AI आणि मानवी बुद्धिमत्ता यांचा समतोल साधणं अत्यंत आवश्यक राहील. AI वेग देईल, विश्लेषण कामं टाळेल, पण कल्पकता, मूल्याधिष्ठित पत्रकारिता, संवेदनशील

श्रोतेहो, भारतीय प्रसारण दिन आणि आकाशवाणी मुंबईच्या शताब्दी वर्षात पदार्पणानिमित्त मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिर इथं आयोजित उत्सव नवचैतन्याचा या विशेष कार्यक्रमाचं थेट प्रसारण आता आपण ऐकणार आहोत. आता जाऊया थेट रवींद्र नाट्य मंदिर इथं.

आणि मिनल जोगळेकर, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालिका यांना नेहा खरे यांनी पुष्पगुच्छजन सन्मानित करावं अशी विनंती करतो. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या देऊया त्यांच्या आणि शेतकरी

0: रसिको पुन्हा एकदा आपलं स्वागत. आजचा हा कार्यक्रम जो आहे तो अस्मिता वाहिनीवर प्रत्यक्ष सादर होतोय, त्याचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जाते. आज आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आशिषजींना विनंती करतो की आपण आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आशिष शेलार,
1: चालेल ना? ही मुलं बराच वेळ उभी आहेत आणि त्यामुळे त्यांचा पेशन्स जास्त टेस्ट करणं बरोबर नाही. आणि आजकाल नाहीतरी विद्यार्थ्यांचा पेशन्स टेस्ट करणं बरोबर नाहीच आहे. आपल्या या मुंबई आकाशवाणीच्या 99 वर्ष पूर्ण आणि शताब्दी पदार्पणाच्या कार्यक्रमात उपस्थित सर्वच मान्यवर, एक मोठा इतिहास आकाशवाणीचा या ठिकाणी मांडण्यात आला. 1927 पासून सुरू झालेले आपले मुंबई आणि कोलकाता या आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आणि त्याच्यावर सुरू घातलेला सांस्कृतिक यात्रेचा मोठा प्रवास आहे. आणि मग त्या त्या काळातल्या सर्व प्रमुख कलाकारांना हक्काचं व्यासपीठ म्हणजे आकाशवाणी. दुसरं अन्य व्यासपीठ कदाचित त्यावेळेला आजच्या सारखं तर नव्हतंच, पण अन्य मिळणंही कठीण होतं. आणि त्यामुळे आपल्या सृजनशीलतेला व्यासपीठ मिळावं याची वाट पाहताना प्रत्यक्ष रूपानं काम करण्याची संधी आकाशवाणीमुळे मिळाल्याची एक मोठी परंपरा आहे. माझ्या लक्षात आलं आणि माहितीत आलं त्या पद्धतीने काही हजार तासांचं रेकॉर्डिंग सुद्धा आकाशवाणीकडे, त्याचा सुद्धा या निमित्ताने रसिकांसमोर त्याची सोय त्यांना ऐकण्या

0: करण्याची होणार आहे. आणि या सगळ्यातून ही यात्रा जी आहे ही महाराष्ट्राला प्रगल्भ समृद्ध करणारी यात्रा आकाशवाणीची आहे. आणि त्या कार्यक्रमाला शताब्दी वर्षाच्या पदार्पणाच्या उपस्थित राहता आलं याचं मला समाधान आहे. मी माझ्याकडून सरकारच्या वतीने या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आणि जास्त वेळ न घेता या विद्यार्थ्यांचं गाणं मला सुद्धा ऐकायचं आहे, ते ऐकण्यासाठी खाली बसतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.
1: सुस्वागतम.
2: आणखी एक माईक लागेल.
1: रसिक हो, आकाशवाणी वेगवेगळ्या श्रोत्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम स्वतंत्रपणे सादर करत असते. म्हणजे कामगारांसाठी कामगार सभा, महिलांसाठी वनिता मंडळ, युवकांसाठी युववाणी, पण सगळे कार्यक्रम सगळ्यांसाठी असतात. म्हणजे कुटुंबानी एकत्र बसून ऐकावं हे आकाशवाणीच्या कार्यक्रमांचं वैशिष्ट्य असं म्हटलं पाहिजे आपल्याला.
3: आणि प्रत्येक घरासाठी असं आपण म्हणू शकतो की आकाशवाणी आपली पोहोचलेली आहे. आणि त्याप्रमाणे सगळे कार्यक्रम आपल्याकडे खूप कल्पकतेने आपण तयार करतो. आणि जेव्हा सगळ्यांचा आपण विचार करतोय तेव्हा आपले बालदोस्त हे सुद्धा आलेच की नाही का.
1: आणि तुला माहितीये बालदोस्तांसाठी पूर्वी दोन दोन कार्यक्रम सादर केले जायचे, म्हणजे गंमत जम्मत आणि बालदरबार.
3: निरागस बालकांसाठी गंमत जम्मत आणि समंजस बालकांसाठी बालदरबार असं वगैरे काही होतं का पूर्वी?
1: कदाचित असा विचार तेव्हा असावा, पण काय झालं की मुलांच्या हातामध्ये मोबाईल नावाचं खेळणं आलं आणि ही निरागस बालक समंजस झाली एकाएकी. आणि मग आपणही त्या दोन कार्यक्रमांचं एकत्रीकरण करून टाकलं आणि फक्त गंमत जम्मत हा कार्यक्रम सध्या मुलांसाठी आपण सादर करतो आहोत.
3: पण या बालदरबारातूनच किंवा गंमत जम्मत मधूनच आजचे अनेक दिग्गज कलाकार पुढे आलेले आहेत. म्हणजे उदाहरणं द्यायची झाली तर लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव येतं, किंवा आताचे गुरु ठाकूर, असे कितीतरी आहेत. आणि फक्त कलाकारच नाही, उत्तम ऐकण्याचे संस्कार सुद्धा आकाशवाणी बालवयापासूनच सगळ्यांवर करत असते. आणि आठवणी सुद्धा किती आहेत आपल्या. म्हणजे असे कितीतरी श्रोते आपल्यापैकी असतील की ज्यांची शाळेत जायची तयारी, किंवा अमुक एक सुरू झाला कार्यक्रम की मी बॅग आवरायला सुरुवात करायचो आणि कामगार सभेची सांकेतिक धून वाजली की शाळेत जायला निघायचं, अशा आठवणी कितीतरी जणांच्या असतील. तिथपासून ते कलाकार घडवण्यापर्यंत आकाशवाणी नेहमीच खूप महत्वाची राहिलेली आहे.
1: तू कामगार सभेची संकेत धून लागल्यानंतर शाळेला जायला निघायचीस, मी मात्र ती ऐकत थांबायचो, त्यामुळे मला शाळेला जायला बऱ्याचदा उशीर व्हायचा. याचं कारण ती संकेत धून सुद्धा इतकी गोड आहे, आकाशवाणीच्या सगळ्या संकेत धून इतक्या सुमधूर अशा बांधलेल्या आहेत संगीतकारांनी की त्या संकेत धून हा सुद्धा एक वेगळा संशोधनाचा विषय होऊ शकेल. आणि गंमत जम्मत बालदरबार या कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक कलाकार पुढे आले, मगाशी आपण उल्लेख केला. आज हे कलाकार आपल्या पुढे जे उभे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास जो दिसतोय की उद्याचे मोठे कलाकार त्यांच्यामध्ये दडलेले आहेत, याचं कारण म्हणजे त्यांच्या मागे त्यांची लाडकी वर्षा मावशी ठामपणे उभी आहे. डॉक्टर वर्षा भावे, आपण कृपया पुढे यावं. हा, वर्षाताई भावे प्रसिद्ध संगीतकार, गायिका आणि प्रशिक्षक वर्षा भावे. आणि आजचं हे सुरुवातीचं जे सत्र आहे ते संपूर्ण लहान मुलंच सादर करणार आहेत. वर्षाताईंच्या कलांगणातली ही सुंदर फुलं त्यांच्या कलेचा सुगंध उधळण्यासाठी सज्ज झालेली आहेत, तेव्हा पुढची सगळी सूत्र या कार्यक्रमाची निवेदिका आद्या दामले हिच्याकडे मी सुपूर्द करतो. आद्या, ओम नमो जी आद्या. धन्यवाद.

Okay.

Tiba, tiba.

हेलो हेलो हेलो।

छान गायलं नाही का? सुरुवातीला सगळ्या कलाकारांची ओळख करून दिलेलीच आहे, त्यामुळे मी पुन्हा करून देत नाहीये. आणि आजच्या ह्या आपल्या कार्यक्रमाचं मुख्यतः आपली सौम्याताई, कुहूताई, रोहनदादा, अथर्वदादा या सगळ्या मंडळींनी जी तुम्हाला मदत केली, तुमच्या पालकांनी मदत केली, त्याबद्दल हा कार्यक्रम एकदम सुंदर झाला त्यामुळे, हो की नाही? येस. हो, हे नवीन काय आता? बर.

0: बोलाचाच भात बोलाचीच कढी.
1: बापरे काहीतरी सुचतंय.
0: हा काहीतरी सुचतंय सुचतंय. बोलाचाच भात बोलाचीच कढी परी नाही अढी श्रोतियांच्या मनी.
1: वा वा.
0: कारण काय खरी तृप्ती जी आहे ना ती उदरभरणानी होत नाही तर ती हृदयभरणानी होते.

0: खरंय ना?
1: नेमकं म्हणजे काय चाललंय, म्हणजे काय कविता वगैरे सादर करण्याचा प्लॅन आहे की काय?
0: नाही म्हणजे कसं आहे की कवी हे शब्दब्रह्माचे उपासक असतात, त्यामुळे मनातल्या भावतरंगांना ते शब्दरूप देतात आणि गहिऱ्या भावनांची वलय त्या शब्दांमधूनच निर्माण करतात.
1: क्या बात आहे. आणि त्यातून पाऊस, म्हणजे कालपासून पुन्हा पाऊस बरसायला लागलाय, आषाढातला पाऊस आपण खऱ्या अर्थाने अनुभवतोय. आणि पाऊस आणि प्रेम ही तर कवींची मक्तेदारी आहे, नाही का?
0: खरे.
1: आत्ता तर आहे, पाऊस पडतोय आत्ता, त्यामुळे कल्पनांना बहर आला असणारच. पण तो जेव्हा नसतो तेव्हा सुद्धा ही कवी मंडळी मूर्त पाऊस आपल्या समोर उभा करू शकतात.
0: नक्कीच. आणि याला कविवर्य मंगेश पाडगावकरांनी एक फार सुंदर शब्द योजलेला आहे. पाडगावकर म्हणतात की जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी कवी आसुसलेला असतो किंवा आपलं मन आसुसलेलं असतं, त्यावेळेस तो इमोशनल इस्केप असतो. म्हणजे जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले द्वारी, इथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी. प्रसिद्ध पाडगावकरांचं गाणं. हे गाणं त्यांनी टळटळीत उन्हाच्या काहिलीनी जीव हैराण झालेला असताना लिहिलेलं आहे.
1: म्हणूनच पाऊस हे कवींसाठी एक निमित्त असतं, कारण भावनांनी ओथंबलेल्या प्रतिभेतून काव्य धारा या अविरत वर्जत असतात. आणि हा अनुभव आपल्याला प्रत्येक वेळेला येत असतो, नाही का?
0: तेव्हा रसिक हो, आता या काव्यधारांमध्ये भिजण्याचा आनंद आपण घेणार आहोत यानंतरच्या काव्यसत्रामधून. त्यासाठी रेश्मा कारखानीस आणि मंदार चोळकर यांना आमंत्रित करतो. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. गीतकार कवी मंदार चोळकर आणि रेश्मा कारखानीस. या सत्राचं संचालन करणार आहे रश्मी आंबळेकर. आधुनिक मराठी साहित्यामधील एक संवेदनशील आणि सर्जनशील कवयित्री म्हणून रेश्मा कारखानीस आपल्याला सुपरिचित आहेत. सहज बोलकथा आणि भावस्पर्शी शैलीमुळे त्यांच्या कविता आपल्या मनाशी संवाद साधतात. त्यांचा काव्यसंग्रह मी शून्य हा विशेष गाजलेला आहे. लहान मुलांसाठी सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. खट्याळ पियू आणि जादूचा खाऊ हा बालकथा संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. मी शून्य आणि रेशीम रंग या स्वरचित कविता आणि गीतांचे 100+ अधिक प्रयोग झालेले आहेत. कृष्णार्थ हे एकपात्री संगीत नाटक, याचं लेखन दिग्दर्शन संगीत आणि अभिनय सर्व काही रेश्मा कारखानीस यांचंच आहे. रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स लंडन या संस्थेची फेलोशिप त्यांना त्यांच्या या योगदानासाठी मिळालेली आहे. त्या कवयित्री म्हणून जशा प्रसिद्ध आहेत तशाच यशस्वी उद्योजिका आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणूनही प्रसिद्ध आहेत अशा रेश्मा कारखानीस आपल्या समोर उपस्थित आहेत. गीतकार आणि कवी मंदार चोळकर ज्यांनी 170+ अधिक चित्रपटांसाठी, 40+ अधिक मालिकांसाठी, 15 नाटकांसाठी गीतलेखन केलेलं आहे. याशिवाय अनेक जिंगल्स आणि अनेक अल्बम्स त्यांचे प्रसिद्ध आहेत. अभिनेत्री नृत्यांगना संस्कृती बालगुडे यांच्या संभवामी युगे युगे या नृत्य नाटिकेसाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. स्वरचित काव्य सादरीकरणाचे कार्यक्रम सुद्धा ते करत असतात. सांस्कृतिक कला दर्पण आणि फिल्मफेअर मराठी यासारख्या अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. तेव्हा या काव्यधारात आपण भिजूया. रश्मीकडे सूत्र देताना एवढंच सांगेन की आपल्यासाठी ही ओळ दाद देण्याचे तुम्हाला भान आहे. योग्य ठिकाणी तुम्ही दाद देताय, त्यामुळे दाद देण्याचे तुम्हाला भान आहे. आणि यांना सांगतो की आज शब्दांची कसोटी छान आहे.
1: पाऊस आणि प्रेम अशा आपल्या या काव्य मैफिलीचा आजचा विषय आहे. आणि ही मैफिल सुरू करत असताना प्रत्येकाला पाऊस वेगळा भासतो, जाणवतो, हे तर आपल्याला माहिती आहे. आणि त्यातून सुद्धा जेव्हा पावसाची सर जेव्हा झिम्माडपणे आपल्या अंगावर बरसते तेव्हा ती सर सुद्धा प्रत्येकाला वेगळी भासते, किंवा त्या सरीमध्ये सुद्धा काहीतरी वेगळेपण जाणवत असतं. कशी असते ही पावसाची सर? पहिल्या कवितेमध्ये रेश्मा आपल्याला सांगतायत पावसाच्या सरीबद्दल.
2: रिमझिम एक सर नितळत्या तनूवर, रिमझिम एक सर नितळत्या तनूवर, ओल्या मातीचा सुगंधी दरवळ मनभर, रिमझिम एक

0: सर, रिमझिम एक सर संगे सोन सळी ऊन, रिमझिम एक सर संगे सोन सळी ऊन, पुण्या परिसाचा स्पर्श मन जाहले कंचन. रिमझिम एक सर, रिमझिम एक सर इंद्रधनु तरंगली, हृदयाच्या अंगणात जणू रांगोळी सजली. रिमझिम एक सर मनी पिसारे फुलले, रिमझिम एक सर मनी पिसारे फुलले, लक्ष पाचूंचे वर्षाव पंखा पंखांनी झेलले. रिमझिम एक सर, रिमझिम एक सर उरे गारवा उरात, रिमझिम एक सर उरे गारवा उरात, मन पाखरू निघाल गात पाऊस सुरात, मन पाखरू निघाल गात पाऊस सुरात. या बात किती वेगवेगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. प्रत्येकाच्या मनात या सरींबद्दल काही ना काहीतरी वाटत असेल. म्हणजे या चिंब भिजवणाऱ्या सरी जशा, तसा पाऊस आपल्यावर रुसतो किंवा त्याचा रुसवा सुद्धा थोडासा वेगळा असतो का? म्हणजे तो रुसला आहे त्याचं गहिरेपण आपण अनुभवलं आणि असं पुन्हा कधी होऊ नये हे सुद्धा आपण अगदी मनात ठरवून टाकलं की असं नको, त्याचा रुसवा नको. तुला काय वाटतं मंदार की ह्या रुसव्याबद्दल किंवा अशा काय भावना असतात?
1: पाऊस रुसतो, पाऊस रुसतो, नक्कीच रुसतो. आणि रुसवा फुगवा हे सगळं लहानपणात चालतं. आत्ता आपली बच्चे कंपनी जी होती सगळी कलांगणची, त्यांनी आज हा पहिला परफॉर्मन्स केला आहे स्टेजवर, त्यांच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स आहे. एकदा प्लीज टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ही जशी छोटी मंडळी आहेत ना, त्यांची जी पालक मंडळी आहेत किंवा आपण जी मोठी माणसं आहोत, ती पण कोणाची तरी छोटी मंडळी आहोत. तो आहे निसर्ग. त्यामुळे निसर्ग काय म्हणतो आपल्याला, तो म्हणतो एकदा बरं का पाऊस रुसला, एकदा बरं का पाऊस रुसला ढगात जाऊन लपून बसला, एकदा बरं का पाऊस रुसला ढगात जाऊन लपून बसला, ढग निघाला भटकायला वाऱ्यावरती लटकायला, सगळे म्हणाले अरे थांब जाऊ नकोस हा जास्त लांब, सगळे म्हणाले अरे थांब जाऊ नकोस हा जास्त लांब, हा आलोच म्हणून गेला, हा आलोच म्हणून जो गायब झाला परत फिरून नाहीच आला. पण माणूस होता फार हुशार, म्हणाला पैसा देतो ना यार, माणूस होता फार हुशार, म्हणाला पैसा देतो ना यार, और रुपयाला नाही विचारत कोणी खोट्या पैशात कसलं पाणी. तरीही बिचारा थांबला बरं, तरीही बिचारा थांबला बरं, कुठं पडायचं सांगा तरी खरं. शोधून थकलो झाड पर्वत मनाला इथं नाही हो करमत, शोधून थकलो झाड पर्वत एवढा मुसळधार पाहिजे का आवाज. शोधून थकलो झाड पर्वत मनाला इथं नाही हो करमत, खोटा पैसा करा खरा, काळा पैसा गोरा करा, माणूस पळतो स्वार्थासाठी, माणूस पळतो स्वार्थापाठी, वेळच नाहीये निसर्गासाठी. पोपटपंची तुमची फार शांत बसून करा विचार, कराल कृती आत्ताच्या क्षणी. हे सगळ्या मुलांना आहे, निसर्गाच्या सगळ्या मुलांना. कराल कृती आत्ताच्या क्षणी, तर पावसात खेळाल म्हातारपणी, तर पावसात खेळाल.
0: पण पावसाचं कसं आहे माहितीये का, तो कितीही रुसला ना तरी मुळातच बरसणं हा त्याचा स्वभाव आहे, तो आपण कसा बदलणार. फक्त आत्ता मंदार यांनी कवितेत सांगितलं तसं की आत्ता कृती करणं गरजेचं आहे, मग त्याचं बरसणं जेव्हा आपण अनुभवू त्यात फक्त चिंब होणं आहे आणि मग वेगवेगळ्या कल्पना सुचणं हेच आपण करू शकतो, नाही का? कितीही रुसला तरी तो परत येणार आहे, अशा प्रकारच्या कविता सुद्धा असतातच ना. म्हणजे जसं त्याचं बरसणं रुसवा आहे हे आपल्याला वाटतं की अरे असं कसं, तसा तो येणार आहे आणि तो येतच राहणार आहे, हा दिलासा सुद्धा किती महत्वाचा आहे.
2: हो, आणि इमोशनल ब्लॅकमेल फक्त आपल्यालाच करता येतं असं नाही,
0: अगदी खरं.
2: तो पण थोडासा काग टाळतेस सखे खुळा पाऊस बोलतो, काग टाळतेस सखे खुळा पाऊस बोलतो, तुझ्या लाघव भेटीला किती दुरून मी येतो. काग टाळतेस सखे खुळा पाऊस बोलतो, तुझ्या लाघव भेटीला किती दुरून मी येतो, झेल उंजळ भरून रेंगाळू दे गाला.

वर माझ्या गारव्याला जडो तुझ्या स्पर्शातला ज्वर झेलो उंजळ भरून रेंगाळ उदे गालावर माझ्या गारव्याला जडो तुझ्या स्पर्शातला ज्वर कसा लगट करतो खुळा बावळा पाऊस कसा लगट करतो खुळा बावळा पाऊस जणू यमुनेच्या काठी कृष्ण सावळा पाऊस जणू यमुनेच्या काठी कृष्ण सावळा पाऊस झुंब झुंबतो हा वारा झोंब झोंबतो हा वारा शिळक खट्याळ घालतो झोंब झोंबतो हा वारा शिळक खट्याळ घालतो तू ही ये ना चिंब हो ना असे काहीसे बोलतो झोंब झोंबतो हा वारा नक्षीदार मखमलीचा हिरवा पिवळ्या गालीचा नक्षीदार मखमलीचा हिरवा पिवळा गालीचा वर शिंपावे अत्तर तसा दरवळ मातीचा सारे सारे तुझ्यासाठी सारे सारे तुझ्यासाठी लाडी गोडी तर सांगत तू ही ये ना चिंब हो ना असे काहीसे बोलतो झुंब झुंब तो हा वारा इंद्रधनुची कमान तुझ्यासाठी सजवली इंद्रधनुची कमान तुझ्या साठी सजवली म्हणे वीज शृंखलांनी रोषणाई सुद्धा केली कुळा ऐके ना मुळीही कुळा ऐके ना मुळीही अवती भवती घोटाळतो तू ही ये ना चिंबवना असे काहीसे बोलतो झुंब झुंब तो हा वारा ऐक सरींच्या टिपऱ्या ऐक सरींच्या टिपऱ्या सृष्टी रास रंगी रंग ऐक सरींच्या टिपऱ्या सृष्टी रास रंगी रंग उगा कशा आढे वेढे उगा कशा आढे वेढे उठ चल माझ्या संग दव बिंदूंचा मोगरा दव बिंदूंचा मोगरा तुझ्या केसात माळतो तू ही ये ना चिंब हो ना असे काहीसे बोलतो झुंब झुंब तो हा वारा नाद घुमड न भात नाद घुमड न भात साध धडधड उरात नाद घुमड न भात साध धडधड उरात डफ वाजता मेघांचे पाय थांबे ना घरात तोही बेभान बेभान तोही बेभान बेभान माझ्या सोबत डोलतो तू ही ये ना चिंब हो ना असे काहीसे बोलतो झुंब झुंब तो हा वारा शिळ खट्याळ

0: वाह क्या बात है,
1: धन्यवाद।
0: पाऊस काय कल्पना करत असेल हीच कल्पना मुळात इतकी वेगळी आहे नाही का, आणि त्याच्या कल्पनांमध्ये हिरवळ आहे, पृथ्वी आहे, तिचं नटणं आहे, सजणं आहे, या सगळ्या बरोबरीने पाऊस प्रेरणा देतो कवी मनातल्या प्रेमाला सुद्धा। आणि जेव्हा आपण प्रेमाबद्दल बोलतोय तेव्हा कोणीतरी एक परी असतेच, तिची आठवण तरी येणारच पावसात, हा मंदार।
2: हा म्हणजे परीची आठवण पावसात, पावसाळा नसला तरी येते। एक परी असावी, एक परी असावी गालात खळ्या पाडणारी, मोगर कळ्या सांडणारी, खळखळत हसणारी एक परी असावी। नजरेत तिच्या अथांग सागर, नजरेत तिच्या अथांग सागर आणि ओठात खडी साखर, नजरेत तिच्या अथांग सागर आणि ओठात खडी साखर होऊन अलवार फुलपाखरू वाऱ्यावरती भिरभिरणारी एक परी असावी। गालात खळ्या पाडणारी, मोगर कळ्या सांडणारी, खळखळत हसणारी एक परी असावी। पैंजण विसरून जाईल कधी झुळझुळणारी अलंड नदी, पैंजण विसरून जाईल कधी झुळझुळणारी अलंड नदी, पहाट वेळी विरल्या धुक्यात प्राजक्त श्वासात भिजणारी

0: एक परी असावी, गालात खळ्या पाडणारी, मोगर कळ्या सांडणारी, खळखळत हसणारी एक परी असावी. पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत. पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत, आणि कवी बिवी लोकांना तर अजिबात जवळ नाही. हा म्हणजे कवी लोकांना बिवी घेत नाही असं समज आहे, गीतकारांना घेतात. तर पऱ्या बिऱ्या कधीच अशा स्वप्नात बिपनात नसतात येत, आणि कवी वगैरे लोकांना तर अजिबात जवळ नाही घेत. खोटी खोटी कशाला जीती जागती खरी खुरी, एक परी असावी, गालात खळ्या पाडणारी, मोगर कळ्या सांडणारी, खळखळत हसणारी एक परी असावी. आता ओळखी पाळखीतल्या सगळ्या मुली तिच्यात स्वतःला शोधणार कविता वाचल्यानंतर ऐकल्यानंतर. ओळखी पाळखीतल्या सगळ्या मुली तिच्यात स्वतःला शोधणार, ए माझ्यासाठी आहे ना ही कविता, असं आडून आडून विचारत राहणार. तुझ्यासाठी नाही ग बाई, किंवा तुला कसं कळेल, हे असतं ना ते बटन असलं पाहिजे कीबोर्डवर विंडोज सारखं, किती वेळा ते टाइप करणार, एकच बटन दाबलं की तुझ्यासाठी नाही ग बाई, किंवा तुला कसं कळलं, हे ज्याचं त्याने ठरवायचं अगदीच नाही जमलं ना तर कन्फ्युजनचं सोंग मिरवायचं, ना सोबत रुसणारी आणि हो सोबत खुलणारी एक परी असावी, किमान एक तरी परी असावी, गालात कळ्या पाडणारी, मोगर कळ्या सांडणारी, खळखळत हसणारी एक परी असावी.
1: वा बात, पण जोपर्यंत ती प्रेयसी असते तोपर्यंत ती परी असते,
0: नंतर तिला पर येतात.
1: किंवा तिची परीक्षा होते.
2: परीक्षा.
1: एकदा का तिची बायको झाली परीची परीक्षा. हा रेश्मा,
2: अगदी अगदी. अगं कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा, सर्व गुण संपन्न बायको म्हणे असते केवळ अफवा. कुणीतरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा, सर्व गुण संपन्न बायको म्हणे असते केवळ अफवा. एकतर फक्त सुंदर असेल नाहीतर फक्त हुशार. एकतर फक्त सुंदर असेल नाहीतर फक्त हुशार, चुकून माकून दोन्ही असली तर मग भांडखोर असेल फार. देखणी हुशार शांतीप्रिय असली जर कदाचित, देखणी हुशार शांतीप्रिय असली जर कदाचित, स्वयंपाकाची बोंब असणार 100% निश्चित. काहीच नाही तर उधळपट्टी, काहीच नाही तर उधळपट्टी, किंवा असेल मुलखाची हट्टी, सासूबाईशी वारंवार घेत राहील कट्टी. यावर बहुतेक नवरोजींचे लाईक्स आणि वावात खरं आमचं काळोख असल्यामुळे ना दिसत नाहीये.
0: हा पण मनात सांगतोय
2: ना, सांगतोय ना, शेजारी बायको नसेल तर अरे आणायला हवं होतं तिला. भले शाबाश पुरुष प्रधान, आपल्याला गुणांचं फारच ज्ञान. भले शाबाश पुरुष प्रधान, आपल्याला गुणांचं फारच ज्ञान, वेळ काढून आरशात जरा निरखावं स्वतःचं ध्यान. बायको हवी सुंदर, बायको हवी सुंदर, बरं सौंदर्याची व्याख्या काय? कटरीना प्रियांका दीपिका किमान दिसावी ऐश्वर्या राय, किमान बरं का रश्मी? समजवाल का थोडं आपल्या अपेक्षांचं सूत्र, समजवाल का थोडं आपल्या अपेक्षांचं सूत्र? आहो ऐश्वर्या मिळायला आपण कोणते बच्चन पुत्र? बुद्धिमत्ते बाबतीत अवघ्या स्त्री जातीला गृहीत धरताय, बुद्धिमत्ते बाबतीत अवघ्या स्त्री जातीला गृहीत धरता, आणि स्वतःची अक्कल वाढावी म्हणून सरस्वतीचीच पूजा करता. कबूल आहे चिडते भांडते थोडं भान नाही उरत, कबूल आहे चिडते भांडते थोडं भान नाही उरत, म्हणून काही टेन्शनचं निमित्त सांगून ती मद्यपान नाही करत, उधळपट्टी करते. उधळपट्टी करते पण घरासाठीच, तरी पई पई साठवते ना, आणि स्वतःकडले संपल्यावर मग तुम्हाला तीच आठवते ना.
0: नंबर वन,
2: सासरी तुम्हा रावसाहेबांची शाही उडवत असते, सासरी तुम्हा रावसाहेबांची शाही उडवत असते, तरी दुसऱ्याच दिवशी काटे टोचतात, घरची ओढ लागते. मग लाडा कोडाची ती राजकुमारी कशी घरदार सोडून येते तुमच्यासाठी, असेल त्या परिस्थितीत जन्मभर जुळवून घेते. आयुष्याच्या तिन्ही सांजेला दमून थकून बसाल जेव्हा, आयुष्याच्या तिन्ही सांजेला दमून थकून बसाल जेव्हा, केवळ तीच असेल सोबतीला, एवढे लक्षात ठेवा. सुख दुःखाच्या त्या संगिणीचा मग तुम्हालाच वाटेल हेवा. सुख दुःखाच्या त्या संगिणीचा मग तुम्हालाच वाटेल हेवा. आणि तिला बघून स्वतःच म्हणाल, सर्व गुण संपन्न बायको नसते केवळ अफवा. सर्व गुण संपन्न बायको नसते केवळ अफवा.
1: क्या बात आहे. वा, पण ही फेज असते ना, मध्ये मध्ये येणारी, असं आपण धरून चालू हे कायमच नाही. आणि प्रेमाबद्दल बोलायचं झालं तर कवितांमधून जे प्रेम आपल्यापर्यंत येतं, आणि पावसाचा जेव्हा उल्लेख निघालाय तेव्हा रेश्मा यांच्या कवितामध्ये सुद्धा मगाशी आपल्याला कृष्ण भेटला, राधा भेटली, आणि जेव्हा पावसाचा उल्लेख आपण करतो तेव्हा ही अजरामर प्रेम कहाणी कायम कुठे ना कुठेतरी डोकावतच असते. राधेच्या मनाची काय अवस्था असेल मंदार
0: कवितेतून? रंगात भिजवणी अंग, रंगात भिजवणी अंग उभा श्रीरंग गोकुळी आज.
2: वा,
0: रंगात भिजवणी अंग उभा श्रीरंग गोकुळी आज, राधेच्या गालावरती अलगद उतरून आली लाज. मिठीत सावळ्या उमलत असता अल्लडती मधुबाला, मिठीत सावळ्या उमलत असता अल्लडती मधुबाला, तो भवर दिवाना रास खेळण्या फुला फुलांवर गेला. ओठांवर ठेवून ओठ, ओठांवर ठेवून ओठ माळला थेट सुरांचा गजरा.
2: क्या बात आहे.
0: ओठांवर ठेवून ओठ माळला थेट सुरांचा गजरा, बासरीस तेव्हा अंकुर फुटला झरर्या अमृतधारा. ओठांवर ठेवून ओठ माळला थेट फुलांचा गजरा, बासरीस तेव्हा अंकुर फुटला झरल्या अमृतधारा. हे मना मनाचे खूळ, हे मना मनाचे खूळ जीवाला भूल कशाने पडली, हे मना मनाचे खूळ जीवाला भूल कशाने पडली. तो इथेही होता तिथेही होता, तो इथेही होता तिथेही होता, त्या फसव्या सायंकाळी. अस्तित्व स्वतःचे पांघरतो तो, प्रेमाची होते बाधा. अस्तित्व स्वतःचे पांघरतो तो, प्रेमाची होते बाधा. सावलीत त्याच्या जी जी आली ती ती झाली राधा. ती ती होती राधा, ती ती आहे राधा, ती ती असेल
1: राधा. पावसाचं कसं आहे ना, म्हणजे आपण त्याच्याबरोबर किती सहज आपलं नातं जोडून टाकतो, त्याच्यासाठी वेळ नाही लागत. आणि प्रत्येकाचं नातं वेगळं असेल त्याच्याबरोबर, कोणाला तो मित्र असेल, सखा असेल, जीवलग असेल. आणि प्रेमाचं नातं जेव्हा येतं त्याच्यामध्ये सगळ्या भावना आल्या. प्रेम तर आहेच शाश्वत, पण त्याबरोबरीने रुसवा फुगवा आला, अपेक्षा आला, अपेक्षांचं ओझ आलं, हे सगळं पावसाबरोबरच्या नात्यात सुद्धा असतं का रेश्मा? काही थोडस वेगळं असतं, काय सांगाल कवितेमध्ये?
2: मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही.
1: बर
0: बर.
2: मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. काय घडलं, केव्हा घडलं नेमकं काहीच आठवत नाही, पण मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. सवयीने विचारतात लोक, काय म्हणतोय पाऊस? सवयीने विचारतात लोक, काय म्हणतोय पाऊस? जखमेवर मीठ चोळायची जगाला भारी हौस. पण दाखवत नाही मी, दडवून ठेवते आमच्या मधला अबोला. मनातली दुःख मनात बरी, चव्हाट्यावर कशाला. त्यालाही तसं पाहिलं नाही कुणाजवळ जाताना, नात्यामधल्या दुराव्याची रडरड गाणी गाताना. तशी आम्ही काळजी घेतो, कुणाला काही संगत नाही, पण मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. द्वेष मत्सर हेवे दावे असलं बिलकुल काही नाही, द्वेष मत्सर हेवे दावे असलं बिलकुल काही नाही. कडाक्याचं भांडण विंडण तसलं देखील काही नाही. हा, कडाक्याची वीज मात्र धाडतो अधून मधून, कडाक्याची वीज मात्र धाडतो अधून मधून. मीही मग घेते स्वतःला स्वतःमध्येच कोंडून. अहंकारा व्यतिरिक्त दुसरं काही नसणार, मी सांगते ना, अहंकारा व्यतिरिक्त दुसरं काही नसणार. अबोल्याचं नेमकं कारण बहुतेक इगो असणार, पण त्याचा की माझा हे अजून ठरत नाही. पण इतकं मात्र खरं की मी आणि पाऊस

0: आम्ही
1: बोलत नाही,
0: हल्ली बोलत नाही.
2: वाव.
0: तो फक्त दाटून येतो, बरसत बिरसत नाही. तो फक्त दाटून येतो, बरसत बिरसत नाही. माझं काही म्हणणं नाही, काही हरकत नाही. तरी आठवणींची झुळूक पुढे बोचरी होत जातेच. आणि किती किती टाळलं तरी नजरानजर होतेच. पाणावलेल्या ढगात त्याचे कोरडे कोरडे डोळे दिसतात. पाणावलेल्या ढगात त्याचे कोरडे कोरडे डोळे दिसतात. माझ्या डोळ्यांमध्ये सुद्धा ओथंबलेले ढग असतात.
2: वा वा वा, क्या बात.
0: पाणावलेल्या ढगात त्याचे कोरडे कोरडे डोळे दिसतात. माझ्या डोळ्यांमध्ये सुद्धा ओथंबलेले ढग असतात. सारं सारं कळतं पण काही काही वळत नाही. मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही. पण मग यावं ना, यावं. एकदाचं मोकळं व्हावं, ओतून द्यावं स्वतःला. इतकी अळी, इतका अहम, इतका राग कशाला. पूर्वी माझ्या रुसण्याचीही त्याला गंमत वाटायची. पूर्वी माझ्या रुसण्याचीही त्याला गंमत वाटायची. माझ्या मनात राग, त्याच्या मायाविया दाटायची. मृदगंधाचं अत्तर उन्हात सरींचं तोरण लावायचा. मृदगंधाचं अत्तर उन्हात सरींचं तोरण लावायचा. बंद मूठ उघडून अलगद एक कविता ठेवायचा. मृदगंधाचं अत्तर उन्हात सरींचं तोरण लावायचा. बंद मूठ उघडून अलगद एक कविता ठेवायचा. हल्ली माझ्या मुठीत दडली ओंजळ त्याला दिसत नाही. पण काय करणार, मी आणि पाऊस आम्ही हल्ली बोलत नाही.
3: तुमच्यातला हा बोला लवकर दूर व्हावा असंच आपण आज नाही का त्यालाच सांगू.
0: आणि पटी पटापटा कविता द्याव्यात त्यांनी अजून.
3: पण होतं कसं की पाऊस तोच असतो बऱ्याचदा, पण आपण त्याच्याकडे कसं बघतोय, आपला दृष्टिकोन कसा आहे, ह्यावर भावना बदलत असतात, नाही का. आणि मग सगळी नाती बदलतात, मग सगळं व्यक्त होणं बदलतं, आणि मग प्रत्येकाचा पाऊस वेगळा भासायला लागतो. हा मंदार,
1: असं वाटत असेल कदाचित, पण तुझा पाऊस माझा पाऊस वेगळा नव्हताच कधी.
3: बर,
1: तुझा पाऊस माझा पाऊस वेगळा नव्हताच कधी. वेगळं होतं ते वय, वेगळी होती ती सवय. तू उधळायचीस छंद रंग गंध, जगायचीस प्रत्येक श्वासन श्वास. तुला आवडायचं पाऊस आला की पावसात भिजायला, पावसात भिजताना नाचायला. आणि मला तुला पावसात भिजताना बघायला आवडायचं. जेव्हा तू पावसात भिजायचीस, मनसोक्त नाचायचीस, बघ ना, मातीचे डाग, सर्दी ताप यांची काळजी फुलपाखराला असते का कधी.
0: क्या बात है, मस्त.
1: तू नाचायचीस आणि मी तुझ्याकडे बघतोय हे कळलं की मात्र लाजायचीस, चेहरा उंजळीत झाकून घ्यायचीस, स्वतःशी हसायचीस. आणि मग तेव्हा तुझ्या बटांमधून तुझ्या बोटांवर आणि तुझ्या बोटांमधून तुझ्या गालावर ओघळलेला पाऊस गुलाबी व्हायचा, कदाचित माझ्या कवितांसारखा किंवा मग गाण्यांसारखा. बघ ना, तुझा पाऊस माझा पाऊस कधीच वेगळा नव्हता, वेगळा नव्हताच कधी.
3: छान, क्या बात आहे. आपल्या काव्य मैफिलीमध्ये बघता बघता किती शेड्स आपण पावसाच्या अनुभवल्या, नाही का. आणि जसे महिने बदलत जातात, म्हणजे ग्रीष्म तो पाऊस वेगळा आहे, आषाढातला आत्ता वेगळा, श्रावणातला वेगळा असेल, आणि प्रत्येक क्षणी तो असा छान छान दिसत राहतो. आणि त्यावेळेला आपली धरती, आपली धरणी असं सुंदर एक शालू पांघरून आल्यासारखं वाटतं. आणि तिचं सजणं कसं असतं ते आता वेगवेगळ्या फॉर्म्समधल्या कविता आपण जेव्हा ऐकतोय, तेव्हा या काव्य मैफिलीचा समारोप आपण रेश्मा आपल्यासमोर एक लावणी लावणी सदृश एखादी कविता छानशी ते सादर करतायत. आणि आजची काव्य मैफिल आपण इथेच समाप्त करतो.
0: कदाचित यानंतर माझ्याकडे माईक नसेल म्हणून आत्ताच मी धन्यवाद देते आकाशवाणी आणि सगळ्या तुमच्या टीमचे. आम्हाला इथे आमंत्रित केलं. मंदार, तुला पण बोलायचं असेल एक मिनटं. मंदार आणि माझ्या वतीने खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि असेच आकाशवाणीचे अनेक वर्ष नाही, अनेक शतकं होत राहोत अशी मी देवाकडे प्रार्थना करते. सृष्टी एक लावण्यवती, मी म्हटलं की एखादी लावणी सृष्टीवर, या निसर्गावरती म्हणजे या धरतीवरती.

करावी तर ती लावणी सादर करते. ठेका म्हणजे मी काही गायिका नाही. वर्षाताई माफ करा मला. ही धरा जणू अप्सरा साज सुंदरा लेवुनी.

0: वाह वाह, मंडळी रेशमा कारखानीस मंदार चोळकर, धन्यवाद.
1: धन्यवाद,
0: खूप खूप धन्यवाद.
1: कसे गो, या शब्द ब्रह्मामधून आता नाद ब्रह्मात तल्लीन होण्याचा आनंद आपण घेणार आहोत या नंतरच्या सत्रामधून. शब्द हा जर आकाशवाणीचा प्राण आहे असं म्हटलं तर संगीत ही त्या प्राणतत्वाची लय आहे असं म्हणता येईल. उत्तम अभिजात संगीत हे रेडिओच्या माध्यमातून देशातल्या जनसामान्यांपर्यंत पोहोचलं आणि याची तीन ठळक उदाहरणं म्हणजे अनेक अजरामर भावगीतं जी आजही आपल्याला आवडतात, ही सगळी भावगीतं आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत. दुसरं उदाहरण म्हणजे गीत रामायण, बाबूजी आणि गदिमांच्या प्रतिभेतून साकारलेलं गीत रामायण, ही सुद्धा आकाशवाणीचीच सांगीतिक देणगी असं म्हणता येईल. सिनेनाट्य संगीतामधली अनेक गाणी ही सुद्धा आकाशवाणीच्या माध्यमातून लोकप्रिय झाली. आकाशवाणी संगीत संमेलन, शनिवार आणि रविवारच्या राष्ट्रीय संगीत सभा आणि नित्यनेमाने रोज प्रसारित होणारे शास्त्रीय संगीताचे अनेक कार्यक्रम यामुळे आकाशवाणीचं नादब्रह्म हे चैतन्याने सळसळत राहिलेलं आहे गेली अनेक दशकं. आजच्या उत्सवातल्या तिसऱ्या सत्रामध्ये मल्हार सुरांची बरसात आपण अनुभवणार आहोत आणि यासाठी पहिल्या कलाकार आपल्यासमोर सज्ज आहेत, अंकिता जोशी. त्यांचा परिचय करून देण्यापूर्वी मला आपल्याला एक संगीत क्षेत्रामधला किस्सा सांगायचा आहे. सवाई गंधर्व महोत्सवाच्या प्रसंगी पंडित जसराजजी आलेले होते आणि एक 10 वर्षांची मुलगी त्यांना भेटण्यासाठी अतिशय आतुर होऊन त्यांच्या प्रतीक्षेमध्ये होती. पंडितजींना भेटायचा असा तिचा हट्ट होता, आग्रह होता, पण पंडितजी ग्रीन रूममध्ये पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीच्या दृष्टीने साथीदारांसोबत बसलेले होते आणि त्यामुळे दरवाजावर जो माणूस उभा केलेला होता तो काही त्या मुलीला आज जाऊ देत नव्हता. या मुलीने काय केलं की त्याचं लक्ष नसताना हळूच त्याच्या बाजूला छोटीशी अशी एक जागा बघितली आणि त्या फटीतून ती चक्क आत शिरली आणि पंडितजींना जाऊन भेटली. आणि नुसती भेटली नाही तर त्यांना सांगितलं की तुमचा बिहाग राग मला फार आवडतो आणि मलाही तो म्हणता येतो. मग पंडितजींनी त्यांना थोडी गंमत वाटली की या मुलीचं धाडस बघून आणि त्यांनी तिला तो राग थोडासा म्हणायला सांगितला आणि तो इतक्या तयारीने तिने सादर केला वयाच्या 10व्या वर्षी की त्याच क्षणी पंडितजींनी तिची शिष्या म्हणून निवड केली आणि तिला शिकवण्याचं मान्य केलं. पुढे जवळपास 2 दशकं पंडितजींकडे ही मुलगी शिकली आणि मेवाती घराण्याची जी गायकी आहे त्या गायकीची समृद्ध परंपरा पुढे नेणारे जे युवा कलाकार आहेत त्यांच्यामध्ये एक अग्रणी नाव म्हणून तिचं नाव घेतलं जाऊ लागलं. ते नाव म्हणजे अंकिता जोशी. रसिको, यंदाच्या वर्षी संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार अंकिता जोशी यांना मिळालेला आहे. या आधी सुद्धा अनेक मानसन्मान आणि पुरस्कार त्यांनी मिळालेले आहेत आणि काही चित्रपटांसाठी सुद्धा पार्श्वगायन त्यांनी केलेलं आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने राग मेघ त्यांनी निवडलेला आहे. या रागातल्या 2 बंदिशी त्या गात आहेत. पहिली बंदिश 3 तालात आणि दुसरी 1 तालामध्ये आहे. त्यांना तबला साथ करण्यासाठी तनय रेगे आणि सुधांशु घारपुरे हार्मोनियमवर साथ करण्यासाठी आहेत. आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि विनंती करूया की सुरुवात करावी.

आकाशवाणीचं शताब्दी वर्ष मुंबईचं पूर्ण होत आहे, त्यासाठी मी सगळ्यांचे सगळ्या टीमचे मनपूर्वक अभिनंदन देते त्यांना. आणि एक खूप मनापासून एक गोष्ट शेअर करू इच्छिते की जेव्हा मला ग्रेडेशनचं लेटर आलं मुंबई आकाशवाणीचं, तेव्हा ते गुरुजींनीच ओपन केलं होतं आणि मला फोन केला, अच्छा सुनो तुम्हारा ग्रेडेशन का लेटर आया है. आणि ते इतके खुश झाले. गुरुजी नेहमी म्हणायचे की आकाशवाणीने रेडिओने हमको बनाया है. तर या प्रसारमाध्यमाचं गुरुजींचं आणि अनेक मोठ्या कलावंतांच्या आयुष्यात जे फार महत्त्वाचं स्थान आहे ते आम्ही नेहमी ऐकत आलो आहोत. आणि त्याच मंचावर आज आम्ही सेवाच आहे ही एक प्रकारची, असं मला वाटतं की हे इतकं सिद्ध झालेलं स्टेज आहे. तर आम्ही सगळे कलावंत आपले खूप आभारी आहोत की आपण आम्हाला इथे बोलवलं. राग मेघने सुरुवात करते. डर लागे मोहे दामिनी को, सावन में कही आवन को, चहू दिशी गरजत बरसत आवे, पापी पपैया शोर मचावे, मैं कौन जतन राखू मन को. डर लागे मोहे

धन्यवाद अंकिता जोशी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत अंकिता जोशी यांच्यासाठी. मल्हाराचा एकंदरीत माहोल सगळीकडे असताना बाकीबाब बोरकरांना आपण थोडंसं आठवूया. बाबा बोरकर असं म्हणतात, मल्हाराची जळात धून वीज नाचते अधूनमधून, वनात गेला मोर भिजून गोपी खिळल्या पदी थिजून.

घुमतो पावा सांग कुठून, कृष्ण कसा उमटेन अजून, वेली ऋतुमती झाल्या ग, सरीवर सरी आल्या ग. हे सगळं सांगण्यामागचं कारण की तो पावा जेव्हा आपल्याला ऐकू येतो तेव्हा मल्हार आपल्यामध्ये मुरल्यासारखं वाटतं. यानंतरचं आपल्यापुढे सादरीकरण होत आहे. निनाद मुळावकर यांचं स्वागत करणार होतं आपण. बासरीवादन त्यांचं आता सादर करणार आहे. पंडित पलुस्कर पुरस्काराने सन्मानित आकाशवाणीच्या संगीत स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार आहेत पंडित मल्हारराव कुलकर्णी, आनंद काशीकर, पंडित विनय सरदेशमुख, संदीप कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी शिक्षण आणि मार्गदर्शन घेतलंय. उस्ताद राशिद खान, पंडित अजय चक्रवर्ती, कौशिकी चक्रवर्ती, हरिहरन, अश्विनी भिडे देशपांडे अशा अनेक दिग्गजांबरोबर सादरीकरण आणि साथ केली आहे. आजच्या कार्यक्रमात निनाद आपल्यासमोर सादर करणार आहेत राग मिया मल्हार. मध्यलय गत 3 तालात आणि त्यांना तबला साथ करतायत तनय रेगे. निनाद मुळावकर.

ना तिकडनं गेन फक्त कमी करा आणि व्हॉल्यूम वाढा. व्हॉल्यूम वाढू शकता, गेन थोडं कमी करून व्हॉल्यूम होतो. माझं इकडं आहे

सरीवर सरी बासरी, खरोखर हा बासरीवादनाचा पाऊस आपण अनुभवला आणि ज्यानंतर संतूरचे सूर ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर झालेलो आहोत. स्वागत करूया मंगेश जगताप यांचं. संतूरवादक मंगेश जगताप, पंडित उल्हास बापट आणि पंडित सुरेंद्र शर्मा यांच्याकडे वादनाचं शिक्षण घेऊन संतूर या वाद्याप्रमाणेच हरपेजी या वादनामध्ये सुद्धा ते माहिर आहेत. हरपेजी याचा अर्थ हार्मोनियम, पियानो आणि गिटार या वाद्यांचा एकत्रित आविष्कार. ट्रिनिटी कॉलेज लंडनतर्फे पियानो वादनातली श्रेणी त्यांनी प्राप्त केलेली आहे आणि आकाशवाणीचे बी हाय श्रेणी प्राप्त कलाकार आहेत. कलाश्री, कलागौरव, मोहम्मद रफी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी, मानसन्मानांनी ते सन्मानित झालेले आहेत. क्रोमॅटिक तंत्राने संतूरवादन करणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक मंगेश जगताप आहेत. आपल्यासाठी सादर करत आहेत संतूरवर पहाडी धून, जी रचना पंडित उल्हास बापट यांची आहे. ऐकूया मंगेश जगताप संतूरवर पहाडी धून.

0: यानंतर तिघांचं एक एकत्रित सादरीकरण आपण अनुभवणार आहोत आणि त्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप होईल. ठुमरीची मेडली हे तिन्ही कलाकार आपल्यासाठी सादर करणार आहेत आणि याबरोबरच या कार्यक्रमाचं जे लाईव्ह प्रक्षेपण आहे तेही सांगतेकडे येणार आहे. दरम्यान नव्या ताज्या दमाच्या पिढीतल्या कलाकारांना आणि श्रोत्यांना जोडून ठेवणारी आकाशवाणी, त्या आकाशवाणीच्या शताब्दी वर्षाची सुरुवात करत असताना आजच्या कार्यक्रमात हे युवा कलाकार सहभागी झाले आणि त्यांचा उत्साह आपण अनुभवला. आपणही त्यांना भरभरून दाद दिलीत. म्हणजेच
1: जेन झीच्या भाषेत सांगायचं झालं, कारण आता आपण समारोप करत असताना आकाशवाणी आता अशी राहिलेली नाही आहे की आमच्या काळी असं होतं, अशा स्वरूपात आता ती राहिली नाही आहे. कारण अनेक नवे नवे बदल त्याच्यामध्ये झालेत आणि ते खूपच सुंदर आहेत, आताच्या पिढीशी जुळवून घेणारे आहेत. त्यामुळे जेन झी किंवा जेन अल्फा आकाशवाणीबद्दल आता काय म्हणेल पुढल्या काळामध्ये, तर ती असं म्हणेल की आकाशवाणी आपण म्हणताना म्हणतो की दर्जेदार कार्यक्रम किंवा एक अविभाज्य घटक किंवा असा एक भरजरी पदर असं दालन आहे की ज्यांनी आठवणी साठवून ठेवल्यात. पण जेन झी किंवा जेन अल्फा म्हणेल की आकाशवाणी कालही आजही आणि उद्याही नेहमीच मेन कॅरेक्टर वाईब देणारी ठरणार आहे.
0: नक्कीच ऐकूया एकत्रित सादरीकरण. हे तिन्ही कलाकार सादर करतायत ठुमरीची मेडली.

0: श्रोत्याहो, आत्ताच आपण भारतीय प्रसारण दिन आणि आकाशवाणी मुंबईच्या शताब्दी वर्षात पदार्पणानिमित्त मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिर इथं आयोजित उत्सव नवचैतन्याचा हा विशेष कार्यक्रम ऐकलात.
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या

0: म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. हर घर सूर्य घर.
2: 96, 95, 94, 93, 92, 91, 90.
3: काय ग, उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
2: अंक, पाढे, कुठलंही पाठांतर, हे सगळे व्यायाम आहेत.
3: ए हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग, वॉकिंग, जिम किती तरी पर्याय आहेत.
2: हो पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
3: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज, बरं त्या कशा करायच्या?
2: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन.
3: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका, सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृती वर्धन.
4: श्रोते हो, ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद. नीट पेपर फुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि राज्याच्या काही भागात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. चार जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाजमाध्यमावर म्हटलं आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं. अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया कॉक्रोच जनता पार्टीनं दिली आहे. पेपर फुटीचे प्रकार रोखण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार असून विद्यार्थ्यांनी चर्चेला यावं असं आवाहन प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं आहे.
1: It is my humble appeal to the students on agitation that the government is ready for talks whenever you want, at whichever hour of the day, and for as much length of time that you wish to. We are ready to discuss the issue on which the agitation has happened and all the other related issues as well, with an open mind, and the talks can be held at the residence of Shri Danta.
0: गेल्या 24 तासात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना चार वेळा चर्चेसाठी प्रस्ताव देण्यात आले मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही अशी माहिती त्यांनी दिली. कोणत्याही समस्येवर संवादाविना तोडगा काढणं शक्य नाही त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधींनी खुल्या मनानं चर्चेसाठी यावं. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या घरी किंवा कार्यालयात चर्चा होऊ शकते असं ते म्हणाले. दिल्लीतलं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा तसंच यादरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आणि सरकारनंही आक्रमक न होता अर्थपूर्ण चर्चा करावी असं आवाहन संघटनेच्या निवेदनात केलं आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला पदावरून हटवण्यात आलं आहे. दरम्यान

मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीनं एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 FIR दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा निषेध केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांकडून येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणाईवर पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यांनी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांवरच्या पोलिसी दडपशाहीच्या घटना थांबवण्याची मागणी केली. नीट पेपरफुटी तसंच जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. मुंबईत सायन पनवेल आणि सायन मुलुंड महामार्गावर वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. भायखळा, घाटकोपर, भांडूप, चेंबूर, गोवंडी, कांदिवली, सायन आदी भागात कडकडीत बंद तर इतर भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी वंचितच्या सुमारे 3,500 कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. उपनगरांमध्ये बंदला पाठिंबा दर्शवत दुकानं बंद ठेवण्यात आली तर मुंबईच्या मुख्य बाजारपेठा आणि कार्यालयं नेहमीप्रमाणे सुरू होती. नागपूरच्या संविधान चौकात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली. चंद्रपूर जिल्ह्यातही बंदला पाठिंबा म्हणून जिल्ह्यातल्या विविध भागातली दुकानं बंद ठेवण्यात आली. गडचिरोलीतही बाजारपेठा, शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली. भंडारा जिल्ह्यात पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. भंडारा शहरातल्या मुख्य चौकातली दुकानं बंद होती. हिंगोली जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाजारपेठ बंद ठेवली. वाशिम जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. परभणीतही बाजारपेठा, दुकानं बंद करण्यात आली तर काही शाळांना सुट्टी जाहीर झाली होती. जालना शहरातली दुकानं आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या. लातूर शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या वतीनं शहरातून तिरंगा मार्च काढण्यात आला. तिरंगा मार्च दरम्यान मार्गावरच्या अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. त्यावर आम्ही चर्चेपासून पळ काढत नाही, पण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही अशी भूमिका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडली. गदारोळ सुरूच राहिल्यानं आधी तीनदा आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेत नीट पेपरफुटी प्रकरणी चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती सभापती ओम बिर्ला यांनी केली, पण घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना बिनशर्त चर्चा करायचं आवाहन केलं. मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाजही पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण भागातल्या 5 ते 6 तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस पडला. तिथं आजही संततधार सुरू आहे. गंगापूर धरण 90% भरल्यानं धरणातून 9,945 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

0: पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असून सखल भाग जलमय झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात कानगाव गाडेगाव परिसरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून बरसत असलेल्या हलक्या स्वरूपातल्या आषाढ सरींनी बळीराजा सुखावला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पाऊस बरसत आहे. धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज सलग 3र्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरू होती. गेल्या 2-3 दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम झाला. हवामान. ठाणे पालघर नाशिक घाट परिसर पुणे घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबई रायगड रत्नागिरी नाशिक सातारा घाट परिसर आणि कोल्हापूर घाट परिसराला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग पुणे अहिल्यानगर धुळे जळगाव नंदुरबारसह विदर्भात तुरळक ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे राज्यात पडसाद. नीट पेपर फुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि राज्याच्या काही भागात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. 4 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: शहाण्णव 95 94 93 92 91 90.
2: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
1: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
2: हे हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग वॉकिंग जिम कितीतरी पर्याय आहेत.
1: हो पण मेंदूच काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
2: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज. बरं, त्या कशा करायच्या?
1: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन
2: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका. सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.
3: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
4: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
3: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: ईश्वरः
1: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी। गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
0: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, विनोदनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझ्या नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते। म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे

0: यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम. आम्ही ठाकर ठाकर
1: या रानाची पाखर. भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
2: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
1: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
0: अज्ञात मुंबई, नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ज या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.
3: श्रोते हो, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज राष्ट्रीय प्रसारण दिवस. 99 वर्षांपूर्वी म्हणजे 1927 मध्ये आजच्याच दिवशी मुंबई केंद्रावरून रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली. आकाशवाणीनं देशाच्या इतिहासाचे अनेक चढउतार पाहिले आहेत. स्वातंत्र्याची पहाट असो, युद्धाचे प्रसंग असोत किंवा मनोरंजनाची आणि माहितीची गरज, आकाशवाणीनं प्रत्येक भारतीयाच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. आणि आता बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाच्या युगात AIमुळे आकाशवाणी टेलिव्हिजनच्या प्रसारणाचं स्वरूप देखील बदलू लागलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI प्रसारण क्षेत्रात वेगानं क्रांती करत आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमाच्या प्रसारणाचं बदलतं स्वरूप आणि AIचा प्रभाव या विषयावर आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपण तज्ज्ञांकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यानुसार आकाशवाणी देशाच्या कानाकोपऱ्यात ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा प्रसार करत आहे. काळ बदलला, माध्यमं बदलली, पण आकाशवाणीच्या आवाजातील ती आपुलकी आणि विश्वासार्हता आजही तशीच टिकून आहे. आज राष्ट्रीय प्रसारण दिनानिमित्त आकाशवाणीच्या आठवणी ताज्या करत आहेत आकाशवाणीचे निवृत्त सहाय्यक संचालक सचिन प्रभुणे.
1: आज राष्ट्रीय प्रसारण दिन अर्थात आपल्या आकाशवाणीचा 99वा वर्धापन दिन. भारत हा खेड्यांचा देश आहे असं भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात आपण म्हणत होतो. मात्र भारतानं विज्ञान आणि तंत्रज्ञान यात प्रगती करत आपण आता आधुनिक बनतोय. सर्वसामान्य लोकांच्या ऍस्पिरेशन वाढतायत, त्याचबरोबर सुधारणा तंत्रज्ञान हे खेड्यापर्यंत पोहोचतंय. त्यामुळे विज्ञान, शिक्षण, मनोरंजन, शेती, महिला सक्षमीकरण, उद्योग या सर्व क्षेत्रात या बदलत्या भारताची खूप महत्वाची अशी भूमिका आहे. ग्रामीण निमशहरी भारताच्या साथीला आकाशवाणी अर्थात रेडिओ कायमच राहिलेला आहे. घराघरात पोहोचलेल्या रेडिओनं देशाच्या विकासात भरीव योगदान दिलं. आपल्या भारतात स्थानिक प्रसारण केंद्र सुरू होण्याचा काळ हा 1990 ते 1995 चा काळ. आपल्या देशाची अर्थव्यवस्था खुली होण्याचा हा काळ होता. नागरिकांच्या, युवकांच्या अपेक्षांनी भरारी घेतली होती आणि यातच आकाशवाणीच्या भारतभरात असलेल्या सर्व केंद्रांनी, जी नव्यानं उदयाला आलेली स्थानिक प्रसारण केंद्र होती, त्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली. आपलं म्हणणं आपण जनसामान्यांना ऐकू शकतो हा विश्वास आकाशवाणीनं सर्वसामान्यांना दिला. मग

0: गट शेती, सेंद्रिय शेती यांना एक मोठं व्यासपीठ आकाशवाणीनं दिलं. लोकसंगीताचा बहुमोल ठेवा पण जपलाय, आकाशवाणीनं जपलाय, वृद्धिंगत केलाय. महिला सक्षमीकरणाचं विविध क्षेत्रातील जे काम आहे त्यात आकाशवाणीचं योगदान हे वाखाणण्याजोगं आहे. गावोगावच्या स्वयंसहायता गटांना इतकं मोठं व्यासपीठ आकाशवाणीच्या माध्यमातून निर्माण झालं की त्यातून त्या उद्योग निर्मितीत आल्या, व्यवस्थापन करायला लागल्या, नवे प्रयोग करायला लागल्या, नव्या बाजारपेठा शोधायला लागल्या. आकाशवाणीनं स्थानिक नाट्यकृतींना मोठं व्यासपीठ मिळवून दिलं, अनेक लेखक घडवले. ते आपत्ती व्यवस्थापन म्हटलं की या स्थानिक प्रसारण केंद्रांचा किंवा एकूणच आकाशवाणीचा जो आपत्ती व्यवस्थापनातलं योगदान आहे ते खूप महत्वाचं आहे. त्या त्या भागातला हवामानाचा अंदाज आकाशवाणीवरूनच आजही शेतकरी मिळवतो, त्याचा उपयोग करतो. पावसाचा अंदाज आहे, पावसाची आकडेवारी आहे, विविध धरणांची पाणी पातळी किती आहे, धरणातून पाणी सोडल्यानंतर धरण क्षेत्रातल्या लोकांना घ्यायची खबरदारी आहे. यासाठी खूप मोठं योगदान आकाशवाणी देतं. एकूणच भारताच्या ज्या ऍस्पिरेशन असलेल्या क्लासला त्याचं व्यासपीठ मिळवून देण्याचं मोठं काम आकाशवाणीनं केलेलं आहे, स्थानिक प्रसारण केंद्रांनी केलेलं आहे. आकाशवाणीच्या या राष्ट्रीय प्रसारण दिनाला आकाशवाणीतलं हे योगदान, आकाशवाणीचं महत्व लोकांना सांगताना खूप आनंद तर होतोच, परंतु देशाच्या विकासात एक माध्यम किती मोठी भूमिका बजावू शकतं याचं अत्यंत महत्वाचं उदाहरण म्हणून आकाशवाणीकडे बघावं लागेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा.
1: श्रोते हो, आजच्या डिजिटल युगात माहिती तंत्रज्ञानाचा वेगानं विस्तार होत असताना आकाशवाणी टेलिव्हिजन सारख्या प्रसारण क्षेत्रात गेल्या काही वर्षात अनेक बदल होताना आपण पाहत आहोत. आणि आता एका नव्या क्रांतीची सुरुवात झाली आहे आणि ती क्रांती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI. प्रसारण क्षेत्रात AI खूप मोठे बदल घडवून आणत आहे. रेडिओ आणि टेलिव्हिजन पासून ते डिजिटल पॉडकास्ट पर्यंत AI तंत्रज्ञानानं कामाची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. AI मुळे प्रसारण क्षेत्राचा वेग वाढला आहे. AI मुळे प्रसारण क्षेत्रात होत असलेले बदल आणि या क्षेत्राची भविष्यातील वाटचाल याविषयी अधिक माहिती देत आहेत AI क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर भूषण केळकर.
2: आकाशवाणीने गेल्या 9 दशकांपासून भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकशाही प्रवासामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून ते डिजिटल युगापर्यंत, ग्रामीण भारतापासून ते महानगरापर्यंत विविध भाषा, विविध संस्कृती आणि परंपरा जोडण्याचं कार्य आकाशवाणीनं सातत्याने केलं आहे. आज या परंपरेच्या बरोबर नवं तंत्रज्ञान उभं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचं. साधारण 2014 चौथी औद्योगिक क्रांती जी झाली, इंडस्ट्री 4.0, त्याच्यापासनं म्हणजे गेले 12-13 वर्ष आमूलाग्र बदल विशेषतः प्रसारण आणि माध्यम यांच्यामध्ये झालेत. आणि अर्थातच त्याला आकाशवाणी किंवा रेडिओ हा अपवाद असणार नाही. मुळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करणारी संगणकीय प्रणाली. परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्णपणे माणसाची जागा घेणारी यंत्रणा नाही, हे आपण लक्षात ठेवू. ते माणसांच्या क्षमतांना अधिक प्रभावी बनवणारं साधन आहे. प्रसारण क्षेत्रामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सहाय्यक म्हणून मोठ्या वेगानं प्रवेश करतोय. सर्वप्रथम कॉन्टेंट क्रिएशन, याच्यामध्ये विचार केला तर आजच्या AIच्या मदतीनं बातम्यांचा प्राथमिक मसुदा काही सेकंदामध्ये तयार होऊ शकतो. हवामान, शेअर बाजार, क्रीडा निकाल, सरकारी अहवाल सारख्या माहितीचे संक्षिप्त आणि सुसंगत स्वरूपामध्ये रूपांतर कृत्रिम बुद्धिमत्ता सहज करू शकतो. विविध भाषांमधील भाषांतर, शीर्षक तयार करणं, कार्यक्रमांसाठी संशोधन करणं किंवा सोशल मीडियावरील चर्चेचा आढावा घेणं यासारखी कामं AI वेगवानी करू शकतं. मात्र आकाशवाणीची खरी ताकद ही केवळ माहिती देण्यामध्ये नाहीये तर विश्वसनीय, संवेदनशीलता आणि सार्वजनिक हित जपण्यामध्ये आहे. एखाद्या बातमीमागील सामाजिक संदर्भ, एखाद्या मुलाखतीतील भावनिक छटा, एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमातील मानवी स्पर्श आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्णपणे समजू शकणार नाही. एडिटिंग हा जो भाग आहे, संपादन, याच्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा ऑडिओमधील अनावश्यक शांतता किंवा पार्श्वभूमीचा आवाज किंवा तांत्रिक त्रुटी या काही क्षणात दूर करू शकते. लांब मुलाखतीचे महत्वाचे मुद्दे वेगळे करणे, भाषणात अचूक लिप्यंतरण करणे, उपशीर्षके ठरवणे, तयार करणे आणि संग्रहातील 1000 ध्वनी मुद्रिका शोधून काढणे यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अत्यंत उपयुक्त आहे. आकाशवाणी सारख्या विशाल संस्थेकडे दशकानुदशक जतन केलेला ध्वनिवारसा आहेच. स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलाखती, दुर्मिळ संगीत मैफली, साहित्यिकांची भाषणं, ऐतिहासिक प्रसारणं यांचे डिजिटल वर्गीकरण आणि शोध सुलभ करण्यासाठी

0: एआयची भूमिका फार मोठी आहे. त्यामुळे आपला सांस्कृतिक वारसा अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल. याचबरोबर ज्याला आपण डिलिव्हरी किंवा प्रसारण आणि वितरण म्हणू, तर त्याच्यामध्ये सुद्धा पूर्वी रेडिओ अर्थातच निश्चित वेळेत प्रसारित होत असत, पण आत्ता ते कार्यक्रम मोबाईल किंवा स्मार्ट स्पीकर किंवा इंटरनेट रेडिओ पॉडकास्ट अशा विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सोयीनुसार कार्यक्रम ऐकता येतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या बदलत्या सवयी समजून घेत आहे आणि योग्य श्रोत्यांपर्यंत योग्य कार्यक्रम योग्य वेळी पोहोचवण्यामध्ये मदत करत आहे. विविध भारतीय भाषांमधील सामग्रीचे स्वयंचलित भाषांतर आणि आवाजाच्या माध्यमातून सादरीकरण करण्याची क्षमता एआय मध्ये आहे. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे भारतातील भाषिक विविधतेला नवीन ताकद त्याच्यामुळे मिळते आहे. श्रोत्यांशी संवाद हा अधिक परिणामकारक होणं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी होतं आहे. आजचा श्रोता हा फक्त ऐकणारा नाही, तो प्रतिसाद देणारा, प्रश्न विचारणारा आणि चर्चेत सहभागी होणारा आहे. एआयच्या सहाय्यानं श्रोत्यांच्या प्रतिक्रिया, संदेश आणि अभिप्राय याचं विश्लेषण करून त्यांची आवड, अपेक्षा, गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतात आणि ते एआय उत्तम करत आहे. आकाशवाणी एकदाच होते असं आपण म्हणायचो, पण परिणामकारकता न बदलता आकाशवाणी आपण म्हणू तेव्हा होऊ शकते असं तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे येऊ शकतंय. यापुढच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काय काय होऊ शकेल ह्याला खरोखर जी कल्पनाशक्ती आहे त्याचीच मर्यादा असू शकते. त्याचे फायदे तोटे दोन्ही आहेत. अत्यंत वेगाने माहितीचं संकलन करून त्याचं प्रसारण करणं हे जगभर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये घडतंय ते अधिक वेगाने होईल. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये विश्वासार्हता वाढणे आणि संपादनाचं किंवा एडिटिंगचं काम कमी करणे आणि त्यामुळे अधिक मानवी सहभाग वाढवायला जो कल्पकतेवर आधारित असेल असं करायला मदत करणे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नक्की करणार आहे. आजच्या जमान्यामध्ये की जिथे लोक एकमेकांशी अतिशय सहज जोडली गेलेली आहेत, ज्याला आपण समाज माध्यम म्हणतो, तर या काळामध्ये आकाशवाणीची जबाबदारी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये अधिक आहे. कारण आपण ऐकलं असेल की एका उद्योजकाचा आवाज वापरून मोठी रक्कम कोणीतरी परस्पर लांबवली होती. याचा अर्थ असा की आवाजाचं नक्कल करणे आणि त्याच्यातनं काही चुकीची बातमी पसरवणे किंवा चुकीचा संदेश दिला जाणे आणि तोही मोठ्या प्रमाणावर, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक आपला धोका आकाशवाणी किंवा या माध्यमामध्ये समजायला हवा. आणि त्याचमुळे जे कॉन्टेंट क्रिएशन आहे, साहित्य किंवा सामग्री निर्मिती आहे, याच्यामध्ये अधिक आपल्याला कठोर नियंत्रण असणं आवश्यक राहील. भारत हा विविध भाषा, संस्कृती, धर्म यांचा देश आहे आणि त्यामुळे चुकीची माहिती, बनावट ध्वनिमुद्रिका, डीप फेक तंत्रज्ञान या सगळ्याच्या मध्ये आपल्याला कठोर संपादकीय नियंत्रण आवश्यक राहील. हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक मोठा तोटा आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून सत्यता, निष्पक्षता आणि सार्वजनिक हित याच्यामध्ये कुठेही आपल्याला तडजोड करता येणार नाही. प्रसारण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या भूमिका याच्यामध्ये पत्रकार, निर्माता, तंत्रज्ञ आणि उद्घोषक यांना पण एआयच्या साधनांचा प्रभावी वापर करता यायला हवा आणि तो करता येण्यासाठी एआयचे जे टूल्स आहेत त्याच्याबद्दल माहिती असायला हवी. शेवटी एआय आणि मानवी बुद्धिमत्ता यांचा समतोल साधणं अत्यंत आवश्यक राहील. एआय वेग देईल, विश्लेषण करेल आणि पुनरावृत्तीची कामं टाळेल, पण कल्पकता, मूल्याधिष्ठित पत्रकारिता, संवेदनशील संवाद आणि लोकांसाठी विश्वासाचं नातं निर्माण करण्याचं कार्य मात्र आकाशवाणी मधील माणूसच करू शकेल. आकाशवाणी ही केवळ प्रसारण संस्था नाही, ती भारताच्या लोकशाहीची, संस्कृतीची आणि जनविश्वासाची वाहक आहे. आणि त्यामुळे एआय स्वीकारताना आपण तंत्रज्ञानाचा वापर मनुष्याला केंद्रस्थानी करून ठेवायला हवा. अर्थातच एआय हे साधन आहे, ध्येय नाही. आपलं ध्येय जे राहील ते विश्वसनीय, सर्वसमावेशक, लोकाभिमुख आणि दर्जेदार प्रसारण. आणि त्यामुळे रेडिओनं ट्रान्झिस्टर पासून FM पर्यंत, उपग्रह प्रसारणापासून डिजिटल स्ट्रीमिंग पर्यंत अनेक बदल यशस्वीपणे स्वीकारलेत. एआय ही त्या प्रवासातली पुढची पायरी आहे. या बदलाला आपण भीतीनं नव्हे तर विवेकानं आणि तयारीनं आणि आत्मविश्वासाने सामोरं गेलो तर आकाशवाणीचं भविष्य एआयच्या काळामध्ये अधिक प्रभावी, लोकाभिमुख होईल. आणि मला वाटतं बहुजन हिताय, बहुजन सुखाय अशी असणारी आकाशवाणी बहुजन सहभागाय अशी पण व्हावी हे एआय करू शकेल असा माझा विश्वास आहे.
1: श्रोते हो, प्रसारण क्षेत्रानं नेहमीच नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. एआय मुळे प्रसारण क्षेत्र अधिक वेगानं, अचूक आणि वैविध्यपूर्ण होत आहे. भविष्यात मानवी कौशल्य आणि एआय तंत्रज्ञान या दोघांच्या संगमानं प्रसारण क्षेत्र अधिक समृद्ध होईल. आधुनिकतेची कास धरताना या माध्यमात काम करणाऱ्यांच्या आवाजातील आणि चेहऱ्यावरील

भावाची आपुलकीची ऊब कायम राहील यात शंका नाही. तंत्रज्ञानाची ही नवी पावलं प्रसारण क्षेत्राला अधिक समृद्ध करतील एवढं मात्र नक्की. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन अमिता बडे.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी, सायंकाळचे 7:30 वाजले. शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक श्रावण 1 शके 1948 अर्थात 23 जुलै 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया हे छानसं गीत.

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दुग्ध वाढीसाठी भाकड कालावधीचं महत्व याविषयी डॉक्टर रवींद्र चौधरी यांची मंगला चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, अधिक दूध उत्पादन वाढीसाठी ज्यावेळेस गायी आणि म्हशी भाकड असतात तेव्हाच त्यांचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. यादृष्टीनं दुग्ध वाढीसाठी भाकड कालावधीचं महत्व याविषयी आज आपण अधिक माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती आपल्याला करून देत आहेत मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील पशुप्रजनन आणि प्रसूतीशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चौधरी सर. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: तर सर, असं म्हटलं जातं की आपल्या पशुपालकांकडे ज्या गायी म्हशी असतात त्यांचं दूध वाढावं यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत असतात, परंतु अनेकदा काय होतं की गाय व्यायल्यानंतर त्याची कशी काळजी घ्यावी हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. त्याच्यानंतर जो भाकड काळ असतो तेव्हा त्यांचं व्यवस्थापन कसं करावं हेही लक्षात येत नाही. तर या दृष्टीनं भाकड कालावधी म्हणजे काय?
2: जर आपण गायी म्हशींची योग्य निगा राखली नाही तर वासरू जन्मल्यानंतर त्या वासराच्या पोषणासाठी जे दूध लागतं ते दुधाचं उत्पादन कमी प्रमाणात होऊ शकतं आणि याच्यासाठी भाकड कालावधी हा एक महत्वाचा घटक ठरतो. आता भाकड कालावधी म्हणजे काय? तर गायी किंवा म्हशी विण्याच्या किंवा वासराला जन्म देण्याच्या आधी काही काळ आटवल्या जातात, त्यांचं दूध काढणं कम्प्लिटली बंद केलं जातं, ह्या कालावधीला आपण भाकड कालावधी असे म्हणतो.
1: अच्छा, गाय आणि म्हशीमधील दुग्ध उत्पादन चक्र कसं आहे?
2: गाय म्हैस गाभण राहते, व्यायल्यानंतर चीक देते व 5-6 दिवसांनी दूध येणं सुरू होतं. एक वेद म्हणजे कसं की चांगल्या दूध देणाऱ्या गायीमध्ये 305 ते 310 दिवस, तसेच म्हशीमध्ये 270 ते 280 दिवस. एकदा गाय किंवा म्हैस व्याली की ती पुन्हा गाभण राहून ज्या दिवशी परत वासरू किंवा रेडकू देते त्या कालावधीला आपण सर्वसाधारणमध्ये एक वेद म्हणतो. आणि या काळामध्ये 12 ते 13 महिने तर म्हशीमध्ये 13 ते 14 महिने हे सर्वसाधारणपणे असायला पाहिजे. या कालावधीमध्ये सुरुवातीचे जे 100 दिवस आहेत ते विण्याच्या अगोदरचे 45 दिवस व व्याल्यानंतरचे 55 दिवस. या विण्याच्या कालावधीमध्ये अगोदर गायीला किंवा गायीच्या कासेला 40 ते 60 दिवसाची विश्रांती मिळाली पाहिजे. गायी आणि म्हशीमध्ये दूध देण्याच्या कालावधीमध्ये तिच्या कासेतून दूध तयार होते आणि दुधाचे चक्र म्हणजे गायीमधील 2 वेतातील कालावधी म्हणून हे दुधाचे चक्र ओळखलं जातं. सर्वसाधारणपणे दुधाचं चक्र 5 टप्प्यात विभागलं जातं. एक म्हणजे सुरुवातीचे दूध उत्पादन कालावधी, मधला दूध उत्पादनाचा कालावधी आणि शेवटचा दूध उत्पादन कालावधी आणि सर्वात शेवटी भाकड कालावधी.
1: अच्छा, तर सर या दृष्टीनं भाकड कालावधीचं काय महत्व आहे?
2: पहिलं महत्वाचं म्हणजे गायीला वासराच्या जन्माआधी विश्रांती देणे, व्याल्यानंतर पुढच्या दूध देण्याच्या कालावधीत जास्तीत जास्त दुधाचे उत्पादन करणे, त्यानंतर सुप्त अवस्थेत असलेला कासदाहा जो एक खर्चिक रोग आहे त्याच्यावर उपचार करणे, तसेच दूध देण्याच्या कालावधीमध्ये कासेमध्ये जमा झालेले जे रोगजंतू आहे त्यांचा नायनाट करणे. त्याचप्रमाणे गायीचं जे पहिलं पोट आहे ज्याला इंग्लिशमध्ये रुमेन म्हणतो त्याचं कार्य सुरळीत किंवा नियमित करणे हे होय. त्याच्यानंतर प्रसूती पश्चात गायी किंवा म्हशींचं प्रजनन कार्य सुरळीत पार पाडणं, प्रसूती आधी किंवा प्रसूती पश्चात गायी म्हशींना उद्भवणाऱ्या चयापचयाच्या सुप्त

0: आजारापासून त्यांचं संरक्षण करणं हे एवढे सगळे जे पॉइंट्स आहेत हे भाकल कालावधीचे महत्व सांगण्यास पुरेसे आहेत.
1: अच्छा सर, हा भाकड कालावधी किती दिवसांचा असू शकतो?
0: भाकड कालावधी सर्वसाधारणपणे 40 ते 60 दिवसांचा असू शकतो. त्यापेक्षा जास्त किंवा कमी ठेवल्यास नंतरचं जे दूध उत्पादन आहे ते उत्पादन घटू शकतं. या कालावधीमध्ये सर्वसाधारणपणे 3 महत्वाच्या गोष्टी होतात. तर एक म्हणजे कासेमध्ये दूध देणाऱ्या ग्रंथी पूर्ववत होतात आणि कासेला विश्रांती मिळून कास पूर्ववत होते. त्यानंतर काशीचं कार्य स्थिरपणे चालू होतं आणि सगळ्यात शेवटी कासेमध्ये चिकदुधाची निर्मिती होते. आता जर आपण पहिल्या टप्प्यामध्ये जर बघितलं कास पूर्ववत होते याचा अर्थ काय आहे तर या टप्प्यामध्ये दुधाचं पूर्णपणे उत्पादन बंद झालेलं असतं आणि आधीच्या दूध उत्पादन कालावधीमध्ये कासेमध्ये जे असलेलं इन्फेक्शन होतं ते कमी होते. त्याचप्रमाणे कासेच्या सडामध्ये केराटिन या कडक प्रथिनांचा थर जमा होऊन त्याचा एक प्लग तयार होतो आणि यामुळे सड पूर्णपणे बंद होतो आणि कासेचं नवीन इन्फेक्शन पासून बचाव होतो. आता कास स्थिर राहणे या कालावधीमध्ये काय होतं की काशेतील पेशी ज्या आहेत त्या आराम करत असतात आणि या कालावधीमध्ये कासेमधील लॅक्टोफेरिन तसेच इम्युनोग्लोबुलिन जास्त प्रमाणात असल्यामुळे कासेमधील नवीन असं इन्फेक्शन पसरण्याची भीती नसते. त्याच्यानंतर जो तिसरा टप्पा आहे याच्यामध्ये चिक दुधाचं निर्मिती होते. या कालावधीमध्ये काचेतील ग्रंथींची वाढ होते, त्याप्रमाणे सड व कासेच्या आकारमानात बदल होतो आणि या कालावधीत लगेचच दुधाच्या उत्पादनाचे चक्र चालू होते. या कालावधीमध्ये गायीच्या रक्तातील प्रतिपिंडे किंवा आपण ज्याला अँटीबॉडीज म्हणतो त्या चिक दुधामध्ये उतरतात. या कालावधीमध्ये दुधाची निर्मिती जास्त प्रमाणात होण्यास सुरुवात होते, त्यामुळे या जास्तीच्या दुधाचा दाब किंवा प्रेशर सडावरती होतो आणि त्यामुळे कॅरोटीन प्लग निघून जातो आणि अशा सडातून मग काय होतं की दूध यायला सुरुवात होते. शेतकरी याला सड लीक झाला किंवा कास लूज झाली असं म्हणतात.
1: तर सर, भाकड कालावधी आणि प्रजनन यांचा काही संबंध आहे?
0: प्रजननासाठी आवश्यक असणारे हार्मोन्स आहेत हे हायपोथॅलमस आणि पिट्युटरी ग्रंथी त्यांच्यापासून कंट्रोल केले जातात. हे हार्मोन जे आहेत ते जसं प्रकाश, उजेड, स्पर्श त्याचप्रमाणे जनावरांना जी संवेदना आहे हे घटक सुद्धा यांच्यावर काम करतात. मग यांच्या परिणामामुळे काय होतं की प्राण्यांच्या शरीरात ऑक्सिटोसिन आणि GnRH हे हार्मोन्स किंवा संप्रेरक तयार होतात आणि हे हार्मोन्स हे त्या त्या ग्रंथीवरती काम करतात.
1: तर दूध उत्पादन आणि प्रजनन हे एकमेकाशी निगडीत आहे असं म्हणता येईल?
0: आता दूध उत्पादन आणि प्रजनन तसं बघितलं तर एकमेकाशी निगडीत कसे होऊ शकतात की गाय किंवा म्हैस यांच्यात प्रजनन किंवा लैंगिक परिपक्वता येणे किंवा गाय किंवा म्हैस प्रजननक्षम होण्याचा कालावधी तसेच गाय किंवा म्हैस यांच्यातील दूध उत्पादनाचा कालावधी ही जी दोन उदाहरणं आहे याच्यामध्ये प्रजननाचे हार्मोन्स तीच काम करत असतात. आता गाय म्हैसमध्ये किंवा कालवड किंवा वगैरेमध्ये लैंगिक परिपक्वता येते त्यावेळेस रक्तातील हार्मोन्स आहेत त्यांचा स्तर वाढला जातो आणि त्याचप्रमाणे वातावरणातील प्रकाशाचा कालावधी आणि कळपातील इतर जे जनावरं आहेत त्यांच्या वर्तनामुळे मेंदूतला जो हायपोथॅलॅमस आहे तो सक्रिय होतो आणि आधी सांगितल्याप्रमाणे GnRH नावाचा संप्रेरक तयार होतो आणि हा FSH आणि LH नावाचे हार्मोन्स शरीरात तयार करतो. त्यामुळे जनावरांमध्ये माजाचं चक्र दिसतं. त्याचप्रमाणे दूध देण्याच्या कालावधीमध्ये जेव्हा वासरू सडातून दूध पित असतं किंवा त्याचं तोंड कासेला जेव्हा लागतं त्यावेळेस ऑक्सिटोसिन नावाचा संप्रेरक स्रावतो आणि हा ऑक्सिटोसिन तसेच प्रोलॅक्टिन नावाचे संप्रेरक हे पिट्युटरी ग्रंथीमधून येतात आणि ही पिट्युटरी ग्रंथी नंतर लॅक्टोसाइट जे कासेच्या ग्रंथी असतात त्यांना दूध स्रावण्यासाठी प्रेरित करतात. याचाच अर्थ काय झाला की जे हार्मोन्स प्रजननासाठी आवश्यक आहे तेच दूध उत्पादनासाठी सुद्धा आहेत. म्हणजे प्रजनन आणि दुग्ध उत्पादन एकमेकांना पूरक गोष्टी आहेत. थोडक्यात जर सांगायचं झालं तर गाय व्हॅली तरच दूध देईल, याचाच अर्थ वासराला जन्म देणे हे दूध उत्पादनाचं एक प्रिकर्सर किंवा अग्रदूत आहे असं आपण म्हणू शकतो.
1: अच्छा सर, आपण भाकड कालावधीचं महत्व सांगताना रुमेन किंवा गायीचं पहिल्या पोटाचं कार्य सुरळीत किंवा नियमित चालणं हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी ते रिचार्ज करणंही महत्वाचं आहे, तर काय सांगता येईल?
0: आता रिचार्ज करणं हा शब्द जरी आपण वापरला तरी त्याचं जे कार्य आहे ते व्यवस्थित असणं गरजेचं आहे, यालाच आपण रिचार्ज म्हणतो. याच्यामध्ये काय होतं की दूध उत्पादन आणि गायीच्या आरोग्यासाठी रुमेन हा महत्वाचा किंवा पहिलं पोट आहे महत्वाचं आहे. याच्यामध्ये काय होतं की शरीरातले जे फ्री फॅटी ऍसिड आपण म्हणतो ते तयार होतात आणि ते याच्यामधनच शोषले जातात आणि हे फ्री फॅटी ऍसिड गायीच्या 80% ऊर्जेची गरज भागवतात. आणि दूध देण्याच्या कालावधीमध्ये सुप्त रुमिनल ऍसिडोसिसचा प्रादुर्भाव होतो. यात निरोगी आणि सक्षम रुमेनसाठी त्या रुमेनमधल्या जे पाणी आहे त्या पाण्याचा पीएच हा 6 ते 6.5

0: दरम्यान असणं आवश्यक आहे. पण हा 6 खाली जर आला तर त्यावेळेस काय होतं की ह्या रुमिनल ऍसिडोसिसमुळे पहिल्या पोटातल्या पेशींचे नुकसान होते आणि हे पेशी आहेत हे फ्री फॅटी ऍसिड किंवा इतर अन्न शोषण क्षमता कमी झाल्यामुळे त्यांची रोगप्रतिरोधक क्षमता सुद्धा कमी होते. आता ह्या सगळ्यातनं जर रुमिनला वाचवायचं असेल तर त्या पेशींना पुनर्जीवन देणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी काय करावं लागतं, ते तंतुमय किंवा फायबरयुक्त चारा आणि सहज पचणारे जे कार्बोदके आहेत त्यांचा आहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे. सामान्यपणे अशाच प्रकारचा आहार आपण भाकड कालावधीमध्ये गाईला दिला जातो आणि त्यांची ऊर्जेची जी गरज आहे ती ह्या कालावधीमध्ये त्याप्रमाणे कमी असते आणि तसेच गर्भाशय वाढल्यामुळे गाईचे खाणे सुद्धा कमी झालेले असते.
1: अच्छा, तर सर भाकड कालावधी आणि दूध वाढ कशी होते?
0: आता सर्वप्रथम आपण दूध उत्पादन चक्र समजून घेऊया. निसर्गता जेव्हा एखादी गाय वासराला किंवा तिच्या पिल्लाला जन्म देते आणि या पिल्लाच्या पोषणासाठी तिच्या कासेतनं दूध निर्मिती होते. ही दूध निर्मिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हळूहळू वाढत जाते. त्यानंतर सर्वसाधारणपणे एका मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे साधारणपणे 4 ते 6 महिन्यापर्यंत दूध उत्पादन एका उच्च पातळीत येते आणि नंतर हळूहळू ते कमी होत जाते. याच कालामध्ये तिने जन्म दिलेले वासूर किंवा पिल्लू हे स्वतः दुधा व्यतिरिक्त दुसरं अन्न घेण्यास समर्थ असतात आणि ह्या पॉइंटला ती गाय दूध उत्पादन करणे पूर्णपणे बंद करते म्हणजेच भाकड होते किंवा आटते आणि ती दुसऱ्या वासराला जन्म देण्यास सज्ज होते. याचाच अर्थ असा आहे की दूध हे मानवासाठी नसून ते गाई किंवा म्हशीच्या वासरांच्या पोषणासाठी आहे.
1: म्हणजे गाई किंवा म्हशी नियमितपणे आणि ठराविक अंतराने जर वासरांना जन्म दिला तर आपल्याला दूधही नियमितपणे मिळणार असतं.
0: बरोबर आहे. आता काय होतं माहितीये का की हा जो आधुनिक डेअरी व्यवसाय आहे याच्यामध्ये गाई म्हशींची निवड ही अनुशंकतेच्या आधारे आपण जास्त दूध उत्पादनासाठी केलेली आहे. यामध्ये वासराचा जन्म झाल्यानंतर काही तासातच किंवा काही दिवसांनी त्यांना गायीपासून विभक्त केले जाते आणि वासासाठी असलेले दूध हे मानवासाठी वापरलं गेलं. आता या पद्धतीमध्ये जे निसर्गता दुधाचं चक्र आहे त्याच्यापेक्षा हे दूध उत्पादनाचे चक्र थोडंसं वेगळं पडतं. यामध्ये गाईला मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन करण्यासाठी प्रेरित केले जाते आणि दुसऱ्या वासराच्या जन्माआधी थोड्या काळासाठी दूध उत्पादन तिच्या अचानक बंद केले जाते. याचे कारण असे आहे की दोन दूध उत्पादनाच्या चक्रामध्ये जर आपण भाकड कालावधी ठेवला तर कासेला विश्रांती मिळते व दूध निर्माण करणाऱ्या पेशींची वाढ होते आणि वासराच्या जन्मानंतर येणाऱ्या दूध चक्रामध्ये दूध उत्पन्न वाढ दिसून येते. या संदर्भात 2013 व्हॅन नेसगल या शास्त्रज्ञाला त्याच्या प्रयोगामध्ये असं दिसून आलं की 50 ते 60 दिवसांचा भाकड कालावधी ठेवला तर साधारणपणे 5.5 किलोग्रॅम प्रति दिवसाने दूध उत्पादनात त्याला वाढ आढळून आली. पण याच्या उलट ज्या गायीमध्ये त्याने भाकड कालावधी ठेवला नाही अशा गायीमध्ये दुधाचं उत्पादनात थोडीशी घट आढळून आली.
1: अच्छा, तर भाकड कालावधी ठेवल्यानंतर दूध उत्पादन वाढ होण्याचं काय कारण आहे?
0: याच्यासाठी आपण कासेमध्ये दूध निर्मिती कशी होते ते समजून घेऊया. कासेमध्ये जे दूध तयार होतं ते कासेतील अल्व्हिओलर नावाची एक पेशींची रचना असते. त्यात असलेल्या पेशीमधून दूध निर्मिती होत असते आणि हे दूध अल्व्हिओलर नंतर गायीच्या सडामध्ये उतरते. अल्व्हिओलर मध्ये असलेली पेशींची संख्या आणि त्यांचे दूध देण्याची किंवा श्रावण्याची क्षमता हे जास्तीत जास्त दूध उत्पादन क्षमतेची गुरुकुल्ली आहे. सर्वसाधारणपणे काशेतील पेशी दूध निर्मितीनंतर मृत पावतात आणि नंतर त्यांचे नूतनीकरण होते. त्यामुळे दूध उत्पादन क्षमता हे मृत आणि नूतनीकरण झालेल्या पेशींच्या संतुलनाचा परिणाम आहे असं आपल्याला दिसून येईल आणि हे संतुलन गाई किंवा म्हशीमध्ये हार्मोन्सद्वारे नियंत्रित केले जाते.
1: अच्छा,
0: दूध उत्पादन एका उच्च पातळीनंतर किंवा त्या पातळीवर पोहोचल्यानंतर कासेमधील मृत पेशींची संख्या जास्त होते आणि नूतनीकरणासाठी लागणाऱ्या प्रतिकृती तयार करणाऱ्या मूळ पेशींची संख्या काही प्रमाणात कमी होते. या सर्वांचा परिणाम शेवटी दूध उत्पादनात घट होताना दिसते. सर्वसाधारणपणे 60 दिवसांच्या भाकड कालावधीमध्ये पहिल्या 25 दिवसात ही प्रक्रिया चालू राहते परंतु उरलेल्या 35 दिवसांच्या कालावधीमध्ये संतुलित पेशी अधिक नूतनीकरणाकडे जाऊन मृत पेशींचे प्रमाण कमी होत जाते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास या कालावधीमध्ये कासेतील जुन्या दूध निर्मिती करणाऱ्या पेशींची जागा नवीन पेशी घेतात आणि ह्या नवीन पेशी पुढील दूध देणाऱ्या कालावधी दरम्यान दूध तयार करण्यास अधिक सक्षम होतात. दूध देणाऱ्या पेशी किती काळ जगतील हे आपल्याला माहित नाही परंतु असे आढळून आले की ह्या पेशी जुन्या होण्यास आणि मरण्यास थोडासा वेळ लागतो आणि त्यानंतर नवीन पेशी त्याच्या जागा भरून काढू शकतात. त्याचप्रमाणे पेशींची ही जी प्रतिकृती बनवण्यासाठी किंवा त्यांच्या पुनर्जीवनासाठी थोडा वेळ लागतो त्यामुळे जुन्या पेशींना पुनर्स्थापित करण्यासाठी भाकड कालावधी पुरेसा असणे आवश्यक आहे जेणेकरून पुढील दूध देणाऱ्या कालावधीमध्ये दुधाचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होऊ शकते.
1: अच्छा सर, आपण भाकड कालावधीचं महत्व सांगताना सुप्त अवस्थेमध्ये असलेल्या कासधावर उपचार करणं गरजेचं आहे असं सांगितलं, तर भाकड कालावधी आणि दगडी कास तसंच

0: दुधातील सोमॅटिक पेशींची संख्या यांचा काय संबंध आहे का?
1: तसं बघितलं तर भाकणकाळ थेरपी ही जी चालू केली ती उन्हाळ्यामध्ये स्तनदाह नियंत्रित करण्याच्या उद्देशाने विकसित केली गेली होती. परंतु गायीच्या बाबतीत बहुतेक शेतकरी प्रति गाय प्रति वर्ष एक वासराचे उद्दिष्ट ठेवतात, ज्यामुळे आता वर्षभर सर्व गायींसाठी त्याचा वापर झपाट्याने झाला. अलीकडे बहुसंख्य डेअरीमध्ये भाकणकाळाचे प्राथमिक कार्य विद्यमान कासेच्या जंतुसंसर्ग उपचाराऐवजी नवीन जंतुसंसर्गाचा प्रतिबंध करणे असा पकडला आहे. भाकड कालावधीत गायीला पुढच्या दूध उत्पादन कालावधीत जास्तीचे दूध उत्पादनासाठी तयार करण्याची जी महत्वाची भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये कासेतील जंतुसर्ग रोखण्यास सुद्धा महत्वाची भूमिका बजावतो. हा जंतुसंसर्ग हा पशुपालनातील सर्वात महागडा रोग समजला जातो. अलीकडे बहुसंख्य डेअरीमध्ये भाकडकाळ हा विद्यमान कासेच्या इन्फेक्शनवर उपचाराऐवजी नवीन इन्फेक्शनचे प्रतिबंध करण्यासाठी वापरला जातो. आता हे कासेतील जे इन्फेक्शन आहे हे दुधातील सोमॅटिक सेल काउंटवर अवलंबून असते. म्हणजे सर्वसाधारणपणे ह्या सोमॅटिक सेल काउंटवरही दुधाची गुणवत्ता आणि कासेचे आरोग्याचे प्रमाण मानले जाते आणि हे भविष्यामध्ये सोमॅटिक सेलवरच दूध विकलं जाऊ शकतं हे मी पशुपालकांना सांगू शकतो. सर्वसाधारणपणे प्रतिमिली दुधामध्ये 1 लाखापेक्षा जास्त सोमॅटिक सेल काउंट आढळल्यास कासेचा दाह होण्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणात आहे. तर भाकड कालावधी हा असा काळ असतो की जेव्हा गायीचे कासेतील ग्रंथी नवीन संक्रमणास विशेषतः संवेदनशील असते, त्यासाठी कासदाह विरुद्ध प्रतिबंधक उपाय करणे आवश्यक असते. त्यामुळे या कालावधीत उपचार न केल्यास कासेमधील सोमॅटिक सेल काउंटची संख्या वाढू शकते. अभ्यासाअंती असे दिसून आले की दुधातील सोमॅटिक सेल काउंट हा भाकड काळ नसलेल्या गायीच्या दुधात जास्त प्रमाणात दिसून आला आहे. याचे कारण की भाकड काळामध्ये आपण कासेची प्रतिजैविके वापरून कासेचा दहा किंवा दगडी कास होण्यापासून बचाव करतो. परंतु हा भाकड कालावधी जर असलाच नाही तर प्रतिजैविक वापरासाठी पुरेसा वेळ नसल्यामुळे कासेचे संरक्षण होणार नाही.
0: अच्छा, तर मग भाकड कालावधीमध्ये हा कासेचा दाह कसा रोखला जातो?
1: कासेचा दहा हा इंट्रामेम्ब्री इन्फेक्शन आपण ज्याला असं म्हणतो तो नियंत्रित करण्यासाठी या कालावधीमध्ये ग्रंथीचे संरक्षण करण्यासाठी अँटीबायोटिक्स कासेवाटे सोडले जातात आणि या मधल्या भाकड कालावधीमध्ये जीवाणूंचे क्लिअरिंग होते आणि व्यवस्थापनाच्या कारणास्तव हा भाकड कालावधी इंट्रामेमरी इन्फेक्शनवर उपचार करण्यासाठी एक आदर्श कालावधी समजलेला आहे.
0: अच्छा सर, दुग्ध उत्पादनामध्ये सातत्य राहावं यासाठी भाकड कालावधी आणि गायीचं आरोग्य यांचा संबंध आहे?
1: आहे याच्यामध्ये. आता भाकड कालावधीमध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये अमिनो आम्ल आणि ग्लुकोज यांचा साठा शरीराच्या पेशीमध्ये केला जातो. प्रसूतीपश्चात या साठ्याचा उपयोग गायीच्या शरीराद्वारे जास्तीत जास्त केला गेल्यामुळे गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये गाय आटवल्यानंतर गायीचे शरीर पोषणासाठी आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांची गरज कमी असते. कारण या कालावधीमध्ये आपण गायीचे दूध काढत नाही, परंतु याच कालावधीमध्ये गर्भाची वाढ झपाट्याने होत असते आणि त्यामुळे अधिक पोषण द्रव्य हे वासराच्या वाढीसाठी आवश्यक असतात. त्याचप्रमाणे अधिकचे अन्नद्रव्य हे चिकदूध तयार करण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे या कालावधीमध्ये मातेचे जरी पोषण होत नसलं तरी जास्तीत जास्त पोषण मूलद्रव्ये वासराच्या वाढीसाठी वापरली जातात. त्यामुळे वासरामध्ये पोषण मूलद्रव्याची कमतरता कमी प्रमाणात आढळते. परंतु याच काळामध्ये गायीच्या किंवा म्हशीच्या चयापचयासाठी आवश्यक असणारे पोषण मूलद्रव्य कमी पडत असल्यामुळे गायीमध्ये सुप्त अवस्थेतील असलेले चयापचयाचे किंवा ज्याला आपण मेटाबॉलिक डिसीजेस म्हणतो किंवा दूध उत्पादनाच्या आजारांचे प्रमाण जास्त दिसून येते. आता गाय भाकड जेव्हा असते तेव्हा तिच्या आहारामध्ये कोरड्या चाऱ्यांच्या घटकांचे प्रमाण ज्याला आपण ड्राय मॅटर म्हणतो हे कमी होते. त्यामुळे गायीला ऊर्जेचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे गायीमध्ये ऊर्जेची कमतरता निर्माण होते. व्याल्यानंतर सुरुवातीच्या दूध उत्पादनाच्या कालावधीमध्ये दूध उत्पादनासाठी व गायीच्या स्वतःच्या पोषणासाठी जास्त ऊर्जेची गरज असते. या सर्वांचा परिणाम म्हणून गायी किंवा म्हशी निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समध्ये जातात आणि हा सर्वसाधारण दूध वाढीच्या पहिल्या 2 ते 3 महिन्यात जास्त परिणामकारक जाणवतो. या कालावधी दरम्यान ऊर्जेची कमतरता भरून काढण्यासाठी गाय तिच्या शरीरात साठवलेली ऊर्जा किंवा चरबीचा वापर करते. त्यामुळे गायीच्या या कालावधीमध्ये चयापचय संबंधित किंवा दूध उत्पादन संबंधित आजार जास्त बळावतात. त्यामुळे किटोसिस, दगडी कास, दुग्धज्वर, वार अडकणे अशा सारखे बरेचसे आजार हे गायी म्हशींमध्ये दिसतात.
0: म्हणजे या काळामध्ये त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी होत असते.
1: बरोबर. या निगेटिव्ह एनर्जीमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो आणि गायीमधली जी बीजांड्याची वाढ आहे ती व्यवस्थित होत नाही, हार्मोनचं संतुलन बिघडतं, गर्भाशयामधलं इन्फेक्शन वाढतं आणि ह्या सगळ्यांमुळे गर्भाशयाचा सुप्तदाह होतो. मग ह्या सगळ्यांचा परिणाम काय होतो की व्याल्यानंतर पुढची गायीची जी गर्भधारणा आहे ती गर्भधारणा टिकत नाही.

0: गाय वारंवार उलटते, याला आपण रिपीट ब्रीडिंग वगैरे असं म्हणतो. यामुळे दोन वेतातील अंतर वाढतं आणि त्यामुळे काय होतं की दुधाचं जे चक्र आहे ते व्यवस्थित न झाल्यामुळे दूध उत्पादन क्षमता कमी होते. कारण की आपल्याला 6व्या आणि 7व्या महिन्यामध्ये जे दूध उत्पादन उच्च पातळीवर जातं त्याचा एव्हरेज गाठणं गरजेचं आहे, आणि दोन वेतातील अंतर वाढलं तर मग एकूण दूध उत्पादनावर परिणाम होतो. या सर्वांवर जर मात करायची झाली तर भाकड कालावधीमध्ये गायीचे संतुलित आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तिला योग्य ऊर्जायुक्त आहार दिला तर गायीची प्रजनन क्षमता व दूध देण्याची क्षमता गाय व्हायल्यानंतर टिकून राहील. जर गायीमध्ये भाकड कालावधी न धरता वासरू देईपर्यंत दूध उत्पादन घेतले तर गायीच्या सुरुवातीच्या दुधामध्ये किंवा चिक दुधामध्ये इम्युनोग्लोबिनची कमतरता दिसून आलेली आहे. हे इम्युनोग्लोबिन हे वासराच्या रोग प्रतिकारक शक्तीसाठी महत्वाचे प्रथिने आहेत आणि हे कासेमध्ये गाय विण्याच्या कित्येक दिवस आधी तयार होत असतात. त्याच्यामुळे गायीच्या कासेला विश्रांती न देता सतत दूध उत्पादन घेतलंय तर 2.5% इम्युनोग्लोबिनचे प्रमाण चिक दुधामध्ये कमी प्रमाणात आढळते आणि त्यामुळे वासराचे भविष्यात रोगापासून संरक्षण होण्यास अडथळा येऊ शकतो.
1: अच्छा सर, दुधाळ जनावरांना भाकड करण्याची काही पद्धत आहे?
0: दूध उत्पादनाच्या अंतिम काळात गाय 6 ते 7 महिन्याची गाभण असते. यावरून असे कळते की या गायीचे प्रजनन चक्र हे अतिशय उत्तम आहे. अशा काळात गायीच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये भाकड करणे अत्यंत महत्वाचं आहे. यासाठी दूध उत्पादनासाठी जे पशुखाद्य देतो त्याचं थोडंसं प्रमाण कमी कमी करत जावं आणि अशा जनावरांसाठी वाळलेल्या चाऱ्याची थोडीशी व्यवस्था करावी. तर सर्वसाधारणपणे ह्या 3 प्रकारच्या पद्धती आहेत. पहिली पद्धत, दूध काढणे पूर्णपणे बंद करणे. जर ती गाय प्रतिदिवस 3 ते 5 लिटर दूध देत असेल तर कमी दूध उत्पादन असेल अशा गायींचे ताबडतोब दूध काढणे थांबवावे. या पद्धतीमध्ये जे दूध सडामध्ये आहे ते शरीरामध्ये परत वापरले जाते किंवा अचानक दूध काढणे बंद केल्याने कासेमध्ये असलेल्या दुधाच्या दाबामुळे दूध तयार होण्याची प्रक्रिया मंदावते आणि त्यामुळे काही दिवसांनी दूध उत्पादन बंद झाल्याने जनावर कोरडे होते व ती गाय भाकड होण्याच्या मार्गावर असते. संशोधनार्थी असे दिसून आले आहे की जर एखादी दुधाळ जनावर आहे त्याचं दूध आपण 30 ते 35 तास काढलं नाही तर असे जनावर भाकड होत जाते. दुसरी पद्धत आहे अपूर्ण दूध काढणे. या पद्धतीमध्ये सर्वसाधारणपणे जी जनावरं जास्त दूध देतात त्यांना आटवण्यासाठी केला जातो. ज्या गायींचे दूध उत्पादन अंतिम टप्प्यात सुद्धा 5 लिटर किंवा 5 लिटर पेक्षा जास्त असेल अशा गायींचे दूध उत्पादन पशुखाद्य टप्प्याटप्प्याने कमी करावे. अशा गायींचे दूध काढणे टप्प्याटप्प्याने जसे की 1 दिवस किंवा 2 ते 3 दिवसाच्या अंतराने करावे. असे केल्याने गायीचे दूध उत्पादन बंद होते. तिसरा जो प्रकार आहे अधूनमधून दूध काढणे. ही प्रक्रिया प्रामुख्याने स्तनदाह झालेल्या जनावरांसाठी अवलंबली जाते ज्याच्यामध्ये 2 ते 3 दिवसाच्या अंतराने कासेतून दूध काढल्यानंतर कासेच्या छिद्रातून प्रतिजैवके आतमध्ये सोडली जातात.
1: म्हणजे दुधाळ जनावरांना भाकड करण्याच्या ह्या 3 पद्धती आहेत.
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे काशीची काळजी. याच्यामध्ये गायीचं दूध काढणं थांबवल्यानंतर शेवटचे दूध काढून झाल्यावर सडातून दीर्घकाळ टिकणारी किंवा स्रावणारी प्रतिजैवके कासेत सोडावी लागतात. म्हणजे काय होतं की कासेत जी रोगजंतू आहेत ते आटोक्यात राहतात. त्यानंतर हे सड सुरुवातीला स्पिरिटने चांगले पुसून घ्यायचे असतात आणि त्या सडांच्या टोकावरती जे असलेले छिद्र आहे त्याच्यातली घाण साफ करून घ्यायची असते आणि साफ केलेल्या सडातून बाजारात मिळणारे जसे बाह्य पॉलिमिथेन पासून बनवलेले टीट सिलंट मिळतात ते वापरून सडाचे छिद्र पूर्णपणे आपण बंद करू शकतो. किंवा पॅराफिन बेसमध्ये बिस्मथ सबनायट्रेट नावाचं एक मिश्रण आहे. ते मिश्रण असलेले अंतर्गत टीट सिलंट असतात त्याची एक पेस्ट असते. ती पेस्ट सडाच्या छिद्रावाटे कासेमध्ये सोडतो. या दोन्ही टीट सिलंटमुळे बॅक्टेरियांना सडामध्ये प्रवेश करण्यास अडथळा निर्माण होतो. त्यांची जी कासेला जंतुसंसर्ग करण्याची क्रिया ही कमी प्रमाणात होते आणि अशाप्रमाणे कासेचं आपण काळजी ही भाकड कालावधीमध्ये घेतो. परंतु हा भाकड कालावधी झाल्यानंतर गाय व्याल्यानंतर आपण ते टीट सिलंट आहे ते काढून टाकावे.
1: एकंदरीत भाकड कालावधीमध्ये गायी आणि म्हशींच्या आरोग्याचं आणि आहाराचं योग्य व्यवस्थापन केलं तर दूध उत्पादन आपल्याला नक्कीच चांगलं मिळू शकेल. तर सर, आज आपण इथे आलात आणि दुग्ध वाढीसाठी भाकड कालावधीचं महत्व या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आमच्या शेतकरी बंधूंना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व शेतकरी बंधूंतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: मंडळी, आत्ताच आपण दुग्ध वाढीसाठी भाकड कालावधीचं महत्व याविषयी डॉक्टर रवींद्र चौधरी यांची मंगला चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

मंडळी, आज आपण इथेच थांबूया. पुन्हा आपली भेट उद्या सायंकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. तेव्हा इथेच थांबूया. नमस्कार.

0: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना खुणावत आहेत. स्मार्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरवणाऱ्या कंपनीची सहसंस्थापक स्वप्ना कर्णिक संखे आपल्या भेटीला येणार आहे.
1: एका साईडला सॉफ्टवेअर टीम आहे, एका साईडला हार्डवेअर टीम आहे, एका साईडला प्रोडक्शन टीम आहे, एका साईडला ऍडमिनिस्ट्रेशन टीम आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या टीम एकत्र येतात, जेव्हा सगळ्यांचं विजन एक असतं, तर आपली जर विजन क्लिअर असेल आणि ती विजन जर आपण शेअर केली असेल आपल्या टीमसोबत, मग मॅनेज करायचं नाही, मग ते सगळेच आपापलं त्या विजनच्या नुसार काम करतात.
0: स्वप्ना कर्णिक संखे यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात. अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
3: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
2: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली, कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर नोव्हेंबर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
3: अज्ञात मुंबई नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता वेव्ज या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.
4: गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वर.
3: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
5: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, विनोदनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझ्या नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते. म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
3: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जून

0: जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम आम्ही ठाकर ठाकर
1: याराणाची पाकर। श्रोते हो, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार, विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन। जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद। नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ, दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या टी20 क्रिकेट सामन्यात भारताचा 7 गडी राखून विजय। पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे। युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाजमाध्यमावर म्हटलं आहे। तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही, असंही त्यांनी सांगितलं। अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस जनता पार्टीनं दिली आहे। पेपरफुटीचे प्रकार रोखण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली। नीट परीक्षेचे पेपर फुटल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार असून विद्यार्थ्यांनी चर्चेला यावं, असं आवाहन प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी केलं आहे।
1: It is my humble appeal to the students on education that the government is ready for talks whenever you want, at whichever hour of the day, and for as much length of time that you wish to. We are ready to discuss the issue on which the agitation has happened and all the other related issues as well with an open mind, and the talks can be held at the residence of Shri Nadda.
0: गेल्या 24 तासात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना 4 वेळा चर्चेसाठी प्रस्ताव देण्यात आले, मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही, असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं। कोणत्याही समस्येवर संवादाविना तोडगा काढणं शक्य नाही, त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधींनी खुल्या मनानं चर्चेसाठी यावं। केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्या घरी किंवा कार्यालयात चर्चा होऊ शकते, असं आवाहन त्यांनी केलं। दिल्लीतलं काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतरच्या घडामोडींचे पडसाद राज्यात उमटत आहेत। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून नाही, तर समाजातला रोष आणि अपेक्षांचं प्रतीक म्हणून बघावं, असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे। विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी 2 तास मौनव्रत आंदोलन केलं। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानं सरकार कोसळणार नाही, तर सरकारचं काम आणखी जबाबदार आणि परिणामकारक होईल, असं ते म्हणाले। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा निषेध केला आहे। ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांतर्फे येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला। पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणाईवर पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। त्यांनी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांवरच्या पोलिसी दडपशाहीच्या घटना थांबवण्याची मागणी केली। नीट पेपरफुटी तसंच जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं आज महाराष्ट्र बंद पुकारला होता। मुंबईत सायन पनवेल आणि सायन मुलुंड महामार्गावर वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला। भायखळा, घाटकोपर, भांडूप, चेंबूर, गोवंडी, कांदिवली, सायन आदी भागात कडकडीत बंद, तर इतर भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला। पोलिसांनी वंचितच्या सुमारे 3,500 कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं। नागपूरच्या संविधान चौकात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली। चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, हिंगोली, वाशिम, परभणी, जालना, लातूर इत्यादी ठिकाणी बंदला प्रतिसाद मिळाला। जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलीस कारवाईचा तसंच यादरम्यान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा बॉम्बे बार असोसिएशननं निषेध केला आहे। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याची चौकशी करायचे आदेश देण्यात आले आहेत। चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला पदावरून हटवण्यात आलं आहे। दरम्यान मुंबईत 18 ते 22 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बेकायदा पद्धतीनं एकत्र येणं आणि प्रतिबंधात्मक निवडणूक आदेशांचं उल्लंघन केल्यावरून 13 एफआयआर दाखल केले असून 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गदारोळ कायम राहिल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. नीट पेपर फुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. त्यावर आम्ही चर्चेपासून पळ काढत नाही, पण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही अशी भूमिका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडली. गदारोळ सुरूच राहिल्यानं आधी तीनदा आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभेत नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती सभापती ओम बिर्ला यांनी केली.
2: सदन हर मुद्दे पर चर्चा करने को तैयार है. आप प्रश्नकाल के बाद आइए, जिस नियमों के तहत भी आप चर्चा करना चाहते हैं सब दलों के साथ बैठकर हम चर्चा करने के लिए सरकार से भी बात करेंगे, सरकार भी चर्चा करने को तैयार है.
0: पण घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही गोंधळ सुरू राहिल्यानं कामकाज पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईहून पहिलं रेडिओ प्रसारण झालं होतं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. गेल्या 99 वर्षात रेडिओ ते दूरचित्रवाणी आणि आता डिजिटल स्ट्रीमिंग असा प्रसारण सेवेचा प्रवास झाला असून यापुढेही प्रसारभारती मनोरंजन माहिती आणि लोकशिक्षणात्मक कार्यक्रम सादर करत राहील असं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी सांगितलं. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रसारभारतीच्या वेव्ज प्लॅटफॉर्मविषयी माहिती दिली. आकाशवाणी मुंबईतर्फे शताब्दी महोत्सवाच्या प्रारंभानिमित्त उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात बालगीतं कविता गायन तसंच संतूर आणि बासरी वादनाचा आनंद श्रोत्यांनी लुटला. भारतीय क्रिकेट संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यात आज हरारे इथं सुरू झालेल्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर 7 गडी आणि 40 चेंडू राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेनं निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 125 धावा केल्या. भारतातर्फे मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 तर शिवम दुबे आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारतानं अवघ्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 षटकं आणि 2 चेंडूत 126 धावा करत सामना जिंकला. भारताकडून सलामीला उतरलेल्या वैभव सूर्यवंशीनं सर्वाधिक 50 धावा केल्या. कॅनडातल्या ऑन्टारियो इथं विश्व कनिष्ठ गट वैयक्तिक स्क्वॉश स्पर्धेत भारताची अव्वल मानांकित स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तिनं मलेशियाची प्रतिस्पर्धी डॉईस ये सान ली हिचा उपउपांत्यपूर्व सामन्यात 11-4, 11-18, 11-3 असा 3 सरळ गेम्समध्ये पराभव केला. तिचा उपांत्यपूर्व सामना इजिप्तच्या हबीबा रिस्क हिच्याशी होईल. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात समरडुंग इथं एनएचपीसीच्या प्रकल्पाचा निर्माणाधीन बोगदा कोसळल्यामुळे अडकलेल्या सर्व 25 कामगारांचे मृतदेह आज बाहेर काढण्यात आले. गेल्या 4 दिवसांपासून अविरतपणे केंद्र आणि सिक्कीम सरकारच्या विविध आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी

0: एकत्र येत युद्ध पातळीवर काम करून ही मोहीम राबवली. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सिक्कीम सरकारनं 4 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. संपूर्ण घटनेचा सखोल तपास करून पुढच्या 15 दिवसात आपला अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारनं या समितीला दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार. विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद. नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. सादर करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात बापूराव विभूते आणि सहकाऱ्यांनी गायलेला महाराणा प्रताप यांचा पोवाडा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात बापूराव विभुते आणि सहकाऱ्याने गायलेला महाराणा प्रताप यांचा पोवाडा ऐकलात.
1: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
2: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्स आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजा राणीचं भव्य स्वागत केलं.
1: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर नोव्हेंबर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
3: अज्ञात मुंबई, नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात स्मिता वाघ यांचं गायन. आपण ऐकलात राग सुरमल्हार. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: चौऱ्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव नव्वद
1: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
0: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
1: ए हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग वॉकिंग जिम कितीतरी पर्याय आहेत.
0: हो पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
1: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज, बरं त्या कशा करायच्या?
0: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन
1: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.
2: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
3: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
2: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
4: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.

0: यातीचे 10 वाजून 30 मिनिट होत आहेत. सादर करत आहोत नभोनाट्य आपलं बुवा असं आहे. या नभोनाट्याचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहात. लेखक मनोहर काटदारे.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र. सादर करीत आहोत आपला बुवा असं आहे
2: भाग दुसरा.
1: रंगमंच या नाटकाचं नभोनाट्य रूपांतर. लेखक मनोहर काटदारे. दिग्दर्शक स्वप्ननील जयकर. पार्श्वसंगीत शैलेंद्र बर्वे. निर्मिती कल्पवृक्ष मुंबई.

0: सांग कुठे भेटायचं ठरलं होतं?
1: 81 बस स्टॉपवर हॉटेलजवळ गुरुवारी संध्याकाळी 6:30 वाजता.
0: तू किती वाजता तिथे होतास आणि किती वेळ?
1: मी माझ्या घड्याळ्याप्रमाणे 6:15 वाजता पोचलो आणि 8:30 वाजेपर्यंत थांबलो.
2: खोटं.
0: तू का मध्ये बोलतेस?
2: सॉरी.
0: अरे तू खरं बोलतोयस ना?
3: हा
0: बरं माधवी, आता तू सांग की तू किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत उभी होतीस?
2: मी पण हॉटेल जवळ 81 बस स्टॉपवर संध्याकाळी 6:15 ते 8:30 पर्यंत उभी होते माझ्या घड्याळ्याप्रमाणे. माझं घड्याळ 7 मिनिटं पुढे असतं.
1: आता मी पण म्हणू शकतो खोट.
0: शांतता शांतता, एक बघा बघा बघा, मी तुमचा प्रश्न सोडवतोय ना. हा गडबड नको. आता एक लक्षात घ्या की तुम्हाला एकमेकांबद्दल वाटत होत. तेच ते वाटत होत. हा वाटत होत. तुम्ही दोघांनी स्वखुशीने कुणाच्याही सक्तीशिवाय भेटायचं ठरवलं. दोघं तिथे गेलात असं म्हणताय आणि एकमेकांना दिसलंच नाही हे शक्य नाही. म्हणजे तुमच्यापैकी एक कोणीतरी खोटं बोलतंय.
2: मी खोटं बोलत नाही.
1: मग मीच खोटं बोलतो. घ्या आता मला, मी काय बोलवत.
0: अरे थांब रे, जरा मला तरी विचार करू द्या. मंडळी म्हणजे याचं जर उत्तर मिळालं नाही तर हे सगळं इथेच संपणार. तुम्हाला काय वाटतं कोण खोटं बोलत असेल आणि का? अरे यस, सापडलं उत्तर. ए लेट्स ट्राय. प्रकाश तू नक्की कुठे उभा होतास?
3: किती वेळा सांगू? हॉटेल जवळ 81 बस स्टॉपवर.
0: अरे ते कळलं रे, पण म्हणजे नक्की कुठे? बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, नक्की कुठे?
3: तिकडे 81 जात नाही, मी वरळीला होतो.
0: थांब थांब थांब थांब, तू कुठे होतीस?
2: कुठे म्हणजे? चर्नी रोडला हॉटेल जवळ.
1: तू ग्रेटच आहेस, तिथं कुठे गेलीस?
2: म्हणजे काय, वरळीचं हॉटेल मला माहित नाही. माझी आत्या राहते गिरगावात, म्हणून मी आपली
1: गुरु आहेस.
2: असं काय करता हो, चुकलं असेल माझं.
0: नाही नाही, चूक माझीच झाली. आईला काय वात आणला तुम्ही दोघांनी? आता फुटा आणि काय भांडायचं ना ते बाहेर जाऊन भांडा. चला.
2: तुम्ही असं काय केलं? तुम्ही तिथे का नाही भेटलात मला?
3: निखिल.
0: हा
3: एक लक्षात आहे ना?
0: काय?
3: आईला हे पसंत नाही पडणार, तिचं मत.
0: अरे ते माहिती आहे रे मला.
3: नाही पण मग गोरेगावला राहता येणार नाही, जागेचा प्रश्न.
0: तो मी सोडवीन, पण आत्ता काही नको. निदान थोडा वेळ तरी डोक्याला पूर्ण विश्रांती पाहिजे. ज्या मुंगे आल्यात, जस्ट गो.

नमस्कार मंडळी. तर एकंदरीत रिसेप्शन वगैरे संपल्याचं म्युझिकवरून आपल्या लक्षात आलं असेलच. लेखकाने सुज्ञपणे एक छोटासा प्रश्न निर्माण करून ठेवलेला होता, जो आता सुटलेला आहे. नाही म्हणजे आई ही बाई असल्यामुळे लग्नाला संपूर्ण पाठिंबा मिळणं कठीण होतं. हां, आणि जागा नाहीतरी माझी चुलत मावशी मला खूप दिवस आग्रह करत होती त्यांच्याकडे राहण्याचा. तर संधीचा फायदा घेऊन सध्या तरी माझीच जागा प्रकाश आणि माधवीला राहायला दिलेली आहे. कारण आपलं बुवा असं आहे की आपण मदत करायची असं ठरवलं ना की अगदी शेवटपर्यंत, मग शेंडी तुटो नाहीतर पारंबी तुटो, त्यात बदल नाही. असो असो, आपण नाटक पुढे ऐकायला उत्सुक असाल असं मी धरून चालतो. आणि आता जाहीर करतो की आता तुमच्या काळजाला गुदगुल्या करणार असं नाटक पुढे सुरू होत आहे. वेळ सकाळी सुमारे 6 ची, अगदी एक्झॅक्ट म्हणजे 5:50 ची.

0: खाबरले मी।
1: ठहरो ठहरो, आता हूँ। दूध वालाच है, तू झोप, मी घेतो दूध।
0: हा, तू झोप, मीच घेते।
1: नको नको, तू दिवसभर दमतेस, शिवाय रात्रीचं जागरण आहे तुला।
0: मला एकटीलाच।
1: चल, चावटपणा नको, मी मस्त चहा करतो, मग उठ तू। आया रे, झोप तू।
0: आपण दोघांनी दूध घेऊया, चालेल?
1: चालेल, किती छान सुचत ग तुला। आया रे, माफ करना हा, जरा उठने को देरी हो गई।
2: हा, आजकल ठंडी बहुत है।
0: काय हो, काय म्हणाला तो?
1: म्हणाला आजकाल ठंडी बहुत है।
0: चावटच आहे।
1: मग काय, तुझ्या बरोबर राहण्यात किती मजा वाटते।
0: आयुष्यभर असेच राहाल का हो?
1: तुला शंका आहे?
0: नाही तसं नाही, पण वाटत की तुम्हाला जेवढी मी चांगली वाटते त्याच्या पावपट जरी आईना वाटले असते तर बरं झालं असतं, म्हणजे दुधात साखर पडली असती।
1: आईचं जाऊ दे ग, मी आहे ना।
0: तुम्ही स्वतंत्र राहायचं ठरवलं हे सुद्धा त्यांना आवडलेलं नाही।
1: ना आवडू दे, ते मी बघून घेईन। ए, पण आयुष्यभर अशीच एकमेकांना साथ द्यायची, कबूल?
0: कबूल। तुम्ही?
1: नो, आपण दोघच असताना तुम्ही म्हणायचं नाही, कबूल?
0: कबूल।
1: तर दोन करार झाले, कोण कडमडला भल्या वेळी?
0: शिव्या देऊ नका, दार उघडा।
1: यांना काही काळ वेळच नाही।
0: अहो, पण तुम्ही।
3: गुड मॉर्निंग।
1: अरे निखिल, ये।
3: सॉरी हा, तुम्हाला डिस्टर्ब केल्याबद्दल।
1: छे छे, डिस्टर्ब कसलं आलंय? तसं काही नाही। काय ग,
0: मला काय विचारता?
3: नाही, खर तर लग्न झालेल्या जोडप्याला हनीमून संपून 8 दिवस सुद्धा झालेले नसतील, तोच भेटायला जाणं म्हणजे खर तर चक्क मूर्खपण आहे। पण
1: ए, जरा चहा टाक ना याला।
0: टाकते ना।
3: हा मग काय, बँकेत कधीपासून येणार आहेस
1: आता? काय,
0: अहो चहा संपलाय।
1: काय,
0: चहा संपलाय?
1: चहा संपलाय
3: काय रे? चहा संपलाय का?
1: हा तिच्या, चहा संपलाय एवढंच ना, त्यात एवढं हळू काय बोलायचं? आणि ते सुद्धा या निखिल समोर, त्याच्याकडे काय कधी चहा संपत नसेल काय रे? चहा काय, आत्ता मी घेऊन येतो।
0: तुम्ही बसा बोलत, मी आणते चहा।
1: नको नको, मी आणतो।
0: अहो नको, मी आणते ना।
3: ए नाहीतर एक काम करूया ना, तुम्ही बसा बोलत तोपर्यंत मीच आणतो।
1: असं कुठे झालंय?
0: जरा गॅस कमी करा, साखर घातली आहे मी, मी जाऊन येते।
1: अगं थांब रे, हळू जा।
3: थांब, एवढा कासावीस होऊ नकोस रे। मग काय, कसं काय चाललंय?
1: छान, मस्त, अगदी स्वप्नात असल्यासारखं वाटतंय।
3: गुड, कसं काय झालं हनीमून? बँगलोर कसं काय वाटलं?
1: अरे ते तुला सांगायचंच विसरलो, आम्ही बँगलोरला गेलोच नाही।
3: म्हणजे पुण्याहून 2 दिवसांनी बँगलोरला जाणार होतास ना?
1: हो, पण त्याची मोठी गंमतच झाली।
3: काय,
1: माझी एक आत्या राहते पाटेवाडीला, पुण्याजवळ, ती आणि आबासाहेब तिचे मिस्टर,
3: अच्छा,
1: लग्नाला येऊ शकले नाहीत, तेव्हा आई म्हणाली बँगलोरला जाण्यापूर्वी त्यांच्या पाया पडून जा। म्हंटल बरं, आणि म्हणून पुढच्या 2 दिवसानंतरचं तिकीट काढलं पुन्हा टू बँगलोर, आणि आम्ही गेलो पाटेवाडीला।
3: बरं मग पुढे?
1: आबासाहेब म्हणजे जरा प्रस्तच गावातलं, तर एक दिवस झाला तसं मी आपल्याला हळूच म्हंटल की उद्या आम्ही निघतो, तर ते दमदार आवाजात म्हणाले
3: कुठं?
1: म्हंटल बँगलोरला, तर ते म्हणाले
3: बँगलोरला काय आहे, तिथं दार खिडक्या लावूनच बसणार ना। मग त्यापेक्षा आमची पाटेवाडी काय वाईट आहे काय? इथले डोंगर नदी सृष्टी सौंदर्य बँगलोरच्या थोबाडीत मारेल, तेव्हा इथंच राहा, काही जायचं नाही कुठं।
1: अरे पण आबासाहेब ती तिकीट, त्याची काळजी नको, आणा ती तिकीट इकडे। मी आपली घाबरत घाबरत तिकीट दिली, त्यांनी आत्या बाईला हाक मारली, मी म्हणाले
3: अहो आपलं सामान बांधा, आपल्याला बँगलोरला जायचंय,
1: आणि गेले। आत्याबाईंचं वय 55 आणि आबासाहेबांचं 65, आम्ही आपलं राहिलो पाटेवाडीत।
3: ग्रेट हा, तुझ्या आबासाहेबाला एकदा बघितलंच पाहिजे।
1: अरे एकदम धम्माल माणूस आहे।
0: कोण हो?
1: अग आपले आबासाहेब ग, ह्याला आपली हनीमूनची मजा सांगत होतो।
0: काय?
1: नाही नाही, म्हणजे तसं नाही, आपली आबासाहेब आत्याबाई म्हणजे ते बँगलोर।

0: पण खरंच कमाल केली हा.
1: ए आपल्याला तर वो माणूस एकदम आवडला, अगदी न बघताच.
2: अरे ही तर 2 दिवस माझ्याशी बोलत सुद्धा नव्हती.
0: उगीच काहीतरी सांगू नका.
1: बरं ते जाऊ दे. आज तुमचा काय प्रोग्राम आहे? नाही म्हणजे आज मी तुम्हाला जेवण्यासाठी बोलवायला आलो होतो. लेट्स हॅव सम फन.
2: आज?
1: हो का?
2: नाही तसं नाही, पण आज थोडी संसाराची खरेदी करायची होती.
1: अरे रविवारी मजा करायची सोडून खरेदी कसली करताय? ती पण गहू तांदूळ साखर असली. असा कसा रे तू अरसिक?
2: ते तुला नाही कळायचं, बायको बरोबर खरेदी करण्यास सुद्धा एक गंमत आहे.
1: असं? बर ओके, बेस्ट ऑफ लक इन युअर खरेदी ऑफ गहू तांदूळ साखर वगैरे. पुन्हा कधीतरी येईन. चल का माधवी, येतो.
0: अहो थांबा ना, आम्ही पण येतो तुमच्या बरोबर.
2: अरे हो, एक मिनिट थांब ना.
1: थांबतो पण जिन्यावर.

0: 아이고,
1: 아이고. 하다 오갈라 하셀라오?
0: 제체? 다싸 가이네? 라한뻔인 코코넛 아싸나 야차 쏘우팟 와즈나 우셀리엣미 아따 까마치 쏘에 카라라 하위
1: 까?
0: 까 가이? 바울렛 아세스 तुलानी असना माझी आ
1: इशो म्हणून काय तुम्ही आयुष्यभर अशाच पिशवी असलीत राहणार
0: अर्थात तू सुखी राहावस म्हणून
1: इतकं बायकोचं वेळ चांगलं नाही मग फार काळ टिकत नाही ते
0: पण आपलं टिकेल कारण
1: आता कारण वगैरे नको मला थोडी मदत करा सगळं सामान लावून झालं की मी स्वयंपाकाला लागते
0: नो आज नो स्वयंपाक आपण बाहेर जेऊ आणि नंतर मस्त पिक्चर बघू तिकडे सुद्धा आणली आहेत मी शेवटच्या रांगेतली चार
1: बरेच आहे तुम्ही मग मगाशी भाऊजींना का नको म्हणालात ते बिचारे
0: तो काही बिचारा वगैरे नाही त्याला कळेल बरोबर चल लवकर आटप आजचा दिवस धमाल करूया
1: काय
0: ध मा ल
1: नाही
0: ए इकडे ये ना समजावून सांगतो
1: ही काय वेळ
0: आहे कम ऑन
1: अहो पण
2: सॉरी सॉरी सॉरी जेंटलमन अँड लेडीज ऑल्सो किती झटकन जातात हे असे क्षण शेवरीच्या कापसासारखे हलके फुलके क्षण मग मागे वळून पाहिलं की आयुष्य किती छोट होत असं वाटत गेलेली चार पाच वर्ष अगदी चार पाच मिनिटांसारखी वाटतात नाही पण ती मिनिटं नसतात असतात वर्ष सगळ्यांचेच अर्थ बदलतात आणि मग अरे जरा जास्तच वेळ बोललो नाही का मी तुम्ही थोडे बोर झाला असाल अहो पण चार पाच वर्षांचा काळ दाखवायचा म्हणजे एवढं बोर होणारच काय

0: ए भैया आला वाटतं, दूध घे ना, जागीच आहेस ना?
1: एक दिवस तुम्ही घेतलं तर काय बिघडेल, तुम्ही पण जागेच आहात ना.
0: काल मीच घेतलं होतं.
1: मग आणखीन एक दिवस घ्या.
0: तू मचा
1: सकाळी चिडून काहीतरी बोलू नका, दूध घ्या.
0: मी घेणार नाही, रविवारी सुद्धा
1: चालेल. नेहमी आपलं झोप झोप, आम्ही माणसं नाही, आम्ही दमत नाही.
0: आता हूं दे इकडे.
1: आता नको, झोपा.
0: तू पातेला इकडे दे.
1: मुळीच नको, मी घेईन दूध.
0: माफ करना हा, उठने को देरी हो गई.
2: हाँ आजकल गर्मी बहुत है, रात को जल्दी नींद नहीं आती होगी.
1: भैया मेला आगाऊच आहे, रात्री झोप नीट लागली नाही तर याला काय करायचंय?
0: उगीच त्याच्यावर कशाला चिडतेस, वड्याचं तेल वांग्यावर काढू नकोस. तू आपली झोप, मी चहा वगैरे करून तुला उठवतो.
1: एकदा उठल्यावर मला झोप येत नाही तुमच्यासारखं.
0: प्रत्येक वेळी तुलना कशाला करतेस माझ्याशी? मी वाईट माणूस आहे, सगळ्या घाणेरड्या सवयी मलाच आहेत, झालं समाधान?
1: तुम्हाला काय भांड्याची लहर आली आहे बायकांसारखी?
0: बायकांसारखी तेवढ्यात काढ चिमठा बायकांसारखी म्हणे.
1: काय शोधताय?
0: काही नाही.
1: काही नाही काय शोधताय तर खरं?
0: सोनं शोधत नाहीये, चहाचा डबा कुठे तो शोधतोय.
1: डबा जाग्यावरच आहे.
0: आता तू सरळ

0: आणि सांगणार आहेस का?
1: मी चहा करते. लग्न होऊन इतकी वर्ष झाली तरी चहाचा डबा सापडत नाही आणि म्हणे चहा करतो.
0: ए आता मला आणखीन भडकवू नकोस. मला चहा नकोय. मी खाली जाऊन चहा घेतो.
1: मी पण तसं करू.
0: तुला काय हवं ते कर. अरे अरे अरे
2: काय रे, कुठे चाललास?
0: सॉरी यार.
2: एकदम गुस्सात दिसतोयस.
0: छेछे गुस्सात कसला?
2: नाही अरे क्षणभर मला सुद्धा ओळखलं नाहीस. काय भांडण वगैरे झालं काय सकाळीच? काय ग माधवी?
1: तुमच्या मित्रालाच विचारा.
2: काय रे प्रकाश?
0: मी आपला खाली चहा प्यायला चाललो होतो सहजच.
1: आता खोटं का सांगता? सांगा, घरी बायको चहा देत नाही म्हणून बाहेर चाललो होतो.
0: तू उगीच काहीतरी सांगू नकोस. चल रे निखिल, आपण खाली जाऊन चहा घेऊ.
1: त्यांना कशाला नेता? त्यांना मी देईन चहा.
2: अरे अरे अरे अरे एक मिनिट, तुम्ही दोघेही गुस्सात आहात तेव्हा एकमेकांशी काही बोलू नका. माधवी, ए माधवी चल तू आपला चहा कर बघू मस्तपैकी.
1: चहा तयारच आहे जवळजवळ.
2: आणि हे बघा उगीच एकमेकांवर चिडू नका रे. अरे आयुष्य एवढं छोटं असतं. हा हा म्हणता संपत. मग उगीच कडू आठवणी ठेवायच्या कशाला? हा
1: ते तुम्हाला नाही कळायचं.
2: अग अग बारीक सारीक गोष्टीवरून एवढं काय तुम्ही मनावर घेता? चालायचं. आयुष्य जरा इझिली घ्यायला शिका.
1: हे सगळं बोलायला सोपं आहे, ज्याचं जळत ना त्यालाच कळतं.
2: बर चला, दोघही फारच सिरियस झालात. चल प्रकाश येतो.
0: अरे थांब ना. बघ तुझ्या अशा वागण्यामुळे माझे मित्र सुद्धा थांबत नाही तिकडे.
1: मी असं वागते? तुम्ही असे वागता ते माझ्या मैत्रिणी घरी आल्यावर?
0: काय ग, केव्हा केव्हा वागलो मी तुझ्या मैत्रिणी घरी आल्यावर? बोलो ना, बोलो तुझ्या मैत्रिणींना घरी.
1: हा तुम्हाला माझ्या मैत्रिणीच बघायच्या असतात ना.
0: हा बोल, आता मला तुझ्या मैत्रिणी बघायच्या. त्यांना काय बघायचं? ते आपण तुझ्यासारखे असणार.
1: तुमचे मित्र सुद्धा तुमच्यासारखे असणार.

मिनिटाच्या पाठीवरचं ओझं एवढं वाढतंय की आणखी साधी काडी जरी पडली तरी तो खाली बसेल, आणि ही काडी कुठूनही येण्याची शक्यता आहे. आणि जर ती एकदाची पडणार असेल, ती पडून जाओ असं तुम्हालाही वाटत असेल ना, तर ती ही काडी अगदी क्षुल्लक. म्हणजे मी या दोघांना संध्याकाळी 4 पिक्चरला बोलवलंय, आता वाजले 3, म्हणजे ही दोघं निघण्याच्याच तयारीत असतील.

0: कुठली साडी नेसू?
1: हवीती नेस.
0: असं काय करता?
1: सांगितलं ना हवीती नेस म्हणून.
0: अहो पिक्चरला जायचंय म्हणून विचारलं. अजून तुमचा राग गेलेला नाही? मी माफी मागते. मग तर झालं. अहो उठा ना, चला वाद यार.
1: तू जा, सांग त्याला मी येत नाही म्हणून.
0: ते बरं दिसेल का?
1: त्यात बरं काय दिसायचंय? एक तिकीट विकायला सांग त्याला.
0: तुम्हाला असं वागण्यात काय मिळतं? कुठल्याही गोष्टीचा बेत मोडला म्हणजे कसला असुरी आनंद मिळतो?
1: हो, मला असुरी आनंद मिळतो, मी राक्षस आहे ना म्हणून. तुम्ही चांगली माणसं आहात, तुम्ही मिळवा चांगला आनंद, म्हणूनच म्हणतो मी येत नाही.
0: तुम्हाला अलीकडे काय झालं ना हे मला कळतच नाहीये. भाऊजीने सकाळी सांगितलं असतं तर हा गुण झालाच नसता. नव्हतं यायचं तर नाही म्हणून सांगायचं.
1: तेव्हा तसं वाटलं नव्हतं.
0: तुम्हाला काय हवं ते करा, मी पण येत नाही.
1: बरं चल निघूया.
0: नको, आता तुम्ही एकटेच जा.
1: का?
0: मी येणार नाही म्हणून.
1: आता असं का वागतेस? मगाशी मी येत नाही म्हणून कावली होतीस, आता मी येतोय.
0: जीव गेल्यावर पाणी पाजून काय उपयोग?
1: काही जीव गेलेला नाही, काही जीव गेलेला नाही. एवढ्या तेवढ्यावर उगीच कांगावा करू नकोस.
0: मी कांगावा करते?
1: हो.
0: मी काय केलो? एखादं उदाहरण द्या.
1: हा कालच उदाहरण घे ना. हा काल मी पापड तळ असं सांगितलं तेव्हा तू तळलेस नाही. सांनी केवढं मोठं रामायण केलंस त्यावरून.
0: हे तुम्ही बोलताय? रामायण मी केलं? तुम्ही शांत मला ऐकत होतात नाही काय?
1: हे तुम्हाला सांगतेस?
0: मीच कशाला, कुणीही हेच सांगेल. हवं तर विचारा श्रोत्यांना. काय हो? संध्याकाळी बायको दमून घरी आली. आला तिला स्वयंपाक करायचा कंटाळा. तिनं नुसता भात टाकला आणि पापड भाजले तर तुम्ही खाता की नाही एखाद्या दिवशी?
1: असं नको विचारू इथल्या श्रोत्यांना. हे बघा, नवऱ्याला भाजलेला पापड आवडत नाही, तळलेला आवडतो. असं असताना जर बायकोने मुद्दामच भाजले तर तुम्ही सहन कराल काय असं विचार इथल्या श्रोत्यांना.
0: हे बघा, मी मुद्दाम भाजले नव्हते. गॅस पेटलेला होता. पापडाकरता तेल काढणं, परत ते झाकून ठेवणं, कढई घासायची.
1: तुझं तेल गेलं खड्ड्यात घ्या, पुन्हा पुन्हा तेलाचं काय सांगतेस?
0: हे चांगलंय, म्हणजे विषय तुम्ही काढायचा आणि वर.
1: हो, पण म्हणून तू गप्पा बसली असतीस तर काय बिघडलं नसतं.

0: मला एवढं सांगताय तर तुम्ही का नाही गप्पा बसत? मी एक मूर्ख आहे.
1: तू मूर्ख नाहीस ग, मूर्ख मी आहे. म्हणून तुझ्याशी लग्न केलं. तेव्हाच आई सांगत होती
0: भावाच्या मुलाशी लग्न कर म्हणून.
2: हो
0: मग करायचं होतं. माझ्याशी सुद्धा लग्न करायला खूप मुलं मागे लागली होती.
1: मग करायचं होतं त्यातल्या एखाद्या मूर्खाशी.
0: तेच तर केलंय.
1: हे बघ माधवी, मला उगीच तू भडकायला लावू नकोस. माझा तोल गेला ना तर
0: काय कराल?
1: माधवी
0: काय
1: तू माझा अंत बघू नकोस.
0: तुम्ही पण
1: यू सराप नाव.
3: बघितलं मंडई, एकदाची काडी पडली, पापड मोडला, पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, त्याचा हा परिणाम. म्हणजे आता सगळं संपलं. आता पुढे काय? आपण फक्त वाट पाहायची. नाही म्हणजे निदान मी तरी तसं ठरवलंय.

0: नाही पण खरं सांगू का, नाही मला आतून वाटतंय की माधवीला जाऊन 2 वर्ष झाली तर प्रकाश माझ्याकडे येईल, तो नाही राहू शकणार, तो तसा हळवा आहे. अरे हा गया, अरे आपल्या कहाणीचा नायक इथेच येतोय, आता आपण त्या गावचेच नाहीत असं भासवलं पाहिजे. हा निखिल,
1: निखिल,
0: अरे प्रकाश, आज इथे कुठे वाट चुकलास?
1: चुकलो नाही, मुद्दामच आलोय, एक काम आहे महत्वाचं.
0: बोल.
1: अरे माधवीला भेटा असं वाटतं यार, 2 वर्ष झाली.
0: अरे मग भेट,
1: इतकं सोपं नाही ते.
0: का, तिचा पत्ता माहित नाही? मायरमध्ये तर राहते.
1: ते माहित आहे, पण तू येशील बरोबर? तिला आणलं पाहिजे परत, एकट्यानं राहणं आता नाही जमणार रे मला.
0: मग एवढंच तिला सांग, येईल ती.
1: इतकं सोपं नाही ते.
0: बर ठीक आहे, ते नंतर बघू, मी येतो तुझ्या बरोबर. पण हे बघ प्रकाश, मी काही आतमध्ये येत नाही, तू 2 वर्षांनी भेटतोयस तिला तर. चल. आणि हे बघ, ए ते खटके बाद संवाद म्हणायचे नाहीत, हे लक्षात ठेव.
1: बरं बरं.
0: लोक हो, मी एवढं सांगतोय पण तुम्ही ऐकालच, ही दोघं शब्दांच्या कसरतीच करणार, दोघांचे इगो उफाळून येणार आणि मग याचा शेवट तोच ट्रॅजेडी. कदाचित तुम्हालाही पाहायला किंवा ऐकायला आवडेल अशीच.
1: मी आत येऊ शकतो?
2: माझ्याच कडे आलात ना,
1: दुसऱ्या कुठं जाणार मी?
2: प्रश्न तसा नव्हता,
1: पण उत्तर तेच.
2: बसा ना, उभे का परक्यासारखे?
1: परक्यासारखं आहे म्हणून. तुम्ही पण बसू शकता.
2: माझ्याच घरात मला बसायला सांगायचं म्हणजे थोडं विचित्र नाही का?
1: विचित्र वाटल्या तरी पुष्कळ गोष्टी कराव्या लागतात. हॉस्टेलच्या खोलीला घर मानावं लागतं, प्रसंग येतो म्हणून, वेळ येते म्हणून. पूर्वीचं सारं विसरून.
2: विसरायला हवं ते. तुम्हाला वाटलं चटका बसला मला, चटका नव्हता तो, प्राणांतिक वेदना होती ती, अबोल अवेळी आलेली.
1: चुकलं असेल माझं?
2: चुकलं असेल? अजून शंका आहे तुम्हाला?
1: शब्दांचे खेळ करू नकोस, त्याकरता आलेलो नाही मी. मला एकच कळतं, काळोख पडला की दिवा शोधला पाहिजे, उगीच काळोख काळोख अशी हाकाटी मारण्यात काय अर्थ आहे?
2: काळोखात सुद्धा एक सुख असतं, स्वतः सुद्धा स्वतःला न पाहू शकण्याचं हे सुख, यातना संपवण्याचं हे सुख.
0: स्टॉप इट. काळोख पडल्यानंतर दिवा शोधला पाहिजे? अरे कशाला, लोक इथे काळोख पडायची वाट बघतात आणि यांना दिव्याची घाई लागले. बरं ते जाऊ दे, पण तुम्हाला खरं सांगू, ही जेव्हा म्हणाली ना काळोखात सुद्धा एक प्रकारचं सुख असतं, तर आपण तर एकदम चक्रावूनच गेलो. म्हटलं ही असलं काळोखातल्या सुखाचं ओपनली कसं काय बोलते. असो, पण तुम्हाला आणखी ऐकवलं तर तुम्ही पण बोर व्हाल, म्हणून मी असल्या नाटकाचा शेवट काय असतो हे आधीच सांगितलं. हा आता शेवट आपल्याला माहीत आहेच, तर आपण शेवटाकडेच जाऊया ना.
1: जाऊ दे ते, विसर आता.
2: विसर कशी? इतकं सोपं आहे ते?
1: सोपं नसेल कदाचित, पण ते केलं पाहिजे. विश्वास ठेव माझ्यावर, पुन्हा एकदा

0: पुन्हा एकदा आपण पाठीवाडीला जाऊ, तुझ्या आवडत्या जागी, तुझे शब्द ऐकायला. तेच शब्द ज्यांनी जीवनाचा अर्थ बदलला, ते शब्द. प्रकाश, तू माझं सर्वस्व आहेस रे. मला स्वार्थी म्हण, अप्पलपोटी म्हण, पण मी देवाला सांगणार आहे की मला बाळ होईल ना, ते सुद्धा अगदी प्रकाश सारखंच होऊ दे.
1: हे सारं आठवतं तुम्हाला? जपून ठेवलंय तुम्ही? खरं नाही वाटत तुम्ही असं बोलता. तेव्हा पूर्वीचे आठवता, वाटतं की आपलं लग्नच झालं नाही अजून. तुम्ही तसंच भेटता आहात मला, लग्नापूर्वी भेटत होतात ना तसे. वाटतं खिशातून चॉकलेट काढणार आहात आणि म्हणणार आहात.
0: म्हणणार आहे मधू, जसं मला वाटतं तसं चॉकलेट.
1: अय्या, खरंच तुम्ही आणलं चॉकलेट? किती चांगले आहात हो तुम्ही. कसं विसरलं नाहीत काही सुद्धा? कसं ठेवलं जपून सगळं मी नसताना सुद्धा?
0: तू नाहीस असं मानलंच नाही कधी. मी समाधान करीत आलो मनाचं की तू माहेरी गेलीयस म्हणून. उद्या येणार आहेस. सारं जपून ठेवलंय घरात, आपल्या आवडीचं ते दोन मांजरांचं कॅलेंडर.
1: आणि आपले शेजारचे गोखले कसे आहेत? त्यांची बदली होणार होती. आणि त्या उषाताई, त्यांची तब्येत कशी असते? आणि त्यांचा तो बिट्ट्या येतो का हो आपल्याकडे? आता खूप मोठा झाला असेल? नाही
0: नाही येणार.
1: का हो? गंभीर का झाला?
0: तापाचं निमित्त झालं. 4 दिवसांच्या आतच
1: बिट्ट्या गेला कायमचा. नुकताच जन्म घेतलेला कोवळा जीव फुलणं म्हणजे काय कळण्यापूर्वीच गेला. मग कशाला जन्माला आला तो?
2: ए काय कशाला, काय कशाला? हा, श्रोत्यांचं अंतःकरण पिळवटून काढायचं म्हणून काय कोणाला पण मारायचं काय? अगं ए बाई, काय फाजीलपणा चालवलाय? सरळ सांग ना, त्याच्या घरी जाणारेस की नाही तेवढंच.
1: उत्तर नाही आला. खरं म्हणजे कशालाच उत्तर नाही. प्रकाश, क्षमा करा मला, मी येऊ शकत नाही तुमच्या बरोबर.
0: ठीक आहे, तुला त्रास द्यावा अशी माझी इच्छा नव्हती. त्रास झाला तर क्षमा कर. लक्षात ठेव, मी तुझाच आहे. अच्छा, बाय.
2: काय रे प्रकाश, तू एकटाच?
0: हो यार, नाही आली ती. तिचं बरोबर आहे.
2: काय बरोबर आहे? अरे मी तुला सांगितलं होतंस ना हा की खटकेबाज संवाद म्हणू नकोस म्हणून. बरं चल, एक काम करूया, मी तुझ्या बरोबर येतो. माधवी, हे बघ, मी याला घेऊन आलोय आणि ताबडतोब बाहेर जाणार आहे आणि बाहेरून दरवाजा लावून घेणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही आतून टकटक करत नाही ना, तोपर्यंत दरवाजा उघडणार नाही. कळलं? चल जा रे. आणि चक्क हा हा म्हणता एक तास गेला सुद्धा. आता हा हा कोण म्हणालं तेवढं मात्र विचारायचं नाही हा. कारण कारण आपलं बुवा असं आहे.
3: आपलं बुवा असं आहे.
4: भाग दुसरा.
3: मनोहर काड्डरे लिखित, कल्पवृक्ष निर्मित या रंगमंच नाटकाचं नभोनाट्य रूपांतर आताच आपण ऐकलं. दिग्दर्शक स्वप्ननील जयकर, यातील कलाकार निखिल हजारे, संजोत वैद्य, समिधा शिरसेकर आणि मयुरेश माणगावकर. पार्श्वसंगीत शैलेंद्र बर्वे. निर्मिती सहाय्य नेहा खरे आणि आकाशवाणी निर्मिती सुषमा हिप्पळगावकर यांची.
5: श्रोते, आपण ऐकत होतात नभोनाट्य आपलं बुवा असं आहे. ठीक, 11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र.
6: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं वैष्णवी.
7: जी, विषय पर अपनी बात.
8: केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह ने नीट परीक्षा के पेपर लीक मामले में प्रदर्शन कर रहे छात्रों से बातचीत के लिए आगे आने की अपील की है. उन्होंने कहा है कि सरकार सभी मुद्दों पर चर्चा के लिए तैयार है. उन्होंने कहा कि बातचीत के बिना समाधान नहीं निकलेगा. श्री सिंह ने कहा कि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा और वे खुद बातचीत के दौरान उपस्थित रहेंगे.
9: सरकार की ओर से चर्चा के लिए हम हर समय तैयार हैं. सरकार के दरवाजे खुले हैं. आप किसी समय भी कभी भी चर्चा करना चाहे, आपकी सुविधा अनुसार हम चर्चा के लिए तैयार हैं. प्रत्येक विषय को लेकर, आंदोलन के विषय को लेकर के.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीसाठी 11:11 आणि 11 सेकंद होत आहेत. जाणून घेऊया कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. कमाल तापमान कुलाबा इथे 28 आणि सांताक्रूज इथे 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान कुलाबा इथे 26 आणि सांताक्रूज इथे 25 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 85% आणि सांताक्रूज इथे 89% नोंदवण्यात आली. पाऊस सरासरी कुलाबा इथे 14.4 mm आणि सांताक्रूज इथे 20.4 mm एवढा नोंदवण्यात आला. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश साधारणतः ढगाळ असेल. मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसासोबतच 60 ते 70 km प्रतितास वाहणारा वाराही असेल. कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढं असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र गोवा किनारपट्टीच्या मच्छीमार बांधवांसाठी सूचना. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर 75 किलोमीटरपर्यंतच्या समुद्र क्षेत्रात 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग 60 किलोमीटर प्रतितास एवढा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. रायगड जिल्हा किनारपट्टीवर 3.3 ते 3.5 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. तरी मच्छीमार बांधवांनी या समुद्र क्षेत्रात जाऊ नये. आपण ऐकत होतात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मुंबई आकाशवाणी केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त सगळ्यांना, सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा. रात्रीचे 11:13 होत आहेत. सादर करत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

सुरेश वाडकरांनी गायलेलं गीत आपण ऐकत होतात. या गीताला संगीत लाभलं होतं अशोक पत्की यांचं. श्रोते आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं गीत. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

सुमन कल्याणपुरांनी गायलेलं, रमेश शेणावकर यांचं गीत आपण ऐकलं, संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. श्रोते आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरातील यशवंत देव यांचं हे गीत. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

सुधीर फडके यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावगीतांचा भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे टीकाकार अजून 30 मिनिटं होत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात समय चोळकर यांचं तबलावादन. ऐकूया ताल रूपक. सारंगी लहरा सात आहे उस्ताद फारूक लतीफ यांची.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात समय चोळकर यांचं तबलावादन. आपण ऐकला तर ताल रूपक. हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः.
2: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
3: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रघुनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु. शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
2: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम.

0: चौऱ्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव नव्वद
1: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
0: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
1: हे हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग वॉकिंग जिम किती तरी पर्याय आहेत.
0: हो पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
1: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज, बरं त्या कशा करायच्या?
0: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन
1: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन.
2: श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 12:20 होत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून. अष्टोप्रहर या कार्यक्रम मालिकेचा भाग 6 आज आपण ऐकणार आहात. लेखिका वीणा सावळे.

नमस्कार रसिक श्रोते हो, अष्टौ प्रहर एक अविरत नादयात्रा या मालिकेच्या सहाव्या भागात आपलं सुश्राव्य स्वागत। श्रोते हो, सुश्राव्य असण्यासाठी म्हटलं की राग यमन आणि राग भूप यांसारख्या सुप्रसिद्ध रागांचा रसास्वाद आपण आज घेणार आहोत। यमन विषयी वाचलेली एक गोष्ट आठवते। एकदा एक गुरुजी रागाचे सूर आळवत बसले होते। शिष्यानं साहजिकच धीर एकवटत रागाचं नाव विचारलं तर गुरुजी म्हणाले, बेटा ये मन है। यमन रागाविषयी एवढं यथार्थ वर्णन निश्चितच उल्लेखनीय आहे। श्रोतेहो, खरंच आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतात असंख्य राग हे केवळ चर्चोपचाराचे नाहीत तर खरं खुरं अनुभवण्याचे

आहेत. त्याचपैकी सगळ्यात महत्वाचा असा हा राग यमन. अर्थातच आपण जाणलंच असेल, आजच्या आपल्या या अष्टोप्रहर मालिकेत आपण यमन आणि भूप्रागाचा रसास्वाद घेणार आहोत. ते मी थोड्या वेळापूर्वी आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे भारतीय संगीत हे तनडोलेपेक्षा मनडोले जास्त आहे. यमनच्या बाबतीत ही नेमकं हेच घडतं. बघा ना, नावातच मन आहे त्याच्या. पंडित भीमसेन जोशींनी याची व्याख्या यमन चाहे वैसा अशी केली होती आणि ती अगदी सार्थ ठरते. भारतीय संगीताचा कुठलाही प्रकार घ्या, शास्त्रीय, उपशास्त्रीय, भक्ती संगीत, देशभक्तीपर गीतं, स्फूर्ती गीतं, बालगीतं, भावगीतं, बॉलिवूड क्लासिक्स, अगदी कुठलाही प्रकार, यमनचा संचार अगदी सर्वत्र सुखेनैव झालेला आहे. यमनची जन्मकथाही अद्भुत आहे बरं का. मुळातच कल्याण थाटातला कल्याणी या नावाने प्रचलित असलेला हा राग उत्तरण गायला जाणारा म्हणून कोणी कोणी याला यमुना कल्याणी असंही म्हणत असत. परंतु जेव्हा मुघलांचं राज्य प्रस्थापित झालं तेव्हा त्यांची संस्कृतीही इथे रुजू होऊ लागली. त्यांच्या प्रदेशात याच सुरावटीशी मिळती जुळती एक लोकधून अस्तित्वात होती आणि अशा रीतीने जणू विलग झालेल्या दोन सुरावटी हजारो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भेटाव्यात आणि त्यातून काही सुंदर कलाविष्कार सादर व्हावा तसंच झालं. आणि मग यवनांनी गायलेला तो कल्याण, यवनांनी गायलेला तो कल्याण असं म्हणत म्हणत त्याचा यमन कल्याण झाला. आणि मग मात्र फक्त यमनच राहिला. कल्याण थाटातला गंधार, निषाद हा वादी संवादी असलेला आणि त्याचबरोबर तीव्र मने नटलेला हा राग रात्रीच्या पहिल्या प्रहराची वेगळीच अनुभूती देऊन जातो. सर्वच स्वरांना महत्व देणारा संपूर्ण जातीचा हा राग विलक्षण अष्टपैलू आहे. तर ऐकूया यमन रागातली बंदिश.

श्रोते हो, यमन रागाप्रमाणेच भूपालीही तितकाच सुप्रसिद्ध राग आहे. राग भूप आणि उत्तर भारतात प्रसिद्ध असलेला राग भूपाली. महाराष्ट्रात आपल्याला भूपाळी हा

श्रोते हो, यमन रागाप्रमाणेच भूपालीही तितकाच सुप्रसिद्ध राग आहे. राग भूप आणि उत्तर भारतात प्रसिद्ध असलेला राग भूपाली. हा, महाराष्ट्रात आपल्याला भूपाळी हा तोही मराठी भक्तिगीतातला किंवा लोकगीतातला म्हणता येईल हवं तर. आणि भूपाली किंवा भूप हा राग झाला. शास्त्रीय संगीत शिकणाऱ्याला प्रथम संपूर्ण जातीचा यमन आणि अवडव जातीचा म्हणजे पाचच स्वराचा असलेला भूपाली हा राग शिकवला जातो. वरवर सोप्पा वाटणारा भूप म्हणजे अथांग पसरलेला डोहज आहे असं वाटतं. श्रोते हो, यावरून एक गमतीशीर किस्सा आठवला, तो जरा सांगते. प्रत्येक रागाचे प्रत्येक प्रकार वेगवेगळे असू शकतात, त्याचपैकी भूपाली हा रागाचाही प्रकार वेगळा आहे. गोष्ट अशी आहे, सुप्रसिद्ध गायक पंडित कुमार गंधर्वांचा भूप सौंदर्याच्या वेगवेगळ्या वाटा शोधतो. मुंबईला एकदा ब्राह्मण सहाय्यक संघात ते भूप गात होते. गाणं रंगात आलेलं असताना त्यांनी अचानक त्याच्यात मध्यम सूर लावला. आता भूप रागामध्ये हा स्वर वर्ज्य आणि पंडित कुमारांकडून अशी चूक होईलच कशी? श्रोते भांबावून गेले. सभागृहातील चलबिचल पाहून कुमारजी मिश्किलपणे म्हणाले, काय गुरु, मी आत येऊ का म्हणून मध्यम सारखी विनवणी करत होता. त्याच्याशी तरी कुठे आपलं वाकडं आहे? मी म्हटलं थोडासाच डोकावणार असशील तरी ये बाबा. तेवढाच पुरता तो आलाय. आणि या शुद्ध मध्यमाला घेऊन पुढे त्यांनी चैती भूप नावाचा राग निर्माण केला. ऐकूया भूप आणि राग भूपालीवर आधारित काही गाणी.

मिटवा या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेल्या अश्विनी शेंडे यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते निलेश मोहरी. चित्रपट संगीताच्या गीतबहार या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात डबल सीट या चित्रपटातील गीत. प्रियंका बर्वे आणि अभय जोधपूरकर यांनी गायलेलं समीर विद्वांस यांचं हे गीत. संगीत आहे ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं.

टाइमपास या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात, महालक्ष्मी अय्यर आणि चिनार खारकर आणि आनंद मेनन यांनी गायलेलं हे गीत होतं. अश्विनी शेंडे यांचा संगीतकार चिनार महेश. या गीताबरोबर चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
1: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्स आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
0: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
1: अज्ञात मुंबई. नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी. ही गोष्ट अवश्य ऐका. 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ह या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला.

श्रोत्या, वेळ झालेली आहे शास्त्रीय संगीताची. ऐकूया कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात शोभादा पराडकर यांचं गायन. ऐकूया राग कामोद, मालगुंजी, शहाणा, कानडा आणि परज. तबला साथ आहे श्री मदन मिश्र यांची. हार्मोनियम साथ केले आहे गुरुदत्त हेबळकर यांनी. ऐकूया राग कामोद. ताल तीन ताल.

श्रोतेहो, नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शुभदा पराडकर यांचं गायन. आपण ऐकलात राग कामोद, मालगुंजी, शहाळा कानडा आणि परज. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 1:32 होत आहेत. सादर करत आहोत मालिका विशेष लावण्य रंग या कार्यक्रम मालिकेचा भाग 24 आज आपण ऐकणार आहात. सादर ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.

0: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। सध्या आपण संगीतकार राम कदम यांच्या ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम ऐकत आहोत। 24वा भाग आज आपण ऐकणार आहोत। संगीतकार सलील कुलकर्णी यांनी राम कदम यांच्याबद्दल म्हटलंय की रामभाऊंनी अगदी सुरुवातीपासून अखेरपर्यंत दिलेलं संगीत हे प्रत्येक वेळी नाविन्यपूर्ण आणि स्थिमित करणारं होतं। त्यांनी आणखीन 20 वर्ष जरी संगीत दिलं असतं तरी त्यातही नवेपणा, ताजेपणा

अनुभवायला मिळाल्या असता. ज्या संगीतकारांचे गाण्याचे अंतरे चांगले असतात तेच संगीतकार जनमनात स्थान मिळवतात, त्यांचं गाणं टिकून राहतं. रामभाऊ हे गाण्याच्या अंतर्याचा विचार करणारे संगीतकार होते. त्यांच्या कोणत्याही गाण्यातून त्याचाच प्रत्यय येतो असंच सलील कुलकर्णी यांनी म्हटलंय. आता आपण पारध चित्रपटातलं पुष्पा पागधरे यांनी गायलेलं गाणं ऐकूया.

संगीतकार राम कदम यांच्याबद्दल वेगवेगळ्या कलावंतांनी काय लिहिलंय ते आज आपण जाणून घेतोय. सुधीर गाडगीळ हे नाव महाराष्ट्राला परिचितच आहे. त्यांनी राम कदमांविषयी लिहिलंय. राम कदम यांनी अनेक कलावंतांना गाणं गायला उद्युक्त केलंय. पंडित भीमसेन जोशी आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांना एकत्र गायला लावलेलं गाणं टाळबोद्याची पळीला खूप गाजलं होतं. रामभाऊंनी छोटा गंधर्व यांनाही चित्रपटाचं गाणं गायला उद्युक्त केलं. मन्नाडे, महेंद्र कपूर, नरेंद्र चंचल या हिंदीतल्या गायकांना मराठीमध्ये गाण्याची संधी राम कदमांनी दिली. पुष्पा पागधरे, चंद्रशेखर गाडगीळ, अनुराधा मराठे, सुरेश वाडकर, जयवंत कुलकर्णी अशा अनेक पार्श्वगायकांनी रामभाऊंकडे गाणी गायलेली आहेत. विष्णू वाघमारेसारख्या झिलकऱ्याकडून ग साजळणीसारखं अप्रतिम गाणं पिंजरा चित्रपटासाठी राम कदमांनी ध्वनिमुद्रित केलं आहे. 1960 ते 1995 या 35 वर्षांमध्ये जवळपास 130 चित्रपटांना राम कदम यांनी संगीत

लावणीचा ठसका त्यांच्या सुरावटीमध्ये होताच. श्रोतेहो, आता 1969 साली आलेल्या आयत्या बिळावर नागोबा चित्रपटातली एक लावणी आपण ऐकूया.

सुधीर गाडगीळ यांनी राम कदमांच्या आठवणी सांगताना म्हटलंय की दादा कोंडकेंसारख्या रंगभूमीवरच्या भन्नाट लोककलाकाराला सोंगाड्या या चित्रपटामध्ये रामभाऊंनी सुरांची साथ केली. त्या गाण्यांचा वेगळाच रंग होता. जगदीश खेबुडकरांच्या शब्दांना या चित्रपटात चाली देताना त्यांनी लोकसंगीताचा बाज वापरला. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णींच्या आवाजातून अनेक गाणी हिट केली. पिंजरा चित्रपटाचं आव्हान देखील रामभाऊंनी समर्थपणे पेललं. अनंत माने यांनी देखील रामभाऊ यांच्याकडून कसदार गाणी करून घेतली. बालेघाटी लावणी, बैठकीची लावणी, टिपेची लावणी या सगळ्या रचना त्यांनी संगीतबद्ध करून दाखवल्या. केदार रागामध्ये नयनांच्या महाली हे गाणं बांधलं तर सुशीलातलं कुण्या गावाचं आलं पाखरू हेही त्यांनी संगीतबद्ध केलं. हिंदी चित्रपट संगीतातही रामभाऊंनी अनेक संगीतकारांकडे सोलो वादक म्हणून ठसा उमटवला. अनेक लावण्या लोकप्रिय करणारे रामभाऊ कधीकधी तमाशावर कधीकधी लोकसंगीतावर भरभरून बोलत. क्लॅरोनेट हा त्यांचा वीक पॉइंट होता. अनेक गाणी उत्तर रात्री क्लॅरोनेट हातात घेऊन रामभाऊंकडून आम्ही ऐकलेली आहेत आणि ही गाणी ऐकता ऐकता कधी पहाट व्हायची कधी उजाडायचं हे कळायचं देखील नाही असं सुधीर गाडगीळ यांनी म्हटलंय. दुनिया करी सलाम चित्रपटातली एक लावणी आपण ऐकूया.

ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांनी देखील राम कदम यांच्याबद्दल लिहून ठेवलेले आहे. त्यांच्या आठवणी त्यांनी शब्दबद्ध केलेल्या आहेत. वयाच्या 13व्या वर्षी म्हणजे 1951 मध्ये घरभार या हिंदी चित्रपटामध्ये नृत्य करण्याची संधी लीला गांधींना पहिल्यांदा मिळाली आणि पुढे अनंत माने यांनी प्रीती संगम या 1957च्या चित्रपटामध्ये नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी लीला गांधींवर सोपवली आणि याच काळामध्ये राम कदम आणि लीला गांधींचा परिचय झाला. अनंत माने यांनी दिग्दर्शित केलेला केला इशारा जाता जाता हा 1965 साली आलेला चित्रपट ज्यामध्ये जगदीश खेबुडकर यांनी 16 गाणी लिहिली होती आणि राम कदमांनी अवघ्या 2 दिवसात या सगळ्या गाण्यांना चालीही दिल्या होत्या. चित्रपटाचं एक युनिट म्हणजे त्या काळात जणू एक कुटुंबच असायचं असं लीला गांधींनी

बांधवलंय. निर्माता, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, नृत्य दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, तंत्रज्ञ असे सगळेजण समरसून आपलं काम करत असत. खेळीमेळीचं वातावरण आणि एकमेकांबद्दल आदर बाळगून चित्रपट तयार व्हायचा. सवाल जबाब म्हणजेच कलगीतुरा. याशिवाय हलगीवाला, भाजीवाली, डोंबारी, रॉक अँड रोल असे सगळे प्रकार रामभाऊंनी संगीतबद्ध केले.

लीला गांधी यांनी लिहिलंय की लावणीचे सगळे प्रकार रामभाऊंना माहिती होते. विविध प्रकारच्या लावण्यांना त्यांनी चाली बांधल्या आणि त्या चालीवर लीला गांधींनी नृत्यकला सादर केली. त्यांच्या चालीमध्ये असणारी नादमयता, लय, ठेका असा जोगदार असायचा की त्यामुळे नृत्य करताना मजा यायची. त्यांचं संगीत हे नृत्याविष्काराला पुरेपूर वाव देणारं होतं. कुण्या गावाचं आलं पाखरू ही सुशीला चित्रपटातली लावणी आणि त्यावरती लीला गांधींची नृत्याची अधिकारी त्यामुळेच लोकप्रिय ठरली. राम कदमांनी ज्या ज्या चाली बांधल्या त्या सगळ्या मनापासून केल्या. पिंजरातल्या

प्राण्यांनी तर सर्वांवर कळस केल्याचं आपण जाणतोच. कथा अकलेच्या कांद्याची या संगीत नाट्यात देखील जे संगीत होतं ते राम कदमांचंच होतं आणि यामध्ये नृत्याभिनयाची जबाबदारी लीला गांधींची होती. 1980 18व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात राम कदम यांनी संगीत दिलेल्या पैज चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार मिळाला आणि या चित्रपटासाठी लीला गांधी यांना विशेष अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला. चला आपणही पैज चित्रपटातली एक लावणी ऐकूया.

आपण ऐकत होतात कार्यक्रम लावण्यरंग. काही तांत्रिक अडचणीमुळे हा कार्यक्रमाची वेळ वाढली गेली, त्याबद्दल दिलगीर आहोत. श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 2:06 होत आहेत. सादर करत आहोत कामगार सभा.

0: कामगार सभा हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या आपल्या कामगार सभेत भेटीला आले आहेत अनेक कामगार पुरस्कारांनी सन्मानित अविनाश दौंड. मंडळी, आज त्यांच्या एकूणच त्यांना जे पुरस्कार मिळाले आहेत आणि कामगारांसाठी अनेक वर्ष ते कामगारांच्या संघटनांमध्ये आणि कामगारांच्या भल्यासाठी कार्यरत आहेत, त्या सगळ्याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर अविनाशजी, कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
0: अविनाशजी. आता सुरुवातीला आम्हाला सांगा की कामगारांच्या

0: काम करायला तुमची सुरुवात नेमकी कधीपासून झाली?
1: नमस्कार कामगार मित्रांनो. कामगार संघटना म्हटलं की अनेक जणांना अनेक विषय आठवतात. वास्तविक पाहता मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देऊन वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे 1984 मी शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय चर्नी रोड मुंबई इथे शासकीय सेवेत रुजू झालो.
0: बर.
1: आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर शासकीय कामकाज करत असतानाच मला त्या ठिकाणच्या संघटन शक्तीची जाणीव झाली. कामगार आजूबाजूला होते, जवळजवळ 1800 कामगार दोन पाळ्यांमध्ये काम करत होते. परंतु त्याचं संचलन फक्त व्यवस्थापन करत नव्हतं, तर त्याच्या जोडीनं त्या ठिकाणची संघटनाही करत होती.
0: बर.
1: आणि मग कामगारांच्या भल्यासाठी म्हणून मग त्यांचं वेतनमान, भत्ते, सोयी सवलती ह्या सगळ्या विषयांबरोबरच कामगारांचं सभासद कल्याण कसं होईल, जे संघटनेचे सभासद आहेत त्याच्यासाठी अनेक कल्याणकारी उपक्रम त्या ठिकाणी राबवले जात होते. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रशिक्षण शिबिरांचंही आयोजन होत होतं, जेणेकरून व्यक्तिमत्वाचाही विकास होत होता. कामगार शिक्षण वर्ग त्या ठिकाणी चालत होते. आणि या सगळ्यामुळे मी कामगार संघटनेकडे आणि कामगार चळवळीकडे आकर्षित झालो.
0: बर. तुम्ही कामगारांसाठी सुद्धा बरंच काम केलेलं आहेत. त्यांचे जी वेगवेगळे अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी सुद्धा तुम्ही अनेक त्यांच्या कार्यामध्ये सामील झालात. तर ते असे कोणकोणती कामं तुम्ही केली आहेत?
1: मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की या माझ्या संघटनेमध्ये खूप चांगली अशी परंपरा आहे आणि 96-97 वर्षाचा इतिहास आहे संघटनेचा. 1930 साली परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या संघटनेमध्ये येऊन वार्षिक सभेमध्ये कामगारांना मार्गदर्शन केल्याचा उल्लेख कामगार आयुक्त कार्यालयामध्ये आढळतो.
0: बर.
1: आणि कामगारांचे प्रश्न, दैनंदिन प्रश्न, व्यवस्थापनाबरोबर होत असलेले काही संघर्ष याची सोडवणूक करत असतानाच ही संघटना ही बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेला संलग्न आहे. आणि मग तिथून पुन्हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला संलग्न आहे. आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती इंटरनॅशनल ग्राफिक फेडरेशनला संलग्न आहे. आणि या पातळ्यांवरती काम करत असताना मूळ गाभा जो आहे तो सभासदाचं हित. मग सभासदाचं हित जोपासत असताना त्याचे वेतन, त्याचे भत्ते, त्याच्या इतर काही बाबी असतील सेवा शर्तींच्या, त्याबाबतचे प्रश्न सोडवत असतानाच जे धोरणविषयक प्रश्न आहेत त्यावरही आम्ही नेहमी फोकस करत होतो. दुसरी गोष्ट अशी की आमच्याकडे खूप अशिक्षित असा वर्ग त्या 84 ते 90 काळापर्यंतही होता.
0: बर.
1: आणि तो यंत्र विभाग, बांधणी विभाग अशा ठिकाणी अल्पशिक्षित कामगार काम करत होते. खूप वेळा असं व्हायचं की त्यांच्यामध्ये व्यसनाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे गैरहजेरीचं प्रमाणही होतं. आमच्यापैकी काही मंडळींनी काही योजना सुरू केल्या. त्यातली एक योजना या ठिकाणी मला सांगावीशी वाटते की रेल्वेचा पास जो असतो तो 3 महिन्यांचा असतो. आणि ते पैसे नसल्यामुळे, तो पास काढायला पैसे नसल्यामुळे काही कामगार घरीच राहायचे.
0: बर.
1: कारण पगार आला की तो ओढून टाकायचा. व्यसनाधीन काही मंडळी होती. मग संघटनेने असं केलं की त्या कामगाराचा पास काढायचा, त्याला त्याच्या टेबलवर त्याच्या खात्यात नेऊन द्यायचा आणि दरमहा त्याच्या पगारातून ती रक्कम वसूल करायची. आता महिन्याच्या पगाराची रक्कम ही जास्त असते आणि 3 महिन्याच्या पासाची रक्कम ही कमी असते. आणि त्यातूनही जे पैसे उरायचे ते संघटना वापरत नसे तर बोनस म्हणून वर्षाकाठी पुन्हा त्यांना देऊन टाकायचं.
0: बरं.
1: म्हणजे त्याची रेग्युलर येण्याची जी शाश्वती होती ती वाढली आणि तोही सावरला गेला आणि त्याचं कुटुंबही सावरलं गेलं.
0: अतिशय छोटी गोष्ट होती पण कामगारांसाठी ती तेव्हा खूप मोठी ठरली.
1: मोठी होती. आणि खूप वेळा असं होतं की 4व्या वेतन आयोगाच्या सुमारास शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन खूपच कमी होतं आणि त्यावेळेला सुद्धा लोक 30 तारखेला पगार झाल्यानंतर 1 तारखेपासूनचं रेशन भरायला कामगार किंवा त्याचे कुटुंबीय रांगेत जाऊन उभे राहायचे. पुन्हा 10 तारखेला त्याला ओव्हरटाईम मिळाला की 15 तारखेपासूनचं रेशन भरायला ते रांगेत उभं राहायचे. अशी परिस्थिती होती. मग मुलांची पुस्तकं वह्या कुठून आणणार? आता तर खूपच संस्था झाल्या त्या देतात. पण आमच्या संघटनेने हे काही उपक्रम राबवले. ते वह्या पुस्तकं आम्ही लेबर फंडातून आमच्या द्यायचो आणि लेबर फंड जो आहे तो सगळ्यांकडनं आम्ही समान 5 रुपये त्यावेळेला होते ती वर्गणी आम्ही जमा करायचो आणि त्यातून जी निधी जमा व्हायचा आणि अर्ज आल्यानंतर आणि तुमची खात्री पटल्यानंतर की हा मुलगा उच्च शिक्षण घेतोय मग त्याला आपण ही मदत करायला पाहिजे, मग ती मदत आम्ही पुस्तक पेढीतून करत होतो. त्या पुस्तक पेढीच्या जोरावर अनेक मंडळी डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, वकील झाली, काही परदेशातही गेले आणि अजूनही आमच्या संपर्कात आहे, याचा मला अभिमान वाटतो.
0: वा मस्त. म्हणजे खरंच ह्या कामगारांसाठी अगदी मनोभावे जे काम करणं गरजेचं होतं ते तुमच्या तर्फे केलं गेलं. अविनाशजी, हे सगळं करत असताना

0: मी कामगार साहित्यिक सुद्धा आहात, तर साहित्य क्षेत्राकडे तुम्ही कसं वळलात?
1: मला शालेय जीवनापासून साहित्याची आवड होती. खरं तर काव्य हा प्रकार माझ्या फार जवळचा,
0: बरं.
1: आणि त्यावेळच्या नियतकालिकामध्ये 8वी 9वी असेल 10वी असेल काही कविता माझ्या निवडल्या गेल्या आणि शालेय वार्षिकामध्ये त्या छापल्या गेल्या. नंतर मी डहाणूकर महाविद्यालयात गेलो आणि त्या ठिकाणी प्राध्यापक जोग सर होते आणि ते खूप सव्यासाची होते, खूप त्यांचा दृष्टिकोन चांगला होता, त्यांनी आणखी वाचनाची आवड लावली आणि मग मी खूप वाचत सुटलो.
0: बरं.
1: म्हणजे 5ही वर्ष मी जवळजवळ खूप लेखकांचं बरंचसं साहित्य वाचलं आणि त्यातून गोडी निर्माण झाली आणि तिथल्या मराठी वाङ्मय मंडळात सुद्धा मी सदस्य झालो आणि त्यानंतर त्या ठिकाणी मी सहसचिव सुद्धा झालो. या दरम्यानच्या काळामध्ये माझ्या कॉलेजच्या म्हणजे महाविद्यालयीन काही मित्रमैत्रिणींनी तू जर काही लिहित असशील तर स्पर्धेत का उतरत नाहीस असं मला विचारलं आणि मग ज्युनियर कॉलेजपासून ते अगदी आंतरमहाविद्यालयीन पातळीपर्यंत नंतर सिनियरमध्ये अनेक पारितोषिकं, मग लेखाची असतील, कवितेची असतील, निबंधाची असतील आणि वक्तृत्वाची सुद्धा, ही मला मिळाली आणि साहित्याकडे अशा पद्धतीने मी ओढला गेलो.
0: बर, आता अविनाश जी एवढं तुम्ही सांगितलं तर एखादी कविता आमच्या कामगार बंधूंसाठी सादर कराल का?
1: हो निश्चित. मी ज्या मुद्रणालयामध्ये काम करायचो त्याला खरं गॅझेट बजेटची प्रेस असं म्हणायचे.
0: बरं.
1: त्या ठिकाणी राजपत्र छापलं जायचं आणि अर्थसंकल्पीय जी प्रकाशनं असतात ती छापली जायची. आमच्याकडे दोन पाळ्या होत्या आणि दोन्ही पाळ्यांना समान काम दिलं जायचं. 8-8 तासाच्या दोन पाळ्या होत्या पण त्यांच्यामध्ये एक चुरस असायची, एक कामाची एक चुरस असायची की आपल्याला दिलेलं काम आपण किती वेळात आणि कसं पूर्ण करतो, 2 दिवसात करतो, 4 दिवसात, समान काम वाटलं जायचं. त्यावरची ही कविता आहे चुरस. गॅझेटची डेट आपल्याला गाठायची आहे, त्या पाळीच्या आधी आपल्या वाट्याचं छापायचं आहे. शिप मॅनेजरने काढताच हे फरमान, जुळवू लागली खिळे, जुळाऱ्यांची अख्खी रांग. पाहुनो कामाचा ओव्हरसिअर सुद्धा धावला, मशिनी झाल्या सुरू, प्रेस धडधडू लागला. 8 पेजी फॉर्मची लागतात थप्पीवर थप्पी, सरसावले सारे हात, बाइडिंग झाली सोपी, घेऊन उरी ध्यास, पाळी राबली जोशात, नेहमीचे गॅझेट छापून दिले टायमात. 100 वर्ष जुनी प्रेस गॅझेट बजेटची, सतत रंगायची चुरस 2 पाळ्यांची. महत्वाचा असतो हरेक भाग गॅझेटचा, महत्वाचा असतो हरेक भाग गॅझेटचा, ना पाहिला न वाचला आम्ही कधी दस्तावेज आयुष्याचा.
0: छान, म्हणजे कामाप्रती तुमची असलेली पूर्णपणे एकरूपता या कवितेतून सुद्धा दिसते अविनाश जी. आणि त्यामुळेच असेल कदाचित तुम्हाला कामगार क्षेत्रातील अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेत, तर त्याविषयी आम्हाला सांगा.
1: आमच्या संघटनेबाबत सांगायचं झालं तर संपूर्ण राज्यामध्ये, तसं देशाचा इतिहास हळूहळू अभ्यासावा असं मला वाटतं, अर्थात माझा तो अभ्यासाचा विषय आहे, पण या ठिकाणी कामगार आयुक्त कार्यालयात ब्रिटिश काळापासून ज्या रजिस्टर्ड झालेल्या संघटना आहेत त्यामध्ये 7वा क्रमांक माझ्या संघटनेचा लागतो प्रेसच्या. आणि आज त्यात अस्तित्वात असलेल्या 2च संघटना आहेत, एक म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्टची आहे आणि 2ऱ्या क्रमांकाची माझी संघटना आहे. या संघटनेत सुद्धा काम करत असताना कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून सातत्यानं 10 वर्ष कार्यकारिणीत काम केलं असेल किंवा पदाधिकारी म्हणून काम केलं असेल तर एक महत्वाचा पुरस्कार दिला जातो, तो मला मिळाला. त्यानंतर सातत्यानं 25 वर्ष काम केलेले आम्ही मोजकेच काही पदाधिकारी होतो. 87 सालापासून मी काम करायला लागलो आणि जेव्हा 25 वर्ष मला पूर्ण झाली त्यावेळेला माझ्याच संघटनेने पुन्हा एकदा तो मानाचा पुरस्कार दिला. हे पुरस्कार राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरचे नसले तरी माझ्या दृष्टीने त्याला खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे.
0: म्हणजे तुम्ही जे काम करत होता त्याची पावती तुम्हाला मिळाली असं वाटायचा तो काळ होता.
1: हो, असं आहे की कामगार संघटनामध्ये काही प्रकार आहेत. काही स्वयंघोषित नेते स्वतः संघटना निर्माण करतात आणि त्यांची कार्यपद्धती वेगळी असते. आम्ही शासकीय यंत्रणेमध्ये काम करणाऱ्यांना आमचं वेतन आम्हालाच मिळत असतं आमच्या कामाचं आणि मग वेगळं कुठलंही मानधन वगैरे न घेता आम्ही काम करतो, म्हणून आम्हाला या पुरस्कारांची महती मोठी आहे. ही एक आमच्या कामाची पावती आहे. दुसरा पुरस्कार मला 2011 साली श्रमिक प्रतिष्ठानचा मिळाला, तो कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे पुरस्कार मिळाला आणि त्याच्यासाठी 11 जणांचं सिलेक्शन महाराष्ट्रातून झालं होतं. जे युवा मंडळी आहेत पण सातत्याने काम करत आहेत त्यांच्याकडून पुढे काही अपेक्षा आहेत असं ठरवून बँक, LIC, GIC, सार्वजनिक सेवा, शासकीय कर्मचारी यांचं जे श्रमिक प्रतिष्ठान आहे त्यांनी 2011 ला तो श्रमिक प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला. आणि तिसरा पुरस्कार मला दुग्धशाळा कामगार जे आहेत ते विखुरलेले आहेत संपूर्ण राज्यामध्ये. त्यांच्या काही अनेक समस्या होत्या, कारण ते सोडवण्यासाठी मला तर आता इथे म्हणजे आदरणीय आमचे नेते कर्णिक साहेबांबरोबर, रग कर्णिक यांच्याबरोबर

0: या पाटकरांचं आणि उल्का महाजनांचं सुद्धा मार्गदर्शन मिळालं. पण त्यांचे बरेचसे प्रश्न सुटल्यानंतर, तेव्हा तर तसं माझं फार वय नव्हतं, परंतु जीवन गौरव पुरस्कार मला शासकीय दुग्धशाळा कामगारांनी त्याच
1: वा.
0: वर्षी दिला. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा पुरस्कार तो ह्युमन राईट्स असोसिएशनने सातारा इथे एक मोठा कार्यक्रम घेतला होता आणि तिथे या राज्यातल्या 5 जणांना पुरस्कार दिला, सोशल अवॉर्ड दिलं.
1: बरं.
0: त्याचं कारण असं होतं की संघटनेच्या माध्यमातून पर्यावरण हिताच्या गोष्टी म्हणजे वृक्षारोपण, पुन्हा नेत्रचिकित्सा, आरोग्य चिकित्सा, आदिवासी पाड्यामध्ये जाऊन काम करणं आणि सातत्यानं रक्तदान शिबिरं घेणं, हा सगळा भाग त्यांनी पाहिल्यानंतर मला तो ह्युमन राईट्स अवॉर्ड जो आहे तो साताऱ्याला मिळाला. आणि तो सुद्धा कामगार क्षेत्रात काम करत असल्यामुळे मिळाला, सोशल असला तरी. तो 2014 मिळाला.
1: अच्छा.
0: त्यानंतर मुंबईमध्ये एक सामाजिक अनेक संस्था काम करतात, पण भवतू सब्ब मंगलम नावाची एक संस्था आहे, त्यांच्या स्वतःच्या अँब्युलन्सेस आहेत. पुन्हा त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे, विपश्यनेचं काम पण वाढवलेलं आहे. आणि त्यांच्याशी संपर्क आल्यानंतर काही बाबतीमध्ये मी निश्चितपणे त्यांना सहाय्यभूत ठरलो. आणि मग त्यांच्या कमिटीने सुद्धा मला बुद्धभूषण पुरस्कार हा दिला.
1: बर.
0: आणि त्यानंतर मात्र आणखी 2 ते 3 महत्वाचे पुरस्कार ह्या सर्व पुरस्कारांनंतर मिळाले. त्यातला पहिला म्हणजे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा. राष्ट्रीय मिल मजदूर संघ हा या देशातील सगळ्यात जुनी अशी संघटना आहे. गदी आंबेडकरांनी स्थापन केलेली सर्व मिल मजदूरांसाठीची खूप मोठी संघटना आहे. ते दरवर्षी श्रमगौरव पुरस्कार देतात आणि एक जीवनगौरव पुरस्कार देतात. माझं भाग्य असं की मी ज्यांच्या हाताखाली काम केलं, जे मला गुरुस्थानी होते, ते स्वर्गीय रग कर्णिक शासकीय कर्मचाऱ्यांचं आदरस्थान, त्यांना ज्या कार्यक्रमामध्ये ज्या वर्षी जीवनगौरव पुरस्कार मिळाला त्याच वर्षी त्याच कार्यक्रमात मला श्रमगौरव पुरस्कार मिळाला आणि तोही 2018 साली मिळाला. तर हा एक योगायोग होता. आणि ह्या सगळ्यांची दखल घेऊन मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्याच्या कामगार कल्याण मंडळाने जो गुणवंत कामगार पुरस्कार आहे तो मानाचा आहे, खूप मानाचा आहे, प्रतिष्ठेचा आहे. राज्यपालांच्या हस्ते तो दिला जातो. तो सुद्धा 2019 ला मिळाला. अर्थात ती प्रक्रिया खूप किचकट असते. आवेदनं मागवली जातात, व्यवस्थापनाला विचारणा होते, फाईल पूर्ण तुम्हाला द्यावी लागते, त्यात सामाजिक कार्य सुद्धा लागतं, संघटनेचं लागतं, इतरही गोष्टी असतात, पुन्हा तुमचा इंटरव्ह्यू असतो. त्या सगळ्या चाळणीतून मी गेलो आणि 2019 ला मला तो सुद्धा गुणवंत पुरस्कार, माझ्या आधीही सुद्धा माझ्या संघटनेतल्या 6 लोकांना तो मिळाला होता आणि त्याच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा मान मला थोडक्यात मिळाला आणि माझ्या संघटनेची मान उंचावली गेली असं माझं एक स्पष्ट मत आहे. यानंतर सातत्याने जर तुम्ही काम करत राहिलात, गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्यानंतर 5 वर्षापेक्षा अधिक, तर गुणवंत कामगार असोसिएशनचा राष्ट्रीय पातळीवरचा कामगार भूषण पुरस्कार हा दिला जातो. तो 24 साली मला कोल्हापूर इथे दिला गेला. त्यावेळेला सुद्धा कोल्हापूर, सातारा, सांगली आमच्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची त्या जिल्ह्यातील बरीच कार्यकर्ते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ते सुद्धा एक मानाचं होतं संघटनेच्या दृष्टीने.
1: वा, एवढं जे तुम्ही कामगारांसाठी काम करता त्या सगळ्याची दखल विविध पातळ्यांवर घेतली गेली आणि त्यामुळे या पुरस्काराने, अतिशय मानाच्या पुरस्काराने तुम्ही सन्मानित झालात. अविनाशजी, आता या वळणावर तुमची अजून एखादी, तुम्ही ज्या कविता सतत करत असतात कामगार जीवनांवरच्या सुद्धा, तर एखादी कविता आमच्या परत श्रोत्यांसाठी सादर कराल का?
0: निश्चित निश्चित. तसे माझे 2 काव्यसंग्रह आलेले आहेत आपल्या याच कार्यक्रमातून. अनेक वेळा मी काव्य वाचन केलेलं आहे, पण अलीकडच्या काळामध्ये थोडंसं संघटन क्षेत्रामध्ये प्रशिक्षण शिबिरं घेत असताना सामुदायिक गीत एखादं सुरुवातीला असावं. प्रतितयश अनेक मराठी दिग्गज कवींच्या कविता आम्ही त्या ठिकाणी सामुदायिकरित्या म्हणायचो. मी म्हटलं आपणही प्रयत्न करून पाहू आणि म्हणून मी अणुचेतना संघर्षातून ही एक कविता लिहिलेली आहे. कृपया ती सर्वांनी ऐकावी, मी तुमच्यासाठी ती या ठिकाणी म्हणत आहे. शीर्षक आहे अणुचेतना संघर्षातून. एकजुटीचे बांधून कंकण अणुचेतना संघर्षातून, अणुचेतना संघर्षातून संपनी दर्शने मोर्चे धरणे हाती आपुल्या अमव आयुधे, लोकशाहीचा मान ठेवून अणुचेतना संघर्षातून सकळांचे करुणी प्रबोधन अज्ञानाचे करू चाटन, श्रमक्रांतीची मशाल पेटवून आणू चेतना संघर्षातून, अन्यायाला थेट भिडूया कर्तृत्वाने न्याय मिळवूया वर्ग लढ्याच्या भागीदारीतून.

0: माणसाच्या एकूण आयुष्यामध्ये बऱ्या आणि वाईट अनुभवांची जंत्रीच असते आणि सामाजिक काम करत असताना त्याला जास्त प्रमाणात सामोरं जावं लागतं. पण कामगार संघटनेत काम करत असताना आणि लाखोंच्या कामगार संघटनेत काम करत असताना ह्याचं प्रमाण खूप मोठं असतं. ती जबाबदारीही मोठी असते, त्यावेळेला संयम दाखवणंही फार महत्त्वाचं असतं, काही वेळेला आक्रमकता खूप गरजेची असते. आणि या कामगार लढ्यातून काम करत असताना खूप चांगले सुखद अनुभवसुद्धा आले. अंतिमतः काय होतं, सर्व कामगार मित्रांना माहीत असेल की शेवटी निगोसिएशन होतं, बैठका होत्यात. आमच्या बैठका मुख्यमंत्री पातळीवर, उपमुख्यमंत्री पातळीवर, शासकीय मोठ्या अधिकाऱ्यांवर, आणि 28 मागण्यांची एक मोठी सनद दिलेली असते, मागण्यांची सनद. त्यातले 2-4 प्रश्न सुटले आणि ते महत्त्वाचे असले की मग संपासारखं आंदोलन मागे घ्यावं लागतं आणि मग आम्हाला टीकेचं धनी व्हावं लागतं. 2 प्रश्न सुटले यांनी नेहमीसारखी माघार घेतली, हे मॅनेज झाले की काय वगैरे वगैरे. आता तर सोशल मीडिया आहे त्यामुळे नको ते मेसेज येतात, असे अनेक वाईट अनुभव सुरुवातीपासून आले. आता थोडंसं काही मंडळींना समजू लागलेलं आहे असं मला वाटतं, त्यामुळे त्याचं धार कमी झालेली आहे. आणि बऱ्या अनुभवांबद्दल जर म्हणाला तर ती माझ्या मनामध्ये खूप दाटी करू नये आणि कधीतरी कविता म्हणा किंवा लेखांमधून ती मी प्रकट करेन, कारण अनेकांची आयुष्य उभी राहिली संघटनेमुळे, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून मला कधी विसरता येणार नाही, या शासकीय रुग्णालयांमध्ये बदली कामगार म्हणून 10-10, 12-12 वर्ष काम करणाऱ्यांना, त्यावेळच्या आरोग्यमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना भेटून ज्यावेळेला आम्ही कायमस्वरूपी शासकीय सेवेत घेतलं, जवळजवळ 11-12 वर्षांचा तो लढा होता, आणि त्यावेळेला नियुक्तीपत्र देत असताना त्यावेळच्या सन्माननीय आरोग्यमंत्र्यांनी आम्हाला संघटना पदाधिकाऱ्यांना बोलवून घेतलं त्या कार्यक्रमात आणि आमच्या हस्तेसुद्धा नियुक्तीपत्र द्यायला लावली.
1: बरं,
0: तेव्हा त्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यातले अश्रू, आनंदाश्रू आम्ही पाहिले, यापेक्षा वेगळा अनुभव असू शकत नाही.
1: बरोबर, म्हणजे हा तुम्हाला तुमचा खरा सन्मान वाटला असेल.
0: दुसरं एक महत्त्वाचं या ठिकाणी मी सांगू इच्छितो की अगदी ब्रिटिश काळापासून आपल्या मुंबईमध्ये 4 पोस्टमार्टम आहेत, केंद्र आहे, शवविच्छेदन केंद्र.
1: बरं.
0: आणि कुणी कधी त्या ठिकाणी गेलं नव्हतं आणि लक्ष दिलं नव्हतं आणि अतिशय दुरावस्था होती. 24-24 तास ड्युटी करायला यायचं आणि तिथे आपण जाऊ शकणार नाही, पाहू शकणार नाही, अशा पद्धतीचं काम होतं. आणि त्यांनी काही त्या ठिकाणी थोडंसं म्हणायचा प्रयत्न केल्याबरोबर तिथल्या लोकांना निलंबित केलं गेलं, सस्पेंड केलं. आणि कुठलीच संघटना त्यांच्याकडे नव्हती, खरं तर ते शासकीय कर्मचारी. पण शेवटी ते शोधत शोधत आमच्याकडे आले, त्यानंतर ती केस घेतली, त्यांना एकत्र केलं, त्यांच्या फलकाचं अनावरणसुद्धा केलं, त्यांची संघटना स्थापन केली, न्यायालयामध्ये गेलो, न्यायाधीशांनी खडसावून ते तिथल्या अधिकाऱ्यांना न्यायालयातच सांगितलं की यांना ताबडतोबीने कामावर घ्या. आणि त्यानंतर त्यांची जी दुरावस्था होती ती हळूहळू नष्ट झाली. अशा पद्धतीचे अनेक अनुभव या कामगार संघटनेमध्ये मला सांगता येतील की ज्यामुळे मला रोजच जवळजवळ सुखाची झोप मिळते की काहीतरी चांगलं काम केलेलं आहे असं निश्चितपणे वाटतं.
1: म्हणजे हे आत्मिक समाधान तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरतं. आणि कामगारांना ज्यांना खरोखर या सगळ्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांची जी समस्या आहे त्याचं निवारण तुम्ही करता. अविनाशजी, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तर शेवटी सुद्धा तुम्ही एखादी जर नव्याने तुमची काही एखादी कविता असेल आणि त्या कवितेने आपल्या आजच्या कार्यक्रमाचा शेवट केला तर खरंच सगळ्यांना ते आवडेल.
0: मित्र, मी आशावादी आहे, परंतु अलीकडची एकूण कामगार क्षेत्राची दशा आणि दिशा पाहिली तर थोडंसं उद्विग्न होतं मन. आणि त्या दृष्टिकोनातून मी ज्या ठिकाणी राबलो कामगार म्हणून 38 वर्ष, त्या ठिकाणचं एक कवन या ठिकाणी सादर करून थांबतो. कवितेचं शीर्षक आहे संपले सारे. प्रेस हा माझा अखंड चाले, यंत्राच्या जोडीनं कामगार डोले. संपले सारे दिस सोन्याचे, आता न होती मोती घामाचे. लायनो मोनोची मिजास होती, चौरंगी सुबक छपाई होती. कौतुक झाले देशात राज्याचे, मिळाले कित्येक तुरे मानाचे. संपले सारे दिस सोन्याचे. गेली जुळणी गेली ती गॅली, लेटर प्रेस अन हात शिलाई. गेले गॅजेट बजेट चालले, बघता बघता ऑनलाईन झाले. संपले सारे दिस सोन्याचे. संघटना तेव्हा जोमात होती, पतपेढी

0: ही सुखात होती, रिकाम्या जागांचे भर वाढले, निम्मे शिम्मेच शिल्लक राहिले, संपले सारे दिन सोन्याचे. साहेब लोक माणसात होते, कामगारांनाही जपत होते, तुटले बंध मैत्र संपले, एकमेकांशी बोले ना झाले, संपले सारे दिस सोन्याचे, अचान होती मोती घामाचे.
1: वा, तुमची जी तळमळ आहे ती सगळी तुम्ही आपल्या साहित्यातून, आपल्या कवितेतून उतरवता. अविनाशजी, खरंच इतकं सुंदर तुमचं जे जीवन प्रवास तुमचा, जो कामगारांच्या बरोबरीने सततचा जोडला गेला आहे, तर त्याविषयी मनमोकळ्या गप्पांमधून तुम्ही जी आम्हाला माहिती सांगितली त्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार.
0: धन्यवाद. आणि यापुढील त्यांचंही जे कामगार श्रमिक म्हणून आयुष्य आहे ते सुखासमाधानाचं जावं अशी माझी सदिच्छा आहे.
1: बरतर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कामगार सभेचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतो, आपण ऐकत होतात कार्यक्रम कामगार सभा. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 2:30 होत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम गीत बहार. चित्रपट संगीताचा कार्यक्रमात आपण ऐकणार आहात हे गीत.

गोंधळात गोंधळ या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. आशा भोसलेंनी गायलेलं हे गीत होतं. गीतकार जगदीश केपूरकर, संगीतकार विश्वनाथ मोरे. आता ऐकूया सुरेश वाडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेलं नितीन आखवे यांचं गीत. संगीत आहे श्रीधर फडके यांचं. चित्रपट आभाळाची सावली.

रुसली, एकदा की नहीं ती जाम रुसली, जाम रुसली, जाम रुसली कोपरे।

कसा बघा बघा मी तिला हसवतो कसा पण झालं काय माहितीये गेला रडत रडत स्वतःच ढसा ढसा

कळत नकळत या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. अशोक सराफ यांनी गायलेलं हे गीत होतं. आनंद मोडक यांचं, संगीतकार सुधीर मोघे. श्रोते आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

आई पाहिजे या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. अनुराधा पौडवाल यांनी हे गायलं होतं. वंदना विटणकर यांचं हे गीत संगीत होतं अशोक पत्की यांचं. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 3 वाजत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ. आठवणींच्या गंधकोशी या मालेत ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांच्या गीतांवर आधारित असलेला हा विशेष कार्यक्रम भाग 3.

श्रोतेहो, सादर करीत आहोत आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांच्या गीतांवर आधारित विशेष रूपक. लेखन आणि निवेदन मंगला खाडीलकर. आज ऐकूया या रूपकाचा भाग तिसरा.

श्रोतेहो नमस्कार. आठवणींच्या गंधकोशी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. रंग और नूर की बारात किसे पेश करूं, ये महलों ये तख्तों ये ताजों की दुनिया. देखी जमाने की यारी, ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं. मोहम्मद रफी यांनी गायलेली अशी अनेक अप्रतिम गीतं आठवणींच्या हिंदोळ्यावर सतत आपल्याशी बोलत असतात, पूजन करत असतात.

0: नाही।
1: हृदयाच्या जखमांना अश्रूंच्या धाग्यानं बांधून टाकणारा शायर म्हणजे साहिर। मैं वो नखमा हूं जिसे प्यार की महफिल न मिली, असं सांगणारा शायर म्हणजे साहिर। अश्कों में जो पाया है वो गीतों में दिया है, इस पर भी सुना है कि जमाने को गिला है, असं आपल्या निर्मितीचं गूज सांगतानाच उपरोधिक होणारा शायर साहिर। चित्रपट संगीतातले भिन्न षड्ज म्हणून ओळखले जाणारे, संवेदनशील मनाने मधुरतम चाली देऊन आपलं वेगळं वळण दाखवणारे संगीतकार जयदेवजी आणि रफी साहेबांच्या

हम दोनोचा विषय निघाला म्हणून सांगते की जवळजवळ 38 चित्रपटांमध्ये अभिनेते देव आनंद आणि मोहम्मद रफी यांचा स्वर असा संगम घडून आला. 1950 निराला, 1955 मिलाप, 1955 इन्सानियत, 1956 पॉकेटमार, 1956 साली झालेला CID, 1957 9-2-11 दुश्मन आणि बारिश, 1958 सोलवा साल काला पाणी आणि अमरदीप, 1959 लव्ह मॅरेज, 1960 सरहद मंजिल काला बाजार जाली नोट एक के बाद एक बंबई का बाबू, 1961 माया जब प्यार किसी से होता है हम दोनों बात एक रात की, 1962 असली नकली तेरे घर के सामने, 1964 शराबी, 1965 तीन देवियां गाइड, 1967 ज्वेल थेफ, 1968 दुनिया आणि 1969 महाल अशा कित्येक चित्रपटामध्ये देव आणि रफी अशी जोडी धमाल करून गेली. रफी साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या एका कार्यक्रमामध्ये देव आनंद असं म्हणाले होते की रफी अमर आहेत. मला नेहमी असं वाटत राहतं की ते माझ्या आसपासच आहेत, माझ्या हृदयाच्या अगदी जवळ. त्यांच्या पल्लेदार आवाजाचा मी फॅन होतो.

देवानंद असं म्हणाले होते. 1966 प्यार मोहब्बत या चित्रपटामध्ये रफी साहेबांनी गायलेलं एक गाणं आहे, प्यार मोहब्बत के सिवा ये जिंदगी क्या जिंदगी. या गाण्यामध्ये हुर्रे हुर्रे असे शब्द मी गायलोय. प्यार मोहब्बत के सिवाय जिंदगी क्या जिंदगी या गीतामध्ये रफी साहेबांच्या सहगायिका होत्या आशा भोसले.

देव आनंद आणि रफीसाहेब एकत्र असलेला गाईड हा चित्रपट म्हणजे सेल्युलॉईडची जणू कविताच. भारतीय फिल्म विश्वातला मैलाचा दगड असं या चित्रपटाचं वर्णन केलं जातं. वहिदाच्या सौंदर्यातलं रेखीवपण, अभिनयातलं चैतन्य, देव आनंद यांचा प्रगल्भ अभिनय, आर के नारायण यांची अपूर्व कथा, विजय आनंद यांचं काळाच्या पुढे नेणारं दिग्दर्शन आणि या सगळ्यावर कळस म्हणजे एस डी बर्मनदादांच्या गोड चालींना मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी दिलेला अपूर्व न्याय.

सहज सांगावंसं वाटतंय की गाईडमध्ये रफी साहेबांनी गायलेलं आणखी एक गीत होतं, हम ही मेहनत ही कोई बात, पण हे गीत गायलं गेलं आणि त्याच्या ऐवजी हे गीत योजलं गेलं.

इतक्या चित्रपटामध्ये देव रफी एकत्र येऊनही त्यांची राज कपूर मुकेश सारखी जोडी जमली नाही याची मात्र संगती लावता येत नाही. देवानंद, दिलीप कुमार, भारत भूषण, शम्मी कपूर यांच्यासारख्या अग्रणी कलाकारांचा स्वर म्हणून रफींची ख्याती वाढत गेली आणि राजेंद्र कुमार, सुनील दत्त, जॉय मुखर्जी, विश्वजीत, राजेश खन्ना, धर्मेंद्र असे कलाकार त्यांच्या स्वरांचे दिवाणे बनले. इतके की सर्वांनाच रफी साहेबांचं पार्श्वगायन हवं असायचं. अभिनेते राजेंद्र कुमार आणि धर्मेंद्र यांच्यावर चित्रित झालेली रफी साहेबांनी गायलेली दोन गीतं झलक स्वरूपात आम्ही आपल्याला ऐकवतो आहोत.

दिलीप कुमार आणि रफी साहेब यांनी 32 चित्रपटात मिळून काम केलं. जुगनू, शहीद, नदिया के पार, अंदाज, बाबुल, हलचल, दीदार, आन, देवदास, नया दौर, मधुमती, मुगले आजम, कोहिनूर, दिल दिया, दर्द लिया, राम और श्याम हे त्यातले महत्वाचे चित्रपट. रफी साहेबांचा आवाज म्हणजे दुःखाचं वादळच होतं. या हू गीतापासून सरपे टोपी लाल किंवा डमडम डिगाडिगा किंवा लाल लाल गाल अशा फडकत्या उडत्या गीतापर्यंत कोणत्याही प्रकारचं गीत गाणारे रफी दिलीप कुमारजींच्या चित्रपटात दुःखाचं वादळ होऊन तर कधी चिंतनशील होऊन बरसतात. उदाहरणच द्यायचं झालं तर मग कितीतरी गीतं एखाद्या पावसाळी संध्याकाळी आपल्याला आठवू लागतात. याद न जाय बीते दिनों की, दिलेक मंदिर, संगीतकार शंकर जयकिशन, किंवा दिल एक मंदिर है, रफी, सुमन आणि कोरस यांनी गायलेलं खरोखरच अप्रतिम असं गीत कोई सागर दिल को बहलाता नहीं हे दिल दिया दर्द लिया या चित्रपटातलं गीत. मन रे तू काहे न धीर धरे हे रोशनजींनी संगीतबद्ध केलेलं चित्रलेखा या चित्रपटातलं गीत.

दिलीप कुमार यांनी अजरामर केलेली शहीद चित्रपटातली क्रांतिकारकाची भूमिका आणि तिचं अस्तित्व रफी स्वरामुळे निःसंशय आपल्या मनावर कोरलं जातं.

गालिबनं असं म्हटलं होतं की है और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे, कहते हैं कि गालिब का है अंदाजे बयां कुछ और. मिर्झा गालिब यांचा हा शेर म्हणजे काही त्यांची दरपोक्ती नव्हती, तर शब्दांवर स्वामित्व गाजवणाऱ्या आणि आपल्या गझलीची पात्रता जाणणाऱ्या एका प्रतिभावंताचा तो उद्गार होता. कहते हैं रफी का अंदाजे बयां है कुछ और हे वचन सार्थ करणारी एक गझलनुमा नजम आपण ऐकणार आहोत. रफी साहेब शब्दोच्चार आणि शब्दामागची भावना यांचा इतका भावपूर्ण मेळ साधत असत की तो एक अनुभवच बनायचा. फिल्म हकीकत मधलं मदन मोहन यांच्या संगीतानं सजलेलं कैफी आजमी यांच्या शब्दातून जन्माला आलेलं असं हे गीत ऐकूया. श्रोते हो, हे गीत ऐकाल तेव्हा एक गोष्ट आपण लक्षात घ्या, यात व्हायोलिन वाजवणारे कलाकार दस्तूर खुद्द प्यारेलाल आहेत आणि अंग तापानं फणफणलेलं असताना त्यांनी या गीतासाठी व्हायोलिन वाजवलेलं आहे.

0: सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल रफी साहेबांबरोबर अनेक चित्रपटांसाठी गायलेल्या आहेत. रफी साहेबांबरोबर गाताना तुमचा अनुभव काय होता अनुराधाताई?
1: आज माझे हे परम सौभाग्य आहे की साक्षात रफी साहेबांविषयी काही बोलण्याचा ही संधी मिळालेली आहे. रफी साहेब हे एक अत्यंत सिनियर आणि अतिशय प्रसन्न असे एक व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या संगीतातून ते आजही आपल्यामध्ये आहेत. विशेष करून मला त्यांच्याविषयी सांगावं असं वाटतं म्हणजे की अतिशय हंबल आणि अतिशय विनम्र, कायम प्रसन्न आणि अत्यंत सॉफ्ट स्पोकन अशी ही पर्सनॅलिटी होती. आणि मला अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं की त्यांच्याबरोबर ज्यावेळेला मी बरीच गाणी गाण्याचा मला मौका मिळाला, लक्ष्मीकांत प्यारलाल किंवा राजेश रोशन म्हणा किंवा भप्पी लहरी ह्यांच्याकडे मला बरीच त्यांच्याबरोबर गाणी गाण्याचा मौका मिळाला, तर त्यावेळेला मी कम्पॅरेटिव्हली खूपच नवीन होते. पण ते इतके सिनियर सिंगर, सिनियर आर्टिस्ट असताना देखील त्यांनी कधी असं जाणून दिलं नाही की ते एका ज्युनियर बरोबर गात आहेत, किंवा थोडस म्हणजे एक इगो असतो की मी सिनियर आहे असं त्यांनी कधीही जाणून दिलं नाही. मी अगदी नवीन होते त्यामुळे कधी कधी चूक होते किंवा नाही हे असं कसं गायलं किंवा असं समजा का मिळतायतनी कधी त्यांच्या बोलण्यात जरी आलं तरी ते लगेच सांभाळून घ्यायचे आणि म्हणायचे की नाही बहुत अच्छा गाई हो आप चलिए रेकॉर्डिंग करिए. तर ही एक विशेष त्याबाबत ही आठवण आहे. आणि गाताना ते जितके सॉफ्ट स्पोकन होते तितकेच ते सॉफ्ट गायचे, पण मायक्रोफोनवर वगैरे अगदी म्हणजे मला असं वाटतं त्याच्यावर इतकं सॉफ्ट कसं ते गात असणार आणि कसं तो माईक कॅच करत असणार, पण मायक्रोफोनवरती पाहिलं त्यांचा आवाजाची फेक आणि आवाजाचा थ्रो इतका अमेझिंग होता की अगदी म्हणजे कमाल वाटायची मला की कसं कुणी इतकं गाऊ शकतं. दुसरी गोष्ट मला अगदी त्यांच्याबद्दल अतिशय आवडते ते म्हणजे त्यांची तुम्ही कुठलेही जुनं गाणं उचलून घ्या जसं सर ज्योतिरा चक्र आहे तर ते रफी साहेब कुठेच दिसत नाही तिथे, ते जॉनी वॉकर दिसतात. किंवा कभी खुद पे कभी हालात पे रोना आया तर देवानंद दिसतो. तर हे एक अत्यंत दुर्मिळ अशी क्वालिटी आहे ही की जिथे सिंगर गात असताना तिथे सिंगरची पर्सनॅलिटी आड न येता फक्त ज्यांच्यासाठी ते एनॅक्ट करत होते किंवा जो कॅरेक्टर होता तर त्यांचा चेहरा समोर यावा, दिस इज गॉड गिफ्ट. आणि त्यांच्या आवाजाची क्वालिटी पण अशी होती की इतकं उंच गाऊन देखील ते इतके सहजतेने गायचे की आपल्याला पत्ताच लागायचं नाही की हा सूर खरा इतका उंच आहे. स्वतः जर का गाऊन बघायला घेतलं तर कळायचं की अरे बापरे इतकं उंच त्याने गायलेलं आहे, पण इतकं सहजतेने ते कुठलंही गाणं गायचे स्पेशली द हायर नोट्स. तर मला असं वाटतं की आय वॉज व्हेरी व्हेरी फॉर्च्युनेट की मला त्यांच्याबरोबर एकत्र काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्याबरोबर बरीच गाणी मी गायलेली आहे. त्याच्यामधलं एक गाणं मला विशेष करून खूप आवडतं, भप्पी लहरी यांच्या म्युझिक डिरेक्शन मधलं हे गाणं आहे. माथे की बिंदिया भोली

रफी साहेबांचा स्वभाव अत्यंत मार्दवपूर्ण, सौजन्यशील आणि स्नेहाळ होता. अनेकदा शंकर जयकिशन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल अशा संगीत दिग्दर्शकांच्या रेकॉर्डिंगसाठी खूप वादक बोलावले जात. सर्वांनाच काम मिळत नसे. रफी साहेब अगदी वेळेवर रेकॉर्डिंगसाठी येत. एक दोन रिहर्सल्स म्हणजे तालमी करून लगेच रेकॉर्डिंग करून मोकळे होत. परत जाताना मिळालेल्या मानधनाच्या पाकिटातले बरेचसे पैसे अनेकदा गरजू वादकांना ते गुपचूप देऊन जात. या गोष्टीचा त्यांनी कधी उल्लेखही केला नाही. रफी साहेबांच्या औदार्याच्या अशा अनेक कथा वादकांमध्ये प्रचलित आहेत.

0: श्रोते हो, आपण ज्याला रफी घराणं असं म्हणतो, त्या घराण्याची वैशिष्ट्य आजच्या अनेक अग्रेसर गायकांच्या गायकीतून आपल्याला निश्चितपणे आढळतात. तीनही सप्तकात लीलया फिरणाऱ्या आपल्या स्वराने आणि मार्दवपूर्ण गायकीनं जगभरच्या रसिकांना जिंकलेलं आहे असे सुप्रसिद्ध गायक म्हणजे शंकर महादेवन. शंकर महादेवन म्हणजे शंकर एहसान लॉय या आजच्या आघाडीच्या संगीतकार त्रयीतला प्राणस्वर. आपल्या पूर्वसुरींबद्दल म्हणजे रफी साहेबांबद्दल ते काय म्हणतायत ऐकूया.
1: पहिल्यांदा मी हेच म्हणणार की म्युझिक, सूर, गायकी, तयारी आणि म्युझिकल शिक्षण हे सगळं वेगळं आहे. त्याच्या पलीकडे काहीतरी असतं, ते आहे एक दैवीय, म्हणजे एक गॉड्स गिव्हन गिफ्ट टू यू टू कम्युनिकेट टू पीपल, म्हणजे लोकांना तुम्ही कम्युनिकेट करण्याची एक शक्ती. दिस इज बियॉन्ड म्युझिक, दिस इज बियॉन्ड सूर, दिस इज बियॉन्ड तुम्ही किती चांगलं गातात की सुरीला आहात की नाही आहात हे सगळं. आणि असं शक्ती ना खूप कमी लोकांना असतो, आणि मोहम्मद रफी साहेब वॉज वन ऑफ दॅम. त्यांना असं एक गिफ्ट होता की वेन ही यूज टू जस्ट ओपन हिज माउथ अँड सिंग, तर त्यांचे जे फ्रिक्वेन्सी आहेत तो डायरेक्टली इट यूज टू गो अँड टच पीपल्स हार्ट. अँड हे जो क्वालिटी आहे हे आपण शिकून किंवा रिहर्स करून हे कधी येणार नाही. दिस इज समथिंग दॅट यू हॅव टू बी गिफ्टेड बाय गॉड, हे दैवीय एक देण आहे. अँड दॅट इज वॉट ही हॅड. ऍज अ सिंगर आपण काय म्हणणार, म्हणजे आम्ही तर त्यांचा चरणाचा धूल पण नाही आहे. आय मीन वी आर सो स्मॉल कम्पेअर्ड टू हिम. जसं लताजी आहे, आशाजी आहे, किशोरजी आहे आणि मोहम्मद रफी आहे. मोहम्मद रफी वॉज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट साऊंड ऑफ इंडियन सिनेमा. ही डिफाइंड द साऊंड ऑफ इंडियन फिल्म म्युझिक. त्यांचं क्यूबी हे होतं त्याचं वर्सटॅलिटी. म्हणजे तुम्ही बघितलं तर एखाद मेरे मेहबूब तुझे मेरी मोहब्बत की कसम पण ते म्हणणार, आणि चंपी तेल मालिश जो जॉनी वॉकरचं गाणं आहे ते पण ते म्हणणार. अजी ऐसा मौका फिर कहां मिलेगा, गुलाबी आंखे ते पण म्हणणार, आणि अभी न जाओ छोडकर ते पण म्हणणार, मधुबन में राधिका नाचे रे तो पण म्हणणार. तर असं जे क्लासिकल गाणी आहेत, भक्तीवाली गाणी आहेत, मॅड सॉंग्स आहेत, रोमॅन्टिक सॉंग्स आहेत, आय थिंक ही वॉज अ किंग ऑफ वर्सटाईल सिंगिंग. आणि सबसे बडी बात, उनका वॉइस वॉज एक्सेप्टेड ब्युटिफुली बाय द इंडियन्स ऑल ओव्हर द वर्ल्ड. सो दॅट वॉज अ गॉड्स गिफ्ट दॅट ही हॅड. अँड आय वुड से दॅट आजच्या काळातले जे सिंगर्स आहेत ते त्यांना ऐकून हे शिकायचं की त्या काळी ऑटो ट्यून वगैरे नव्हते, म्हणजे आपण इन्स्ट्रुमेंट्स आणि डिजिटल टेक्नॉलॉजी वापरून आपण काही आवाजाला काही हे करू शकत नाही. व्हॉट यू सिंग इज व्हॉट यू गेट. आणि ही डिड इट सो ब्युटिफुली, अँड वेन यू हिअर दोज सॉंग्स इट जस्ट कम्स अँड रिअली रेझोनेट्स विथ युअर हार्ट. सो दॅट इज व्हॉट मोहम्मद रफी इज ऑल अबाउट, अँड इज वन ऑफ द ग्रेटेस्ट inspirations to Indian film music. Abhi na jao chhod kar ke dil

ज्यावेळी हब्बा खातून या चित्रपटात गाण्यासाठी नौशादजींनी रफी साहेबांना विचारलं की माझ्या चित्रपटात गाणार का, तेव्हा नौशाद साहेब या चित्रपटाच्या व्यवसायातून बरेचसे निवृत्त झालेले होते. रफी साहेब क्षणाचाही विचार न करता आनंदानं हो म्हणाले. अली सरदार जाफरी यांनी रचलेल्या या गीताला नौशादजींनी मधुवंती रागात बांधलेलं होतं आणि शब्द होते, जिन रात के ख्वाब आए उन ख्वाबों की रात आई. हे गाणं पहिल्याच टेकमध्ये ओके होऊनही रफी साहेबांनी आणखी एक टेक करवला. परिपूर्णतेचा हव्यास म्हणतात तो हाच. इतकंच नाही तर नौशाद साहेबांकडून मानधन घ्यायलाही त्यांनी नकार दिला. नौशाद साहेब आग्रह करायला लागले तेव्हा ते म्हणाले, इतकी सुंदर चाल गायला मिळाली नौशाद साहेब, हाच माझा आनंद आणि हेच माझं मानधन.

रफी साहेबांबद्दल आपण बोलतच राहणार आहोत आणि त्यांची एक चढ एक सुंदर गाणी ऐकतच राहणार आहोत. भेटूया पुढच्या भागात आठवणींच्या गंधकोशी.

श्रोते हो आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांच्या गीतांवर आधारित रूपकाचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. लेखन आणि निवेदन मंगला खाडीलकर, निर्मिती सहाय्य शुभांगी सावरकर आणि सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकत होतात आठवणींच्या गंधखुशी या मालेत मोहम्मद रफी यांच्या गीतांवर आधारित रूपक. हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

इलाही जामदार यांची रचना आपण ऐकली. स्वर आणि संगीत होतं विजय गटलेवार यांचं. जसं आपण ऐकत आहात ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम, पहाटेचे 4 वाजत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात शिरीष भालेराव यांचं व्हायोलिन वादन. आपण ऐकणार आहात राग बिलासखानी तोडी. यांना तबला साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी.

श्रोते, आपण ऐकत होतात शिरीष भालेराव यांचं व्हायोलिन वादन. आपण ऐकलात राग विलास खाने तोडी. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 4:30 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात धनश्री अभ्यंकर यांचं गायन. ऐकूया राग ललत. विलंबित बंदिश 3 तालात निबद्ध असून बोल आहेत गतना लागी रेन. द्रुतबंदिश पण 3 तालात निबद्ध आहे आणि बोल आहेत पिया पिया रतत पिहरा. तबला साथ आहे प्रसून चॅटर्जी यांची. हार्मोनियम साथ केली आहे सुप्रिया जोशी यांनी. ऐकूया धनश्री अभ्यंकर यांचं गायन राग ललत.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात धनश्री अभ्यंकर यांचं गायन. आपण ऐकलात राग ललत. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रिप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
1: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
0: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 5 वाजत आहेत. सुप्रभात. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

मुंबईचा फौजदार या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडेने गायलेलं, जगदीश केपूरकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते विश्वनाथ मोरे. झाले गेले विसरून जा या चित्रपटातील गीत ऐकूया आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात. गीत आणि संगीत यशवंत देव यांचं.

लक्ष्मीची पाऊलं या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. सुरेश वाडकर आणि रंजना पेठे यांनी गायलेलं हे गीत. गीतकार सुधीर मोघे आणि संगीतकार श्रीधर फडके. आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं धर्मकन्या या चित्रपटातील पी सावळाराम यांचं गीत. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांनी गायलेलं चिवकेच्या शिंगा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतकार शांताराम आठवले, संगीतकार सुधीर फडके. आता ऐकूया देवता या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत. संगीतकार आहेत राम लक्ष्मण.

सुधीर फडके आणि सहकारी यांनी गायलेलं ज्योतिबाचं नाव या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. जगदीश केबुडकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी. गीतबहार या कार्यक्रमातील शेवटचं गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात. साधी माणसं या चित्रपटातील योगेश यांचं गीत, संगीतकार आनंद घना.